नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण चला पर्यटनाला या सदरामध्ये जाणून घेणार आहोत गणपती पुळेविषयी. श्री गणेश ही आद्य देवता. भारतातील हिंदू संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. या संस्कृतीत विश्वाच्या मुळाशी ओंकार हा ध्वनी कारणीभूत असल्याचा सिद्धांत आहे. श्री गणेश ही देवता ओंकार रूप आहे, त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात. संपूर्ण आशिया खंडात आणि विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियात या देवतेला साकार रूपात आणणारी अनेक मंदिरं आहेत. गणपतीपुळे इथलं श्री गणेशाचं स्थान हे यापैकीच एक. या स्थानाचं वैशिष्ट्य इथल्या असीम सृष्टी सौंदर्यात दडलेलं आहे. पश्चिमेला सृष्टीला अथांग असा अरबी समुद्र, समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांब सडक पुळण, मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगराची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं असं नव्या मंदिराचं देखणं स्थापत्य. सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्कारानं शांती आणि गांभीर्य याचा जगावेगळा भास इथं निर्माण केला आहे. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील 274.64 हेक्टर क्षेत्राचं गाव आहे. याच्या सर्वात जवळचं शहर रत्नागिरी हे 25 किलोमीटर अंतरावर आहे. 2011 जनगणनेनुसार गणपतीपुळे गावात 304 कुटुंब असून 677 पुरुष आणि 569 स्त्रिया मिळून गावाची एकूण लोकसंख्या 1236 आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक 4 आहेत. या गावाचा जनगणती स्थल निर्देशांक 5,65,507 इतका आहे. पावसाळ्यात इथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण

0: राहतं. हिवाळ्यामध्ये इथलं हवामान थंड असतं आणि सकाळी धुकं पडतं. उन्हाळ्यात हवामान उष्ण असतं. पावसाळ्यात इथे भातशेती नागली शेती केली जाते. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे. इथली गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र यामुळे हे देऊळ आगळं वेगळं आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्यानं तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणं क्रमप्राप्त असतं. 1 किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणा मार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्यानं तिथे पर्यटकांची अतिशय गर्दी पाहायला मिळते. पर्यटक सुट्ट्यांमध्ये पुण्याच्या समुद्राला अवश्य भेट देतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे इथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते. गणपतीपुळे इथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरी सुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचं ठिकाण झालं आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक इथे भेट देतात. तर गणपतीच्या श्रद्धा असणाऱ्या सगळ्या भक्तांना हे आवाहन आहे किंवा विनंती आहे की गणपतीपुळ्याला तुम्ही आवर्जून भेट द्यावी. पुन्हा भेटूया चला पर्यटनाच्या पुढील सदरामध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM. तुमचा आपला
1: डिजिटल ऑडिओ प्लेअर. यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविध या सेगमेंटमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आजच्या विविध या सेगमेंटमध्ये आपण नक्की कशाविषयी बोलणार आहोत तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत चिकाटी असलेल्या दोन कीटकांविषयी. तुम्हाला लक्षात आलं असेलच मी नक्की कोणाविषयी बोलणार आहे. आपण आज जाणून घेणार आहोत

0: हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळं याविषयी माहिती घेतोय. आज आपण मुंबईतील 5 गार्डन या प्रेक्षणीय स्थळाविषयी माहिती घेणार आहोत. एका सुंदर शांत आणि निसर्गरम्य ठिकाणाची सफर करणार आहोत, जिथे गेल्यावर मुंबईची धावपळ काही काळासाठी विसरून जाते. हे ठिकाण म्हणजे 5 गार्डन, ज्याला इंग्रजीमध्ये 5 गार्डन म्हणून ओळखले जाते. मुंबई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी, हजी अली, सिद्धिविनायक. पण मुंबईमध्ये एक असे ठिकाण आहे जे प्रसिद्ध पर्यटनस्थळा इतकंच गाजलेलं नसूनही मुंबईकरांच्या मनात खास स्थान राखून आहे. ते म्हणजे माटुंगा परिसरातील 5 गार्डन. या परिसराचे नाव 5 गार्डन का पडले? कारण इथे एकाच ठिकाणी 5 वेगवेगळ्या छोट्या बागा नियोजनबद्ध पद्धतीने विकसित करण्यात आल्या आहेत. या बागा एकमेकांना लागून असून त्यांच्या भोवती रस्ते आणि सुंदर वसाहती आहेत. 5 गार्डन हा परिसर केवळ हिरवाईसाठीच नाही, तर त्याच्या स्वच्छतेसाठी, शांततेसाठी आणि नियोजनबद्ध रचनेसाठीही ओळखले जातात. ब्रिटिश काळात माटुंगा हा परिसर आधुनिक नगर रचनेचा आदर्श म्हणून विकसित करण्यात आला. रुंद रस्ते, झाडांनी आच्छादलेले मार्ग आणि मध्ये तयार केलेल्या बागा यामुळे हा भाग आजही वेगळा वाटतो. सकाळी या बागांमध्ये फेरफटका मारायला गेलात तर एक वेगळीच मुंबई तुम्हाला अनुभवायला मिळते. कुणी जॉगिंग करत असतं, कुणी योगाभ्यास करत असतं, ज्येष्ठ नागरिक गप्पा मारत असतात आणि लहान मुले खेळत असतात. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट वातावरण अधिक प्रसन्न करतो. या बागांमध्ये बसून काही क्षण डोळे मिटले तर शहरांच्या गोंगाटापासून आपण किती दूर आलो आहोत असं वाटतं. गार वारा, हिरवीगार झाडे, स्वच्छ पायवाटा आणि शांत वातावरण, हे सगळं मनाला नवं चैतन्य देतं. 5 गार्डन हा परिसर विशेषतः कुटुंबांसाठी अत्यंत आवडता आहे. संध्याकाळी इथे मुलांचा हशा घुमत असतो. पालक बाकांवरती बसून मुलांचा खेळ पाहत असतात. ज्येष्ठ नागरिक निवांत फेरफटका मारत असतात. तरुण मंडळी व्यायाम करत असतात. असं वाटतं की या बागांमध्ये मुंबईचे संपूर्ण सामाजिक जीवन एकत्र येते. आजच्या धावपळीच्या जीवनात हिरव्या जागा कमी होत चालल्या आहेत. अशा वेळी 5 गार्डन सारखी ठिकाणे केवळ पर्यटन स्थळ नाहीत, तर ती शहराची फुफ्फुसे देखील आहेत. ती आपल्याला शुद्ध हवा देतात, मानसिक शांतता देतात आणि निसर्गाशी पुन्हा जोडूनही ठेवतात. कल्पना करा की सकाळचे 6 वाजले आहेत, सूर्य नुकताच उगवत आहे, कवळी सूर्यकिरणी झाडांच्या पानांमधून अलगद खाली पडत आहेत, गार वारा आपल्या चेहऱ्यावर येत आहे, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट संपूर्ण वातावरण घुमत आहे आणि आपण 5 गार्डनच्या शांत परिसरात प्रवेश करत आहोत. मुंबई सारख्या धावपळीच्या शहरात एवढी शांतता अनुभवणं म्हणजे जणू एखाद्या डोंगराळ ठिकाणी आल्यासारखे वाटते. 5 गार्डनमध्ये सर्वप्रथम लक्ष वेधून घेतात ती येथील भव्य वृक्षाई. वर्षानुवर्षे उभी असलेली ही मोठी झाडे, त्यांच्या दाट सावल्या, त्यांच्यावरती घरटी बांधलेले पक्षी आणि सतत वाहणारा गार वारा, ही सगळी दृश्ये मनाला एक वेगळाच आनंद देतात. या बागांमध्ये अनेक प्रकारची शोभेची झाडे आहेत, फुलझाडे आहेत आणि हिरवीगार गवताची मैदाने देखील आहेत. प्रत्येक बागेची स्वतःची रचना आहे. कुठे वर्तुळाकार पायवाटा आहे, कुठे प्रशस्त बाग, कुठे मुलांसाठी खेळण्याची जागा, तर कुठे निवांत बसून पुस्तक वाचण्यासाठी शांत कोपरी. ही नियोजनबद्ध रचना पाहून ब्रिटिशकालीन नगर रचनेचे कौतुक वाटते. सकाळी येथे अनेक नागरिक नियमित फिरायला येतात. काही जण वेगाने चालत व्यायाम करतात, काही जण योगासने करतात, काही जण प्राणायाम करतात, तर काही ज्येष्ठ नागरिक मित्रांसोबत गप्पा मारत दिवसाची सुरुवात करतात. तुम्ही कधी सकाळी पक्ष्यांचा आवाज शांतपणे ऐकला आहेत का? पाच गार्डन मध्ये तो अनुभवायला मिळतो. कावळे, चिमण्या, कबुतरे, मैना आणि इतर अनेक पक्षी या झाडांवरती मुक्तपणे विहार करत असतात. आज शहरांमध्ये चिमण्या कमी होत चालल्या आहेत, पण अशा हिरव्या परिसरामुळे अनेक पक्ष्यांना सुरक्षित आश्रय मिळतो. यामुळे पाच गार्डन हा केवळ माणसांसाठीच नाही, तर पक्षी आणि छोट्या जीवांसाठी एक सुंदर निवास आहे. संध्याकाळ झाली की या बागांचे रूप आणखीन बदलते. लहान मुलांना हशा, खेळणाऱ्या मुलांचे आवाज, सायकल चालवणारे छोटे मित्र, कुटुंबासोबत फिरणारे आई वडील आणि हातात हात घालून निवांत चालणारे ज्येष्ठ दाम्पत्य, हे दृश्य पाहताना मन प्रसन्न होते. आजच्या डिजिटल युगामध्ये मुले मुंबई मोबाईल मध्ये रमून जात आहेत, पण पाच गार्डन सारख्या जागा त्यांना मन मोकळेपणाने धावण्याची, खेळण्याची आणि निसर्गाशी मैत्री करण्याची संधी देतात. या बागांमध्ये बसल्यावर वेळ कसा जातो ते कळत नाही. एखादं पुस्तक वाचावंसं वाटलं, एखादं गाणं गुणगुणावंसं वाटलं, किंवा फक्त शांत बसून झाडांची सळसळ ऐकत राहावंसं वाटतं, यालाच तर खरी मानसिक विश्रांती म्हणतात. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण तणाव, चिंता आणि कामाच्या ओझ्याखाली जगतो, पण निसर्गातील काही क्षण आपल्या मनाला पुन्हा नव्याने जगायला शिकवतात. म्हणूनच डॉक्टर नियमितपणे चालणे आणि हिरव्या परिसरात वेळ घालवण्याचा सल्ला देतात. पाच गार्डन आपल्याला एक मोठा संदेश देतं की शहर कितीही आधुनिक झाले तरी त्याचा खरा श्वास झाडांमध्येच असतो. म्हणून प्रत्येक नागरिकांनी या बागांची स्वच्छता राखली पाहिजे, कचरा टाकू नये, झाडांना इजा करू नये, निसर्गाचा आदर केला पाहिजे. कारण या बागा केवळ आपल्या आजसाठी नाहीत, तर आपल्या पुढच्या पिढीसाठी देखील आहेत. कोणत्याही शहराची ओळख केवळ इमारतीने किंवा रस्त्यांनी होत नाही, तर त्या शहरात राहणाऱ्या लोकांमुळे, त्यांच्या संस्कृतीमुळे, त्यांच्या परंपरांमुळे आणि त्यांच्या जीवनशैलीमुळे त्या शहराला खरी ओळख मिळते. पाच गार्डनचा परिसर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. माटुंगा हा मुंबईतील सर्वात सुसंस्कृत आणि नियोजनबद्ध भागांपैकी एक मानला जातो. अनेक दशकांपासून येथे पारशी, दक्षिण भारतीय, गुजराती, मराठी आणि इतर अनेक समाजांचे लोक एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहतात. यामुळेच या परिसरात विविधतेमध्ये एकता ही भावना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. सकाळी फिरायला गेल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या भाषा ऐकू येतील. कोण मराठीमध्ये बोलत असेल, कुणी गुजरातीत, कुणी तमिळ किंवा कन्नडमध्ये, तर कुणी इंग्रजीत संवाद साधत असेल. पण या सर्वांची ओळख एकच, ते सर्व मुंबईकर आहेत. माटुंगा म्हटलं की आणखीन एक गोष्ट आठवते, येथील प्रसिद्ध दक्षिण भारतीय खाद्य संस्कृती. येथील अनेक उपहारगृहांमध्ये गरमागरम इडली, डोसा, मेंदूवडा, उत्तप्पा, फिल्टर कॉफी आणि इतर अनेक परिसरातील पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी दूर दूर लोक येतात. सकाळी पाच गार्डनमध्ये फेरफटका आणि त्यानंतर गरमागरम फिल्टर कॉफी हा अनुभव अनेक मुंबईकरांच्या आवडीचा विषय आहे. या परिसरात अनेक जुनी शैक्षणिक संस्थाही आहेत. विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, कलाकार आणि व्यावसायिक अशा विविध क्षेत्रातील लोक या भागात येतात. यामुळे या परिसरात एक वेगळंच बौद्धिक आणि सांस्कृतिक वातावरण जाणवते. अनेक सणही इथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्री, पोंगल, पारशी नववर्ष, ख्रिसमस, प्रत्येक सण या परिसराला नव्या रंगांनी सजवतो. यातून एक सुंदर असा संदेश मिळतो की धर्म वेगळे असले तरी आनंद साजरा करण्याची भावना एकच असते. पाच गार्डन मध्ये बसून आजूबाजूला पाहिलं तर एक सुंदर चित्र दिसतं. एका बाजूला मुलं खेळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ नागरिक हसत खेळत गप्पा मारत आहेत. तरुण व्यायाम करत आहे, कुणी पुस्तक वाचत आहे, कुणी मोबाईल बाजूला ठेवून फक्त निसर्गाचा आनंद घेत आहे. हे दृश्य आपल्याला सांगते की खरा आनंद महागड्या गोष्टींमध्ये नसतो, तर छोट्या छोट्या साध्या क्षणांमध्ये सुद्धा असतो. आज आपण सर्वजण खूप व्यस्त आहोत. काम, मोबाईल, सोशल मीडिया या सगळ्यात आपण आपल्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी वेळच काढत नाही. पण पाच गार्डन सारखी ठिकाणे आपल्याला पुन्हा एकदा एकत्र बसायला, बोलायला आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायला शिकवतात. संस्कृती म्हणजे फक्त परंपरा नाही, ती माणसांना जोडणारा अदृश्य असा धागा आहे. जिथे निसर्ग, संस्कृती आणि माणूस एकत्र नांदते, तिथेच खऱ्या अर्थाने शहर सुंदर बनते. आता आपण पुढे आणखीन माहिती घेणार आहोत, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा, बघ माझी आठवण येते का? हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलस तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण. वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो. नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच. पाण्यात पाय बुडवून उभी राहा, वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का? मग चालू लाग, पावसाच्या अगणीत सोया टोचून घे, चालत राहा पाऊस थांबेपर्यंत. तो थांबणार नाहीच. शेवटी घरी ये, साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये. आता नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का? दारावर बेल वाजेल, दारू घड, नवरा असेल. त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढी. तो विचारील तुला तुझ्या भेजण्याचं कारण, तुम्हण घर गळतंय. मग चहा कर, तूही घे. तो उठून पंकज उदास लावील, तू तो बंद कर. किशोरीचं सहेला रे लाव, बघ माझी आठवण येते का? मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस. पण तूही तसंच म्हण. विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल, तो त्या कुशीवर वळेल,

त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ, बघ माझी आठवण येते का? यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस. यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर. यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर. येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझी आठवण येते का?

विश्रांतीनंतर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आज आपण पाच गार्डन याविषयी माहिती घेत आहोत. पाच गार्डनचा इतिहास, हिरवाई, निसर्ग आणि माटुंग्याचा सांस्कृतिक वारसा आपण जाणून घेतला. आता आपण जाणून घेणार आहोत या बागेतील दैनंदिन जीवन, इथे येणाऱ्या लोकांचे अनुभव आणि या परिसराची खास ओळख. डोळे मिटा आणि कल्पना करा की सकाळचे 6:30 वाजले आहेत. पूर्व दिशेला सूर्य हळूहळू उगवत आहे. झाडांच्या पानावरती दवबिंदू चमकत आहेत. गार वारा अंगाला स्पर्श करून जात आहे आणि पाच गार्डनमध्ये दिवसाची सुरुवात झाली आहे. सर्वात आधी दिसतात ते नियमित चालणारे नागरिक. कुणी वेगाने चालत आहे, कुणी हलके धावत आहे, कुणी योगासने करत आहेत, तर काही जण प्राणायाम करत शांतपणे दिवसाची सुरुवात करत आहे. आज डॉक्टर नियमित चालण्याची आणि हिरव्या वातावरणात वेळ घालवण्याचा सल्ला देतात. पाच गार्डन हे त्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. येथील स्वच्छ हवा, मोठमोठी झाडे, शांत वातावरण हे सगळं शरीर आणि मन दोन्हीसाठी औषधासारखे काम करते. सकाळी अनेक ज्येष्ठ नागरिक येथे एकत्र येतात. कोणी हास्य प्रयोग करते, कोणी आरोग्याच्या गप्पा मारतात, कोणी जुन्या आठवणींना उजाळा देतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले की जाणवतं आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तो अशा छोट्या गोष्टींमध्येही भेटतो ज्याच्यामध्ये भेटी असतात. थोड्याच वेळात मुलं येऊन लागतात, त्यांच्या हातात चेंडू, कधी सायकल, कधी छोट्या खेळण्यांचा खजिना. त्यांच्या हसण्याने संपूर्ण बाग जिवंत होते. मुलं झाडांभोवती धावतात, एकमेकांशी खेळतात आणि निसर्गाच्या सानिध्यात बालपण अनुभवतात. आजच्या काळात मोबाईल आणि स्क्रीनच्या जगात वाढणाऱ्या मुलांसाठी अशी खुली मैदाने किती महत्वाची आहेत याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. संध्याकाळ झाली की या परिसरात एक वेगळं चित्र दिसतं. ऑफिसमधून परतलेले तरुण, कुटुंबासोबत फिरायला आलेले पालक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि छायाचित्रकार, सर्वजण या बागेचा आनंद घेत असतात. अनेक जण झाडांच्या सावलीत बसून पुस्तक वाचतात. काही जण कानात हेडफोन लावून संगीत ऐकतात, तर काही जण फक्त शांतपणे आकाशाकडे पाहत असतात. कधी कधी अशा शांत क्षणांची किंमत मोठ्या यशापेक्षाही जास्त असते. पाच गार्डन हा परिसर छायाचित्रकारांसाठी खूप आवडता आहे. हिरवी झाडे, सूर्यकिरणांचा सुंदर खेळ, फुलांचे रंग आणि स्वच्छ शांत वातावरण यामुळे येथे निसर्ग चित्रे आणि कौटुंबिक छायाचित्रे सुंदर येतात. अनेक जण आपल्या मुलांचे वाढदिवस, कौटुंबिक भेटी किंवा छोट्या आठवणी येथे कॅमेऱ्यात जपतात. या बागेत फिरताना एक गोष्ट विषयी जाणवते, इथे कुणी घाईत नसते. मुंबई शहर धावत असतं, पण पाच गार्डन शांतपणे जगायला शिकवतं. ते सांगतं की थोडा वेळ स्वतःसाठी काढा, मोबाईल बाजूला ठेवा, झाडांकडे बघा, पक्ष्यांचा आवाज ऐका, जीवनाचा आनंद घ्या. आपल्या आयुष्यातील पैसा, यश आणि काम महत्वाचे आहे, पण त्यासोबत मानसिक शांतता, आरोग्य आणि कुटुंबासोबत घालवलेला वेळही तितकाच महत्वाचा आहे. पाच गार्डन आपल्याला याच जीवनमूल्याची आठवण करून देतो. आज आपण या बागेतून एक संदेश घेऊया की दर आठवड्यात किमान एक दिवस कुटुंबासोबत एखादा बागेत फिरायला जाऊया, मुलांना झाडांची ओळख करून देऊया, स्वच्छतेची सवय लावूया आणि निसर्गावरती प्रेम करायला शिकूया. हिरवळ जपणारी पिढीच भविष्यात निरोगी समाज घडवेल. मुंबई हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले आणि वेगाने धावणारे महानगर आहे. रोज लाखो वाहने, उंच इमारती, नवीन प्रकल्प आणि सतत वाढणारी वर्दळ या सगळ्यांमध्ये शहराला श्वास देणाऱ्या हिरव्या जागा किती महत्वाच्या आहेत याचा आपण विचार केला पाहिजे. पाच गार्डन हा फक्त फिरण्याचा परिसर नाही, तो मुंबईच्या पर्यावरणाचा एक महत्वाचा आधार आहे. येथील मोठमोठी झाडे दिवसभर कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि प्राणवायू सोडतात. म्हणूनच या परिसरातील हवा तुलनेने अधिक प्रसन्न वाटते.
उन्हाळ्यात झाडांची दाट सावली परिसराचे तापमान कमी ठेवण्यास मदत करते. पावसाळ्यात ही झाडे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत करते. पक्षी, फुलपाखरे आणि अनेक लहान जीवांसाठी हा परिसर सुरक्षित आश्रयस्थान ठरतो. आपण अनेकदा म्हणतो की मुंबईत जागेची कमतरता आहे. हे खरं असलं तरी पाच गार्डन सारख्या जागा आपल्याला आठवण करून देतात की शहराचा विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणं तितकंच महत्वाचं आहे. आज जगभरात ग्रीन सिटी म्हणजे हिरव्या शहरांची संकल्पना चर्चेत आहे, पण माटुंग्यातील हा परिसर अनेक दशकांपूर्वीच त्या विचाराचे उत्तम उदाहरण ठरला. रुंद रस्ते, मध्ये हिरव्या बागा, झाडांनी वेढलेली घरे आणि शांत वातावरण हे सर्व नगररचनेतील दूरदृष्टीचे उदाहरण आहे. आता काही रंजक गोष्टी जाणून घेऊ. अनेक चित्रपट, जाहिराती आणि माहितीपटांमध्ये पाच गार्डन परिसराची दृश्ये चित्रित करण्यात आली आहे. सकाळी इथे येणारी अनेक लोक वर्षानुवर्षे एकाच वेळी भेटतात. काहींची मैत्री इथेच झाली, काहींनी इथे चालायची सवय लावली, तर काहींसाठी ही बाग त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनली. म्हणूनच अनेक ज्येष्ठ नागरिक प्रेमाने म्हणतात, पाच गार्डन म्हणजे आमचं दुसरं घर. या परिसरात फिरताना एक गोष्ट विशेष जाणवते, येथील लोक बागेची स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करतात, कचरा योग्य ठिकाणी टाकतात, झाडांची काळजी घेतात. सार्वजनिक जागा आपलीच आहे ही भावना येथे दिसून येते. हीच भावना प्रत्येक मुंबईकरांमध्ये निर्माण झाली तर आपलं शहर आणखीन सुंदर होईल. प्रत्येक शहराची काही खास ओळख असते. मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, जुहू चौपाटी, सिद्धिविनायक मंदिर हे उभे राहते. पण या गजबजलेल्या शहरात अशी काही ठिकाणं आहेत जी प्रसिद्धीपेक्षा मनशांतीसाठी ओळखली जातात. त्यामुळेच एक म्हणजे हे पाच गार्डन ही बाग केवळ झाडांची नाही, ती आठवणींची बाग आहे. इथे अनेकांनी आपल्या बालपणीचे खेळ खेळले, अनेकांनी आपल्या मुलांना चालायला शिकवले, अनेकांनी निवृत्तीनंतरच्या आयुष्यभरातील सुंदर सकाळी त्या अनुभवल्या आणि अनेक प्रेमळ कुटुंबांनी इथे एकत्र वेळ घालवला. म्हणून पाच गार्डन हे फक्त पर्यटन स्थळ नाही तर मुंबईच्या भावी विश्वाचा एक भाग आहे. आज जगभरात हवामान बदल, प्रदूषण आणि वाढती उष्णता ही मोठी आव्हाने आहेत. अशा काळात शहरातील हिरव्या जागांचे महत्व अधिक वाढते. एक मोठे झाड वर्षानुवर्षे आपल्याला सावली, प्राणवायू आणि थंडावा देत असते, पण त्यासाठी त्याचं संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. पाच गार्डन मध्ये फिरताना आपण अनेक वेळा पाहतो की कुणी झाडांना पाणी घालत असते, कुणी बाग स्वच्छ ठेवत असते, कुणी फुलझाडांची काळजी घेत असते. या सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच ही बाग आजही सुंदर दिसते. त्यांच्या कामाचाही आपण आदर केला पाहिजे. आजची मुले डिजिटल जगामध्ये वाढत आहेत. मोबाईल, टॅबलेट आणि व्हिडिओ गेम यांच्या जगात त्यांचं बालपण हरवू नये. त्यांना अशा बागांमध्ये आणा, झाडांची नावे सांगा, पक्ष्यांचे आवाज ऐकवा, फुलांचा सुगंध अनुभवू द्या, कारण निसर्ग हा सर्वात मोठा शिक्षक आहे. पाच गार्डन आपल्याला एक सुंदर संदेश देते, शहर मोठे असले तरी मन हिरवे ठेवा. मनात प्रेम असेल, पर्यावरणाबद्दल आदर असेल आणि समाजासाठी जबाबदारीची भावना असेल तर प्रत्येक शहर सुंदर बनू शकते. पर्यटन म्हणजे फक्त फोटो काढणे नाही, पर्यटन म्हणजे त्या ठिकाणाचा इतिहास जाणून घेणे, तेथील संस्कृतीचा आदर करणे, स्वच्छता राखणे आणि त्या वारसांचे संरक्षण करणे. म्हणूनच जेव्हा तुम्ही पाच गार्डनला भेट द्याल तेव्हा एक छोटासा संकल्प करा, कचरा टाकणार नाही, झाडांना इजा करणार नाही, फुले तोडणार नाही आणि या सुंदर बागेचा आदर करेन. झाडे लावणारा माणूस फक्त आजचाच विचार करत नाही, तो पुढच्या पिढ्यांसाठी भविष्य घडवतो. शहराची खरी श्रीमंती उंच इमारतीमध्ये नसते तर जपलेल्या हिरवाईमध्ये असते. आज आपण
पाच गार्डनचा इतिहास अनुभवला, निसर्ग अनुभवला, संस्कृती अनुभवली आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मनशांतीचा अर्थ अनुभवला. जर तुम्ही कधी माटुंग्याला गेलात तर ह्या बागेत नक्की जा. कदाचित त्या काही मिनिटात तुम्हाला जाणवेल की जीवनात सर्वात मोठा आनंद महागड्या गोष्टींमध्ये नसतो, तो निसर्गाच्या सानिध्यात कुटुंबासोबत आणि शांत क्षणांमध्ये असतो. पाच गार्डन हे मुंबईच्या हृदयात फुललेले शांततेचे आणि हिरवाईचा अनुभव ठेवा आहे.

प्रत्येक शहरात काही ठिकाणं अशी असतात जी फक्त नकाशावर नसतात, ती लोकांच्या आठवणींमध्ये असतात. पाच गार्डन हे असंच एक ठिकाण आहे. इथे सकाळी फिरायला आलेला ज्येष्ठ नागरिक, पहिल्यांदा सायकल चालवणारी मुलं, परीक्षेच्या तणावातून थोडा वेळ शांतता शोधणारा विद्यार्थी आणि दिवसभराच्या कामानंतर निवांत बसलेला कर्मचारी, प्रत्येकाची या बागेशी एक वेगळीच गोष्ट दडलेली असते. ही बाग फक्त झाडांची नाही तर भावनांची आहे. आजच्या काळात आपण सतत धावत आहोत, वेळेच्या मागे, कामाच्या मागे, यशाच्या मागे, पण कधी स्वतःसाठी थांबतो का? पाच गार्डन आपल्याला हळूच सांगतं, थोडं थांबा, एक दीर्घ श्वास घ्या आणि जीवनाकडे पुन्हा एकदा हसून पहा. याच बागेत अनेक कलाकार प्रेरणा घेतात, कवी कविता लिहितात, चित्रकार निसर्ग रेखाटतात, छायाचित्रकार प्रकाश आणि सावल्यांचा खेळ टिपतात आणि लेखकांना नवीन विचार सुचतात. निसर्ग हा नेहमीच सर्जनशीलतेचा सर्वात मोठा स्रोत राहिलेला आहे. पाच गार्डनची खरी ओळख त्याच्या शांततेत आहे. इथे कोणताही मोठा गोंगाट नाही, मोठे मनोरंजनाचे झोपाळे नाहीत, मोठे मॉल नाहीत, तरी हजारो लोक इथे पुन्हा पुन्हा येतात. का? कारण मनाला शांतता भेटते आणि मन शांत असेल तर जग अधिक सुंदर वाटते. आज आपण प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारूया. आपण आपल्या शहरासाठी काय करतो? फक्त शहराकडून अपेक्षा ठेवतो की शहराला काही परतही देतो? जर प्रत्येकाने एक झाड लावले, एक बाग स्वच्छ ठेवली, एका पक्षासाठी पाण्याचे भांडे ठेवले, तर आपली मुंबई आणखीन सुंदर होईल. पाच गार्डन आपल्याला शिकवते की शहर फक्त रस्ते आणि इमारतींनी तयार होत नाही, ते तयार होतं त्यांच्या बागांनी, त्यांच्या झाडांनी, त्यांच्या संस्कृतीने आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिथे राहणाऱ्या संवेदनशील माणसांनी. झाड लावणारा माणूस स्वतःसाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी जगत असतो. निसर्गावर प्रेम करणारा माणूस कधीच एकटा नसतो. शहराची खरी ओळख त्याला हिरवाईत, स्वच्छतेत आणि संस्कृतीत दिसते. जर तुम्ही कधी मुंबईत माटुंग्याच्या परिसरात गेलात तर काही क्षण पाच गार्डनमध्ये नक्की घालवा. मोबाईल बाजूला ठेवा, झाडांकडे पहा, पक्ष्यांचा आवाज ऐका, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, आनंद म्हणजे नेमके काय? कदाचित उत्तर याच बागेमध्ये सापडेल. पाच गार्डन मुंबईच्या हृदयात जपलेले हिरवाईचे, शांततेचे आणि संस्कृतीचा अनमोल असा वारसा आहे. निसर्ग जपा, पर्यावरण वाचवा, आपल्या शहरावरती प्रेम करा. धन्यवाद.

नमस्कार श्रोते हो, मागील भागामध्ये आपण ऐकत होतात सुखाचा शोध, वि स खांडेकर यांची ही कादंबरी. आजच्या भागातही ऐकणार आहात सुखाचा शोध. पण बाबू

वेणूचा स्मृती दिन होता एका गावात. मी सभेला गेलो होतो. सभेच्या वेळी त्याचा एक फोटो मी विकत घेतला. सभा संपल्यावर बिऱ्हाडी येऊन टेबलावर तो फोटो ठेवला. मात्र माझे मन कसे तडफडू लागले. बाबूसारख्या साध्या मजुराने देशासाठी आत्मदान करावे नि मी मात्र. मी त्या फोटोला नमस्कार केला आणि रडू लागलो. आणि देशासाठी आत्मदान करावे नि मी मात्र. मी त्या फोटोला नमस्कार केला आणि रडू लागलो. मी कशासाठी रडत होतो हे माझे मलाही पुरे कळले नाही. पहिल्या 2-3 वर्षात हा अनुभव अनेकदा आला. मग मनाची तगमग हळूहळू कमी झाली. माझ्या भोवतालचे जग बदलले नव्हते, पण मीच निर्ढावलो होतो. फाशी देणाऱ्या मांगाला आपले काम करण्याचा धीर कसा होत असेल अशी लहानपणी मला शंका येत असे. पण सवयीने मनुष्याचा दगड होतो. हा अनुभव विमा एजंट झाल्यावर मला आला. पहिल्यांदा अंगावर शहारे आणणारी अज्ञानाची गरिबीची गुलामगिरीची दृश्य पुढे पुढे माझ्या अंगवळणी पडली. ती दिसली की माझे मन द्रवून जाई. पण लगेच ते म्हणे, या फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावायला आपल्यापाशी काय आहे. माझ्या मनाचा हा प्रश्न काही सर्वस्वी खोटा नव्हता. मेरा झाल्यापासून वहिनी आजारीच होती. पहिल्या महिन्यातच पोरीला वरचे दूध घालावे लागले. डॉक्टरांची बिले, टॉनिकांची बिले, खर्च एकसारखा वाढतच होता. आप्पा 4-4 महिने बाहेर असे. लहर लागली तर स्वारी केव्हा तरी 8-15 दिवस राहून जाई. अशी पहिली 4 वर्षे गेली. वहिनीला बाळ झालं. या बाळणपणात ती जी अंथरुणाला खेळली ती पुन्हा कधी उठलीच नाही. वहिनी गेल्यावर मला घरात अधिकच लक्ष घालावे लागले. मेरा 4-5 वर्षांची, बाळ अवघा वर्षाचा, आईच्या हातपाय थकत चाललेले. भैया मॅट्रिकच्या क्लासमध्ये गेला होता, पण त्याचे लक्ष जसे अभ्यासात नव्हते तसे घरातही नव्हते. मेरा आणि बाळ या 2 मुलांच्या मदतीने मी BA पास झालो हे कुणाला खरे सुद्धा वाटणार नाही. पण किचकट धंदा सांभाळून अभ्यास करायला मला जे बळ लागले ते या दोघांच्या बाललीलांतूनच मला मिळाले हे मात्र खरे. मी बाहेरचा पूर्णपणे विचार सोडून सारे जग विसरून गेलो. धंदा, घर, परीक्षा या पलीकडची स्वप्ने सुद्धा मला पडेनाशी झाली. मी BA झालो तेव्हा आईकडे पुष्कळ मुली सांगून आल्या. मी एकच उत्तर दिले, LLB झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. 9 वर्षाचा हा मागच्या आयुष्याचा प्रवास. आग गाडीतल्या 9 तासात माझ्या मनाने किती वेळा केला असेल कुणाला ठाऊक. मात्र घरात पाऊल टाकल्याबरोबर पुन्हा पुन्हा मनात घोळत असलेल्या या सुखदुःखांच्या आठवणी कुठल्या कुठे नाहीशा झाल्या.

आईच्या वृद्ध मुद्रेवर चमकणारे ते सात्विक स्मित, घर हाच पृथ्वीवरला स्वर्ग आहे हा अनुभव एका क्षणात मला आला. परीक्षेचा निकाल लागेपर्यंत स्वस्त बसून राहणे माझ्या स्वभावाला रुचणे शक्य नव्हते. परीक्षेपूर्वी 2 महिने मी रत्नागिरी जिल्ह्यात फिरायला गेलो होतो. काही ठिकाणी कामाची चांगली अभिवचनेही मिळाली होती. हे काम पुरे करायचे मी ठरविले. आईला मी माझा भेद सांगितला तेव्हा ती म्हणाली, तुझ्या पायांवर तर नक्षत्र पडले बाबा. मी नुसता हसलो. माझ्या मनात आले, या नक्षत्रांमुळेच आज माझ्या आमच्या घरात सुखाचे किरण पडले आहेत. आई पुढे म्हणाली, 9 वर्षे सारखी दगदग काढतोयस, जरा विसावा घे की आता. मला राहावे ना, मी हसत हसत म्हणालो, आई मी 9 वर्षेच दगदग काढली, तू तर जन्मभर चंदनासारखी झिजत राहिलीस. तुझ्यासारखी खंबीर आई नसती तर

मॅट्रिकच्या वाऱ्या करून तो थकला आणि सिनेमाच्या वाऱ्या करू लागला. हल्ली त्याला सिनेमा खेरीज काही सुचत नव्हते. त्याच्याकडून आईला काय सुख मिळणार होते? आईने आप्पाला बोलावून घेतले, आनंद परत येईपर्यंत तू तरी घरी राहा म्हणून तिने त्याला विनवले. पण त्याने आपल्या 16 व्याख्यानांची यादी वाचायला सुरुवात केली. त्या यादीला कंटाळून आई म्हणाली, मग आता घर कसं चालायचं बाबा? आपाने ताबडतोब सल्ला दिला, घर चालवायला सून आणावी. बिचारे मातृहृदय, आईला वाटले 4 वर्षांनी दुसरे लग्न करायचा विचार आप्पाच्या डोक्यात येऊ लागलाय. तिने उत्सुकतेने त्याच्याकडे पाहिले. तिच्या पाहण्याचा रोख लक्षात येताच आप्पा एकदम उद्गारला, माझं लग्न आता 1900 मैल लांब आणि 1800 मैल रुंद अशा हिंदू भूमीशी लागले आहे. पण आनंदाच्या 2 हातांचे 4 हात करायला काय हरकत आहे? आईने पुन्हा उत्सुकतेने माझ्याकडे पाहिले. गेली 9 वर्ष मी तिला दुःखाची झळ सुद्धा लागू दिली नव्हती. तुझ्या आणि आप्पांच्या शब्दाबाहेर मी कधीही जाणार नाही असे तिच्या समाधानासाठी बोलून गेलो. आप्पानेही या पडत्या फळाची आज्ञा घेतली. व्याख्यानांच्या दौऱ्यात आनंदाची बायकोही शोधून आणतो असे आईला सांगूनच तो गेला. या बाबतीत काही स्पष्ट बोलावे असे एकदा माझ्या मनात आले. पण आईकडे पाहताच ते शब्द आतल्या आतच राहिले. आता आपल्याला सून येणार या कल्पनेनेच ती किती आनंदित झाली होती. मी प्रवासाला निघालो तेव्हा हातावर दही घालत आई म्हणाली, बाहेर गावी हाल करून घेऊ नकोस हा बाळ, आठवणीनं दूध घेत जा. सेकंड क्लासनं प्रवास कर, म्हणजे जागरण बांधायचं नाही. तो म्हणाला, जागरण बांधायचं नाही म्हणजे? अरे म्हणजे जागरण तुला बांधायचं नाही, तू आजारी पडणार नाहीस. किती साध्या गोष्टी सांगत होती ती, पण तिच्या या जिव्हाळ्याने माझ्या मनाला विलक्षण आनंद झाला. आपल्यावर कुणीतरी उत्कट प्रेम करीत आहे, आपल्याला एवढे सुद्धा दुःख होऊ नये म्हणून कुणीतरी जीवापाड काळजी घेत आहे, ही जाणीव कितीतरी सुखदायक असते. आईच्या मागे तोंड लपवून मीरा हळूच म्हणाली, काका येताना एक गंमत घेऊन या हा मला. काय हवंय तुला? मोठी बाहुली? केवढी मोठी हवी? माणसा एवढी? खुळी कुठली? मला काकी हवी आहे, असे म्हणून पोर्टी जी आत धावत सुटली. आई सुद्धा खोखो हसू लागली. रत्नागिरीचे काम 2 दिवसात संपले. लगेच मालवणला गेलो. मोठे सुंदर गाव आहे ते. मागे ज्यांना भेटलो होतो अशी 3-4 कुळे तिथे मिळाली. नी सृष्टी सौंदर्याचा आनंदही पदरात पडला. तिथून निघायच्या दिवशी संध्याकाळी किनाऱ्यावर कितीतरी वेळ फिरलो मी. एका बाजूला माडाची झाडे, दुसऱ्या बाजूला समुद्राच्या लाटा, मोठा सुंदर देखावा होता. नी संध्याकाळची शोभा का कुणाला ठाऊक. ती शोभा पाहता पाहता शृंगारलेल्या शयन मंदिराची आठवण झाली मला. फिरता फिरता मीराचे ते मिस्किल वाक्य माझ्या मनात घोळू लागले, मला काकी हवीये. मी स्वतःशी उद्गारलो, नी मला काय बायको नको आहे. रात्र पडली तरी हाताने वाळूशी आणि मनाने मीराच्या त्या वाक्याशी चाळा करीत मी किनाऱ्यावर बसलो होतो. याच किनाऱ्यावरती घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, आरजे वैभव सोबत.

विश्रांतीनंतर पुन्हा आपण ऐकत आहात सुखाचा शोध, वि स खांडेकर यांची ही कादंबरी. किनाऱ्यावर बसले असताना रात्रीच्या बोटीने आपल्याला वेंगुर्ल्याला जायचे आहे मध्येच आठवण झाली म्हणून मी उठलो, नाहीतर पहाटेपर्यंत मी किनाऱ्यावरच बसलो असतो. तारका, वायुलहरी, समुद्राच्या लाटा आणि प्रीतीच्या न उमललेल्या कळाया यांचा काहीतरी निकटचा संबंध आहे यात शंकाच नाही. खानावळीत येऊन जेवायला बसलो. पंक्तीला एक नवाच मनुष्य होता, मोठा बडबड्या होता, हजार धंदे केले होते त्याने. घाटावरून लोणी नेऊन कोकणात विकणे आणि कोकणातले आंबे घाटावर नेऊन विकणे हा स्वारीचा पहिला धंदा. त्यात बुड आल्यावर गृहस्थ कुठल्याशा नाटक मंडळीत गेला. तिथे 6 महिन्यांचा पगार थकला तेव्हा शिंपी होण्याचे त्याच्या डोक्यात आले. शिंपी कामाचे शिक्षण सुरू असताना महाराजांनी कुठल्याशा सिने कंपनीत वशिला लावला आणि एक आणि दोन प्रत्येक धंद्यातल्या गमती मोठ्या रंगात येऊन सांगत होता तो. जेवण झाल्यावर मला विम्याच्या दृष्टीने उपयोगी पडतील अशी नावे तो सांगू लागला. त्यातले शेवटचे नाव ऐकताच मी हसलो. एका सिनेमा नटीचे नाव होते ते मिस चंचला. तिची कामे मी पडद्यावर पाहिली होती पण आपल्या कामासाठी तिच्याकडे जाण्याची कल्पना मात्र मला कधीच सुचली नव्हती. आमच्याच गावातल्या सह्याद्री सिनेटोनमध्ये ती सध्या काम करीत आहे असेही तो म्हणाला. मी मनात म्हटले केव्हा तरी या नटीकडे जायला हवं, तिच्या ओळखीचा फायदा होईल आपल्याला. रात्रीच्या काळोखात पडावात बसून बोटीकडे जाण्यास मोठी गंमत वाटते. पाण्यावर मधून मधून नाचणारे दिव्यांचे किरण, एका तालावर पाण्यात पडणारी वल्ली, दुसऱ्या उभ्या असलेल्या बोटीवरच्या दिव्यांची आरास, आपण लहान होऊन एखाद्या अद्भुत रम्य सृष्टीत फिरत आहो असा अशा वेळी भास होतो. मी पडावाच्या कडेवरून वाकून समुद्रात पाहिले. पडावाच्या दुसऱ्या टोकाच्या बाजूला उभी असलेली एक मुलगीही तशीच वाकून पाहत होती. पडाव बोटीला लागला तेव्हा ती पहिल्यांदा शिडीवरून भरभर वर गेली. मला आश्चर्य वाटले, तिच्या हातात काहीच सामान नव्हते. आता प्रकरण उषा. माझे मला चुकल्या चुकल्या सारखे वाटू लागले. माणूस सहज प्रवासाला निघाले तरी नाही नाही म्हणता त्याचे सामान वाढत जाते. झोप आली तर अडचण होऊ नये म्हणून अंथरून हवे, तहान लागेल म्हणून पाण्याच्या तांब्या हवा, साध्या प्रवासाला सुद्धा मनुष्य कितीतरी गोष्टी बरोबर घेतो. मग मी तर मोठ्या प्रवासाला निघाले होते आणि माझ्या हातात साधी पिशवी सुद्धा नव्हती. एक कनवटीला रुपया तेवढा होता. माझे मलाच हसू आले. ज्यात बरोबर काही नेता येत नाही अशा प्रवासाला मी निघाले होते ना. मग मालवणच्या वाटेने माझे पाय चालत होते पण माझे मन ते एकसारखे मागच्या आयुष्यात धावत होते. बिराड सोडायचे झाले की मालकीन त्या घराचे सांदी कोपरे सुद्धा धुंडाळून पाहते. माझे मनही स्वतःचे आयुष्य तसेच शोधून पाहत होते. चालता चालता मी एका खेड्यातल्या शाळेपाशी आलो. थोडा विसावा घ्यावा म्हणून शाळेजवळच्या झाडाखाली बसले. आत मुलांना मास्तर गोष्ट शिकवित होते, देव दयाळू आहे. मी ताडकन उठून चालू लागलो. लहानपणी हीच गोष्ट मी शाळेत शिकले होते, देव दयाळू आहे. या शब्दांवर विश्वास ठेवूनच मी इतके दिवस सारी दुःखे गिळली होती पण आदल्या रात्रीचा तो प्रसंग, देव दयाळू असता तर त्याने उषेच्या 7व्या वर्षी तिच्या आई बापांना तापाच्या साथीत मारले नसते, तिच्या काकीला इतकी निर्दय केली नसती,
14व्या वर्षी तिचे लग्न करून लग्नानंतर 6 महिन्यांनी तिचे कुंकू पुसले नसते. माझे कुंकू पुसून सुद्धा या दयाळू देवाचे समाधान झाले नाही. जगात काही साऱ्याच माणसांना डोळे नसतात, सुखाचेही तसेच आहे. म्हणून मी गप्प बसले असते. एक कविता आहे ना, कुंभाराच्या घरी खूप मडकी तयार होतात, त्यातले एक संक्रांतीचे सुगड ठरते, दुसरे बोहल्यावर चढून रंगते, तिसरे गोरगरिबांच्या पोरांना अन्न शिजवून घालते, आणि चौथे चौथ्याच्या कपाळी तिरडीच्या पुढे विस्तव धरायचे काम करते. आपलेही नशीब तसेच आहे म्हणून जगायला मी तयार होते. कितीदा तरी माझ्या मनात आले, काकांच्या घरी आपल्या इंग्रजी 3-4 इयत्ता झाल्या आहेत, आणखी थोडे शिकून मास्तरी नाही तर नर्स व्हावे, काहीतरी चांगले काम करावे. पण घरात हे बोलून दाखवायची सुद्धा चोरी होती. माझ्या पायगुणामुळे आपला मुलगा गेला म्हणून सासूबाईंना मी डोळ्यांपुढे नको. मी कुठे शिकायला गेले तर स्वयंपाक करायची पाळी आल्यावर ती आपल्यावर येईल म्हणून जाऊबाई माझ्यावर रुष्ट. आणि भाऊजींचे गोड बोलणे, त्या गोड बोलण्यानेच माझ्या अंगाची नुसती आग होईल, त्यांच्या नजरेतले ते विष. जीव मोठे घेऊन इतके वर्षे काढली मी. घरात वर्षाला जाऊबाईंचा पाळणा हलू लागला. वाटले भाऊजींची दृष्टी आता निवळेल, आपल्या मुलाबाळात ते गुंतून जातील. पण काल रात्रीचा तो भयंकर प्रसंग, जाऊबाई बाळंत होऊन महिना सुद्धा झालेला नाही, स्वयंपाक करायचा, मुलांची जेवण खाणं गुरखायची, जाऊबाईंना तेल लावायचे, सारी कामे आटोपता आटोपता 11 वाजून गेले. अंथरुणाला पाठ टेकली न टेकली तोच मला गाढ झोप लागली. त्या झोपेत मला एक स्वप्न पडले, किती विचित्र होते. नागपंचमीचा सण, खूप मुली जमल्या होत्या, आम्ही फेर धरून किती गाणी म्हटली, झोल्यावर बसून किती झोके घेतले. माझा झोला ज्या झाडावर बांधला होता त्याची फांदी काढ काढ करीत एकदम तुटली. मी घाबरून डोळे मिटले, माझी शुद्ध गेली. डोळे उघडून पाहते तो एका तरुणाने मला झेलून घेतले आहे. किती गोड हसत होता तो आणि त्याचे डोळे. अमृत ओसंडून वाहत होते त्यातून. तो मला खाली ठेवू लागला. माझ्या मनात आले, आणखी थोडा वेळ तरी त्याने मला तसेच धरावे. मी एकदम जागी झाले. पाहते तो भाऊजींनी मला घट्ट धरले आहे. मी डोळे उघडलेले पाहताच ते रागाने म्हणाले, शुभ. संतापाने माझे भान नाहीसे झाले. मी उसळून उठले. त्या धक्क्यासरशी तो काळ सर्प धडपडत बाजूला. तो उठायच्या आधीच मी धावत खोली बाहेर गेले. दाराला बाहेरून कडी लावली आणि साप साप म्हणून मोठ्याने ओरडू लागले. जाऊबाईंनी सासूबाईंनी साप मारायला शेजाऱ्या पाजाऱ्यांना गोळा केले. सारी माणसे जमा झाली तेव्हा दाराची कडी उकाढीत मी म्हटले, माणसाचं रूप घेऊन साप माझ्या खोलीत शिरलाय. छाती असली तर मारा त्याला. शेजारी पाजारी हसत परत गेले. भाऊजी माझ्या अंगावर धावून आले. घराची आबरू घेणारी लाव म्हणून मध्यरात्री नेस्त्या वस्त्रानिशी सासूबाईंनी मला घराबाहेर काढले. मी म्हणे घराची आबरू घालवली. त्यांचा देवटा मुलगा माझी आब्रू घ्यायला उठला होता, त्याला का नाही त्यांनी घराबाहेर घालवून दिले. देवापाशी दया नाही, माणसाजवळ न्याय नाही, मग जगात जगायचे तरी कशा करता. अंधारात वाट फुटेल तिकडे मी जात होते. पुराणातल्या एक एक कथा मला आठवू लागल्या. तारामती, सीता, दमयंती, श्रैरंध्री, स्त्रीचा जन्म दुःखासाठी आहे हेच त्या कथा सांगत होत्या. स्त्री उत्कट प्रेमावर जगते पण तसले प्रेम जगात आहे कुठे. आणि ज्या दुर्दैवी स्त्रीला स्वतःच्या घरात प्रेम मिळत नाही तिला ते घराबाहेर कुठून मिळणार. बेळात असेपर्यंत ससा सुरक्षित असतो.
एकदा तो निबेळा बाहेर पडला की त्याला कुत्र्याने फाडावा नाहीतर माणसाने तोडावा. स्त्रीचे आयुष्यही अशाच सशासारखे आहे. मी वाऱ्यासारखी धावत होते, माझ्या कानात माळवारा भननत होता आणि माझ्या मनात त्या पिसाट वाऱ्याला सुद्धा मागे टाकणाऱ्या कल्पना थैमान घालीत होत्या. मध्येच शेताच्या कडेला एक विहीर दिसली. तिच्या काठावर जाऊन मी उभी राहिले, माझे पाय कापेना. माझे मलाच आश्चर्य वाटू लागले. एरवी काळोखाचे भय केवडे, पण यावेळी वाटले माणसाचे मरण जवळ आले म्हणजे त्याला कांबळ्यावर काढून ठेवतात. आपल्या भोवती काळोखाचे कांबळे देवाने पसरले आहेत, ते काही उभीच नाही. मरण जवळ आले म्हणजे माणूस वेडे होत असावे. त्या विहिरीच्या काठावर माझ्या मनात क्षणाक्षणाला किती विलक्षण कल्पना येत होत्या. स्त्री प्रेमा वाचून जगत नाही, पण तिच्यावर खरे प्रेम फक्त मृत्यूच करू शकतो. उद्या नाही तर परवा माझे प्रेत फुगून पाण्यावर येईल. पोलीस ते गावात घेऊन जातील, ते ओळखण्यासाठी भाऊजींना बोलावून आणतील. तो मांग समोर येताच आपल्या प्रेताला वाचा फुटेल तर किती बरे होईल. आपण आनंदाने म्हणू, भाऊजी तुम्हाला उषा हवी होती ना, घ्या घ्या की तिला आता जवळ. या विहिरीतल्या पाण्यावरच शेतातला भाजीपाला जिवंत राहिला आहे आणि हेच पाणी आपला जीव घेणार आहे. याच वाटेवर याच वळणावर घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आर चे वैभव सोबत.

विश्रांतीनंतर पुन्हा कादंबरी सुखाचा शोध, लेखक वि स खांडेकर. विश्रांतीपूर्वी विहिरीतल्या पाण्यावरच शेतातला भाजीपाला जिवंत राहिला आहे आणि हेच पाणी आपला जीव घेणार आहे. जग म्हणजे जीव घेण्याचा एक मोठा कारखाना झाले आहे. उंदराला मांजर मारतेनी माणसाला माणूस जगू देत नाही. हा कारखाना देवाने कशाला बरे काढला असावा असल्या कल्पनांनी माझे डोके कसे सुन्न होऊन गेले. मनाने कशाचाही विचार करू नये म्हणून मी भोवताली पाहिले. जवळच्या वडाच्या झाडांतून एक चांदणी चमकत होती. ती पाहताच मला जगावेशे वाटू लागले. ती नीट निहाळत मी झाडाखाली जाऊन उभे राहिले. फार जुने झाड होते. त्याच्या लोंबणाऱ्या पारंब्या पाहून मला वाटले ते म्हातारे झाड सुद्धा अजून जगण्याचा प्रयत्न करते. या पारंब्या नाहीत, धरणे मातेला घट्ट धरण्याकरिता या झाडाने आपले सारे हात खाली पसरले आहेत. त्या वडाच्या झाडाला बोलता येत असते तर मी त्याला विचारले असते, जगात जगण्यासारखे काय आहे म्हणून तू ही धडपड चालविली आहेस. मी परत विहिरीकडे आले पण आता मात्र माझे पाय कापू लागले. आतापर्यंत मनात न आलेली एक कल्पना तिथे पिंगा घालू लागली. विहीर अगदी अरुंद होती. तिच्यात फारसे पाणी नसले तर आपण काही बुडून मरणार नाही. आडवी तिडवी उडी पडली तर हातपाय मोडूनही आपण जिवंत राहू. उद्या सकाळी तरी कुणी आपल्याला बाहेर काढेल. निम्मक मरणाच्या दारात बोट चेंगरून घेऊन विव्हळत परत जायची. छे, त्यापेक्षा माझ्या मनात दुसरीच कल्पना आली. मालवण काही फार लांब नव्हते. उद्या सकाळी रस्त्याने जाणारी येणारी मोटार आपल्याला मिळेल. तिच्यात बसून मालवणला जावे. तिथे एखाद्या देवळात दिवस काढावा. रात्री बेंगुरल्याकडे जाणाऱ्या बोटीवर चढावेने बोट सुरू झाली की त्या काळोखात समुद्र काही विहिरीसारखा आपल्याला फसवणार नाही. या विचाराने माझे समाधान झाले. त्या वडाच्या झाडाला टेकून मी अंगाचे मुटकुळे केले. माझा केव्हा डोळा लागला हे मला कळलेही नाही. मी जागी झाली ती पाखरांच्या चिवचिवाटाने. माझ्या जवळून दोन पाखरे भुरकन उडून गेली. जगण्यात आनंद आहे, जगण्यात आनंद आहे असेच जणू काही ती गात होती. मलाही क्षणभर वाटले जगण्यात आनंद आहे. झाडावर कसला तरी नाजूक आवाज झाला म्हणून मी वर पाहिले. एक खार मुरडत खाली उतरत होती. ती माझ्याकडून पाहून हसली असे मला वाटले. तिचे आनंदी डोळे मिटून त्या युल्याच्या चमकदार डोळ्यांचे मी चिंतन करू लागले. मला वाटले देवाने मला पाखरांच्या जन्माला का घातले नाही. देवाने मला खारीचा जन्म का दिला नाही. कितीतरी वेळ मी तशी बसून राहिले. रस्त्याने जाणाऱ्या गुरांच्या पावलांचा आवाज कानावर पडला तेव्हा मी डोळे उघडले. हडकुळ्या गायींचा एक मोठा तांडा होता तो. मी पुढे जाऊन त्या गायी हाकणाऱ्याला विचारले, कुठं चालल्यात या गायी? म्हापशाला, म्हापशाला गोव्यात. हा, कशाला? तो चिडून उत्तरला, मरायला. मला आठवले दर आठवड्याला म्हापशाच्या खाटी खाण्याकरिता घाटावरून गुरे येतात. मी मनात म्हटले, या गायींना कुठे जायचा अधिकार आहे? मग आपणच जगण्याची धडपड करण्यात काय अर्थ आहे? जे काम आज करता येण्यासारखे असेल ते उद्यावर ढकलू नये असे मी शाळेत शिकले होते. मरणा इतके चांगले काम जगात कुठे दुसरे नाही असे मला वाटू लागले. मी मालवणच्या वाटेने चालू लागले. मी मालवणला 11 वाजता पोहोचले. अर्ध्या वाटेवर मला मोटार मिळाली. मोटारीत मला जागा मिळाली. ती एका तरुण कुळवाड्याजवळ. मोठ्या संकोचाने मी त्याच्या जवळ बसले. समोरच्या म्हातार बुवांजवळ बसायला मिळाले असते तर बरे झाले असते असे सुद्धा मनात माझे येऊन गेले.
पण थोड्याच वेळात मला माझ्या वेडगळपणाचे हसू आले. मला संकोच वाटू नये म्हणून शेजारच्या तरुणाने आपले अंग अघडून घेतले होते, पण तो समोरचा म्हातारा निर्लज्जपणे टक लावून माझ्याकडे पाहत होता. स्टँडवर उतरताना माझ्या मनात आले, त्या कुळवाड्याची नी माझी ओळख असती तर किती बरे झाले असते. पण आपले दोन तीन बोजे घेऊन तो केव्हाच निघून गेला होता. मीही गावात भटकू लागले. घरोघर भिकारणी भीक मागत होत्या. घरवाले वसकन तिच्या अंगावर येत होते. भिकारणीची पोरं रडत ओरडत होती. प्रत्येक पोराच्या रडण्यातून मरण्यात आनंद आहे, मरण्यात आनंद आहे असेच उद्गार जणू निघत होते. मोटारीखाली पाय तुटलेले एक कुत्रे लंगडत जात असलेले मी पाहिले. दम्याने व्याकुळ झालेली एक म्हातारी बाजारातून परत चाललेली मला दिसली. माझ्या मनात आले, समुद्र इतका जवळ असतानाही बाई उगीच दुःख भोगीत का राहिली आहे. थोड्या वेळाने माझ्या या विचाराची मला लाज वाटली. मरायला तयार झालेले माणूस निर्दय होते हेच खरे. आज काही खायचे नाही असा मी मनाशी निश्चय केला होता, पण एक वाजायला आला तसे पोटात कावळे ओरडू लागले. आणि याच वाटेवर याच वळणावर आपणही घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सोबत. विश्रांती 30 मिनिटं झाली. बरं ठीक आहे, तेवढं एडिट करा परत. कट मारतो, एक शेवटचा पॅरा पूर्ण करतो.

आज रात्री आपल्याला मरायचे असले तरी आता पोटभर खाऊन का घेऊ नये असा विचार माझ्या मनात येऊ लागला. काल संध्याकाळी घर खर्चाकरिता मिळालेला रुपया जवळ होताच त्यातले 4 आणे मोटारीला खर्च झाले होते. आणखी 4 आणे खर्च करायला काहीच हरकत नव्हती. पूर्वी फाशी देण्याआधी माणसाला मेवा मिठाई चारित असत म्हणे. आज मरणापूर्वी आपणही मेजवानी झोडायची असे मी ठरविले. थोडी बर्फी घेतली, थोडा चिवडा घेतला. लहानपणी मला सोन केळी फार आवडत, तीही थोडी घेतली. एका देवळाच्या सभा मंडपाच्या बाजूला मी खात बसले. केळी शेवटी खायची म्हणून ठेवली. बर्फीने चिवडा संपला इतक्यात एक भिकारीन 2 पोरांना घेऊन आली. ती काकुळतेने काहीतरी मागू लागली. त्या पोरांनी तर केळ्यांचा हट्टच धरला. सारी केळी मी त्यांना देऊन टाकली. रात्री बोटीची वेळ होईपर्यंत मी कुठे कुठे भटकत होते कुणाला ठाऊक. तापाच्या गुंगीत मनुष्य मध्येच डोळे उघडून पाहतो, मध्येच डोळे मिटून निश्चित पडतो. तसे झाले होते माझे. मी बोटीवरून समुद्रात उडी टाकणार आहे असे कुणाला तरी ओरडून सांगण्याची विलक्षण इच्छा झाली होती मला, पण माझ्या तोंडातून ते शब्द मात्र बाहेर पडले नाहीत. मी समुद्रावर गेले तेव्हा मनात आले, मोठा वारा सुटून एखादा माड जर आपल्या अंगावर पडेल तर किती बरे होईल. संध्याकाळी किनाऱ्यावर मासळी विकायला आली तेव्हा प्रत्येक टोपलीतल्या माशांचा त्या सुंदर पण निस्तेज डोळ्यांकडे पाहण्यात मला मोठा चमत्कारिक आनंद वाटू लागला. मी मनात म्हणत होते, आज माणसांना माशाची मेजवानी आहे, उद्या माशांनाही माणसांची मेजवानी मिळेल. वेंगुर्ल्याचे तिकीट काढून मी पडावात चढले तेव्हा मात्र माझा हात एर मावळला. बोटीवरून आपल्याला उडी टाकायची छाती होईल की नाही याची शंका वाटू लागली. दिव्यांच्या किरणात समुद्र हजार फडा नाचविणाऱ्या नागासारखा भयंकर वाटला. वल्ली पाण्यातून बाहेर निघाली की जो आवाज होई तो ऐकून मृत्यू आपल्या जिव्हल्या चाटीत आहे अशी कल्पना माझ्या मनात आली. मी सारे अंग शहारले. मनातली भीती कमी व्हावी म्हणून मी पडावाच्या कडेवरून वाकून खाली पाहू लागले. याच वेळी पडावाच्या दुसऱ्या टोकऱ्याला कोणीतरी पुरुष माझ्यासारखाच वाकून समुद्राच्या पाण्याकडे पाहत होता. माझ्या मनात आले, त्यालाही जीव द्यायचा असेल का? तसे असले तर फार बरे होईल. एकमेकांच्या हातात हात घालून आम्ही परलोकाला जाऊ. मनुष्याच्या मनाला प्रेमाची स्नेहाची सोबतीची किती विलक्षण भूक असते. मेल्यावर सुद्धा कोणीतरी आपल्या बरोबर असावे असे त्याला वाटते. पडावं बोटीला लागला. आता माघार घेण्यात अर्थ नव्हता. मी चटकन पुढे झाले. मी भरभर शिडी चढून बोटीत पाऊल टाकले. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया रसिक हो. पुढील भागातही आपण ऐकूया. सुखाचा शोध, लेखक वि स खांडेकर यांची ही कादंबरी. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ RJ वैभव सोबत. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM या ऑन रेडिओ मध्ये मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, दरवर्षी आपल्याला मेजवानी असते की लहान मुलांच्या बोधकथा आणि छान छान कविता गाणी ऐकण्याचं आपल्याला एक पर्वणी असते आणि ही पर्वणी आपल्याला मिळते ती पूनम राणे मॅडम यांच्याकडून. तर पूनम राणेंना मी सुरुवातीलाच आभार त्यांचे व्यक्त करते. छान पिढी घडवत आहेत त्या. सुंदर मुलांना वाचन कसं करावं किंवा कुठली पुस्तकं वाचावीत त्याच्याकडनं छान छान बोधकथा त्या स्वतः लिहून घेत आहेत आणि त्यांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. त्यानिमित्त आपण पूनम राणे मॅडम यांची मुलाखतही घेतली होती. फक्त ग्रंथपाल हेच कार्य न करतात, या कार्यासोबतच त्या मुलांना घडवण्याचं एक उत्तम वाचक, एक उत्तम लेखक घडवण्याचं महत्वाचं काम त्या करत आहेत. तर पूनम राणे मॅडम आणि श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनची मुलं माझ्यासोबत आहेत आणि बोधकथा आपल्यासमोर ते सादर करणार आहेत. तर आज आपल्यासोबत श्रद्धा मने, साक्षी गावडे, अनुष्का बरखडे आणि सृष्टी गावडे ह्या आपल्याला बोधकथा सांगणार आहेत. तुमच्या दोघींचंही स्वागत आहे आणि मी आता तुमची रजा घेणार आहे कारण आपल्याला निवेदक मैत्रीण पण आहे आणि ती या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे.
1: नमस्कार, मी श्रद्धा माने, श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेतून आम्ही सारखेच आचार्य 90 FM ला येतच असतो. तर आज आम्ही पुन्हा एकदा एक कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. तर आज आम्ही तुमच्या समोर बोधकथा सादर करणार आहोत. तर आज आपल्या समोर सर्वप्रथम आहे साक्षी गावडे, ही तिची बोधकथा सादर करेल.
2: नमस्कार, माझे नाव साक्षी गावडे. आज मी तुमच्या समोर एक बोधकथा सादर करणार आहे. माझ्या बोधकथेचे नाव आहे यशाची परीक्षा. गोष्ट आहे खूप वर्षांपूर्वीची. निसर्गाने नटलेल्या वातावरणात गुरुजी विद्यार्थ्यांना पूर्वीच्या काही शिकवत झाडाच्या खाली पारावर बसून विद्यार्थी आपल्या मुलांना शिकवत. आपल्यासारखे इतिहास, भूगोल, मराठी, इंग्रजी असे विषय त्या काही नव्हते. गुरुजी मुलांना जीवनशास्त्र, भौतिकशास्त्र, शेणाने जमीन सारवणे, विहिरीतून पाणी आणणे, लाकडे तोडणे अशी कामे शिकवत. एके दिवशी गुरुजींनी विद्यार्थ्यांना सांगितले, आता माझे पोर्शन पूर्ण झाले आहे, त्यामुळे मी तुमची परीक्षा घेतो. गुरुजींनी विद्यार्थ्यांना सांगितले की मी आता प्रत्येकाला टोपल्या देतो. ती टोपली घेऊन तुम्ही नदीवर जायचे आणि तेथून पाणी भरून आणायचे. सगळ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक एक टोपली मिळाली. सगळे विद्यार्थी नदीच्या किनारी टोपली घेऊन गेले. सगळेजण नदीतून पाणी आणण्याचा प्रयत्न करत होते, परंतु टोपलीतील पाणी खाली पडत होते. काही विद्यार्थी गुरुजींकडे आले आणि म्हणाले, गुरुजी हे तुम्ही काय सांगितले आहे जे की आमच्याकडून जमणारच नाही. तेवढ्यात गुरुजी म्हणाले थांबा, अजून एक विद्यार्थी आला आणि त्याने टोपलीतून पाणी आणले होते. सगळ्यांना नवल वाटले की ह्याने कसे बरं पाणी आणले. गुरुजींनी त्या विद्यार्थ्याला विचारले, तू कसे हे पाणी आणले. तेवढ्यात तो विद्यार्थी म्हणाला की मी सारखीच टोपली पाण्यात बुडत होतो आणि पाणी आणण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु ते पाणी खाली पडत होते. मी सातत्याने प्रयत्न केला आणि ही टोपली लाकडी असल्यामुळे सारखी पाण्यात बुडवल्यामुळे ती फुगली आणि मी पाणी आणू शकलो. तात्पर्य, आयुष्यही असेच खडत आहे, त्यामुळे प्रयत्न सातत्याने करत राहावे.
0: वा, खूप छान कथा. आणि ती म्हणजे त्यांनी पाठ केलेली आहे आणि म्हणजे समजून घेतली आहे ती कथा आणि मग ती तुमच्यासमोर सादर केली आहे. मला वाटतं तुम्हालाही नक्कीच आवडली असेल.
1: धन्यवाद साक्षी, तू खूप छान अशी आम्हाला गोष्ट सांगितली. श्रोते हो, नक्कीच टीचर यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही गोष्ट खूप आवडली असेल. ह्याच्यातून आपल्याला खूप छान असा बोध मिळाला. खरंच आयुष्य खूप खडतर आहे. याच्यातून आपल्याला इतिहासात म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक आपल्या गुरु आपले कसे शिकवत होते ह्याच्यावरून काय काय ज्ञान भेटते हे आपल्याला समजले. धन्यवाद साक्षी. यानंतर आपल्यासमोर येत आहे अनुष्का बरखडे.

0: तर आता अनुष्का बरखडे ही आपल्याला बोधकथा सादर करते. अनुष्का, सांग बरं तुझी कथा.
1: माझ्या कथेचे नाव आहे मैत्री. त्यांचे लेखिका आहेत आपल्या पूनम राणे मॅडम. तर मैत्री, नुकतीच शाळा सुरू झाली होती. रोज वर्गावर्गातून होणारी प्रार्थना, मैदानात होणारी प्रार्थना आज वर्गावर्गातून होणार होती. कारण सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे मुळीच विद्यार्थ्यांचे लक्ष हे प्रार्थनेकडे नव्हतेच. सर्वांना असे वाटत होते की आपण पावसात जाऊन भिजावे. सर्व विद्यार्थ्यांना पावसात भिजायची खूप आवड असते. तसेच शाळेतल्या विद्यार्थ्यांनाही सर्वांना वाटायचे की आपणही पावसात जाऊन भिजावे. परंतु वर्गात शिक्षक असल्यामुळे कोणीही विद्यार्थी तो धाडस करू शकत नव्हता. इतक्यात वर्गात मुख्याध्यापक साठे सर आले. सरांनी वर्गात येऊन सर्वांना सूचना दिल्या की रोज मुलांनी वेळेवर शाळेत उपस्थित राहणे, स्वच्छ गणवेश घालणे, केस कापणे अशा छोट्या मोठ्या सूचना तर देतच होत्या. पण सरांनी सांगितलं की आपल्याला येत्या 2-4 दिवसातच विद्यार्थी सभेचे आयोजन करायचे आहे. आपल्याला आपल्या शाळेसाठी मुख्यमंत्री निवडायचा आहे. असे म्हणतात सर्व विद्यार्थी आपापसात चर्चा करू लागले. मी स्वच्छता मंत्री होणार, मी शिस्त मंत्री होणार असे प्रत्येक जण आपापसात विचार करत होते. इयत्ता 10वीच्या वर्गात मुग्धा या विद्यार्थीने नवीनच प्रवेश घेतला होता. मुग्धा अगदी साजस, नम्र व मितभाषी, मन मिळाऊ. सर्व शिक्षकांची येत्या शनी तिने 8 दिवसातच सर्व शिक्षकांची लाडकी विद्यार्थिनी झाली. मुग्धाने देखील ठरवलेली की आपणही मुख्यमंत्री पदासाठी आपले नाव नोंदवायचे. तसेच शाळेत सारिका नावाची अशीच एक सेम मन मिळाऊ, मितभाषी, नम्र, सालस, गुणी विद्यार्थिनी होती. सारिका आणि मुग्धाची नेमकीच घट्ट मैत्री जमली होती. सारिकाने विचार केला की आपण यावर्षी मुख्यमंत्री पदासाठी आपले नाव नाही द्यायचे. आपली मैत्री सारिका हिचे शेवटचे आणि सुरुवातीचे नवीनच वर्ष आहे, तर आपण तिला मुख्यमंत्री बनवायचे. पण सर्व विद्यार्थ्यांना असे वाटायचे की आपल्या शाळेची मुख्यमंत्री ही सारिकाच व्हावी. परंतु सारिकाने मुग्धाला आपले नाव देण्यासाठी भाग पाडले, संधी देण्यासाठी भाग पाडले. म्हणून मुग्धाने देखील आपले नाव नोंदवले. परंतु 9वीच्या 2 विद्यार्थ्यांचे देखील त्याच्यात मुख्यमंत्री पदासाठी नाव नोंदवलेले होते. परंतु त्यानंतर मुग्धाने आपले नाव नोंदवल्याच्या नंतर वर्गावर्गात जाऊन प्रचार करण्यासाठी सारिकाने मुग्धाला खूप मदत केली. आणि अखेरकार तो दिवस आला, तो म्हणजे मतदान दिवस. मतदान दिवशी मुग्धा ही शाळेची मुख्यमंत्री म्हणून निवडून देखील आली. सर्व शिक्षकांनी तिचे खूप कौतुक केले. सर्वांनी मुग्धाला अनेक प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकांनी भाषणं केली. त्यानंतर मुग्धाची वेळ आली भाषण करण्याची. मुग्धाने आपल्या भाषणांमध्ये सारिकाने तिला कसं मदत केली, सारिकासारखी मैत्रीण सर्वांना असावी असे आपल्या भाषणात पटवून दिले. त्यानंतर जेव्हा सारिकाला भाषण करण्याची संधी मिळाली तेव्हा सारिका म्हणाली, माझे मत इतकेच होते की आपली मैत्रीण मुग्धा ही आपल्या शाळेत नवीनच आली आहे. ती देखील माझ्यासारखी हुशार, सर्व स्पर्धेमध्ये भाग घेणारी, सर्व स्पर्धा गाजवणारी आहे. तर आपण देखील तिला एक संधी द्यायलाच हवी. आणि माझ्या मैत्रिणीने त्या संधीचं सोनं केलं. या निमित्त मलाही तिचे खूप खूप कौतुक वाटते. आणि शेवटी इतकंच सांगेल की मैत्री असावी अशी तर मुग्धा आणि सारिका जशी.
0: वा वा, ओके, ग्रेट.
2: धन्यवाद अनुष्का, खूप छान गोष्ट होती तुझी. आमच्या रानेडीचा प्रत्येक वेळी गोष्ट चांगलीच लिहितात आणि त्याच्यातून आम्हाला योग्य तो बोध नेहमी मिळतच असतो. तो आमच्या जीवनात अंमलात आणण्याचा पण आम्ही नक्कीच प्रयत्न करू. अशी मैत्री आयुष्यात भेटणं म्हणजे खरंच नशीबवान असेल ती सुद्धा. आणि आम्हाला पण असे फ्रेंड्स भेटलेत म्हणून आम्ही पण नशीबवान आहोत. धन्यवाद अनुष्का, खूप छान अशी गोष्ट सांगितली. तुम्हाला पण ही गोष्ट नक्कीच आवडली असेल असं मला वाटतं. यानंतर आपल्या समोर येत आहे सृष्टी गावडे.

0: माझं नाव सृष्ट्या पागावडे, मी श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनची विद्यार्थी. मी आज तुमच्यासमोर एक बोधकथा सादर करणार आहे. एका सुंदर नदीच्या काठी छोटंसं गाव वसलेलं होतं. त्या गावचं नाव आहे इंद्रपूर. इंद्रपूर गावची लोक ही त्याच्या गावासारखीच होती. दयाळू, प्रेमळ, कधीही कोणाचा वाईट विचार न करणारे. ह्या छोट्याशा गावात एक इडा नावाची मुलगी राहत होती. तिच्या आईचं नाव शंकर व बाबांचे नाव पार्वती व बाबांचे नाव शंकर होते. अगदी शंकर पार्वतीचा जोडा दिसतोय असे लोक त्यांना म्हणत. इराला लहानपणापासूनच लोकांची मदत करणे आवडत होते. तिला जेव्हापासून समजायला लागले होते तेव्हापासूनच ती सगळ्यांशी प्रेमाने आदराने वागत होती. इराचं स्वप्न होतं की मी जिल्हाधिकारी होऊन सगळ्यांच्या अडचणी दूर करणार. ह्याच इंद्रपूर गावात एक दुष्ट पापी व्यक्ती राहत होता. त्याचे नाव होतं अर्जुन राजे. तो लोकांच्या जमिनी हडप करून त्यांना स्वतःच्या पायाशी आणून अर्जुन राजे तिच्या एका व्यक्तीची हातापाई करताना तिला दिसला. तेथील जमलेल्या लोकांना इराने विचारलं, काय आहे हा प्रकार? लोकांनी तिला सगळं सविस्तर सांगितलं. लोक बोलले तिला, अर्जुन राजे एका व्यक्तीचा जबरदस्ती अंगठा घेऊन त्याची जमीन हडप करण्याच्या मार्गावर आहे. हे ऐकताच इराचा संताप होऊ लागला होता. परंतु तिच्याकडे कोणतेही अधिकार नसल्याने ती शांत बसली. त्याचवेळी तिने मनाशी ठाणले होते की मी जिल्हाधिकारी होऊन ह्याला धडा शिकवणारच. त्यानंतर इराने दिवस रात्र एक करून जिल्हाधिकारी होण्याचा अभ्यास केला. पूर्व परीक्षा जिल्हाधिकारी होण्याची इराने पार केली होती. त्यानंतर 3 वर्षांचे प्रशिक्षण घेऊन इरा जिल्हाधिकारी बनली. तिने पहिल्या प्रयत्नात आपले ध्येय गाठले होते. कामावर रुजू होण्याचे पत्र येताच इराने काम सुरू केले होते. कामाच्या पहिल्याच दिवशी इराकडे अर्जुन राजेंची तक्रार आली होती. इराने ठरवलं, ह्या माणसाला आजच धडा शिकवायचा. इराने अर्जुन राजेला भेटायचे ठरवले. इराच्या पीएने तिला माहितीनुसार सांगितले की अर्जुन राजे आज वसुली करण्यासाठी गावातील दुकानात जाणार आहे. इराने तेथील जाण्याचा निर्णय घेतला. तेथे पोहोचल्यावर अर्जुन राजेची वसुली चालू होती. पुराव्यासाठी इराने अर्जुन राजे वसुली करत असतानाचे छायाचित्र काढून घेते. त्यानंतर अर्जुन राजेंची वसुली थांबवून तिने वसुली परवाना म्हणजेच वसुली करण्याचे लायसन्स मागितले, जे की अर्जुन राजेंकडे उपलब्ध नव्हते. त्यामुळे अर्जुन राजे शांत बसले होते. अर्जुन राजेंनाही त्यांच्या संपत्तीचा फार गर्व होता. त्यांना संपत्तीच्या जीवावर ते काहीही करू शकत होते असा त्यांचा गर्व होता, जो की इराने खाली पाडला होता. अर्जुन राजेंकडे वसुलीचे लायसन्स नसल्या कारणाने अर्जुन राजेंना शांत राहावे लागले होते. इराने अर्जुन राजेंना अटक केली आणि त्यांना धडा शिकवला आणि त्यांना सांगितले की दुसऱ्यांची मेहनतीची कमाई लुटून लुबाडून तुम्ही कधीही पुढे जाऊ शकणार नाही. तुम्ही जर स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःच्या कमाईने जर तुम्ही पैसा कमवला तरच तो तुमच्याकडे टिकणार. तात्पर्य, कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये किंवा दुसऱ्यांचे पैसे लुबाडून दुसऱ्यांची गोष्ट आपल्याकडे ठेवून ती कधीच आपल्यापर्यंत टिकत नसते.
1: खूप छान, खूप छान सृष्टी, मला तुझी गोष्ट खरंच खूप आवडली, खूप छान लिहिलं होतं. तर एकदा काय झालं असं म्हणलं होती, सगळ्यांचा माना डोकवतात आणि बघतात की काय झालं. तर गोष्टीमध्ये हीच गोष्ट खूप महत्त्वाची असते. आयुष्य आहे म्हटलं ती कष्ट तर करावे लागणारच. तर आता माझी पण गोष्ट मी तुम्हाला सांगते. माझी स्वरचित गोष्टी आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे मच्छराचे रक्त. एकदा काय झालं असं, फिरत आता आपण मुंबईकडे आलेलो आहोत आणि मुंबईत आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये कसे लोक राहतात. जी लोक मिडल क्लास फॅमिली असते ती गटरामध्ये म्हणजे चाईचा पुढे चाई असतात त्याच्यामध्ये राहतात. तर तिथे सगळ्या मम्मी लोक कपडे धुवत असतात, एक भांडी घासत असते, तिथे सगळं पाणी पुढे जे गटर वाहत असतं त्याच्यातून जात असतं. तर त्याच्यामधून जे तयार होतात डास. तर एकदा काय झालं, एक मीना नावाची मुलगी तिच्या गॅलरीमध्ये अभ्यास करत होती. एक मच्छर आला आणि तिच्या हातावरती बसला आणि तिला इतकं जोरात चावलं की ती जोरात ओरडली, आई ग. ह्याच्यानंतर तिची मम्मी तिला बोलली, बोल ना मीना काय झालं. तर तो मच्छर बोलला, बाई किती ओरडतेस तू. तेव्हा ती मीना तिला बोलते, तुझं काय रे, मी चांगली उद्या आचार्य 90 FM जाणार आहे, मला तिथे जाऊन त्या गोष्ट सांगायची आणि तू येऊन इथे मला चावतोस, आता मला तू गोष्ट सांग. तो बोलतो, मी कशी सांगणार, तूच शाळेत जाते, मी थोडी शाळेत जातो. तर ती बोलते, ठीक आहे थांब जरा 2 मिनिटं. मग ती विचार करते आणि त्याला प्रश्न विचारते. बघ ना मच्छर, कसं असतं ना, देवाने तुला कसं बनवलं आणि मला कसं बनवलंय. माझं जर रक्त ए पॉझिटिव्ह असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण बी पॉझिटिव्ह किंवा ए प्लस पॉझिटिव्ह, ए मायनस पॉझिटिव्ह असं वेगवेगळी रक्त टाकली तर नक्कीच माझ्या किडन्या फेल होतील, मला ताप येईल, सर्दी, खोकला, थोडक्यात काय होईल तर आपल्याला आपला प्राणही गमावा लागू शकतो. पण बघ मच्छर, तू माझं आज रक्त पिलंस तर माझं रक्त ए पॉझिटिव्ह आहे, उद्या तू माझ्या घरच्यांचं रक्त पिशील पण त्यांचं तर रक्त वेगळंच आहे ना, मग ते सगळं रक्त जर तुझ्या पोटामध्ये गेलं तर तू कसं काय नाही मरत, तू कसं आमच्याच हातून मरतो. तेव्हा मच्छर तिला म्हणतो की देवाने जसं तुला वेगळं बनवलंय तसंच आम्हाला सुद्धा वेगळं बनवलंय, त्याच्यामुळे कधीच कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका, जी योग्य वेळ येते त्या योग्य वेळेला सामोरे जावा. म्हणून म्हणतात ना, जिओ तो हरपल ऐसे जिओ जैसे की आखरी हो.
2: वा
1: धन्यवाद.
2: वा वा खूप छान. तर प्रेक्षक हो, तुम्हाला सगळ्यांना बोधकथा या सगळ्या आवडल्या असतील. आज आपल्या सोबत होत्या श्रद्धा माने, साक्षी गावडे, अनुष्का बरखडे आणि सृष्टी गावडे, या सगळ्या पूनम राणे मॅडम यांच्या विद्यार्थिनी आहेत, तसंच श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या विद्यार्थिनी आहेत. आणि या सगळ्या कार्यक्रमाला सहकार्य केलं ते आपल्या लोकमान्य शिक्षण संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक अमोघ सिद्ध पाटील यांनी. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करते, विशेषतः ग्रंथपाल पूनम राणे मॅडम यांचे विशेष आभार. आणि आमचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करा.

इकलौती बेटी और अपने स्टेप डैड की पांचवी सेंटीज की सबसे

जमा हो चकाचक हिरलो पान चबाए आ आहा।

0: बनाओ रसबाला, खुल जाए बंद अकल का ताला।
1: ओ मेम साहब हमरा संग नाचा।

नमस्कार श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहात सुखाचा शोध. वि स खांडेकर यांची ही कादंबरी. खरं तर आपण नेहमी बोलतच असतो, ऐकायलाही हवं आणि ऐकायची क्षमता वाढवायलाही हवी. आज ऐकूया सुखाचा शोध, त्यातलं पहिलं प्रकरण आप्पा. पिकते तिथे विकत नाही म्हणतात ते काही खोटे नाही. माझी गेल्या 9 वर्षांची तपश्चर्या यंदा फळाला आली. नुसत्या वसंत व्याख्यानमालांची 16 आमंत्रणे गळ्यात येऊन पडली. वडगाव बुद्रुक, पिंपळगाव खुर्द, कडबोडे, वसाड, कुरसुंगी, मोडलिम, छे, साऱ्या गावांची नावे सुद्धा लक्षात राहत नाहीत. या 16 व्याख्यानांची तयारी म्हणजे काय लहान सहान काम आहे? 16 विषय शोधून काढण्याकरिता संध्याकाळी डोके खाजवीत बसलो. जनसेवा हीच ईश्वर सेवा, सरखा, छे छे छे छे, सुदर्शन केल्याने होत आहे रे, देव तेथेशी जाणावा, हे 4 मथळे कागदावर टिपले न टिपले तोच. माझी किंमत आमच्या घराला कळतीये कुठे? आपल्या भाषणांची तयारी करण्याकरिता समाज सेवकाला निवांतपणा हवा असतो. हे या घरात कुणाच्याच लक्षात येत नाही. चांगला देशी कागद आणि शिर्याची शाई घेऊन बसावे, टिळक गांधींच्या पुस्तकांची पाने चाळावीत, एखादे दणदणीत वाक्य डोक्यात यावे, नि अगदी त्याच शनी आईने दारात येऊन म्हणावे, अप्पा माझा उपवास आहे आज, जरा केळी घेऊन येतोस का? असा राग येतो अशा वेळी. पण जन्म देणाऱ्या आईला नाही कसे म्हणायचे? मुकाट्याने जाऊन केळी घेऊन यावे लागते, परत येऊन कामाला बसावे. तो सुचलेले वाक्य वाऱ्यावर कुठल्या कुठे नाहीसे झालेले असते. तास तासभर आढ्याकडे बघत बसले तरी ते काही परत येत नाही. माझ्या चिंतनात अडथळे आणून आपण समाजाचे किती नुकसान करीत आहो याची आईला कुठून कल्पना असणार? तिने उपवास करावे, काकड्यांचा कायरस करावा, फार फार तर शिवलीलामृत वाचावे. आईचे काम उद्भवले नाही तर निराणी बाळ यांची कटकट सुरू होते. पोटची पोरे म्हणून गय करावी लागते, नाहीतर एकेकाच्या तोंडात चांगला बोळा कोंबून या कारट्यांचा दंगाबंद केला असता. बाकी या टीसभर पोरांवर रागावूनच मूर्खपणाचे आहे म्हणा. लहान पोरं म्हणजे कानात वारा भरलेले वासरू. त्याने वेड्या वाकड्या उड्या मारल्या आणि थोडा धांगडधिंगा केला तर त्यात नवल कसले? पण आनंद आणि भैया ही काही कुकबाळे नाहीत. आनंदाला हे 27वे, छे, 28वे वर्ष असेल. हो, मिशा काढल्या म्हणून काही पत्रिका बदलत नाही. पाठचा भाऊ तसा धडपडे आहे. इकडे विम्याचे काम करतो, तिकडे परीक्षा देतो, हे सारे ठीक आहे. पण आप्पा म्हणून आपला एक थोरला भाऊ आहे, यापेक्षा माझे महत्व त्याला अधिक वाटतच नाही.
विम्याच्या निमित्ताने घरी येणाऱ्या कुळांशी तास तास दोन दोन तास खिदळत असतो काय? मधूनच दुमजली नाही तर तिमजली हसतो काय? मीरा आणि बाळ यांना पाठीवर घेऊन कोकरू हवं का कोकरू म्हणून ओरडतो काय? त्याच्या वयाला हा पोरकटपणा बिलकुल शोभत नाही. या 28 वर्षांच्या कुक्कुबाळाच्या लपंडावात कुणी कुणाला होडकून काढले की घरात घोड घशा सुरू होतो. मी माझ्या डोक्यात उसळत असलेल्या समाजसेवेच्या नव्या नव्या कल्पना पार गोंधळून जातात. मुंबईसारख्या ठिकाणी दंगा झाला की कर्फ्यू ऑर्डर पुकारतात ना. आमच्या घरात दिवसा सुद्धा तसा कायदा असला पाहिजे असे हल्ली मला वाटू लागले. संध्याकाळचीच गोष्ट, भैयानं आपल्या खोलीत जलसा सुरू केला तेव्हा माथे फिरून गेले अगदी माझे. देव तेथेची जाणावा या चौथ्या विषयानंतरचा विषय शोधित होतो मी. अजून 12 व्याख्यानांचे विषय मला निश्चित करायचे होते पण आपल्या मामांपुढे कामाचे केवढे ढीक पडले आहेत हे 5 वेळा मॅट्रिक नापास झालेल्या या भाच्याला कसे कळावे? संतापून त्याच्या खोलीत गेलो तो काय, हातात एक फोटो घेऊन स्वारी मजेत गात आहे. मीरानी बाळ मोठ्या रंगात येऊन त्याचे गाणे ऐकत आहेत. गायचेच तर वंदे मातरम आणि झेंडा उचार हे हमारा असे काही गावे की नाही गाढवाने. पण हा धाकटा भैया बायकी हातवारे करून म्हणत होता, यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का हो लाजता. नी म्हणे का हो दूर राहता. या गाण्याला काही अर्थ आहे का? यमुनेच्या पाण्यात खेळ कसलेच खेळणार डोमलाचे. यमुना जळी पोहू मारू उड्या हो असे गाणे असते तर व्यायामशाळांना त्याचा उपयोग तरी झाला असता. आणि ती गोपिका राधा खुशाल का हो दूर राहता म्हणून कृष्णाला विचारते. हा काही चवाट्यावर बाईने विचारायचा प्रश्न आहे होय. मग घराला भिंतीने दारांना कड्या हव्यात कशाला? बाथरूम मधली बाई जर रस्त्यात येऊन उभी राहिली छी, एवढ्यासाठी तर ब्रह्मचारीचा पास मिळत असताना सुद्धा मी तो चित्रपट पाहिला नाही. 2-4 मित्रांनी अप्पाराव तुम्हीही कृष्णाराव मराठेच झालात की म्हणून माझी थट्टा केली. पण आपण काही त्या चित्रपटाच्या वाटेला गेलो नाही. पण ज्याचे तोंड चुकवावे त्यानेच पाठीला लागावे असा आमच्या नशिबाचा प्रकार आहे. तेच 65 गाणे भैया अगदी घोळून घोळून म्हणत होता. असले गाणे म्हणायचेच तर गुणगुणावे की नाही? पण या शतमूर्खाला तेवढी अक्कल आहे कुठे? रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्याने समाजसेवक अप्पाराव देशपांड्यांच्या घरात हे गाणे सुरू आहे म्हणून क्षणभर थांबून घराकडे टाकामाका पाहावे. इतक्या मोठ्याने गाणे गात सुरू आहे. बाकी असल्या दगडांशिवाय एवढ्या पहाडी आवाजात दुसरे गाणार म्हणा. मी खोलीत पाऊल टाकताच भैयाची जी तिरपीट उडाली दोन्ही पोरे तर वाघ असल्यासारखी पळून गेली. मला माझाच अभिमान वाटला. अशी शिस्त हवी, असा दरारा हवा, असे पावित्र्याचे तेज हवे, नाहीतर. भैयाने हातातला फोटो लपवून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. मामा आपल्या बारशाला जेवायला आला आहे हे विसरलाच. शेवटी मी तो हिसकावून हातात घेतलाच. म्हटले देवाचा नाही तर देशभक्ताचा असला तर आपल्या खोलीत नेऊन लावावा. पण हा छाकटा कशाला तसले फोटो आणतो? एका नटीचा फोटो होता तो. तिचे नाव सांगताना भैयाला 42 पिढ्या स्वर्गात गेल्या इतका आनंद झाला. म्हणे मिस चंचला. मी मनात म्हटले ती चंचला असो
नाही तर चिंगी असो, आपल्याला काय करायचंय? भैयाच्या खोलीत पाहिले तो जिकडे तिकडे नटीची चित्रे लावलेली, छे छे छे छे छे, अंगावर अगदी काटा उभा राहिला त्या साळकाया माळकाया पाहून. मी भैयाला म्हटले, अरे दीड शहाण्या, या बायांच्या ऐवजी देवाचे फोटो लावले असतेस तर एव्हाना विमान आलं असतं तुला न्यायला. याच वाटेवर याच वळणावर घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ऑन रेडिओ, आर जे वैभव सोबत.

0: विश्रांतीनंतर पुन्हा सुखाचा शोध, वि स खांडेकर लिखित कादंबरी. विमान आला असतं न्यायला हे ऐकून तो अकलेचा कांदा म्हणतो काय, मामा विमानात बसायला देवाचे पाय कशाला धरायला हवेत, 5 रुपयात विमानात बसता येतं सध्या, या तरुण पोरांची कशावरच श्रद्धा नाही. मी भैया एवढा होतो तेव्हा गांधींच्या फोटोची दररोज पूजा करीत होतो, म्हणून तर 30 साली खादी टोपींच्या पायी इंग्रजी कंपनीतल्या नोकरीवर लात मारून बाहेर पडायचा धीर झाला मला. त्या दिवशीच मनात निश्चय केला की कुणाच्या गुलामगिरीत राहायचे नाही, सारे आयुष्य समाजसेवेत घालवायचे. 2 वर्षे चरख्यासारखा प्रसार केला, 1-2 वर्षे कोकणात जाऊन कापूस लावला, 3 वर्षे खेड्यापाड्यात सहभोजने केली, 6 महिने हातसडीचे तांदूळ विकले, कोंबड्या पाळणे हा केवढा मोठा राष्ट्रीय धंदा होऊ शकतो ते दाखविणार होतो मी. पण कुठून रोग आला कुणास ठाऊक, धंदा सुरू केल्यापासून 8-15 दिवसात आमची सगळी कोंबडीच मेली. आई अगदी पिकले पान झाली म्हणून हल्ली घरात येऊन राहिलो, पण सच्च्या समाजसेवकाचे रक्त कधी गप्प बसत नाही. गेल्या 1.5 वर्षात ठिकठिकाणी एकंदर 100 दुष्टन भाषणे केली, आता येत्या महिन्यात 16 होतील, मिळून 183, 200 अवघी 17 कमी. शाब्बास अप्पाराव, गाण्याकरिता या घरात तोंड उघडायचे नाही, नि उघडले तर वंदे मातरमच म्हणायचे, अशी भैयाला तंबी देऊन मी माझ्या खोलीकडे वळालो. एकदम स्फूर्ती आली, वंदे मातरम हाच व्याख्यानाला चांगला विषय होईल. माता आणि मातृभूमी, आईचे पांढरे केस आणि हिमालय पर्वत. भैयाच्या खोलीतून बाहेर पडतो तो हॉलमध्ये मीरा आणि बाळ आपली नाचत आहेत. काय झालं रे, म्हणून बाळाला विचारले तर तो सांगायला लागला, आनंद काका आता येणार आहेत, चॉकलेटनी मोटार घेऊन येणार आहेत. बाळच्या या शब्दांनी मी चिडून गेलो अगदी. या अप्पारावच्या मुलाला चॉकलेट आणि मोटार असल्या परदेशी वस्तूंविषयी प्रेम वाटावे. चांगला कान धरला कारट्याचा आणि त्याला बजावले, देशी साखरेचे बत्तासे खा, हवी तर कांद्याची भजी खा, पण चॉकलेट खायचं नाही, नि मोटारीला हात लावायचा नाही. सुताराला सांगून सुंदर बैलगाडी करून देतो तुला, पण आमचे चिरंजीव पडले मोठे दिव्य, त्यांनी आपले भोकाडच पसरले, आता येऊन व्याख्यानाचे विषय ठरवण्याकरता डोकेफोड करू लागले. पण माणसाचे डोके म्हणजे प्लॅटफॉर्मचे तिकीट देणारे यंत्र नव्हे. आपली आणलेली टाकली की आले तिकीट बाहेर. खाजवून खाजवून डोके रक्तबंबाळ करावे तेव्हा कुठे एखादी नवी कल्पना सुचते. आणि आमचे नशीब असे बलवत तर की अशाच वेळी घरात म्युन्सिपाल्टीचा बंब वाजू लागतो, बाजारात बसून समाधी लावणे सुद्धा याच्यापेक्षा सोपे असेल. गेली 9 वर्षे मी स्वतःचा संसार सोडून समाजाचा संसार केला. इतर बापांप्रमाणे पोरांना काऊचिऊच्या गोष्टी सांगत न बसता खेडोपाडी जाऊन गहन विषयांवर व्याख्याने दिली. आजारी बायकोने घरी राहायचा आग्रह केला तेव्हा माझी मातृभूमी तुझ्याहून आजारी आहे असे तिला रोखटोक उत्तर दिले. ती मेली त्याच्या दुसरे दिवशीचे व्याख्यान सुद्धा मी रद्द केले नाही. या तपस्येचे फळ मिळवायची वेळ आता आली आहे. जिल्ह्यातल्या प्रमुख समाजसेवक म्हणून प्रत्येक वर्तमानपत्रात माझे नाव झळकू लागले आहे. शिडीच्या पहिल्या पायरीवरून मी कितीतरी वर आलो. अशीच धडपड केली तर म्युन्सिपाल्टीतच काय, कौन्सिलात सुद्धा अप्पाराव देशपांडे हे नाव गाजल्याशिवाय राहणार नाही. विश्वामित्राने 60,000 वर्षे तपश्चर्या केली तरी त्याला इंद्रपद मिळाले नाही, पण या अप्पाराव देशपांड्याने अवघ्या 9 वर्षात. प्रकरण दुसरे, आनंद. 9 वर्षे एकसारखा धावत आहे मी. या 9 वर्षात एकदा सुद्धा मी मागे वळून पाहिले नाही. लढणारा मागे पाहिला फुर्सत मिळते कुठे. पण काल LLB चा शेवटचा पेपर टाकला मात्र. आजारी मुलाचा ताप उतरताच त्याच्या उशाशी जागरणे करीत बसणाऱ्या आईचा डोळा लागावा तसे झाले माझे. परीक्षेत पास होईन की नाही, झालो तर पहिल्या वर्गात येईन की नाही, पास झाल्यावर वकिली कुठे करावी, यांपैकी एकही प्रश्न डोळ्यांपुढे उभा राहिला नाही. मन एकदम गेल्या 9 वर्षांच्या आठवणीत रंगून गेले. घरी येण्यासाठी गाडीत बसलो तेव्हा तर ते आगगाडीसारखे भूतकाळात धावू लागले. गत आयुष्यातल्या स्मृती घाटातल्या वळणांसारखाच मोहक असतात. उजव्या बाजूची वनश्री पुन्हा डाव्या बाजूला आली की ती पाहताना घाटात विलक्षण आनंद होतो. मागे पडलेले आयुष्य आठवण्यात मनुष्याला जी अपूर्व गोडी वाटते तिचे कारण हेच असेल का. 1930 सालातला तो दिवस. इंटरची परीक्षा देऊन मी नुकताच घरी आलो होतो. परीक्षा होईपर्यंत गांधींच्या मिठाच्या मोहिमेमध्ये मी फारसे लक्ष घातले नव्हते. पण परीक्षेत पहिला वर्ग मिळेल या कल्पनेने मला जो आनंद झाला होता तो घरी आल्यावर टिकला नाही. जे जे वर्तमानपत्र उघडावे त्यात त्यात गांधींच्या कायदेभंगाच्या मोहिमेची वर्णने येत होती. किराणा मालाच्या दुकानांवर, मोटार स्टँडवर, भाजी मंडईत, फार काय मी वाहना घ्यायला गेलो त्या चांभाराच्या दुकानात सुद्धा माणसे दांडी यात्रेचीच चर्चा करीत होती. प्रत्येकाच्या डोळ्यात विलक्षण चमक दिसत होती. जणू काही समाजातले सारे सुप्त चैतन्य जागृत झाले होते. विजेच्या चमचमाटाप्रमाणे या टोकापासून त्या टोकापर्यंत आकाश उजळून टाकणाऱ्या त्या दिव्य शक्तीने मीही दिपून गेलो. आपल्यापेक्षा कमी शिकलेली माणसे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात उड्या घेत असताना स्वस्त बसून राहण्याची लाज वाटू लागली मला. आईची परवानगी मिळवावी नि शिरोड्याला जो मिठाचा सत्याग्रह होणार होता त्यात भाग घ्यावा असे एकसारखे मनात येऊ लागले. रात्री 4-4 तास टिळक, गांधी आणि जवाहरलाल यांच्या फोटोकडे पाहत मी मनाशी निश्चय करी की उद्या सकाळी उठल्याबरोबर आईच्या कानावर आपला बेद घालायचा. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पहाटेच्या गार वाऱ्याने मला गाढ झोप लागली. 7 वाजल्याशिवाय मी जागाच होत नसे. उठून खिडकीतून पाहावे तो ओनवी झालेली आई आनंदाने तुळशी शिंपत आहे. माझ्या मान्यात येई हे दृश्य म्हणजे आईच्या आयुष्याचे प्रतिबिंबच आहे. वडील आमच्या लहानपणीच वारले. आम्ही सारी मुले तेव्हा तुळशीच्या रोपट्यांसारखीच नव्हतो का. साऱ्या घराचा उन्हाळा झाला पण आईने स्वतःचे रक्त शिंपवून जमिनीच्या तुटपुंज्या उत्पन्न केरीच कुठलाच आधार नव्हता तिला. गळ्यात 3 मुले, त्यातली अक्का तर गळ्याला लागलेली. कर्ज काढून तिचे लग्न करावे लागले आईला. नंतर लवकरच अक्काला भैया झाला पण मुलाचे कौतुक पाहायला बिचारी फार दिवस जगली नाही. याच वाटेवर याच वळणावर घेऊ एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ RJ वैभव सोबत.
1: मुसळधार पाऊस, खिडकीत उभी राहून पहा, बघ माझी आठवण येते का. हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलस तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण येते. वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब

पुन्हा त्याच खिडकीत ये. आता नवऱ्याची वाट बघ. बघ माझी आठवण येते का? दारावर बेल वाजेल, दारू घड, नवरा असेल. त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढे. तो विचारील तुला तुझ्या भेजण्याचं कारण. तुम्हण घर गळतंय, मग चहा कर, तूही घे. तो उठून पंकज उदास लावील, तू तो बंद कर. किशोरीचं सहेला रे लाव, बघ मजे आठवण येते का? मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस. पण तूही तसंच म्हण. विजांचा गडगडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल, तो त्या कुशीवर वळेल. त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ, बघ माझी आठवण येते का? यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस. यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर. यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर. येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझी आठवण येते का?

0: विश्रांतीनंतर पुन्हा तुम्ही ऐकत आहात सुखाचा शोध. वि स खांडेकर लिखित कादंबरी. मुलीच्या मरणाचे दुःख आईने शांतपणे गिळाले. नातवाला सावत्र आईचा जाच होतो असे वाटताच जावयांशी भांडून त्याला आपल्याकडे आणले. आपा मॅट्रिक झाल्यावर त्याला एक वर्ष कॉलेजात सुद्धा पाठविले तिने. पुढे खर्च झेपेना तेव्हा मुंबईतल्या एका चांगल्या कंपनीत त्याला आपल्या ओळखीच्या माणसाकडून तिने नोकरी लावून दिली. लगेच त्याचे लग्न करून दिले. आप्पा सारखा माझ्या शिक्षणात मध्येच खंड पडू नये म्हणून लहानपणापासून मला पहिला नंबर ठेवायला आईनेच शिकवले. माझे वडील वकील होते. तसा तू वकील झालास म्हणजे मी सुखाने डोळे मिटीन असे वरचेवर म्हणून हसत खेळत तिने माझी महत्वाकांक्षा जागृत केली. त्या दिवशीही तुळशी शिंपणाऱ्या आईकडे पाहून हे सारे माझ्या मनात येऊन गेले. मी कायदेभंगाच्या चळवळीत जाऊ का असे तिला विचारण्याचा मनाला धीर होईना, पण मनाची तडफड काही केल्या थांबेना. चहाच्या वेळी ही गोष्ट आईपाशी काढायची असे मी ठरवले. तिने माझ्या कपात चहा ओतला. मी बशीत चहा न ओतता तसाच बसलो आहे हे पाहून तिने विचारले, काय होतंय रे तुला आनंद? मी हसलो. माणूस म्हणजे काय नुसते साडेतीन हात शरीर आहे? शरीराला काहीतरी इजा होत असली तरी मनुष्याने उदयास व्हावे असले कितीतरी विचार माझ्या मनात येऊन गेले. लहानपणापासून आईच्या उत्कट प्रेमाचा मला अनुभव होता, पण त्या प्रेमाला सुद्धा शरीरा इतकीच मनाचीही दुःखे असतात ही कल्पना या वेळी आली नाही. माझे मन मी तिच्या पुढे उघडे करणार होतो. इतक्यात पोस्टाचा शिपाई दारात आला. एक पत्र टाकून तो निघून गेला. त्या पत्राने माझ्या आयुष्याला एकदम निराळे वळण लावले. आप्पाचे पत्र होते. वहिनीला 4-5 महिने गेले असल्यामुळे आईने ते भीतभीतच उघडले. मी चहाचे 2 घोट सुद्धा घेतले नव्हते. पत्र वाचता वाचता आईची मुद्रा खरकन उतरलेली पाहून मी हातातला पेला तसाच खाली ठेवला. मनात वहिनीविषयी नाही नाही त्या कल्पना येऊन गेल्या. आईच्या मुद्रेकडे मला पाहावेना तिच्या चेहऱ्यावरल्या तेजाला क्षणार्धात नाहीसा झाला होता. काय आहे ग? मी भीत विचारले. तिने ते पत्रच माझ्या हातात दिले. आपण देशासाठी नोकरीवर लाथ मारली आहे असे आप्पाने त्या पत्रात लिहिले होते. दुसरे दिवशी आप्पा वहिनीला घेऊन घरी आला. तिसरे दिवशी तो बाहेर गावी निघूनही गेला. शिरोड्याच्या सत्याग्रहात भाग घेण्याचा त्याचा पहिल्यांदा विचार होता. तिथे महिनाभर तो राहिलाही. पुढे मुंबईत गेला. मग स्वारी नागपूरकडे झुकली, पण आप्पाकडे लक्ष देण्याची ती वेळच नव्हती. वहिनीची प्रकृती अगदी खालावली होती. डॉक्टरांनी तिला पंडुरोग झाल्याचे निदान केले. त्यात बाळंतपणाची भर. आईचा धीर सुटल्यासारखा झाला. आप्पा मिळवता झाला, पण आनंदात ती काही दिवस काढीत होती. पण तो यापुढे नोकरी करून 4 पैसे मिळवेल असे काही लक्षण दिसेना. प्रसूतीच्या वेळी वहिनीला फार त्रास झाला. मी तर अगदी गडबडून गेलो होतो. शेवटी डॉक्टरांनी चिमट्याचा उपयोग करून सुटका केली. मुलगी झाली म्हणून आईला थोडे वाईट वाटले, पण वहिनीच्या डोळ्यात मात्र आनंदी आनंद नाचत होता. 2-3 पत्रे पाठवली तेव्हा कुठे आप्पाची स्वारी 12 दिवशी येऊन दाखल झाली. नावाचा प्रश्न निघाला. आईने सिंधू हे नाव सुचविले. माझ्यासारख्या कॉलेज तरुणाला इतके साधे नाव कसे आवडावे? देशात स्वातंत्र्य यज्ञ ज्या वर्षी सुरू झाला त्याच वर्षी ही मुलगी जन्माला आली हे लक्षात राहावे म्हणून ज्योती या नावाची मी शिफारस केली. पण शेवटी आप्पा पुढे सर्वांनाच नमत घ्यावे लागले. त्याने मुलीचे नाव मीरा ठेवले. हे नाव त्याला का आवडले याचा उलगडा मला त्या दिवशी रात्री झाला. मी अंथरुणावर जाऊन पडलो. तो आप्पाच्या खोलीत कुणीतरी गात आहे असे वाटले. आप्पाला गाण्याचे मुळीच अंग नव्हते. तेव्हा मी आश्चर्याने अंथरुणावरून उठलो. त्याच्या खोलीच्या दारात जाऊन पाहतो. तो स्वारी स्वतःच्या भसड्या आवाजात गात आहे. प्रार्थना चालली होती त्याची. त्याच्या गाण्यात पुन्हा पुन्हा मीरा के प्रभु हे शब्द येत होते. ते ऐकल्यावर मीरा या नावाचे कोडे मला उलगडले. आप्पा 2-3 दिवसांनी निघून गेला. यापुढे प्रपंच कसा चालवायचा? माझे कॉलेजचे शिक्षण कसे पार पाडायचे? कुठल्याच गोष्टीविषयी चकार शब्द बोलला नाही तो. त्याचे हे वेड्यासारखे वागणे पाहून आईच्या डोळ्यात आसवे उभे राहिली. एखाद्या लहान मुलासारखी ती स्पुंदून स्पुंदून रडू लागली. मी तिला रडताना कधीच पाहिले नव्हते. तिच्या डोळ्यातले ते अश्रू ते पाणी नव्हते. माझ्या हृदयाची आग आग केली त्या अश्रूंनी. धर्मराजाचे का कुणाचे रक्त जमिनीवर पडले तर मोठा आहाकार होईल म्हणून फार जपत असत. अशी एक कथा लहानपणी मी वाचली होती. तिची आठवण झाली मला. आईचे अश्रू माझ्या दृष्टीने त्या रक्तापेक्षाही अधिक मोलाचे होते. हाताने ते पुशीत मी म्हटले, असं काय करावं आई? झंझावाताने उन्मळून पडणाऱ्या केळीप्रमाणे तिचे तिचे सर्व धैर्य समूळ नाहीसे झाले होते. वर्षानुवर्षे वादळातून ती संसाराची होडी वल्लवीत आली होती. तिचे हात दमून गेले होते. आता आप्पा आपली जागा घेईल. आयुष्यातल्या शेवटच्या 4 घटका आपल्याला समुद्रावरल्या लाटांचे खेळ पाहता निवांत बसता येईल अशी आशा तिने उराशी बाळगली होती. त्या आशेचा चक्काचूर झाल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी उभे राहिले असावे. मी मनात निश्चय केला, आईच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दिसणार नाहीत असे वागायचे. मग माझ्या आयुष्याचे काहीही हो, आप्पा मातृभूमीच्या सेवेला लागला. ठीक आहे, मी आईची सेवा करणार, तिला सुख देईल अशाच मार्गाने जाणार. मी कॉलेजमध्ये जाऊन प्रपंच चालणे शक्य नव्हते. इंटरला पहिल्या वर्गात येऊनही मी कॉलेजला रामराम ठोकला. अनेकांना याचे आश्चर्य वाटले, पण जग हे एक खेळकर मूल आहे. कुठल्याही गोष्टी संबंधाने आश्चर्य व्यक्त करण्यापेक्षा अधिक खोलात जाण्याची त्याला सहसा इच्छा होत नाही. कारकुनी किंवा मास्तर की प्रपंचाची तोंड मिळवणी व्हायची सुद्धा मारामार पडली असती. मग माझ्या मनातल्या आकांक्षा सफल होणे तर दूरच राहिले असते. मी विमा एजंट झालो. माझे सारे मित्र त्यावेळी मला हसले. आईला अष्टोप्रहर आनंदी ठेवणे हे माझे ध्येय नसते तर या उपहासाचा माझ्यावर सुद्धा परिणाम झाला असता. घरात आईची हसरी मुद्रा पाहिली की बाहेरची सारी लहान मोठी शल्ये मी क्षणार्धात विसरून जात असे. एक गोष्ट मला लवकरच कळून चुकली, जगाला प्रवाहाबरोबर वाहत जायला. मग तो प्रवाह माणसाला कुठेही नेऊन सोडो. पोशाख, शिक्षण, खाणेपिणे, लग्न, कुठलीही गोष्ट घेतली तर बहुतेक माणसे प्रवाह पतितासारखी वागतात. प्रवाहाविरुद्ध पोहणे म्हणजे जगणे ही कल्पना त्यांना पटत सुद्धा नाही. धंद्यात अपेक्षेपेक्षाही अधिक लवकर माझा जम बसला. हा हा म्हणता मी त्यात रंगून गेलो. नवी स्थळे पाहायला मिळू लागली. नव्या नव्या माणसांच्या ओळखी होऊ लागल्या. घराच्या अरुंद खिडक्यांतून आणि शिक्षकांच्या दुबळ्या दुर्बिणीतून मी आजपर्यंत जग पाहत आलो होतो. ते जग किती शांत होते. पण विमा एजंट म्हणून मी गावोगाव फिरू लागलो. तेव्हा एक गोष्ट लवकरच माझ्या लक्षात आली. जग दुरून नेहमीच शांत दिसते, टेकडीवरून पाहणाऱ्याला समुद्र नाही का शांत वाटत? पण समुद्राच्या पृष्ठभागावर किती प्रक्षुब्ध लाटा उठत असतात, त्याच्या पोटात किती भयंकर खळबळ चालू असते, याची कल्पना समुद्रात शिरले वाचून येत नाही. जग सुद्धा समुद्रासारखेच आहे. प्रत्येक गावात आमच्या आप्पासारखी 5-10 तरी माणसे आढळतात. त्यांची व्याख्यानेही ऐकायला मिळत. त्यांना पाहिले की मला एक कोडे पडे. समाजसेवक म्हणून काम करणारी असली माणसे गावोगाव वावरत असताना अजून आपला समाज इतका दुःखी का? एका गावात कॉलरा सुरू झाला आणि आरोग्याच्या साध्या नियमांचे ज्ञान नसल्यामुळे शेकडो माणसे त्या साथीला बळी पडली. दुसऱ्या गावात गोरगरिबांच्या मुलांपैकी एकालाही अक्षर ओळख नव्हती. तिसऱ्या दारूच्या दुकानांच्या लिलावाची रक्कम आणि समाजसेवकांची गावात चालणारी व्याख्याने यांची संख्या बरोबरच वाढत चालली होती. चौथ्यात गरीब लोकांना औषध मिळत नव्हते. पाचव्यात एका वाडीत टाकलेल्या बाईच्या प्रेताला हात लावायला कोणी पुढे येईना. व्याख्याने देणाऱ्या गावातल्या बड्या मंडळींनी गुरु मेले की त्याची जशी अवस्था करतात तशीच तिची करावी अशी सूचना तेवढी केली. त्या दिवशी त्या गावात मी होतो. मला अगदी राहावे ना, त्या बाईची मरणोत्तर होणारी ती विटंबनाही पाहावे ना, मी स्वतःच पुढे झालो. असे विचित्र प्रसंग पाहिले की चांगल्या चालू लागलेल्या धंद्याचा सुद्धा मला भेट येईल. वाटे आपण विमा एजंट होऊन 4 कुटुंबांची विवंचना कमी करतोय, आपल्या कुटुंबाला सुखी ठेवतोय, कॉलेजचा पुढचा दिवस अभ्यास करून स्वतःच्या विकासाचा मार्ग मोकळा करतोय, पण ऐकूया पुढील भागात. आजच्या भागात आज आपण इथेच थांबूया. आपण ऐकत होतो कादंबरी सुखाचा शोध, लेखक वी.स. खांडेकर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आरजे वैभव सोबत.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, पाऊस सुरू झालेला आहे, सगळे मस्तपैकी चहा आणि भजीचा आस्वाद घेत असाल, तसंच त्यासोबत आमचा आचार्य 90 FM रेडिओ स्टेशन सुद्धा ऐकत असाल. मला नक्की खात्री आहे आपण ट्रॅफिकमध्ये अडकलेलो असतो तेव्हा आपण आपला सतत आपला रेडिओ सुरू असतो. घरात आई काहीतरी किचनमध्ये करत असेल तेव्हा सुद्धा आपला रेडिओ सुरू असतो, आणि आपण कामावर किंवा शाळेत जाता येता सुद्धा आपण रेडिओ स्टेशनवर छान छान गाणी ऐकत असतो. आणि खास पाऊस आहे त्यामुळे पावसाचं छान छान वातावरण आहे. या सगळ्या बच्चे कंपनी बरोबर मिळून आपण पावसाचा दुसरा भाग सादर करतोय, पाऊस गाणी आणि कविता. तर आज माझ्यासोबत आहेत लोकमान्य टिळक हायस्कूल इंग्रजी माध्यमचे विद्यार्थी शार्दूल केळंबेकर. हाय शार्दूल, घाबरलेस का तू? नाही ना, व्हेरी गुड. त्यानंतर आहेत यष्टिका गुप्ता, हॅलो, आणि ऋत्विक राजगुरु. हाय ऋत्विक. तर छान छान यांच्या कविता, वेगवेगळ्या कवींच्या आपण ऐकणार आहोत त्यांच्याकडून. किती मला छान वाटतंय, तुम्ही छोटी छोटी मुलं पुस्तकं वाचताय, म्हणजे मोबाईलचा स्क्रीन टाइम कमी करून तुम्ही पुस्तकं वाचताय, हो ना? आणि त्यांनी छान छान कवींच्या कविता निवडलेल्या आहेत आणि त्या आता आपल्यासमोर सादर होत आहेत. तर चला तर सुरुवात करूया. सुरुवात कोण बरं करताय आजच्या कार्यक्रमाला? शार्दूल. अच्छा, शार्दूलची कविता आपण ऐकूया. कोणाची कविता सादर करतोय? अरे वा वा वा, माझ्या आजोबांचीच कविता तू सादर करतोयस, किती छान. तर सुरू कर. हा, वरती ठेव मला पुस्तक. हा,
1: मी शार्दूल केलंबेकर आज विंदा करंदीकरांची पाऊस आला ही पोयम सादर करत आहे. पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या, कडाड कडकड भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला पाऊस आला, दिवाळी तला खचरा किल्ला, उगत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला पाऊस आला, उशीर त्यातच हा गोटा आला, बाबा गेले करीत चढपड, आजो आईचेही भिजले पापड. पाऊस आला पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला, असत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पला शाळेला सुट्टी.
0: किती छान, मला अगदी शाळेत गेल्यासारखं आणि शाळेचा आनंद घेतल्यासारखं वाटलं. यानंतर मला वाटतं यष्टिका सादर करते. हा, छान वाच. हा,
2: मी यष्टिका गुप्ता इत्या 9वी मध्ये शिकते. मी माझी स्वरचित कविता पावसाची सर सादर करीत आहे.
0: वा वा, खरं स्वतः लिहिली आहे?
2: हो.
0: बर, ऐकूया चला.
2: रिमझिम रिमझिम गाणं गात वाजत गाजत आली.
0: वा.
2: रिमझिम रिमझिम गाणं गात वाजत गाजत आली, आनंदाची लहर उठली पावसाची सर आली.
0: क्या बात है.
2: आनंदाची लहर उठली पावसाची सर आली.
0: वा.

0: मोर नाचतो गाणे गात निसर्ग मोहक दिसते छान निसर्ग मोहक दिसते छान मुले हसत खेळू लागली कागदी होडी सोडू लागली मुले हसत खेळू लागली कागदी होडी सोडू लागली आनंदाची लहर उठली पावसाची सर आली आनंदाची लहर उठली पावसाची सर आली निसर्ग सुंदर आहे ही जाणीव मनास झाली निसर्ग सुंदर आहे ही जाणीव मनास झाली नवीन झाडे लावताना नवीन झाडे लावताना पावसाची सर आली
1: वा वा
0: आली आली आली आनंद आनंदी लहर आली आली आली आली आनंदी लहर आली आली आली आली पावसाची सर आली
1: क्या बात है
0: आली आली आली पावसाची सर आली
1: वा वा सुंदर
0: आली आली आली पावसाची सर आली
1: वा वा तू कविता नुसती लिहिलीच नाही आहेस ती उत्तम सादर देखील केलीस खरंच तुझं कौतुक आहे कारण एका गाण्याला एका कवितेला चाल लावणं हे सुद्धा खूप छान असतं आणि त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आता आपण बोलूया ऋत्विककडे येस ऋत्विक
2: नमस्कार मी ऋत्विक राजगुरु आज शैलेश खांडेळकर यांची कविता वेगळा पाऊस तुमच्या समोर सादर करणार आहे
1: वा वा

गेला होता. गळक्या छपरातून उपरा अवचित ओघळला होता. गळक्या छपरातून उपरा अवचित ओघळला होता. गालावरती तेव्हा मी पाऊस झेलला होता. गडगडाट घनमालांचा कडकडाट तीक्ष्ण विजांचा. गडगडाट घनमालांचा कडकडाट तीक्ष्ण विजांचा. मी गारठल्या कानांनी पाऊस ऐकला होता.

0: थँक यू.
1: खूप छान खूप छान. तुम्ही तिघांनी खरं तर तू पण नुसती कविता सादरच केली नाहीस, ती गाऊन देखील तू सादर केलेली आहेस, त्यामुळे तुझं विशेष कौतुक आहे. आणि मला फार छान वाटतंय की तुम्ही इंग्रजी माध्यमातली मुलं असून सुद्धा मराठी तुमचं चांगलं आहे आणि मराठी उच्चारही तुमचे चांगले आहेत. तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात, पावसाची गाणी आणि कविता सादर केली, त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद.
0: थँक्यू मॅम.
1: तर श्रोते हो, आपण एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत आणि पाऊस, गाणी आणि कविता यामध्ये पुन्हा भेटूया. तोवर आरजे तेजस्वी सोबत तुम्ही पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.

0: प्रशांत, आता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ, आणि आज आपण पावसाई गाणी आणि कविता या विशेष कार्यक्रमात लोकमान्य टिळक हायस्कूलच्या इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना भेटतो आहोत. आता माझ्यासोबत आहेत अर्ष शेख आणि हर्ष गुप्ता, हे दोघंही आपल्यासमोर आपल्या कविता सादर करणार आहेत. तर तुमचं दोघांचंही स्वागत आहे. मोठ्या आणि खळखळीत आवाजात छान कविता वाचा. तू कोणाची वाचतोयस? वा वा, कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव माहितीये का? विवा शिरवाडकर.
1: विष्णू वामन.
0: बरोबर, विष्णू वामन शिरवाडकर. वा, सुरू कर.
1: नमस्कार, मी हर्ष शेखर आणि मी तुम्हाला श्रावण आला ही कुसुमाग्रजांची कविता सादर करणार आहे.
0: वा.
1: हसरा नाचरा जरासा लाजरा,
0: हा
1: सुंदर साजिरा श्रावण आला.
0: वा.
1: हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला. मेघात लावीत सोनेरी निशाणी आकाश वाटीत श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपेने श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपेने श्रावण आला. इंद्रधनुष्याच्या बाजीनं कमानी इंद्रधनुष्याच्या बाजीनं कमानी संध्याच्या गगनाने श्रावण आला. लपे ढगा मागे धावे माडावर असा खेळकर श्रावण आला. लपे ढगा मागे धावे माडावर असा खेळकर श्रावण आला. सुट्टीत सुखाची कारण पेरावी सुट्टीत सुखाची कारण पेरावी आनंदाची ध्वनी श्रावण आला.
0: वा वा, खूप छान. आता मित्रांनो, हर्षची कविता ऐकूया.
2: नमस्कार, मी हर्ष गुप्ता आणि आज मी तुमच्या समोर कवी नाधो महानोर यांची पक्ष्यांचे लक्ष ठेवे ही कविता सादर करणार आहे. कुठे पावसाळी झड,

पंखांची तळ्या तळ्या मेघोटांचे थेंब थेंब वेची पाण्यातल्या झाडांवर झाडांवर तरंग थेंबांचे सावल्याचे पंख ओल्या हळदी उनाचे पारुषा दुपारी तळे एकांताच्या पारी घुटमळे पाय वाट

0: झाडांच्या पानात.
1: खूप छान, मला अगदी आवडते. दोन्ही कवी आहेत, नाथो महानोर आणि कुसुमाग्रज. मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्या कविता नक्कीच आवडत असतील. तर तुम्ही दोघांनी खूप छान सादर केल्या आणि आज तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झालात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो, पाऊस, गाणी आणि कविता या कार्यक्रमात आपण पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेतोय आणि पुन्हा भेटतोय आपल्या लाडक्या आचार्य 90 FM वर RJ तेजस्वी सोबत.

0: विश्रांती अंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण पाऊस गाणी आणि कविता या कार्यक्रमात लोकमान्य टिळक हायस्कूलच्या इंग्रजी माध्यमातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केलेलं आहे. ग्रंथपाल शरयू देसाई यांनी या विद्यार्थ्यांना घडवलेला आहे आणि यांचा एक कार्यक्रम बसवलेला आहे, तो आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय. तर अर्थातच पुढच्या कवींच्या कवितांचा आपण आस्वाद घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत रुद्र चव्हाण आणि काव्या पगारे. रुद्र हॅलो आणि काव्या तुझंही मनपूर्वक स्वागत. काव्या तू कोणाची कविता सादर करणार आहे?
1: शरयू देसाई यांची.
0: वा वा मोठ्या आवाजात करा, तुझा आवाज थोडासा लहान आहे. हा सुरू कर.
2: गप राव जरा.
0: हा
2: यो पाऊस रणरणात कित्याक पडता?
0: अच्छा
2: यो पाऊस रणरणात कित्याक पडता? अरे आमची नळ बुडून वावता.
0: हा
2: पिऊक पाणी नाय धुन दुख मिळाना.
0: हा
2: पिऊक पाणी नाय धुन दुख मिळाना. घालू कपडे पण नाही रे पोरांका. नुसतो बरसता. असो काय यो ऐकना सुद्धा नाही कोणाक. असो काय यो ऐकना सुद्धा नाही कोणाक. सणासुदीच्या दिवसात परत उतीर एका जोरात. अरे देवाक तरी घाबर. अरे देवाक तरी घाबर. गप राह ना जरा. गवर गणपती येतात ऐकलास काय? गवर गणपती येतात त्यांका मोदक करून घालू देत माका. काय म्हंटलास तुका पण हवेत? तर शांत बस जरा. माका जिन्नस तर आणूक दे. मग घालतय मोदक करून सगळ्यांका. मग घालतय मोदक करून सगळ्यांका. धन्यवाद.
0: खूप छान आपल्या लाडक्या शरयू मॅडमनी ही कविता लिहिलेली आहे आणि मालवणीत लिहिलेली आहे आणि फार खूप अशी सगळ्याच पावसाचं त्यात वर्णन आलेलं आहे आणि गणेशोत्सव अगदी पावसातच येतो आणि श्रावणातले सगळे सणवार त्यात उल्लेख केलेला आहे त्याचा. आणि किती छान म्हणजे पाऊस सगळे सण घेऊन येतो असं म्हणायला हरकत नाही आणि एक नव चैतन्याचा नवसृजनाचा नव उन्मेषाचा असा हा पाऊस असतो आणि सगळे सण आले की आपण किती आनंदित होतो कारण आपल्याकडे सगळे पाहुणे येतात हो की नाही. सगळ्या बच्चे कंपनीची धमाल असते. तर आता रुद्रकडनं आपण शेवटची कविता ऐकणार आहोत या कार्यक्रमातली. रुद्र सुरू कर.
3: नमस्कार माझं नाव रुद्र चव्हाण. मी सादर करतोय दासू बेन यांची कविता
0: वापरवी
3: सळसळ. छतावरती पाऊस टपटप गोधडीतली झोप डराडून. छतावरती पाऊस टपटप गोधडीतली झोप डराडून. डोळ्यामध्ये स्वप्नाची चुलबुल सुरूच राही पाऊस रिपरिप. डोळ्यामध्ये स्वप्नाची चुलबुल सुरूच राही पाऊस रिपरिप. रस्त्यावरती ओले चिकचिक शाळेला मग ठेंगा टुकटुक. रस्त्यावरती ओला चिकचिक शाळेला मग ठेंगा टुकटुक. आबाळाचे होते रडरड अंग मोडते छत्री कडकड. आबाळाचे होते रडरड अंग मोडते छत्री कडक. फांदीवरती पक्षी फडफड माती खाली बियांचे लगबग. फांदीवरती पक्षी लगबग फडफड माती खाली बियांचे लगबग. करते माती जादुई जळवळ उगवून येते हिरवी सळसळ. करते माती जादुई चळवळ उगवून येते हिरवी सळसळ. थँक्यू.
0: वा वा खूपच छान. आणि मी कविता वाचली नव्हती आणि अगदी खूपच छान कविता आणि मला फारच आवडली आणि रुद्राने ती फार सुंदर सादर केली आणि असा आपला पावसाळी विशेष कार्यक्रम खूप छान संपन्न झालेला आहे आणि मला सगळ्या मुलांचे आभार मानावेसे वाटतात आणि विशेषतः आपल्या शरयू देसाई मॅडमचे आभार मानावे वाटतात कारण ग्रंथपाल म्हणजे फक्त पुस्तकांशी निगडीत कामं न करता मुलांना सुद्धा त्यांनी कविता वाचण्यास किंवा पुस्तक वाचण्यास भर दिलेला आहे आणि त्यांच्याकडून तयारी करून घेऊन ती आपल्यासमोर त्यांनी सादर केलेली आहे. खरंच आपण जेव्हा एक चाकोरीबद्ध काम न करता मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो कार्यक्रम अतिशय यशस्वी होतो. तर शरयू देसाई मॅडम तुमचेही आभार आणि रुद्र आणि काव्या तुमचेही आभार. सगळ्या विद्यार्थ्यांचे लोकमान्य टिळक हायस्कूलच्या सगळ्या प्राध्यापक टीचर वर्गाचे देखील मी आभार व्यक्त करते. एक सुंदरसा कार्यक्रम पावसाळी कविता आणि गाणी यांचा त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानते. पुन्हा एका नवीन संकल्पनेसह नवीन कार्यक्रमासह आपण भेटणार आहोत पुढल्या कार्यक्रमातवर. मी आरजे तेजस्वी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM यो ओन रेडिओ. धन्यवाद.
4: मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा बघ माझी आठवण येते का. हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, किवलसं तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण। वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो, नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी राहा, वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का। मग चालू लाग, पावसाच्या अगणीत सोया टोचून घे, चालत राहा पाऊस थांबेपर्यंत, तो थांबणार नाहीच, शेवटी घरी ये, साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये, आता नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का। दारावर बेल वाजेल, दारू घड, नवरा असेल, त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढेल, तो विचारील तुला तुझ्या भेजण्याचं कारण, तुम्हण घर गळतंय, मग चहा कर, तूही घे, तो उठून पंकज उदास लावील, तू तो बंद कर, किशोरीचं सहेला रे लाव, बघ मजे आठवाय, मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस, पण तूही तसंच म्हण, विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल, तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ, बघ माझी आठवण येते का। यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस, यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर, यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर, येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझी आठवण येते का।

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM युवन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, दरवर्षी आपल्या भेटीला छान छान बच्चे कंपनी येतात, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत येतात किंवा आता गणेशोत्सव आहे त्यानिमित्तानं येतात. तर आपल्या या सगळ्या विद्यार्थिनींना पूनम राणे मॅडम यांचं मार्गदर्शन आहे. ग्रंथपाल पूनम राणे मॅडम यांना आपण मागे त्यांची ओळख करून घेतलीच होती. त्यांना राज्य शासनाचा खास पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांनी वाचक आणि लेखक कसे घडवावे ह्याचं ते मार्गदर्शन करत असतात. तर श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनचे हे सगळे विद्यार्थिनी आहेत आणि लोकमान्य शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक अमोक सिद्ध पाटील यांचेही आपण आभार मानूया, कारण त्यांनीही आपल्या या उपक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचेही परिश्रम आहेत मुलांना घडवण्यामध्ये. तर आता आम्ही मगाशी तुम्ही बोधकथा पहिल्या भागात आपण बोधकथा ऐकल्या, आजचा आपला हा दुसरा भाग आहे आणि आजच्या दुसऱ्या भागात आपण पाऊस आणि कविता, म्हणजे पाऊस की सगळ्यांना खूप आनंद होतो आणि जे लेखक कवी असतात ते अगदी लिहू लागतात, म्हणजे जशा पाऊसधारा बरसतात तशा कागदावर आपण लेखणी सुद्धा आपली बरसू लागते. तर पाऊस कविता हे छोटी बच्चे कंपनी आपल्या समोर सादर करणार आहे. अनुष्का, हा तू निवेदनाला सुरुवात कर.
1: हाय, हॅलो, नमस्कार श्रोते हो. सर्वप्रथम लोकमान्य शिक्षण संस्था तसेच श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेतील मुख्याध्यापक अमोक सिद्ध पाटील सर यांचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला आचार्य 90 FM रेडिओ सेंटरवर येण्याची परवानगी दिली. त्यानंतर तसेच आचार्य 90 FM रेडिओ सेंटर यावरती तेजस्विनी मॅडम यांचे देखील मी खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला इकडे विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी दिल्यामुळे. तर पाऊस, पाऊस हा प्रत्येकाला वेगळे वेगळे क्षण घेऊन येतो आणि प्रत्येक वर्षी नव्या उपक्रमाने तो बरसत असतो. तसेच विद्यार्थ्यांना या चिमोकल्यांच्या मनातील पाऊस हा काय आहे तर ते आज आपण जाणून घेऊया. चला तर मग सर्वप्रथम आपल्या समोर पाऊस अनुष्का होटकर हिला कसा वाटतो ते ती तिच्या कवितेतून सादर करणार आहे.
2: हॅलो, हाय, नमस्कार. माझं नाव अनुष्का होटकर, मी इयत्ता 7वी A मध्ये शिकत आहे. माझ्या कवितेचे बोल आहे, पावसारे पाऊस, पावसा रे पावसा तू माझा मित्र, पावसा रे पावसा तू माझा मित्र, तुझ्यामुळे झाले निसर्गाचे सुंदर चित्र, तुझ्यामुळे झाले निसर्गाचे सुंदर चित्र. पावसा रे पावसा येतो तू उशिरा, पावसा रे पावसा येतो तू उशिरा, आणि येऊ म्हणतो लवकर मुलांना घरी चला, लवकर मुलांना घरी चला. पावसा रे पावसा ये ना तू लवकर, पावसा रे पावसा ये ना तू लवकर, तू आला नाही तर मिळणार नाही भाकर, मिळणार नाही भाकर. पावसा तू सगळ्यांचा देव आहे, पावसा रे पावसा सगळ्यांचा देव आहे, तुझ्या विना जगणं अवघड आहे, तुझ्या विना जगणं अवघड आहे. पावसा रे पावसा तू आला तर शेतकरी खुश होईल, पावसा रे पावसा तू आला तर शेतकरी खुश होईल, आणि शेतकरी खुश झाले तर आम्ही खुश होईल, तर आम्ही खुश होईल. पावसा रे पावसा तू येऊन कर सुंदर या निसर्गाला, पावसा रे पावसा तू येऊन कर सुंदर या निसर्गाला, निसर्गाला पाहून आनंद होईल मनाला, आनंद होईल मनाला. धन्यवाद.
1: खूपच सुंदर अनुष्का. तर तिच्या मनातील पाऊस हा तिने ही तिची स्वरचित कविता आहे. तर तिच्या मनातील पाऊस, मुलांना शाळेला सुट्ट्या मिळतात, पाऊस म्हणजे कसा, हा एक ऊन पावसाची लपछपीच असते म्हणायची. तर श्रावण महिन्यातील पाऊस, तिच्या मनातील पाऊस, सुट्ट्या, तसेच आपल्या आजूबाजूचा परिसर हा हिरवळ पसरवतो ते तिने तिच्या कवितेत उतरून दाखवलंय. आणि अशीच एक सुंदर कविता घेऊन येत आहे यशश्री महाजन, ही देखील तिची स्वरचित कविता आहे.
3: नमस्कार, माझे नाव यशस्वी धनंजय महाजन, मी इयत्ता 7वी A मध्ये शिकत आहे. पाऊस आला, पाऊस आला, पावसात अमित भिजायला गेला, 2 तास आजारी पडला, तुम्हातून खोकला आला. सुनबाई सुनबाई बनवणा ग भजी, सुनबाई सुनबाई बनवणा ग भजी, हॉलमध्ये बसून सांगत होती आजी, हॉलमध्ये बसून सांगत होती आजी. भजी खाऊन पोटभर अमित म्हणाला आणखी करा, भजीत खाऊन पोटभर अमित म्हणाला आणखी करा. आई म्हणाली, अरे बाबा आजीसाठी तरी ठेवा जरा. आई म्हणाली, अरे बाबा आजीसाठी तरी ठेवा जरा. बाहेर पाऊस पडतोय, अमित आतमध्ये लळतोय. बाहेर पाऊस पडतोय, अमित आतमध्ये लळतोय. खेळता खेळता म्हणतोय, पाऊस मला खूप आवडतोय, पाऊस मला खूप आवडतोय.
1: खूपच सुंदर यशस्वी. तर तिने तिच्या कवितेत एक खोडकर मुलगा पावसात काय करतो, कसा भागतोय, त्याला पाऊस कसा वाटतोय, हे तिने तिच्या कवितेत उतरवलंय. तर अशा क्षणी मला वंदना विटणकर यांच्या कवितेतील काही बोल आठवत आहेत. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुणी मला चिंब चिंब होऊ दे. त्यांना पाऊस कसा वाटतोय, तसं एक खोडकर मुलाला पाऊस कसा वाटतोय हे आज आपल्याला दिसलं. तर खूपच सुंदर यशस्वी. तर आता आपल्या समोर येत आहे सुंदर श्रावण महिन्यातील नवे सण घेऊन येणारी तसेच नव्या प्रकारे पडणारे नवीन पाऊस घेऊन येणारी कविता आपल्या समोर हितिका घासे सादर करते.

0: छान कविता तुम्हाला नक्कीच आवडत असतील आणि ह्या छोट्या छोट्या बच्चे कंपनी खूप छान कविता सादर करत आहेत. आणि खरंच मी आता परत एकदा आभार मानू इच्छिते आपल्या लोकमान्य शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक अमोघ सिद्ध पाटील की यांनी या सगळ्या विद्यार्थिनींना इथे यायची परवानगी दिली. आणि श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या ह्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत, ग्रंथपाल पूनम राणे मॅडम यांनी त्यांच्याकडून तयारी करून घेतलेली आहे. तर आता पुढच्या कवितेकडे आपण वळणार आहोत.
1: तर पाऊस हा अनेक प्रकारचा असतो, रिपरिप नारा पाऊस, वादळ वारा घेऊन येणारा पाऊस, तसेच शेतकऱ्यांची धांदल उडवणारा पाऊस आणि काही वेळी सर्व उद्ध्वस्त करणारा पाऊस, अशा पावसाचे तर अनेक प्रकार असतात. तर आपल्या महेक पटेलला तिला पाऊस कसा वाटतोय तर आज आपण ऐकणार आहोत. तर काही कारणामुळे ती येऊ शकली नाही तर तिची मैत्रीण श्रेया भोसले ती तिची कविता वाचन करणार आहे.
2: नमस्कार, माझे नाव श्रेया भोसले, मी आता 8वी मध्ये शिकते. माझ्या कवितेचे नाव आहे पाऊसधारा. पहिला पावसाचा थेंब पडेल जेव्हा जमिनीवर, पहिल्या पावसाचा थेंब पडेल जेव्हा जमिनीवर, ओल्या मातीचा सुगंध पसरेल साऱ्या धरणीवर, ओल्या मातीचा सुगंध पसरेल साऱ्या धरणीवर. पावसात भिजताना मुले विसरतात भूक आणि तहान, पावसात भिजताना मुले विसरतात भूक आणि तहान. भिजताना असे वाटते की बघावी इंद्रधनुष्याची कमान, भिजताना असे वाटते की बघावी इंद्रधनुष्याची कमान. पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांची पिके येतील छान, पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांची पिके येतील छान. मोर नाचेल फुलवून पिसारा सारे रान, मोर नाचेल फुलवून पिसारा सारे रान. श्रावण महिन्यातील सणांसोबत पाऊसधारा येतील घरात, श्रावण महिन्यातील सणांसोबत पाऊसधारा येतील घरात. पाऊस पडल्यावर निसर्ग होईल हिरवागार शनान, पाऊस पडल्यावर निसर्ग होईल हिरवागार शनान. धन्यवाद.
1: खूपच सुंदर श्रेया आणि महेक सुद्धा खूपच सुंदर. म्हणजे पाऊस जेव्हा येतो तेव्हा अनेक सण येतात, मुलांना पावसात तो सण साजरा करता येतो आणि त्याच क्षणी पाऊस जेव्हा पडतो हिरवळ सगळीकडे पसरवतो. म्हणजे म्हणतात ना निसर्ग नटलाय आणि त्याच्यात सणही आलेत, म्हणजे आपल्या सृष्टीला एक नवा रंग पाऊस देतो. तर अशाच प्रकारे एक सुंदर कविता आपल्या समोर हितिका घासे घेऊन येत आहे.
3: नमस्कार, माझे नाव हितिका घासे, मी इयत्ता 8वी अ मध्ये शिकते. माझ्या कवितेचं नाव आहे पावसातील मज्जा. श्रावण महिना सुरू झाला, श्रावण महिना सुरू झाला, बाहेर मुसळधार पाऊस आला, बाहेर मुसळधार पाऊस आला. पाऊस येतो गारगार, पाऊस येतो गारगार, पावसामुळे शाळेत हल्ला होतो फार, पावसामुळे शाळेत हल्ला होतो फार. पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला, दप्तर भरा घरी चला, दप्तर भरा घरी चला. पावसात भिजत घरी जाल, पावसात भिजत घरी जाल, घरी जाऊन आईचा मार खाल, घरी जाऊन आईचा मार खाल. खाल्ला कितीही आईचा मार, खाल्ला कितीही आईचा मार, तरी पावसात करणार मज्जा फार, तरी पावसात करणार मज्जा फार. धन्यवाद.
1: खूपच सुंदर, खूपच सुंदर. खरंच आपण पावसात भिजतोच, आई कितीही मारते पण आपण काय बच्चे कंपनी ऐकत नाही. पावसात भिजणं हे आपल्याला सर्वच मुलांना खूप आवडतं, लहान लहान मुलांना पावसात भिजायला खरंच खूप आवडतो. ते सितिकाने तिच्या शब्दात सांगितलंय, आईचा कितीही मार खाल्ला तरी इंद्रधनुष्य पाहायला पावसात भिजायला आपल्याला फारच आवडत असतं.
0: आणि तुला सांगते की आपण पावसात गेल्यावर आपल्याला भजी खायला आवडतात, बटाटे वडे खायला आवडतात आणि आपण लगेच सांगतो आई गरमागरम कांदा भजी कर अशी आपण ऑर्डर देतो, हो की नाही? त्यामुळे एक तो भजीचा येणारा सुगंध, नंतर तो गरमागरम चहा आणि पावसात भिजण्याची मजा, हे जे आनंद असतो तो आपण श्रावणात आणि पाऊस आला कीच आनंद घेऊ शकतो. एक छोटीशी पटकन विश्रांती घेऊया आणि पुढल्या मुली आपल्यासमोर, पुढले विद्यार्थी आपल्यासमोर पाऊस कविता गाणी घेऊन येणार आहे. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM योर ओन रेडिओ, आणि आज आपण पाऊस आणि कविता या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी माझ्या सोबत आहेत, अनुष्का परखडे, त्याच्यानंतर हितिका घासे, यशस्वी महाजन आणि अनुष्का होटकर, पूर्वी शिंदे आणि श्रेया भोसले या सगळ्यांनी छान छान पाऊसाच्या कविता लिहिलेल्या आहेत. आणि खरंच आपल्या स्टुडिओत पाऊस आल्यासारखं वाटतंय. अनुष्काचं सुंदर निवेदन तिने केलेलं आहे, पूनम राणे मॅडमनी सगळ्यांची छान तयारी करून घेतलेली आहे. कारण पुढली पिढी म्हणजे आपण म्हणतो मराठी शाळा कमी होत आहेत, पण असं ह्या सगळ्या विद्यार्थिनींकडे बघून वाटत नाही. मराठीचं भवितव्य उज्ज्वल आहे असंच वाटतंय, कारण ह्या सगळ्यांनी स्वरचित कविता म्हटलेल्या आहेत, स्वतः वाचतात त्या.

0: छान छान पुस्तकं वाचतात, छान छान कविता लिहितात, कथा लिहितात, अशा शब्दांचा पाऊसच पडलेला आहे. तर पुन्हा एकदा आभार मानू इच्छिते लोकमान्य शिक्षण संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक अमोघ सिद्ध पाटील सर यांचे आणि ग्रंथपाल पूनम राणे मॅडम यांचे की त्यांनी या सगळ्या विद्यार्थिनींना परवानगी दिली आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये येऊन त्यांची कला सादर करायची. आणि आता अनुष्काकडे मी पुढची सूत्राचं.
1: तर प्रेक्षक हो, वयाच्यानुसार आपले वाचन क्षमता, आपली बौद्धिक मानसिकता, बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतच असतो. तर आता तुम्हाला तोच बदल, तीच वाचन वाचण्याची जास्त आवड, मराठी वाचण्याची आवड, आपण आपली पिढी मराठी वाचन करण्याची पिढी ही आपली मराठी शाळा चालू ठेवणार आहे. आणि अशीच एक सुंदर कविता घेऊन येत आहे पूर्वी शिंदे.
2: नमस्कार, माझे नाव आहे पूर्वी शिंदे, मी इयत्ता 9वी मध्ये शिकते. माझ्या कवितेचे नाव स्वागत पावसाचे. तुझ्या आगमनाची वाट पाहतो आम्ही सारे, तुझ्या आगमनाची वाट पाहतो आम्ही सारे, तुझ्या आगमनाचे स्वागत करण्यास जमतात वादळ वारे. खिडकीतून तुला पाहून भजी खाण्याचा वेगळाच आनंद असतो, खिडकीतून तुला पाहून भजी खाण्याचा वेगळाच आनंद असतो. तुला पाहताच मुद्दाम छत्री घेऊन घराबाहेर आम्ही पडतो, तुला पाहताच मुद्दाम छत्री घेऊन आम्ही घराबाहेर पडतो. नदी नाले भरून त्यात होडी सोडून मुले करू लागतात दंगा, नदी नाले भरून त्यात होडी सोडून मुले करू लागतात दंगा, वडापावच्या दुकानावर लागतात लांब लांब रांगा. तुझ्या आगमनाने वसुंधरा नटते छान, तुझ्या आगमनाने वसुंधरा नटते छान, तुझ्यात भिजताना नसते मला मुळीच भान, तुझ्यात भिजताना मला नसते मुळीच भान. नटलेल्या हिरव्यागार वसुंधरीत इंद्रधनुही शोभून दिसतो, नटलेल्या हिरव्यागार वसुंधरीत इंद्रधनुही शोभून दिसतो. हे पाहून मोरही पिसारा फुलवून सुंदर नृत्य करू लागतो, हे पाहून मोरही सुंदर नृत्य करू लागतो. तुझ्या अतिवृष्टीने आम्हाला शाळेला मिळतात सुट्ट्या, तुझ्या अतिवृष्टीने आम्हाला शाळेला मिळतात सुट्ट्या. शाळेची सुट्टी करून आम्ही सारे खेळू लागतो गट्ट्या, शाळेची सुट्टी करून आम्ही सारे खेळू लागतो गट्ट्या. श्रावण महिना मानला जातो सर्वात पवित्र, श्रावण महिना मानला जातो सर्वात पवित्र, त्यासोबतच ऊन आणि पाऊस खेळतात सर्वत्र, त्यासोबतच ऊन आणि पाऊस खेळतात सर्वत्र. अशा चार महिन्यांनी तुझ्या जाण्याची वेळ येते, अशा चार महिन्यांनी तुझ्या जाण्याची वेळ येते, तुझ्यासोबतच निसर्गातून हिरवळही निघून जाते, तुझ्यासोबतच निसर्गातून हिरवळही निघून जाते.
1: खरंच जेव्हा पाऊस जातो तेव्हा कुठेतरी मनाला दुःखच वाटतं की लहान लहान मुले खूपच पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात, अनेक सण समारंभ आपल्याला पावसात करता येतात. आणि खरं तर शेतकरी खरंच खूप खुश होत असतो की त्याला पुढच्या जे महिने आहेत की त्याची पर्वाच नसते, कारण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा अनेक पिकं उगवतात, तेव्हा आपल्या खाण्याचे अन्न पदार्थांची
0: आपण संघटन
1: करून ठेवू शकतो. आणि खरंच पाऊस सर्वांसाठीच खूप आनंद घेऊन येतो, पण काही पाऊस असा असतो की सर्वच उद्ध्वस्त देखील करतो. तर आपण पाहूया वैष्णवी गोलकीला पाऊस कसा वाटतो.
3: नमस्कार, माझे नाव वैष्णवी गोलक, मी इयत्ता 9वी शिकत आहे. माझ्या कवितेचं नाव केमयागार. आला पाऊस अंगण झाले ओले, आला पाऊस अंगण झाले ओले, घेऊन आले थेंब टपोरे सोबत वादळ वारे. आला पाऊस वीज लखा की लखन, आला पाऊस वीज लखा की लखन, भिजणारी ती मस्ती कर मुले घरात पळती पटकन. आला पाऊस सोबत गरमा गरम चहा, आला पाऊस सोबत गरमा गरम चहा, खिडकी पासून सप्तरंगी इंद्रधनुची कमांड पहा. आला पाऊस आल्या मोठ्या गारा, आला पाऊस आल्या मोठ्या गारा, स्वच्छ सुंदर अंगण झाले रस्ता भरला सारा. आला पाऊस घेऊन संगी वादळ वारा, आला पाऊस घेऊन संगी वादळ वारा, हे पाहून निसर्गही नटला सारा. आला पाऊस वसुंधरेने ओढली हिरवी शाल, आला पाऊस वसुंधरेने ओढली हिरवी शाल, शाळेला दांडी मारून मुले करतात पावसात धमाल. आला पाऊस म्हणत होई मुलांचा दंगा, आला पाऊस म्हणत होई मुलांचा दंगा, श्रावण महिन्यापासूनच तर लागतात सणांच्या रांगा. आला पाऊस नद्या भरतात चटकण, आला पाऊस नद्या भरतात चटकण, निसर्गाची कमाल पाहून मोरही पिसारा फुलवतो पटकण. आला पाऊस शिवार सारे हिरवेगार, आला पाऊस शिवार सारे हिरवेगार, वर्षभराच्या पोटाची नाही आता काळजी फार.
1: खूपच सुंदर वैष्णवी. तर असाच हा वातावरणाचे अंदाज खोटे ठरवणारा हा पाऊस, तर अशाच प्रकारे आमच्या विद्यार्थिनींनी देखील शब्दांचा या रेडिओ सेंटर मध्ये पाऊसच पडला असेल तर मी सर्वांचे आभार मानते. शेवटी जाता जाता इतकेच म्हणेन, पाऊस मुंबईचा लागतो जेव्हा पडायला, पाऊस मुंबईचा लागतो जेव्हा पडायला, इथल्या माणसांसारखाच वेळ नसतो त्याला थांबायला. ही कविता आहे प्रशांत जोशी यांची. तर खरंच खूप सुंदर असंच आता आपल्याला देखील आता खूप वेळ होत आहे. खूप सुंदर आमच्या प्रेक्षक हो तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या कविता ऐकल्या, यानिमित्त मी तुमचे खूप खूप आभार मानते.
0: हो छान, कारण नक्कीच तुम्हाला पावसात भिजायला तर सगळ्यांनाच आवडतं. आणि आपण आजवर बाबू बोरकर, मंगेश पाडगावकर किंवा प्रवीण दवणे सरांनी लिहिलेल्या छान छान कविता, मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी खूप कविता वाचल्या पाहिजे, जेणेकरून तुम्ही छान छान कविता लिहू शकता. काही मोजक्या कवींचा मी उल्लेख केला, पण तुम्ही बरेचसे, पूनम राणे मॅडम तुम्हाला सांगतीलच, आपल्याकडे बरेच शब्दप्रभू होऊन गेलेले आहेत. तर त्यांच्या कविता, त्यांच्या कथा तुम्ही नक्की वाचा आणि छान उत्तम वाचक आणि उत्तम लेखक व्हा. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही आचार्य 90 FM मध्ये आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो, आमचा पाऊस आणि कविता हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल असे आशा व्यक्त करते. तुमचे अभिप्राय आमच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आणि मी आचार्य तेजस्वी इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.

शांता शेळके। शब्द सौंदर्य, रूप सौंदर्य, भाव सौंदर्य, आशय सौंदर्य, भाषा सौंदर्य, विचार सौंदर्य, कल्पना सौंदर्य, लय सौंदर्य आणि नाद सौंदर्य या नवपैलूंनी भरलेल्या कविता ज्या लेखणीत विराजमान होतात त्या लेखणीला शांता शेळके असं म्हणतात। साधेपणा, निगर्वीपणा, प्रामाणिकपणा असा त्रिवेणी संगम म्हणजे शांता शेळके। संवेदनशील हृदयातून आलेली लवचिक भावनिक शब्दरचना म्हणजे शांता शेळके। आत्मभान ठेवून, आत्मध्यान लावून, आत्मज्ञानातून हवी तशी रचना देण्यात हातखंडा असणारी लेखणी म्हणजे शांता शेळके। शांताबाई म्हणजे ईश्वर निर्मित संवेदनांची मराठी चराचराला लाभलेली देणगीज किंवा मराठी भाषेच्या लावण्याला अधिक सतेज करणारी शब्दरेखा अथवा साहित्य विजेला सरस्वतीचा अंगुली स्पर्श होताच उमटलेला मधुर झंकार। कवयित्री शांता शेळके म्हणजे एक चतुरस्तर व्यक्तिमत्व होतं। त्यांनी कथा, कविता, कादंबरी, ललित, अनुवाद, बालसाहित्य, आत्मपर लेखन, गीतलेखन असा सर्वत्र लिलया संचार केला आहे। मात्र त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू कविता होता हे सर्वश्रुत आहे। त्यांच्या कवितांची झालेली गीतं तसंच त्यांची चित्रपट गीतं प्रचंड गाजली, आजही ती रसिकांच्या ओठांवर आहेत। अशा प्रतिभा संपन्न कवयित्रीला आमचा मानाचा मुजरा।

शांताबाईंची ओळख महाराष्ट्राला गीताच्या रूपात अधिक झालेली मला दिसते. गोंदण सारखा किंवा तोच चंद्रमा नभात सारखा कविता संग्रह, अनोळखी अलौकिक सारखी त्यांची पुस्तकं किंवा अंगत पंगत सारखं लहान मुलांच्या साठी बालसाहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांचे एकूण कर्तृत्व तसे हे महाराष्ट्राला सदैव स्मरणात करायला लावणारे आणि महाराष्ट्राला प्रेरक आणि मार्गदर्शक ठरणारे अशा प्रकारचं त्यांचं साहित्य कर्तृत्व आहे. तोच चंद्रमा नभात सारखं त्यांचं गाणं असेल किंवा जयशारदे सारखं अत्यंत गाजलेलं आणि प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारं गीत असेल, त्या साहित्याच्या वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये लिहित. पुनवेचा चंद्र आला हे गाणं असेल आणि जीवलगा राहिले दूर घरमासे हे तर माझ्या आयुष्यातलं अत्यंत आवडीचं गीत आहे. याचबरोबर झाला साखरपुडा गवई हे स्त्री सुलभ अशा प्रकारच्या भावनांचं अभिव्यक्ती करणारं गाणं असेल. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश ही ईश्वराच्या प्रार्थनेच्या संदर्भात असतानाही संबंधित गीतरचना ही प्रत्येकाच्या काळजामध्ये स्थिरावलेली रचना आहे. त्याचबरोबर माझ्या सारंगासारखं गाणं असेल, माझ्या मायेच्या माहेरासारखं माहेरवाशिणीसाठी त्यांच्या भावना व्यक्त करणारं गाणं असेल किंवा मराठी पाऊल पडते पुढे हे मराठीच्या अस्मितेचं असणारं गीत, बाळा माझ्या नीजना हे अंगाई गीत आणि रेशमाच्या रेघानीसारखं सुंदर अशा प्रकारच्या प्रणय सुलभ भावनांना अभिव्यक्तीचं रूप देणारं गाणं, अशा प्रकारची उत्तम प्रकारची कामगिरी शांताबाईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये करून ठेवली आहे. ह्या गीतांचा खजिना हा महाराष्ट्र संस्कृतीचं वैभव आहे.

1972 साली हे बंध रेशमाचं हे नाटक आलं. ते रणजित देसाईने लिहिलं होतं. त्यातली पदे शांताबाई यांनी रचली होती. तर त्यातली जी काही पदे आहेत, जसं की का धरीला परदेस किंवा सरस्वती रागातलं विकल मन आज, ही पदे शांताबाई शेळके यांनी रचली होती. त्यांचं मोठेपण असं की दुसऱ्या अंकामध्ये जो दादरा अभिषेकीने घातला आणि ती रचना तिसऱ्या अंकामध्ये गायिका बकुळ पंडित यांना गायची होती. तर शांताबाईंचं मोठेपण हे की त्यातला गाभा त्यांनी तोच ठेवला, पण शब्द रचना मात्र त्यांनी स्वतःची केली. मूळ शब्दशः भाषांतर न करता रूपांतर त्यांनी केलेलं हा त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार होता असं मला वाटतं. हाच आविष्कार विकल मन आज या काव्यामध्ये पण होता. ही जी मूळ चीज होती सरस्वती रागामध्ये, सजन बिन कैसी भई हो निरस, तर ही चीज त्यांनी विकल मन आज चुरत असा आहे ह्या शब्दातून व्यक्त केली आहे. शब्द वेगळे, परंतु त्याचा अर्थ, त्याच्या अर्थाचा गाभा त्यांनी तोच ठेवला, आणि हेच त्यांच्या प्रतिभेचं मोठेपण आहे असं मला वाटतं.

जीवा लगा राहिले रे दूर घर माझे हे गाणं असेल, किंवा हे श्याम सुंदरा राजसा हे, किंवा ऋतु हिरवा ऋतु बरवा हे असेल, किंवा त्यांची अनेक कोळी गीत असतील। एवढंच नाही तर शांताबाईंनी लिहिलेली गणपतीची गाणी कदाचित सगळ्यांना माहिती नसेल की शांताबाईंनी गणपतीवर 21 गाणी लिहिलेली आहेत। अशी 21 दुर्वांची जोडी त्यांनी गणपतीला गाण्याच्या रूपात वाहिलेली आहे। मग शांताबाईंची आठवते ती लावणी, रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदामी काठीला खात नका लावू माझ्या साडीला। या निमित्ताने मला एक नक्की सांगायला आवडेल की मराठी लावणी लिहिणाऱ्या शांताबाई या पहिल्या स्त्री लावणीकार आहेत। दुसरे म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांनी शांताबाईंची सर्वात जास्त गाणी स्वरबद्ध केली, त्यामुळेच ती घराघरात पोहोचलेली आहेत। थोडक्यात सांगायचं तर सगळीच मंगेशकर भावंडे यांनी शांताबाईंची गाणी गायलेली आहेत।

शांताबाईंचं व्यक्तिमत्व असं होतं की निरांजनातली शांत तेवणारी ज्योतच जणू. त्यांनी मेघदूत काव्य वाचन केलं. मुळातच मेघदूत हे अधिक उत्कट विरह भावगीत असलेलं आणि त्याचा भावानुवाद शांताबाईंनी केलेला आहे. खरं म्हणजे कविता शब्दात नसतेच, शब्दांमागे कवीच्या मनातील जे जीवनमर्म उभं असतं त्यात कविता असते. शब्द निमित्त मात्र असतात, ते मर्म आपल्याशी बोलत असतं नित्य निरंतर. शांताबाईंची कविता अशीच नित्य निरंतर बोलत राहील अशी मला खात्री वाटते. धन्यवाद.

नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आपल्यासोबत आहे मी आपली RJ सुवर्णा. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, वेगवेगळ्या सेगमेंट्स घेऊन येत असतो आणि त्यासोबतच छान छान गाणी सुद्धा ऐकत असतो. आजचा विषय नेमका काय आहे? खरं तर आजचं जे आपलं जीवन आहे ते इतकं धकाधकीचं आहे, खूप काही आपल्याला अचीव करायचं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, मॅनिफेस्टेशन आहे, आपली लिस्ट मोठी आहे, खूप मोठी आहे आणि त्या लिस्ट मधली जी कामं आहे, जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याच्या मागे आपण इतके धावतोय, इतके पळतोय की नकळतपणे आपलं आरोग्याकडे, मग दोन्ही आरोग्य, त्यात फक्त शारीरिक आरोग्य म्हणत नाहीये मी, शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याकडे सुद्धा नकळतपणे आपण दुर्लक्ष करतो आणि ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाहीये. आणि जोपर्यंत ती गोष्ट लक्षात येते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो असं बऱ्याच वेळा दिसून आलेलं आहे. आणि म्हणूनच आजचा विषय आहे मानसिक आरोग्य. निरोगी आयुष्य जगण्यासाठी शरीराबरोबरच मन सुद्धा निरोगी असणं तितकंच आवश्यक असतं, पण आजच्या व्यस्त जीवनात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही, अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. विशेषतः स्त्रिया ऑफिस आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळण्यात इतक्या मग्न झालेल्या आहेत की त्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी वेगळा असा वेळच नाहीये. आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्त्रियांना मानसिक आरोग्याचा सामना करावा लागतो आणि याची त्यांना जाणीव सुद्धा होत नाहीये. शरीरात होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बदलांकडे नकळतपणे दुर्लक्ष होत आहे. आणि म्हणूनच हे ओळखायचं कसं, याची लक्षणं कोणती आहेत हे आपण बघणार आहोत. बऱ्याच वेळा मानसिक आरोग्यामुळे कुठल्याही कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही, आपलं मन एकाग्र नसतं. जेव्हा आपलं मन चिंता, तणाव किंवा नकारात्मक विचारांनी भरलेलं असतं तेव्हा कुठल्याच एका कामावर आपण फोकस करू शकत नाही, लक्ष केंद्रित करू शकत नाही. कामात किंवा इतर कामांमध्ये सतत लक्ष विचलित होण्याची समस्या ही जर कायम असेल तर नक्कीच हे गंभीर मानसिक समस्येचं लक्षण असू शकतं. हे झालं पहिलं लक्षण. तसंच असंही बऱ्याचदा आपल्याला अनुभवायला मिळालंय की आपण पटकन गोष्टी विसरून जातो, म्हणजे नाव असेल एखाद्या व्यक्तीचं ते असेल, किंवा मिनिटभरापूर्वी आपल्याला काम करायचं असतं, आपण अगदी लिहिलेलं सुद्धा असतं, पण ती डायरी आपण बंद करतो आणि जेव्हा विचार करतो की मला काय करायचंय तर आपल्याला ती गोष्ट आठवतच नाही, मला काय करायचं होतं. त्यासाठी आपल्याला वेगळा वेळ द्यायला लागतो की अरे विसरून गेलो मी आत्ताच. तर हे असं का होतंय, गोष्टींचा सारखा विसर का पडतोय, तर हे सुद्धा एक मानसिक आजाराचं लक्षण असू शकतं. आपलं मानसिक आरोग्य बिघडलंय याचं हे एक लक्षण असू शकतं. वैद्यकीय भाषेमध्ये याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस असं म्हणतात. काही केसेसमध्ये वाढत्या वयामुळे किंवा थकवा जाणवल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते, पण काही वेळा एक्सेस स्ट्रेस म्हणतो आपण ज्याला, अतिरिक्त तणाव, नैराश्य यामुळे सुद्धा हे लक्षण दिसण्यात येतं. सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट आहे झोप. आपण सगळ्या गोष्टी करतो, म्हणजे 24 तासामध्ये आपण जे जे काही ठरवलं असतं ते आपण सगळं करतो, पण 8 तासांची झोप आपण कधीच मला वाटतं कोणीच पूर्ण घेत नसावं. फक्त शनिवार रविवार किंवा एखादी सुट्टी असेल तेव्हा आपण आवर्जून ती 8 तासांची झोप पूर्ण करतो, मात्र इतर दिवशी मला अजिबात वाटत नाही की कोणी 8 तास पूर्ण झोपत असावं. आपली झोप पूर्ण न होणं हे सुद्धा मानसिक तणावाचं एक मुख्य लक्षण आहे. अनेकदा आपण याच्याकडे अगदी सहज दुर्लक्ष करतो आणि आपल्याला असं वाटतं की ठीक आहे ना, मी रात्री 5 तास झोपलो, नंतर मी ऑफिसहून आलो की नंतर मी ती झोप पूर्ण करेन, पण तसं होत नाही. सलग 8 तास झोप घेणं आणि तीच आपण डिवाइड करून 2 तास 4 तास असं झोपणं यात खूप मोठा फरक आहे. त्यामुळे झोप पूर्ण नसली झाल्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटत राहतं, तसंच आपण पटकन विसरून जातो हे सुद्धा याचं एक कारण आहे. डोळे आपले सुजतात झोप पूर्ण न झाल्यामुळे आणि याच्यामुळेच मानसिक आरोग्याकडे नकळतपणे दुर्लक्ष होतं आणि त्याचं रूपांतर आजारात सुद्धा होऊ शकतं. आपल्याला सतत थकल्यासारखं वाटतं हे सुद्धा एक लक्षण आहे मानसिक आरोग्याचं. कितीही आपण आपल्या आवडीची कामं केली किंवा कितीही गोष्टी केल्या, प्रयत्न केला, वेगवेगळे छंद वर्ग लावले तरी सुद्धा एक वेगळा थकवा आपल्याला जाणवत राहतो आणि हा थकवा शारीरिक नसतो, हा मानसिक थकवा असतो. तर इथे सुद्धा आपण लक्ष देण्याची गरज आहे की जर आपल्याला असं जाणवत असेल तर आपण लगेचच
डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, हे खूप मोठं लक्षण आहे. तसंच जेव्हा आपली भूक अगदी मंदावते किंवा आपल्याला खूप प्रचंड भूक लागते, सतत खाण्याची इच्छा होते, सारखं क्रेविंग होतं आपल्याला, हे खाऊन बघूया ते खाऊन बघूया, गोड खावंसं वाटणं, हे सुद्धा एक लक्षण आहे. तर ही सगळी लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर नक्कीच आपण तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे. मंडळी, आजच्या जगामध्ये जीवन वेगाने पुढे जाते. आपण कामाच्या अंतिम मुदती, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक अपेक्षा, आरोग्याच्या चिंता आणि इतक्या सूचना असतात आपल्या मागे की हे करायचं ते करायचंय. बऱ्याच वेळा आपण मल्टीटास्किंग करण्याचा प्रयत्न करतो आणि यात सुद्धा आपण अतिरिक्त तणाव घेत असतो, ते प्रेशर आपण घेत असतो आणि आपल्याला हे कळत नसतं. तर हे समजून घेण्यासारखं आहे की आपल्यापैकी बरेच जण तणावग्रस्त, चिंताग्रस्त किंवा नैराश्याने ग्रस्त असतात. या दबावाचं व्यवस्थापन करणारे, काम करणारे जर आपण असाल किंवा आपल्याला ताणतणाव कमी करायचा असेल तर आपण कोणत्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्याकडे आपण बघणार आहोत. असं बऱ्याचदा म्हटलं जातं की एखादा छंद वर्ग लावूया किंवा एखादा छंद जोपासूया जेणेकरून आपला जो ताण आहे तो कमी होईल. म्हणून बरेच जण हे क्लासेस लावतात, मग योगासनांचा क्लास असेल किंवा एखादा छंद वर्ग, मग गायन असेल, नृत्य असेल किंवा एखादं वाद्य असेल, ते शिकण्यासाठी सुद्धा बरेच जण क्लास लावतात. पण होतंय काय की यामुळे दगदग आपली वाढते, कारण आपल्या व्यस्त वेळापत्रकामध्ये वेळ काढणंच मुळात कठीण झालेलं आहे आणि त्यातून आपण एक्स्ट्रा क्लासेस लावतोय का, तर आपल्या मनाला आनंद मिळावा, आपल्याला नैराश्यातून बाहेर पडता यावं यासाठी. पण तसं खरंच होतंय का हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. सत्य हे आहे की आनंदी निरोगी मनाला महागड्या उपचारांची, गुंतागुंतीच्या दिनचर्येची किंवा नाट्यमय जीवनात बदलांची आवश्यकता नसते. आपण जे काही करतोय त्यातनंच आपल्यासाठी थोडा वेळ देणं हे खूप महत्वाचं आहे. मी आताच म्हटलं तसं की आपण वेगवेगळे महागडे क्लासेस लावतो, बऱ्याच गोष्टी करतो का, तर मनाला आनंद मिळावा यासाठी. पण त्याच्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज खरंच नाहीये. आपण जे काही करतोय त्यातूनच काही वेळ आपण आपल्यासाठी काढायचा आहे, ही अगदी सोपी गोष्ट आहे आणि सहज शक्य असलेली गोष्ट आहे. विज्ञानाने हे दाखवून दिलं आहे की काही दैनंदिन सवयी, जीवनशैली, काही निवडी या जर आपण अंगीकारल्या तर हे अगदी सहज शक्य आहे. आपली मनस्थिती, तणाव, चिंता, झोप, आत्मविश्वास आणि एकूणच हे सगळं आपल्या मनावरती थेट परिणाम करतं. मानसिक आरोग्याच्या समस्या अनेक कारणांमुळे उद्भवतात. दीर्घकालीन ताण असेल, कमी झोप असेल, एकाकीपणा असेल, शारीरिक हालचालींचा अभाव असेल किंवा आपली विचार पद्धती असेल किंवा जीवनात घडलेली एखादी घटना किंवा अगदी पौष्टिक अन्नाची कमतरता, हे सगळं याला कारणीभूत असू शकतं. नैराश्य, चिंता, विकार किंवा इतर क्लिनिकल समस्यांसारख्या गंभीर मानसिक आरोग्य स्थितींसाठी आपल्याला मदतीची आवश्यकता असते आणि यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आता आनंदी निरोगी मन हे आहे का, हे कसं ओळखायचं, ते याची पण काही लक्षणं आहेत, ती आपण बघूया. आपण ताणतणावाचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकतो का, आपल्याकडे भावनिक लवचिकता आहे का, अडचणींमधनं परत येण्याची क्षमता आहे का, आपण स्पष्टपणे विचार करू शकतो का, चांगले निर्णय घेऊ शकतो का, किंवा आपल्या जीवनाला काही अर्थ आहे का, उद्देश आहे का, आपण जे काही करतोय ज्याच्या मागे आपण धावतोय सतत त्याच्यासाठी काही आपलं ठरलेलं ध्येय आहे का, अंतिम ध्येय कुठे आहे, कुठे थांबायचंय हे तुम्हाला माहिती आहे का, याच्यानंतर तुम्हाला नातेसंबंध आवडतात का, तुम्ही इतरांशी कितपत जोडले गेले आहात, माणसांमध्ये गेल्यावरती तुम्हाला भीती वाटते का किंवा तुमचा आत्मविश्वास कमी होतो का, असं होतंय का, आणि असं होत नसेल तर तुम्ही आनंदी आहात, निरोगी आहात, आनंदी म्हणता येणार नाही पण तुम्ही निरोगी आहात, किंवा ज्या भावना आहेत आपल्या, म्हणजे राग आहे, त्याच्यानंतर दुःख आहे किंवा आनंद आहे, या भावनांवरती आपला किती कंट्रोल आहे हे सुद्धा आपलं मानसिक आरोग्य दाखवत असतं. बऱ्याचदा आपण खूपच आनंदी होतो आणि इतका आनंद होतो की आपण त्यातनं बाहेरच पडू शकत नाही, किंवा दुःख सुद्धा त्याची तीव्रता इतकी जास्त असते की दिवसांमागे दिवस जातात, महिनोन महिने जातात, तरी सुद्धा आपण एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या विचारामागे इतके गुंतून राहतो, दुःखात अडकून राहतो, तर हे सुद्धा मानसिक आरोग्यासाठी चांगलं नाहीये. याचा अर्थ आपण कुठेतरी त्यामागे ग्रस्त झालो आहोत, नैराश्याने आपल्याला ग्रस्त झालो आहोत, तर नक्कीच आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे.
आता आनंदी निरोगी मन ठेवण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत जे आपण अगदी सहज अंगीकारू शकतो. ते मार्ग कोणते आहेत ते आपण बघूया आणि याचा फायदा कसा होतो याकडे सुद्धा आपण बघणार आहोत. आता मी आता म्हटलं तसं की शारीरिक हालचाल जर आपली कमी असेल तर सुद्धा आपल्या शरीरात ऑक्सिजनचा अभाव असतो आणि नकळतपणे त्याच्यामुळे सुद्धा आपण आळशी होतो. आळशी झाल्यामुळे निगेटिव्ह विचार यायला लागतात. अशी ही सायकल सुरू होते. तर मुळात आपल्या शारीरिक हालचाली कशा आहेत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण दिवसात ना किमान 15-20 मिनिटं तरी व्यायाम करतो का, चालतो का, हे सुद्धा आपण बघणं अपेक्षित आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की अगदी रोज शक्य नसेल तरी एक दिवसामागे तरी आपण चाललं पाहिजे. काही ठराविक व्यायाम प्रकार आपण केले पाहिजेत. दिवसातून 20 मिनिटं जरी आपण चालण्यासाठी काढले तरी सुद्धा आपलं मन फ्रेश होतं. शरीराबरोबरच आपला मूड सुद्धा सुधरू शकतो आणि आपलं मानसिक आरोग्य अर्थातच चांगलं होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की व्यायाम म्हणजे नक्की कुठला, तर जिमला जाण्याची अजिबात गरज नाहीये. तुमच्याकडे सायकल असेल तुम्ही सायकलिंग करू शकता, अगदी नॉर्मल चालू शकता. किंवा तुमच्या आजूबाजूला असं एखादं ठिकाण असेल जिथे लायब्ररी आहे, म्हणजे ग्रंथालय आहे, वाचनालय आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमच्या आवडीची पुस्तकं वाचू शकता. किंवा तुमच्या आवडीच्या व्यक्तीसोबत काही वेळ तुम्ही घालवू शकता. तुम्ही अगदी चांगल्या स्थितीत तिथे गेलात, काही वेळ गप्पा मारल्या तरी सुद्धा तुमचा मूड चांगला होऊ शकतो. आणि नकळतपणे या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक दोन्हीही आरोग्य सुधरू शकतं. आता गमतीचा भाग असा आहे की भारतात तरी निदान जेव्हा आपण झोपतो, भलेही आपण रात्री 3 झोपले असू किंवा 4, पण आपल्या वरिष्ठांचं असं म्हणणं असतं की तुम्ही 7 उठलं पाहिजे. त्यांना हे माहितीच नसतं बऱ्याचदा की आपण कितीला झोपलो आहोत, पण 7 उठणं अपेक्षित असतं कारण आपली जी दिनचर्या आहे ती पुढे आपल्याला कंटिन्यू करायची आहे. आपलं वेळापत्रक ठरलेलं असतं आणि आपण मोजून 3-4 तास झोपतो आणि मग तशाच अवस्थेत आपण उठतो आणि सगळी आपली दिवसभराची कामं करत असतो. पण यामुळे आपल्या मेंदूला जी झोपेची गरज होती ती पूर्ण झालीच नाहीये आणि मग दिवसभर थकवा जाणवतो, चिडचिड होते, अतिरिक्त भूक लागते, असं सगळं होत राहतं. आता झोपेचं महत्व काय आहे बघा. जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा आपला मेंदू अतिशय महत्वाचं देखभालीचं काम करत असतो. जेव्हा आपण नीट झोपत नाही तेव्हा हे सगळं कठीण वाटतं. म्हणजे निर्णय, भावना, ताण व्यवस्थापन, आनंद तसंच कनेक्शन हे सगळं. जर आपण व्यवस्थित झोपलो, 8-9 तास झोप घेतली तर काय होईल, दर्जेदार झोपेमुळे आपली मनस्थिती नियंत्रित राहते, कंट्रोलमध्ये राहते, भावनांवर प्रक्रिया करण्यास मदत होते, मनातला जो गोंधळ आहे, निर्णय घेण्यासाठीचा गोंधळ आहे तो दूर होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मेंदूला आठवणी आणि शिकलेल्या गोष्टी पक्क्या करण्यास मदत होते. म्हणजे मगाशी आपण जे बोललो की पटकन आपण गोष्टी विसरून जातो किंवा व्यक्तीचं नाव अगदी ओठावर असतं पण काही केल्या ते आठवतच नाही, तर यासाठी सुद्धा झोप ही गरजेची आहे. झोप याला कारणीभूत आहे. अपुऱ्या झोपेचा संबंध नैराश्य, चिंता, चुकीचे निर्णय घेण्याची क्षमता आणि कमी झालेली लवचिकता यांच्याशी वैज्ञानिकांनी जोडलेला आहे. आता कोणी किती झोपणं अपेक्षित आहे, तर प्रौढ लोकांना रोज 7-9 तास चांगल्या प्रतीच्या झोपेची आवश्यकता आहे. आपल्या मेंदूचं आणि भावनिक आरोग्याचं भवितव्य या पुरेशा विश्रांतीवर अतिशय महत्वाचं आहे, अवलंबून आहे. झोपेचं वेळापत्रक आपण नियमित ठेवायचंय. शक्यतोवर जर आपण रात्री 10 झोपत असलो तर 10 झोपायचं. अगदी 10 म्हणजे 10 शक्य नाहीये, पण 10-10:15 होतील तर ठीक आहे. पण आज मी 10 झोपले, उद्या मी 12 झोपतेय आणि परवा मी 3 असंच तुम्ही करत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे. म्हणून शक्यतोवर आपण एकाच वेळी झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जिथे आपण झोपतो त्या ठिकाणी अंधार असणं अपेक्षित आहे. झोपण्याच्या आधी किमान 30-60 मिनिटं आपला जो मोबाईल आहे किंवा आपलं टॅब असेल, आयपॅड असेल, जे काही आपण वापरतो त्या गोष्टी स्विच ऑफ करून ठेवून द्यायच्या बाजूला. आणि दुपारी 2 कॅफिनचं सेवन आपण टाळायचंय. जर आपल्या मनात विचार येत असतील, म्हणजे सगळं हे केलं मी, मोबाईल पण स्विच ऑफ केला, सगळे डिव्हायसेस ऑफ केले, तरी सुद्धा माझ्या मनात विचार येत आहेत, मला झोप येत नाहीयेत, तर अशा वेळी अगदी सोपा उपाय करायचा. एखादी वही घ्यायची, डायरी घ्यायची आणि आपल्या मनातले विचार आहेत ते लिहून काढायचे. नक्की कुठले विचार आपल्या मनात येत आहेत, म्हणजे करिअरबद्दल आहे, फॅमिलीबद्दल आहे, किंवा काहीही जे तुमच्या मनात येत आहे ज्याच्यामुळे तुम्ही झोपू शकत नाही, अस्वस्थ आहात, ते विचार आपण लिहून काढायचे. आणि शेवटी असं लिहायचं की
हे जे मी प्रॉब्लेम्स मी लिहिलेले आहेत माझ्या मनातले, त्यावर मी उद्या लक्ष केंद्रित करणार आहे, त्याचं सोल्युशन काय आहे. जर त्याला सोल्युशनच नाहीये तर मी हा विचार का करते, हे आपण काही दिवस असं करायचंय. याच्यानंतर आपण ध्यानधारणा करायची आहे, माइंडफुलनेस म्हणजेच निर्णय न घेता वर्तमान क्षणाकडे लक्ष द्यायचंय. ध्यान म्हणजे आपण योगासनं करतो किंवा ओंकार म्हणतो, असे काही अगदी सोपे उपाय आहेत. याचा काय फायदा होतो तर नियमित सजगता आणि ध्यान आपली चिंता कमी करतं. तणाव निर्माण करणारे जे हार्मोन्स आहेत ते योगासनं किंवा ध्यानधारणा केली तर कमी होतात. एकाग्रता आपली वाढवली जाते, भावनिक नियमन वाढवतात आणि जीवनातल्या आव्हानांना आपोआप प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्यास ते मदत करतात. अक्षरशः आपल्या मेंदूच्या रचनेवर ते प्रभाव टाकतात, भावनिक नियमनाशी संबंधित भागांना ते बळकट करतात आणि तणाव आणि चिंतेशी संबंधित भागांना ते कमकुवत करतात. आता हे कसं करायचं तर सुरुवातीला अगदी 2 मिनिटं, त्याच्यानंतर हळूहळू आपण 5 ते 10 मिनिटांपर्यंत ही ध्यानधारणा करायची आहे आणि मग हळूहळू हा वेळ वाढवायचा आहे. आपल्या

आवडीचं चित्र असेल ते आपण डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे, किंवा जे काही आपल्याला आवडतं ते आपल्या डोळ्यासमोर आपण काही वेळ आणायचं. एखादा चित्रपट असेल, त्यातलं एखादं दृश्य आपल्याला आवडत असेल, एखादं गाणं असेल जे आपल्या अगदी मनाच्या जवळ असेल, जे गाणं ऐकून आपल्या मनाला आनंद मिळतो असं गाणं आपण डोळ्यासमोर आणायचं आणि डोळे मिटून फक्त शांत बसायचं, काहीच करायचं नाही. तुम्ही हे करून बघा, तुमच्या मनात जे काही विचार सारखे सुरू आहेत हे केल्यावर कुठे ना कुठे हे प्रमाण नक्कीच कमी होणार आहे. याच्यानंतर मोठा आपण दीर्घ श्वास घेतो, एका नाकुडीने श्वास घ्यायचा दुसऱ्याने सोडायचा असं आपण करायचं आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं तरी सुद्धा खूप सकारात्मकता आपल्याला जाणवायला लागते. आता याचा फायदा आपण बघितला की कसा होतो. इनसाइट टाइमर किंवा काम सारखे ऍप्स आपण विनामूल्य जे ऍप्स आहेत ते आपण डाउनलोड करू शकतो मोबाईलमध्ये, किंवा हे जर तुम्हाला शक्य नसेल तर नुसतं आपण बसून झोपून किंवा एखाद्या बगीचामध्ये जाऊन बसलोय तिकडे डोळे मिटून आपण ध्यानधारणा करू शकतो. आता पुढचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे मंडळी, की आपल्याला एकटं खूप आवडतं खूप जणांना, की मला कोणीच नकोय. म्हणजे मी ऑफिसहून घरी आलो की मला फक्त एकट्याला बसायचंय, मला एकट्याला शांत बसू द्या असं होतं. मुळात मानव हा एक सामाजिक प्राणी आहे. मानसिक आरोग्य आणि आनंदासाठी अर्थपूर्ण संबंध हे अतिशय महत्वाचे आहेत. सामाजिक संबंध तणाव कमी करतात, आपली मनस्थिती सुधारतात, जगण्याचा उद्देश वाढवतात, भावनिक आधार मिळतो आपल्याला. या उलट एकटेपणा आरोग्यासाठी किंवा लठ्ठपणा इतकाच हानिकारक आहे. म्हणून आपण म्हणतो ना की जेव्हा आपल्याला दुःख झालेलं असतं किंवा आपल्याला खूप काही त्रास होतोय मनातनं, तेव्हा आपण पटकन आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करतो किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटतो आणि आपल्या मनातल्या गोष्टी जेव्हा आपण शेअर करतो तेव्हा खूप आपल्याला हलकं वाटतं. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही जर एकटेच राहिलात तर तोच विचार पुन्हा पुन्हा तुमच्या डोक्यात येत राहणार, त्यामुळे जो होणारा त्रास आहे त्याची तीव्रता वाढणार. या उलट तीच गोष्ट तोच विचार तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर केला तर तिचा काही सल्ला आपल्याला मिळतो, ती व्यक्ती काही आपल्याला समजावते सांगते, किंवा यातनं काही सोल्युशन आहे का, काही मार्ग काढू शकतो का याबद्दल ती आपल्याला सांगते. तर नक्कीच आपण हे करून बघायचं की आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे, किंवा आपण अगदी जवळच्या जवळ एखाद्या कॉफी कॅफेमध्ये जाऊ शकतो, तिथे आपण गप्पा मारू शकतो, किंवा एखादा क्लब जॉईन करू शकतो किंवा एखादा ग्रुप जॉईन करू शकतो. जर तुम्हाला लोकांना मदत करायला आवडत असेल तर स्वयंसेवी संस्था आहे तिथे तुम्ही जाऊ शकता, काही लोकांना त्यातून सुद्धा खूप आनंद आणि समाधान मिळतं तर ते पण आपण करू शकतो. ज्यांना कुटुंब आहे, फॅमिली आहे अर्थात, ते कुटुंबासोबत वेळ घालवू शकतात, किंवा आपले नातेवाईक आहेत तर आपण प्लॅन करून एखाद्या दिवशी भेटायचं हे सुद्धा आपण करू शकतो. त्याच्यानंतर कृतज्ञतेचा सराव करणं म्हणजे काय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जेव्हा घरातनं बाहेर पडतो तेव्हा तुम्हाला जी कोणी काही मदत केली असेल, छोटीशी का होईना, तुम्हाला जायचंय तुम्हाला रस्ता कोणी सांगितला की इथून जा, तर आपण रस्ता विचारतो पण त्या बदल्यात आपण त्याला थँक्यू सुद्धा म्हणत नाही साधं, अगदी आपण कृतघ्नपणे निघून जातो. तसं करायचं नाहीये, तर आपल्याला जी गोष्ट मिळाली एखाद्या व्यक्तीमुळे तिला त्याबद्दल कृतज्ञता दाखवायची आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्या मनावरती आपल्या शरीरावरती चांगला सकारात्मक परिणाम होतो. कृतज्ञता म्हणजे काय तर चांगल्या गोष्टी लक्षात घेणं आणि त्यांचं कौतुक करणं, मग त्या कितीही लहान असल्या तरी सुद्धा. याचा फायदा कसा होतो बघा, आपल्या मेंदूमध्ये नकारात्मकतेकडे कल असतो, तो नैसर्गिकरित्या समस्या आणि धोक्यांवरती लक्ष केंद्रित करतो. कृतज्ञतेचा सराव केल्यामुळे आपलं मन हळूहळू सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरू करतं, ज्याच्यामुळे आपली मनस्थिती आणि लवचिकता सुधारते. कृतज्ञतेचा सराव करणारे लोक अधिक आनंदी, अधिक समाधानी, कमी चिंताग्रस्त आणि आशावादी असतात. आता मी अजून एक पुस्तक वाचलं होतं ज्याच्या त्याचा उल्लेख करणं मला अतिशय आवश्यक वाटतं, की एक सुखनोंद वही म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं अगदी रोजच्या रोज
अगदी मला माझ्या हवी असलेली बस मिळाली, मला हवी असलेली सीट मिळाली, किंवा मला आज हे करायचं होतं हे काम झालं सहजरित्या, तर हे सुद्धा एक अचीवमेंट आहे. हे आपल्या लक्षात येत नाही, आपण फक्त निगेटिव्ह गोष्टींकडे बघतो. मला असं, ही व्यक्ती असं का बोलली, किंवा हे माझं काम झालंच नाही. पण जे झालंय त्याच्याकडे आपण अगदी सहज दुर्लक्ष करतो. तर आपण उलट करायचंय, जे काही झालंय अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत याच्या नोंदी आपण या सुखनोंद वहीत करून ठेवायच्या, आणि महिना संपला की ही वही उघडायची आणि रोज आपल्या आयुष्यात जे जे काही चांगलं झालंय, जे आपण लिहून ठेवलं होतं ते आपण वाचायचं. आपल्या लक्षात येईल की कुठलाच दिवस अगदी निगेटिव्ह नव्हता, रोज काही ना काही चांगलं घडलंच आहे. ते अगदी लहान का असेना, पण घडतंय. याच्यानंतरचा उपाय आहे, आपण निसर्गासाठी वेळ द्यायचा आहे, म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात जायचंय. मी असं म्हटलं तसं की आपल्या घराच्या खिडकीच्या बाहेर जरी आपण डोकावलं तर वेगवेगळी झाडं आहेत, कुंडीत लावलेली रोपं सुद्धा बघा तुम्ही, त्यात फूल आलं असेल एखादं ते बघा, त्याचं निरीक्षण करा. तुमच्या गॅलरीमध्ये पक्षी येत असतील, सनबर्ड असेल, पोपट असेल, जे काही, त्या पक्ष्यांचं निरीक्षण करा. त्यांना बघून सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं आणि आपली एकाग्रता वाढते, आपली सर्जनशीलता वाढते, आणि आपले जे हार्मोन्स आहे कॉर्टिसोल, तणाव संप्रेरक, ते सुद्धा आपलं कमी होतं, आपला रक्तदाब कमी होतो, चिंता आणि नैराश्य कमी होतं, एकाग्रता वाढते. जर जंगल असेल किंवा जास्त झाडी असेल तर त्या रस्त्याने आपण मुद्दामून जायचं आहे, त्याचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. कसं वाटतं तिथून जाताना, तुमच्या कानावरती पक्ष्यांचा किलबिलाट येईल, पानांची सळसळ असते ती ऐकू येते, किंवा वाऱ्याची झुळूक येऊन जाते, हा जो सगळा स्पर्श आहे, हे जे आवाज आहेत निसर्गातले, याच्या सोबत तुम्ही जर राहिलात तर तुम्हाला नक्कीच खूप खूप छान वाटेल. हे आपण करून बघायचं. याच्यानंतरचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, की सोशल मीडिया आणि डिजिटल ओव्हरलोड आपण कमी करायचा आहे. आपण बोलतो आहोत आज मानसिक आरोग्याबद्दल, आणि मानसिक आरोग्य जेव्हा म्हणतो तेव्हा या सोशल मीडियाचा प्रचंड प्रचंड आपल्यावरती प्रभाव आहे, आणि नकळतपणे आपण सारखे त्याच्या मागे धावत असतो की मला स्टोरी अपलोड करायची आहे, मला पोस्ट टाकायची आहे, मी आता हे केलं आहे, मला किती लाईक्स आलेत, मला किती कमेंट्स आलेत. तर कुठेतरी याच्यामुळे नकळतपणे तणाव आपण इतका घेऊन बसलोय ना की आपल्याला कळतच नाहीये. आपलं मन सतत उत्तेजित होत राहतं, आपण तुलना करतो की मला इतकेच लाईक्स आले. आणि डिजिटल कनेक्शनसाठी आपण तयार झालेलो नाहीये, आपण त्यासाठी बनलेलो नाहीये. सोशल मीडियाचा अतिरेकी वापर हा चिंता, नैराश्य आणि झोपेच्या समस्यांशी जोडलेला आहे, कारण आपण रात्री पण आपल्याला झोप लागत नाही ती याच्यामुळेच. आपण मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतो खरा, पण पुन्हा 5 मिनिटांनी आपण तो स्विच ऑन करतो आणि पुन्हा त्या सोशल मीडियाच्या ऍप्स आपण ओपन करतो, आणि तुम्ही जे काही अपलोड केलं आहे किंवा अपलोड केलं नसेल तर का केलं नाही यामुळे तुम्ही इतके डिप्रेस होता. आता हे सोशल मीडिया किती वापरावं किंवा हे जे डिव्हायसेस आहे ते किती वापरावे यासाठी कुठलंच परिपूर्ण असं प्रमाण नाहीये, पण रोज सुमारे 30 मिनिटांपेक्षा कमी वापर केला तर ते सर्वोत्तम आहे, जे अर्थातच शक्य नाहीये. तर मी याउलट सांगेन की दर 30 मिनिटांनी आपण 5 ते 10 मिनिटं मोबाईल किंवा हे सगळ्या गोष्टी बंद करायच्या, 10 मिनिटांनी पुन्हा आपण त्या स्विच ऑन करायचं आणि बघायचं. असं जरी आपल्याला करण्यात यश मिळालं तरी आपण बऱ्यापैकी नॉर्मल आहोत असं आपल्याला म्हणता येईल. अजून काही उपायांवर आपण बोलणार आहोत, पण तत्पूर्वी एक ब्रेक घेणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM, कुठेही जाऊ नका, तुमच्यासोबत आहे मी RJ सुवर्णा.

मंडळी, विश्रांतीनंतर आपण वळणार आहोत पुढच्या भागाकडे. आपण मानसिक आरोग्याबद्दल बोलत होतो. मानसिक आरोग्य हे किती महत्वाचं आहे, त्यासाठी आपण काय काय करणं अपेक्षित आहे आणि कोणते उपाय केल्यानंतर हे मानसिक आरोग्य सुधरू शकतं, त्याचं संतुलन टिकू शकतं, याबद्दल आपण बोलतो आहोत. तर आजच्या भागात सुद्धा आपण त्याविषयीच बोलणार आहोत. आपल्या मानसिक आरोग्यासाठी आपण कोणत्या गोष्टी करत आहोत हे आपण आधी बघायचं आहे. आपण जे आव्हान आपल्या आयुष्यामध्ये येतात त्याच्याकडे संधी म्हणून बघायचं आहे. बऱ्याचदा असं होतं की एखादी नवीन गोष्ट करण्याची वेळ आली तर आपण त्याच्याकडे संकट म्हणून बघतो, आणि संकट म्हटलं की पुन्हा एकदा भीती, नैराश्य, तुलना हे सगळे घटक कुठेतरी मनात येतात आणि मग सुरू होतं डिप्रेशन. आव्हानांबद्दल तुम्ही कसे विचार करता, ते तुम्ही कसे अनुभवता यावर ते अवलंबून असतं. वाढीची मानसिकता म्हणजे समस्यांना तुमच्या अपुरेपणाचा पुरावा म्हणून पाहण्यापेक्षा आपण शिकू शकतो, आपण स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो असा स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. आणि जे काही आव्हान आपण त्याला आपण सामोरं जायचं आहे. त्याचा फायदा काय होतो तर विकासाभिमुख मानसिकता असलेल्या लोकांना कमी चिंता वाटते. अपयशांना सामोरं जाताना ते अधिक खंबीर राहतात, त्यांना अधिक सक्षम आणि आत्मविश्वासू वाटतं. ते योग्य जोखीम पत्करतात आणि अधिक यश सुद्धा मिळवतात. अपयशाला लाजिरवाणी गोष्ट न मानता ते एक माहिती म्हणून पाहतात. ही एक विचार करण्याची पद्धत आहे जी कालांतराने हळूहळू विकसित होते. ही अशी गोष्ट नाहीये की आपण ठरवू आणि ठराविक काळासाठीच आपण ती वापरू, असं करता येणार नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये नवीन गोष्टी शिकण्याची वेळ येते, नवीन गोष्ट करण्याची वेळ येते, जेव्हा आपण एखादी नोकरी सोडून नवीन नोकरी स्वीकारतो किंवा एखादी गोष्ट नव्याने शिकतो, तेव्हा ती आपल्यासाठी चांगली आहे या उद्देशानेच आपण पुढे जायचं आहे, त्या उद्देशानेच आपण मार्गक्रमण करायचं आहे, म्हणजे त्या गोष्टीचे आपल्याला फायदे होतात. जेव्हा अडचणी येतात त्यात आपण असा विचार करतो की मी इतका वाईट का आहे, मला हे येत का नाहीये किंवा मला हे येणारच नाही का, तर असा विचार न करता काही क्षण थांबायचंय, स्वतःला विचारायचंय की तुम्ही हे का करताय, मुळात तुम्ही ही नवी नोकरी का स्वीकारताय, तुम्ही हा जो एखादा क्लास लावला असेल, एखादी गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही का शिकताय. तर याचं उत्तर तुम्हाला असं मिळेल की तुम्हाला आनंद हवाय, यासाठी तुम्ही ही गोष्ट करताय. मग ज्यातनं आपल्याला आनंद घ्यायचा आहे त्यातनं आपण आनंदच घेत नसलो तर त्या गोष्टीचा नक्की उपयोग काय, नाही का? तर म्हणूनच आपण या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि पुढे जायचंय. आपल्या प्रगतीकडे आपण लक्ष द्यायचंय. आपले प्रयत्न कमी पडतात का, तर प्रयत्न अपुरे असतील तर ते आपण वाढवायचे आहेत. आणि जेव्हा आपल्याकडनं चुका होतात तेव्हा स्वतःशीच आपण आपुलकीने वागायचंय. आपण आपल्याला सॉरी म्हणायचंय की जी चूक आपली झाली आहे ती पुन्हा होणार नाही, यासाठी आपण नक्की काय करू शकतो का, जर करत असू शकलो तर करायचं, शक्य नसेल तर हा मुद्दा आपण डोक्यातनं काढून टाकायचा. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पुढचा की आपण आपल्याशी कसं वागतो. आपण इतरांशी असं वागायला हवं, आपण असं करायला हवं, आपण अशा बऱ्याच गोष्टी बोलत असतो, पण आपण आपल्याशी कसे वागतो याचा आपण विचार करत नाही. आपल्यापैकी बहुतेक जण कठोर आत्मसमीक्षक असतात. म्हणजे काय? म्हणजे आपण स्वतःला क्रिटिसाइज किती करतो आणि कशा प्रकारे करतो याचा आपण विचार करण्याची गरज आहे. आपण आपलाच राग आपल्यावर काढत असतो बऱ्याचदा. म्हणजे तुम्ही काही गोष्टी ठरवल्या असतात की या काळात या गोष्टी माझ्याकडनं होणं अपेक्षित आहे आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी होत नाहीत किंवा कधी कधी एकही गोष्ट आपली साध्य होत नाही, मग तेव्हा स्वतःवरतीच आपला राग निघतो. आपण स्वतःशी अशा प्रकारे बोलतो ज्या प्रकारे आपण इतरांशी कधीच बोलत नाही. स्वतःशी करुणा म्हणजे स्वतःशीही त्याच दयाळूपणाने, समजूतदारपणाने आणि समर्थनाने वागणं, ज्याची आपण काळजी घेतो त्याला आपण जसं ट्रीट करतो तसं आपण स्वतःला सुद्धा ट्रीट करायचं आहे. याचा फायदा नक्की काय होतो तर आत्मकरुणा चिंता आणि नैराश्य कमी करतो, लवचिकता वाढवते, भावनिक नियमन सुधारतं, त्याच्यानंतर आपण जी टीका करतो आपण स्वतःवरती ती अधिक प्रभावीपणे आपल्याला जर प्रेरित करत असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण जेव्हा आपण स्वतःलाच वाईट समजतो, कमी लेखतो, तेव्हा नकळतपणे आपण आपल्यालाच मागे आणत असतो चार पावलं. तसं करायचं नाहीये, आपल्याला पुढे जायचंय.
त्यामुळे आपण सकारात्मकतेने बघायचं आहे. जरी एखादं काम आपल्याकडनं चुकीचं झालं असेल, अपेक्षेनुसार झालं नसेल, तरी सुद्धा यापुढे असं होणार नाही, किंवा काल जी चूक झाली ती आज होणार नाही, याची मी काळजी कशी घेऊ शकतो याबद्दल आपण विचार करायचा आहे. आणि हा एक दैनंदिन सराव आहे, आपण हा रोजच्या रोज करायचा आहे की स्वतःशी आपण चांगलं वागायचं आहे. जेव्हा आपल्याला अडचणी येतात किंवा आपल्याकडनं चुका होतात तेव्हा आपण थांबायचंय, हे कठीण आहे किंवा मी संघर्ष करतो आहे हे आपण एक्सेप्ट करायचंय, स्वतःला स्वीकारायचंय. मुळात अडचणी आणि अपयश हे सगळीकडे आहे, कुठल्याही क्षेत्रात आपण गेलो तरी सुद्धा अडथळे येणार आहेतच. आणि आपण एकटे असं नाहीये की आपण याला तोंड देतोय, आपल्या अवतीभोवती जी लोक आहेत, आपले मित्र आहेत, आपले कुटुंबातले सदस्य आहेत, त्यांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, त्यांच्यावरती मात करून त्यांना पुढे जावं लागतं. तर आपण ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायची आहे की आपण एकटे नाहीये, आपल्यासोबत अनेक असे लोक आहेत आणि आपण सगळे समांतर पुढे जातो आहोत. तुम्हाला मगाशी म्हटलं तसं ती एक सुखनोंद वही तुम्ही करायची आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन द सिक्रेट हा जो एक प्रकार आहे मॅनिफेस्ट करणं, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आयुष्यात हवी आहे ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे ऑलरेडी, ती आपल्याकडे आहे असं आपण स्वतःला समजवायचंय आणि तसंच आपण वागायचंय. जर तुम्हाला घर घ्यायचं आहे तर ते घर तुम्ही घेतलेलं आहे, तुमचं स्वप्नांचं घर असं तुम्ही कल्पना करायची आहे. त्या घराचं चित्र तुम्ही एका वहीत काढायचंय आणि तुम्ही असं इमॅजिन करायचं, अशी कल्पना करायची की ते घर आहे तुमच्याकडे तसंच आणि त्या घरात तुम्ही राहताय. आणि हे इतक्या सकारात्मक रीतीने करायचंय की जणू काही आपण बघत नाहीये स्वप्न, तर आपण त्यात राहतोय असं आपण कल्पना करायची. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की जे तुम्ही या चित्रामध्ये काढलेलं आहे किंवा जे तुम्ही लिहिलेलं आहे ते काही दिवसांमध्ये तुम्हाला मिळतं. ते कसं मिळतं, का मिळतं, तर या सगळ्याची उत्तरं या व्हिडिओमध्ये आहेत, द सिक्रेट. आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला युट्यूबवर मिळेल आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी तो ट्रान्सलेट केलेला आहे. कोणतीही भाषा असो, तुम्हाला मराठीत बघायचं आहे, हिंदीत पण आहे, तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही बघा. आणि हे सगळं आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे, कृतीमध्ये आपल्याला हे करायचं आहे. आता मानसिक आरोग्यामागचं विज्ञान काय आहे त्याबद्दल आपण बोलूया. चेतासंस्थेचं नियमन, आपल्या चेतासंस्थेच्या दोन अवस्था असतात, तणावग्रस्त आणि शांत, म्हणजे लढा किंवा पळा, आणि विश्रांती आणि पचन. आपल्यापैकी बहुतेक जण खूप जास्त वेळ तणावग्रस्त अवस्थेत घालवतात. आता आपण जे उपाय करणार आहोत मानसिक आरोग्यासाठी ते याला मदत करतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की याचं अगदी सोपं उदाहरण सांगते, तुमची एखादी परीक्षा आहे, 10वीची परीक्षा आहे किंवा 12वीची परीक्षा आहे, बोर्डाची परीक्षा आहे, आणि त्याचा इतका तणाव असतो आपल्यावरती, कारण आपल्याला माहिती असतं की परीक्षा झाल्यावरती जेव्हा निकाल लागणार आहे तेव्हा आपल्याला आपले नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, आपले कुटुंबातले सदस्य असतील, हे आपल्याला फोन करणार आणि आपल्याला विचारणार की निकाल काय लागला. तर हे सगळं आपल्याला कधी आठवतं, जेव्हा आपण परीक्षा द्यायला जात आहे तेव्हा सुद्धा तुमच्या डोक्यात चाललं असतं नकळतपणे. आणि जर तुमचा अभ्यास झाला नसेल तर तेव्हा आपण विचार करतो की मी जाऊ का परीक्षेला, की नको जाऊ मी परीक्षेला, असा विचार सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात येतो. तर इकडे तेच म्हटलं आहे की लढा किंवा पळा. एक आहे सोल्युशन की सामोरं जायचं परीक्षेला, दुसरं आहे परीक्षाच द्यायची नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जरी अभ्यास झाला नाहीये तरी आपण देऊन बघूया, हरकत नाही. जास्तीत जास्त काय, मी पास होणार नाही ना, ठीक आहे, आणि आपण आपल्या घरच्यांना समजावू, अशी सुद्धा एक कंडिशन आहे. तुम्ही नक्की कुठल्या प्रकारात मोडता यावरती तुमचा निर्णय अवलंबून आहे. आता आपल्या मेंदूत ज्या रासायनिक प्रक्रिया होत असतात, जे हार्मोन्स सिक्रेट होत असतात, त्यावरती हे सगळं अवलंबून असतं. तर हे सगळं जर आपल्याला नियमित करायचं असेल तर आपण व्यायाम, सामाजिक संबंध, आनंद, कृतज्ञता आणि ध्यान या गोष्टी करायच्या आहेत. याच्यामुळे काय होतं तर सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या हे जे हार्मोन्स आहेत जे आपली मनस्थिती नियमन करतात, जे आपल्या मेंदूतल्या महत्वाच्या रसायनांवरती प्रभाव टाकतात, तसंच कॉर्टिझोल सारख्या तणावाशी संबंधित संप्रेरकाची पातळी कमी करतात, या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. कोणत्या, पुन्हा सांगते, व्यायाम करायचा आपल्याला, सामाजिक संबंध म्हणजे आपण सगळ्यांशी बोलायचं आहे, आपल्या आजूबाजूला ज्या काही इव्हेंट्स होतात तिथे आपण आवर्जून सहभागी व्हायचं आहे,
आनंद व्यक्त करायचा आहे, कृतज्ञता, आपल्याला एखादी गोष्ट आवडली असेल त्याबद्दल त्याला सांगायचं, आणि ध्यानधारणा जे मगाशी पण बोलले होते. पुढचं आहे आपल्याला आपल्यात लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी आपल्याला आपल्या वाढवायची आहे. म्हणजे जसं आपण एक्सरसाइज करून आपल्या बॉडीची फ्लेक्झिबिलिटी वाढवतो, शारीरिक लवचिकता आपण वाढवतो, तशी आपल्याला मानसिक लवचिकता वाढवायची आहे. जेव्हा आपण तणावाचं व्यवस्थापन करतो, आव्हानांना सामोरं जातो, इतरांशी संबंध जोडतो, आपण आपल्या प्रॉब्लेम्स इतरांशी शेअर करतो आणि स्वतःशी दयाळूपणे वागतो, तर हे सगळं जेव्हा आपण पुन्हा पुन्हा करतो, याचा सराव करतो, तेव्हा आपण अशा स्टेजला येऊन पोहोचतो की आपण मानसिकरित्या लवचिक राहतो. म्हणजे आपल्याला लॉटरी लागली तरी सुद्धा आपण अतिशय आनंदी होत नाही, किंवा आपण एखादी गोष्ट हरलो तरी सुद्धा आपल्याला तितकं दुःख होत नाही, आपण त्यातनं सहज बाहेर येऊ शकतो. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. याच्यानंतर झोप आणि विश्रांती याचंही आपल्या आयुष्यात खूप महत्व आहे. दर्जेदार झोपेतच आपला मेंदू आपल्या भावनांवर प्रक्रिया करत असतो. शिकलेल्या ज्या गोष्टी आहेत, आपण दिवसभर जे काही काम केलंय, तुम्ही नृत्य शिकत असलात, गाणं शिकत असलात, तुम्ही जो काही रियाज केलाय, त्याचा सराव, त्याची उजळणी ही रात्री मेंदू करत असतो. जरी आपल्याला वाटतं की आपण डोळे मिटून झोपलोय, तरी आपला मेंदू झोपत नसतो, तो त्यावेळी सुद्धा कार्यरत असतो, तो या गोष्टींची उजळणी करत असतो, शरीरातले विषारी घटक तो बाहेर फेकत असतो, स्वतःची दुरुस्ती करत असतो. झोपेशिवाय इतर सगळ्या गोष्टी करणं हे अतिशय कठीण आहे, किंबहुना अशक्य आहे. हिलिंग ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आपल्या शरीरावरती इजा झालेल्या असतात, जखमा झालेल्या असतात, या कशा भरून निघतात, तर हे कार्य सुद्धा जेव्हा आपण झोपतो त्यावेळी आपला मेंदू त्या सूचना देतो त्या ठराविक शरीराच्या भागांना, आणि त्या इजा भरून निघतात, त्या जखमा भरून निघतात. म्हणजे झोप किती महत्वाची आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. याच्यानंतर सजगता, निसर्ग, छंद, कृतज्ञता, नातेसंबंध या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला वर्तमानात जगायला शिकवतात, त्या आपण करणं अपेक्षित आहे. भूतकाळात अडकून पडायचं नाहीये आणि भविष्याचाही अतिरिक्त विचार करायचा नाहीये. हे खूप महत्वाचं आहे की वर्तमानात आपण जगणं अपेक्षित आहे. तर नक्कीच वर्तमानात जगूया, भूतकाळात पण जायचं नाहीये आणि भविष्यकाळाचा विचार सुद्धा करायचा नाहीये. हे सगळं आपण जर करू शकलो तर आपण मानसिक आरोग्य नक्कीच चांगलं ठेवू शकतो.

मंडळी, आपण आता जे बोलत होतो की आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत मानसिक आरोग्य राखण्यासाठी, त्याची अगदी थोडक्यात आपण टिप्पणी घेणार आहोत. तर आपण काय करायचं, तर सकाळी 5 मिनिटं ध्यान करायचं आहे, 15 मिनिटं फिरायला जायचं आहे, याच्यामुळे आपला दिवस चांगला सुरू होतो. त्याच्यानंतर आपण नियमितपणे शारीरिक हालचाल करायची आहे, म्हणजे पायऱ्या चढणं असेल, स्ट्रेचिंग करणं असेल. त्याच्यानंतर अगदी लहान गोष्टी आहेत की आपण आपल्या खिडकीतनं बाहेर डोकावायचं आहे, एखादं झाड असेल, पक्षी असेल, त्याचं निरीक्षण करायचं आहे, आणि जो सोशल मीडियाचा वापर आहे तो थोडासा आपण कमी करायचा आहे. त्याच्यानंतर दिवसभरातनं आपल्या आवडीचा एखादा मित्र असेल, जवळची व्यक्ती असेल, किंवा जिच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी कळतात मिळतात, तिच्याशी आपण संपर्क करायचा आहे. मग तिला आपण फोन करू शकतो, मेसेज करू शकतो, किंवा प्रत्यक्ष भेटू शकतो. आपल्याला जे शक्य असेल ते आपण करायचं आहे. त्याच्यानंतर आपण स्क्रीनचा वापर मुद्दामून कमी करायचा आहे. जरी 2-3 तास झाले असतील आपण मोबाईल बघितलाच नाहीये, आता आपण फोन केला आहे नाही का, तर फोनवर बोलणं झालं, संभाषण संपलं की मोबाईल पुन्हा एकदा बाजूला ठेवून द्यायचा आहे. आता मानसिक आरोग्याबद्दल समज काय आहेत आणि चुका काय आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत. तर मानसिक स्वास्थ्य म्हणजे नेहमी आनंदी राहणं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती सारखी हसती आहे, सारखी आनंदी आहे, म्हणजे ती नॉर्मल आहे, ती मानसिकरित्या योग्य आहे असं नसतं. किंवा एखादी व्यक्ती जिचं आरोग्य मानसिक आरोग्य चांगलं आहे तिला संघर्षच करावा लागत नाही, हा सुद्धा एक गैरसमज आहे, असं नाहीये. पुढचं एक आहे की स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थीपणा आहे, असंही बऱ्याच लोकांना वाटतं की मी मला वेळ देणं, मी टाइम काढणं म्हणजे मी खूप स्वार्थी आहे, असं अजिबात नाहीये. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की मानसिक आरोग्याच्या समस्या ज्या आहेत किंवा मानसिक नैराश्याने एखादी व्यक्ती ग्रस्त असेल तर आपण दुर्बल आहोत, आपण कुठेतरी कमी आहोत, असंही खूप लोकांना वाटतं. तर असं अजिबात नाहीये. काही लोक असं यापुढे जाऊन म्हणतात की मी सकारात्मक विचार करणार आणि मी बरा होईल, किंवा मला असं काही झालंच नाहीये, असा विचार करून पुढे पुढे जातात आणि तरी सुद्धा त्यांना या गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर या सगळ्या मुद्द्यांचा आपण विचार करायचा आहे. आणि यातल्या ज्या गोष्टी आपण बोललो की एखादी व्यक्ती सारखी हसती आहे, सारखी आनंदी राहते, म्हणजे ती आतून तितकीच आनंदी आहे का, तर असं असू शकत नाही, असेलही किंवा नसू पण शकतं. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीकडे बघून आपण तुलना करायची नाहीये. आपल्याला मुळात काही प्रॉब्लेम आहे का ते अगदी तपासणं महत्वाचं आहे. तपासल्यानंतर आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे का हे आपण बघायचं आहे. या सगळ्यानंतर आता आपण मदत कधी घ्यायची, नक्की आता ही वेळ आली आहे मुळात की मला आता मदत घ्यायची आहे, ते कसं ठरवायचं. तर जर आपल्याला 2 आठवडे किंवा त्याहून जास्त काळ सारखं दुःख वाटतंय, सारखं आपल्या एखादी गोष्ट अडकूनच राहिली, एखादा विचार, किंवा आपण सुन्न झालो आहोत, तर नक्कीच आपल्याला गरज आहे तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची. किंवा अगदी आपल्या रोजच्या कामांमध्ये आपण खूप अडकून पडतो एखाद्या गोष्टीमध्येच की ही गोष्ट झाल्याच्या पुढे जाणार नाही, जेव्हा की आपल्याला कळतंय की इथे जास्त वेळ देऊन चालणार नाहीये, आपल्याला बरीच कामं करायची आहेत, तरी सुद्धा आपण एखाद्या गोष्टीतच अडकून पडतो. किंवा आपली एकाग्रता अतिशय कमी झालेली आहे, आपली स्मरणशक्ती खूप कमी होते, अगदी लहानव्या सुद्धा मुलांना हा प्रॉब्लेम होतो. तर हे काही वेगळं नसून आपल्याला नैराश्य आलेलं आहे आणि कुठेतरी आपल्याला उपचार घेण्याची गरज आहे हे दर्शवते. आपली झोप किंवा आपली भूक याच्यामध्ये खूप मोठे बदल झालेत का हे तपासण्याची गरज आहे. स्वतःला हानी पोहोचण्याचा विचार मनात येणं किंवा आत्महत्येचा विचार येणं हे सुद्धा एक लक्षण आहे या गोष्टीचं. किंवा भावनिकदृष्ट्या आपण सामना करण्यासाठी काहीतरी बाहेरून घेतो, पदार्थ खातो किंवा पितो हे आपण करतोय का, तसंच आपण स्वतःवरती हल्ला करतोय का. म्हणजे काही जणांचं असं होतं की राग आला की हात मारणं भिंतीवरती, डोकं आदळून घेणं, या गोष्टी सुद्धा केल्या जातात. किंवा आपले जे नातेसंबंध आहेत, आपले जे ताणतणाव आहेत जीवनातले, ज्याच्यामुळे आपण खूप विचित्र वागतोय, सतत चिडचिड करतोय, या जर यापैकी काहीही तुम्हाला जर जाणवत असेल तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आणि तुम्ही मानसिकरित्या सुयोग्य नाहीये, सुदृढ नाहीये, याचं हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. तर थोडक्यात असं म्हणता येईल की मानसिक आरोग्य आपलं कितपत योग्य आहे, ते चांगलं करण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो,
त्यातले कोणते उपाय आपण करून बघितलेत, कोणते उपाय करण्याची गरज आहे, हे सगळं आजच्या कार्यक्रमातनं, विविध या कार्यक्रमातनं आपण जाणून घेतलं. नक्कीच तुम्ही या गोष्टीचा विचार कराल आणि तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे तिकडे तुम्ही नक्की जाल, पुढे जाल. आणि खुलेपणाने या गोष्टींविषयी बोलणं खूप महत्वाचं आहे, याविषयी चर्चा होणं खूप महत्वाचं आहे. मानसिक व्याधी ही शारीरिक व्याधींसारखीच महत्वाची आहे, त्याच्यावरती ताबडतोब उपचार होणं खूप गरजेचं आहे. आजच्या विविधा या भागात मी आरजे सुवर्णा आपला इथेच निरोप घेते. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM. पुढच्या भागात भेटूया नवीन विषयासह. ते ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मस्त पावसाळा सुरू आहे आणि आपण अगदी छान एन्जॉय करत असाल. मला वाटतं बऱ्याच जणांच्या पावसाच्या आठवणी आहेत आणि पाऊस म्हटलं की पाऊस गाणी ही व्हायलाच हवीत, पावसाच्या कविता देखील व्हायला हव्यात. यासाठी आपण खास पाहुण्यांना आणि छोट्या छोट्या पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे. आज आपल्यासोबत लोकमान्य टिळक हायस्कूल टिळक नगर इंग्रजी माध्यमची काही मुलं म्हणजे अर्थातच विद्यार्थिनी आलेले आहेत, जे आपल्याला कवितांच्या छान छान कविता म्हणणार आहेत आणि पावसाची गाणी आपल्यासमोर सादर करणार आहेत. तर आपल्यासोबत आहे धनश्री कोरे. धनश्री हाय.
1: हॅलो.
0: तसंच अपूर्व अनिल घाये. हाय अपूर्व. आणि आपल्यासोबत आहेत राजवीर रवींद्र वाहुळे. राजवीर, तुझं मोठं नाव आहे आणि तू कामही तसंच मोठं करणार आहे, तेव्हा खूप खूप स्वागत तुम्हा बच्चे कंपनीचं आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. या सगळ्या बच्चे कंपनीला, आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, लोकमान्य टिळक हायस्कूलच्या सगळ्या विद्यार्थ्यांना ग्रंथपाल शरयू गोपाल देसाई मॅडमनी आणलेला आहे आणि आज आपल्या समोर छान पावसाचा आनंद आपण घेणार आहोत. तर माझी मैत्रीणच आहे धनश्री, छोटीशी निवेदिका आहे ती आणि तिच्याकडून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. मला नक्कीच खात्री आहे तुम्हाला ही पावसाची गाणी या कविता नक्कीच आवडतील.
1: हा, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी धनश्री कोरे. कविता तुमच्या आणि आमच्या या काव्य वाचन कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे मनापूर्वक स्वागत करते. आम्ही लोकमान्य टिळक इंग्रजी हायस्कूल नगर चे विद्यार्थी आपल्या सर्वांच्या मनातल्या ओठांवरच्या चिंब भिजवणीच्या वेगवेगळ्या कवितच्या काही स्वतःच्या कविता सादर करणार आहेत. आम्हा सर्वांना आशा आहे की नक्कीच तुम्हाला या कविता आमचा कार्यक्रम आवडेल. पाऊस हा प्रत्येकालाच वेगवेगळा भासतो, कुणाला आनंदाचा वाटतो तर कुणाला कटकट. तुम्ही सर्वांनीच कवी किशोर कदम यांच्या पावसाच्या कविता ऐकल्याच असतील. त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो. ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो. मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही, असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही. पाऊस म्हणजे चिखल सारा, पाऊस म्हणजे मरगळ, पाऊस म्हणजे गार वारा, पाऊस म्हणजे हिरवळ. पाऊस रंगाळलेले कामे, पाऊस म्हणजे सुट्टी उगाच, पावसाचे गुपचूप निष्ठून मन जाऊन बसतं ढगात. किती सुंदर कविता आहे ना. पाऊस हा प्रत्येकाला वेगवेगळा भासतो, कुणाला आनंदाचा वाटतो तर कुणाला कटकट. पाऊस म्हणजे जीवनाचं गाणं, पाऊस म्हणजे वाहत राहणं, पावसाचं आगमन म्हणजे आ हा हा. आकाशात दाटलेले ढग, सैरा वैरा धावणारा पाला पाछळा, भिरभिरणारे पक्षी, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि सोबत येणारा पाऊस, मातीचा बेधुंद करून टाकणारा सुगंध, असंच काहीसा होताना सर्वांचा आपला बालपणीचा पाऊस, तरुण्यातला प्रेमाचा पाऊस, निसर्ग वर्णन करणारा पाऊस, धरणी शांत करणारा पाऊस आणि सणांच्या पावसाचं गाणं गाणाऱ्या शांता शेळके, पडगावकर, कुसुमाग्रज, पद्मा गोळे, प्रकाश राधिका भांडकर, दासू वैद्य, शरयू देसाई यांच्या कवितांनी भरगच्च असलेला कार्यक्रम आपण सुरू करूया.
0: वा वा, टाळ्या वाजून सुरू करूया. पहिलं कोण वाचते?
1: अपूर्व घाले.
0: हा अपूर्व, सुरू कर.
2: नमस्कार, मी अपूर्व घाले. आज मी तुमच्या समोर प्रकाश होळकर यांची कोरडे नक्षत्र ही कविता सादर करत आहे. पावसापूर्वीचे वर्णन या कवितेत आहे. कोरडे नक्षत्र पाणी

0: पोटावर भार आणि घागरीला तळे, डोई पोटावर भार आणि घागरीला तळे, पाणी शोधता शोधता जीव घाबरा होताना, पाणी शोधता शोधता जीव घाबरा होताना, गाई गुरांचा हंबर सांज भरून येताना, गाई गुरांचा हंबर सांज भरून येताना, साऱ्या रानाचा उन्हाळा दिस एकटा एकटा, साऱ्या रानाचा उन्हाळा दिस एकटा एकटा, पानझऱ्याच्या वाटेला पायी इखाराचा काटा, पानझऱ्याच्या वाटेला पायी इखाराचा काटा, काटा गोंधून पायात पोरी मागतात पाणी, काटा गोंधून पायात पोरी मागतात पाणी, येते ओठांवर आता बीज पावसाची गाणी, येते ओठांवर आता बीज पावसाची गाणी.
1: खूप छान छान छानच वाचलीस अपूर्व. आता यानंतर राजवीर तू सादर करतोयस.
2: नमस्कार, मी राजवीर रवींद्र वाहुळे. आज मी ग्रीष्मातली सकाळ कवित्री पद्मा गोळे ही कवित्री यांची ही कविता सादर करणार आहे. तर ग्रीष्मातल्या सकाळी आले भरून मेघ, ग्रीष्मातल्या सकाळी आले भरून मेघ, अन विस्कटून गेले सारे प्रभात रंग, पाहुन ममा उदासी चाफा हसून बोले, पाहुन ममा उदासी चाफा हसून बोले, सदभाग्य केवडे हे आले भरून मेघ, होतील वादळ्यान सो सो सुटेल वारा, होतील वादळ्यान सो सो सुटेल वारा, अन नाचतील झाडे होईल शांत, झळकेल वीज गगनी घन वर्षातील धो धो, झळकेल वीज गगनी घन वर्षातील धो धो, चमकेल इंद्रधनुई दावीत सातरंग, होईल तृप्त धरणी मृदगंध दरवरेल, होतील पाखरे ही गाणे दंग गुंग, तूही खुळे पाहना तूही खुळे पाहना सोडून या उदासी, तूही खुळे पाहना सोडून या उदासी, गा तू तुझेही गाणे आले भरून मेघ, गा तू तुझेही गाणे आले भरून मेघ. धन्यवाद.
1: वा खूप छान. तर इथे एक छोटीशी विश्रांती घेऊया. आपली पावसातली गाणी आणि पावसातल्या कविता यांचा आस्वाद आपण घेणारच आहोत, पण आता मुलं बदलणार आहेत, त्यामुळे विश्रांतीनंतर नवीन मुलं आपल्यासमोर, अर्थातच लोकमान्य टिळक हायस्कूलची पुढची मुलं आपल्या कविता आणि गाणी सादर करतील. अपूर्व आणि राजवीर आणि धनश्री, तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. प्रेक्षक पुन्हा भेटूया पुढील भागात, तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण पाऊस कविता आणि गाणी यांचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि आपल्या सोबत आहेत लोकमान्य टिळक हायस्कूल इंग्रजी माध्यमची सगळी बच्चे कंपनी. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आता विश्रांती नंतरच्या भागात आपल्याला कविता आणि गाणी सादर करणार आहेत मृणाली बनसोडे. हाय मृणाली.
1: हॅलो.
0: सलमान शेख. हाय सलमान. आणि वीर सावंत.
2: हाय
0: वीर, तुझंही मनपूर्वक स्वागत. आणि आता या तिघांच्या कवितांचा आस्वाद आपण घेणार आहोत. चला तर श्रोते हो, आता आपण सलमान काय आपल्या समोर कविता सादर करतोय ती ऐकूया. ठीक आहे सलमान, कोणाची रे कविता सादर करतोय तू?
3: अमित
0: ठाकूरांची. बरं, खणखणीत आवाजात कर. हा.
3: उन्हाळा सरत निघाला पावसाची चाहूल घेऊन. उन्हाळा सरत निघाला पावसाची चाहूल घेऊन. नक्षत्र आले मृग नवी मेघ घेऊन. हवेत पसरला गारवा पावसाच्या सरी बरोबर. हवेत पसरला गारवा पावसाच्या सरी बरोबर. मन चिंब भिजून गेले मातीच्या सुगंधावरून. ओल्या चिंब वाटा हिरवेगार झाले रान. ओल्या चिंब वाटा हिरवेगार झाले रान. बडी राजा सुखावला पावसाच्या आगमनाबरोबर. पक्षी किलबिल करती लहान मुले बागडती. पक्षी किलबिल करती लहान मुले बागडती. आठवणीच्या सरी बरसती या अल्लड मनातून. आठवणीच्या सरी बरसती या अल्लड मनातून. तो अवखड वारा धुंद हा आसमंत. तो अवखड वारा धुंद हा आसमंत. बेधुंद झाले मन प्रेमाच्या सरी बरोबर. बेधुंद झाले मन प्रेमाच्या सरी बरोबर.
0: क्या बात आहे, मस्त वाचली. आणि अमित ठाकूरांनी किती छान लिहिले, कारण पाऊस आला की सगळं हिरवगार होतं आणि बळीराजा आधी सुखावतो आणि बळीराजा जर सुखवला तर आपण सगळे खुश राहू शकतो, कारण बळीराजामुळे जो आपल्याला धान्य पिकवतो त्यामुळे आपल्याला सगळं धान्य मिळतं. जसं की आपण ज्वारी भाकरी असं खाऊ शकतो ना आणि आपला भात खाऊ शकतो, त्यामुळे जर बळीराजाने जर अन्न पिकवलं धान्य पिकवलं तर आपल्याला छान छान खाऊ खायला मिळू शकतो. हो की नाही? खूप छान वाचलीस सलमान. आता मृणाल तू वाचतेस का कविता? छान वाचून घेतलीयस. हा चालेल, सादर कर. बरं, कोणाची आहे बरं कविता?
1: मंगेश
0: पाडगावकर. अरे वा, माझे आवडते कवी. ठीक आहे चालेल, सुरू कर.
1: हो. पाऊस आला रे आला.
0: हा.
1: पाऊस आला रे आला.
0: हा.
1: धारा झेला रे झेला. धारा झेला रे झेला.
0: क्या बात आहे.
1: झाडे झाली हिरवी गाणी.
0: हा.
1: रुणझुण पैंजण पाणू पाणी.
0: वा वा.
1: झाडे झाली हिरवी पाणी रुणझुण पैंजण पाणू पाणी. सुगंध ओला रे ओला. सुगंध ओला रे ओला. पाऊस आला रे आला. धारा
0: झेला रे
1: झेला. रे झेला.
0: हा.
1: काळ्या काळ्या नौके पर ढग. काळ्या काळ्या नौके पर ढग. झुलू लागले क्षितिजा क्षितिजावर.
0: वा वा.
1: काळ्या काळ्या नौके परी ढग. झुलू लागले क्षितिजावर बघ.
0: बरोबर.
1: डोंगर न्याला रे न्याला.
0: वा वा वा.
1: डोंगर न्याला रे न्याला.
0: क्या बात.
1: पाऊस आला रे आला.
0: पाऊस आला रे आला.
1: धारा झेला रे झेला. धारा झेला रे झेला.
0: किती छान. म्हणजे ते ती जी ओळ आहे ती मला फारच आवडली. किती म्हटलंय त्यांनी? पाऊस आला रे आला आणि काय धारा झेलू रे झेलू ते तर झालं, पण तो डोंगर नाला. डोंगर नाला ही जी संकल्पना आहे, म्हणजे कधी असा विचारच केला नव्हता की डोंगर नाहतो, पाऊस आल्यावर डोंगर नाहतो. ही किती छान कवी कल्पना आहे. तुम्हाला देखील आवडली असेल ना? आता तू छान वाचतीस कविता. आता आहे वीरचा नंबर. वीर सावंत आपल्या समोर पुढील कविता सादर करतोय.
2: नमस्कार, मी आज कवी विक्रांत यांनी लिहिलेली पाऊस ही कविता तुमच्या समोर सादर करीत आहे. पर्जन्याची चाहूल मेघांची वरात. पर्जन्याची चाहूल मेघांची वरात. मोती यांचे थेंब माझ्या दारात. मोती यांचे थेंब माझ्या दारात. नभातून होई तपोरा प्रवास. नभातून होई तपोरा प्रवास. ओली चिंब धरणी मातीचा सुवास. ओली चिंब धरणी मातीचा सुवास. आडोसा घरते शोधित पाखरे. आडोसा घरते शोधित पाखरे. गारवा देहास भरितो कापरे. गारवा देहास भरितो कापरे. कडाडली वीज शनाचा प्रकाश. कडाडली वीज शनाचा प्रकाश. काळोख पुन्हा कसला आभास. काळोख पुन्हा कसला आभास. लपली रवी क्षितिज पल्याड. लपली रवी क्षितिजा पल्याड. हरवला कुठे की निजला गाढ हरवला कुठे की निजला गाढ. धन्यवाद.
0: खूप छान ही सुद्धा कविता तुझी छानच होती, फार आवडली. प्रेक्षक मलाही वाटत आहे तुम्हाला खूप छान या पाऊस गाणी आणि कवितांचा आस्वाद घ्यायला आवडत असेल. पण आता पहिला भाग आपण इथे संपवतो आहोत. दुसऱ्या भागात आपण लोकमान्य टिळक हायस्कूलच्या इंग्रजी माध्यमाच्या मुलांना विद्यार्थ्यांना भेटणारच आहोत. तर आज आपण इथेच थांबतो आहोत आणि पुन्हा भेटूया दुसऱ्या एपिसोडमध्ये. तोवर मी आरजे तेजस्वी आपला निरोप घेते. आज आपण पावसाळी कविता आणि गाणी या विशेष भागात लोकमान्य टिळक हायस्कूलच्या

0: इंग्रजी माध्यमाच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवितांचा आस्वाद घेतोय. ग्रंथपाल शरयू देसाई यांचे आभार मानूया आणि इथेच थांबूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओल्ड रेडिओ.
1: धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, पाऊस सुरू झालेला आहे, सगळे मस्तपैकी चहा आणि भजीचा आस्वाद घेत असाल, तसंच त्यासोबत आमचा आचार्य 90 FM रेडिओ स्टेशन सुद्धा ऐकत असाल. मला नक्की खात्री आहे आपण ट्रॅफिकमध्ये अडकलेलो असतो तेव्हा आपण आपला सतत आपला रेडिओ सुरू असतो. घरात आई काहीतरी किचनमध्ये करत असेल तेव्हा सुद्धा आपला रेडिओ सुरू असतो, आणि आपण कामावर किंवा शाळेत जाता येता सुद्धा आपण रेडिओ स्टेशनवर छान छान गाणी ऐकत असतो. आणि खास पाऊस आहे त्यामुळे पावसाचं छान छान वातावरण आहे. या सगळ्या बच्चे कंपनी बरोबर मिळून आपण पावसाचा दुसरा भाग सादर करतोय, पाऊस गाणी आणि कविता. तर आज माझ्यासोबत आहेत लोकमान्य टिळक हायस्कूल इंग्रजी माध्यमचे विद्यार्थी शार्दूल केळंबेकर. हाय शार्दूल, घाबरलेस का तू? नाही ना, व्हेरी गुड. त्यानंतर आहेत यष्टिका गुप्ता, हॅलो, आणि ऋत्विक राजगुरु. हॅलो ऋत्विक. तर छान छान यांच्या कविता, वेगवेगळ्या कवींच्या आपण ऐकणार आहोत त्यांच्याकडून. किती मला छान वाटतंय, तुम्ही छोटी छोटी मुलं पुस्तकं वाचताय, म्हणजे मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी करून तुम्ही पुस्तकं वाचताय, हो ना? आणि त्यांनी छान छान कवींच्या कविता निवडलेल्या आहेत आणि त्या आता आपल्यासमोर सादर होत आहेत. तर चला तर सुरुवात करूया. सुरुवात कोण बरं करताय आजच्या कार्यक्रमाला? शार्दूल. अच्छा, शार्दूलची कविता आपण ऐकूया. कोणाची कविता सादर करतोय? अरे वा वा वा, माझ्या आजोबांचीच कविता तू सादर करतोयस, किती छान. तर सुरू कर, हा वरती ठेव मला पुस्तक. हा,
1: मी शार्दूल केलंबेकर आज विंदा करिंदीकरांची पाऊस आला पाऊस आला ही पोयम सादर करत आहे. पाऊस आला पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या, कडाड कडकड भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला पाऊस आला, दिवाळीतला खचरा किल्ला, मत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला पाऊस आला, उशीर त्यातच हा गोटा आला, बाबा गेले करीत चढपड, आजो आईचेही भिजले पापड. पाऊस आला पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला, असत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पला शाळेला सुट्टी.
0: किती छान, मला अगदी शाळेत गेल्यासारखं आणि शाळेचा आनंद घेतल्यासारखं वाटलं. यानंतर मला वाटतं यष्टिका सादर करते. हा छान वाच. हा,
2: मी यष्टिका गुप्ता इत्या 9वी मध्ये शिकते.
0: हा,
2: मी माझी स्वरचित कविता पावसाची सर सादर करीत आहे.
0: वा वा, खरंच होता लिहिली आहेस?
2: हो.
0: बर, ऐकूया चला.
2: रिमझिम रिमझिम गाणं गात वाजत गाजत आली.
0: वा,
2: रिमझिम रिमझिम गाणं गात वाजत गाजत आली, आनंदाची लहर उठली पावसाची सर आली.
0: क्या बात है.
2: आनंदाची लहर उठली पावसाची सर आली.
0: वा,
2: हिरवी

0: मोर नाचतो गाणे गात निसर्ग मोहक दिसते छान निसर्ग मोहक दिसते छान मुले हसत खेळू लागली कागदी होडी सोडू लागली मुले हसत खेळू लागली कागदी होडी सोडू लागली आनंदाची लहर उठली पावसाची सर आली आनंदाची लहर उठली पावसाची सर आली निसर्ग सुंदर आहे ही जाणीव मनास झाली निसर्ग सुंदर आहे ही जाणीव मनास झाली नवीन झाडे लावताना नवीन झाडे लावताना पावसाची सर आली
1: वा वा
0: आली आली आली आनंद आनंदी लहर आली आली आली आली आनंदी लहर आली आली आली आली पावसाची सर आली
1: क्या बात है
0: आली आली आली पावसाची सर आली
1: वा वा सुंदर
0: आली आली आली पावसाची सर आली
1: वा वा तू कविता नुसती लिहिलीच नाहीयेस ती उत्तम सादर देखील केलीस खरंच तुझं कौतुक आहे कारण एका गाण्याला एका कवितेला चाल लावणं हे सुद्धा खूप छान असतं आणि त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आता आपण बोलूया ऋत्विककडे येस ऋत्विक
2: नमस्कार मी ऋत्विक राजगुरु आज शैलेश खांडेळकर यांची कविता वेगळा पाऊस तुमच्या समोर सादर करणार आहे
1: वा वा

गेला होता. गळक्या छपरातून उपरा अवचित ओघळला होता. गळक्या छपरातून उपरा अवचित ओघळला होता. गालावरती तेव्हा मी पाऊस झेलला होता. गडगडाट घनमालांचा कडकडाट तीक्ष्ण विजांचा. गडगडाट घनमालांचा कडकडाट तीक्ष्ण विजांचा. मी गारठल्या कानांनी पाऊस ऐकला होता. पानांतून पाझरणारा ओढ्यातून झुळझुळणारा

0: थँक यू.
1: खूप छान खूप छान. तुम्ही तिघांनी खर तर तू पण नुसती कविता सादरच केली नाहीस, ती गाऊन देखील तू सादर केलेली आहेस, त्यामुळे तुझं विशेष कौतुक आहे. आणि मला फार छान वाटतं की तुम्ही इंग्रजी माध्यमातली मुलं असून सुद्धा मराठी तुमचं चांगलं आहे आणि मराठी उच्चारही तुमचे चांगले आहेत. तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात, पावसाची गाणी आणि कविता सादर केली, त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद.
0: थँक्यू मॅम.
1: तर श्रोते हो, आपण एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत आणि पाऊस, गाणी आणि कविता यामध्ये पुन्हा भेटूया. तोवर आरजे तेजस्वी सोबत तुम्ही पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.

0: प्रशांत नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण पावसाई गाणी आणि कविता या विशेष कार्यक्रमात लोकमान्य टिळक हायस्कूलच्या इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना भेटतो आहोत. आता माझ्यासोबत आहेत अर्ष शेख आणि हर्ष गुप्ता. हे दोघंही आपल्यासमोर आपल्या कविता सादर करणार आहेत. तर तुमचं दोघांचंही स्वागत आहे. मोठ्या आणि खणखणीत आवाजात छान कविता वाचा. तू कोणाची वाचतोयस? वा वा कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव माहितीये का? विवा शिरवाडकर.
1: विष्णू वामन.
0: बरोबर, विष्णू वामन शिरवाडकर. वा सुरू कर तुम्ही.
1: नमस्कार, मी हर्ष शेखर आणि मी तुम्हाला आता श्रावण आला ही कुसुमाग्रजांची कविता सादर करणार आहे.
0: वा.
1: हसरा नाचरा जरासा लाजरा,
0: हा
1: सुंदर साजिरा श्रावण आला.
0: वा.
1: हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकी भिजल्या मातीत श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला. मेघात लावीत सोनेरी निशाणी आकाश वाटीत श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपेने श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपेने श्रावण आला. इंद्रधनुष्याच्या बाधीनं कमानी इंद्रधनुष्याच्या बाधीनं कमानी संध्याच्या गगनाने श्रावण आला. लपे ढगा मागे दावे माडावर असा खेळकर श्रावण आला. लपे ढगा मागे दावे माडावर असा खेळकर श्रावण आला. सुट्टीत सुखाची कारण पेरावी सुट्टीत सुखाची कारण पेरावी आनंदाची ध्वनी श्रावण आला.
0: वा वा खूप छान. आता मित्रांनो हर्षची कविता ऐकूया.
2: नमस्कार, मी हर्ष गुप्ता आणि आज मी तुमच्या समोर कवी नाधो महानोर यांची पक्ष्यांचे लक्ष ठेवे ही कविता सादर करणार आहे. कुठे पावसाळी झड झड पाऊस गारवा.

तळ्या मेघोटांचे थेंब थेंब वेची, पाण्यातल्या झाडांवर झाडांवर तरंग थेंबांचे, सावल्याचे पंख ओल्या हळदी उन्हाचे, पारोशा दुपारी तळे एकांताच्या पारी, घोटमळे पाय वाट

0: झाडांच्या पानात.
1: खूप छान, मला अगदी आवडते दोन्ही कवी आहेत, नाथो महानोर आणि कुसुमाग्रज. मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्या कविता नक्कीच आवडत असतील. तर तुम्ही दोघांनी खूप छान सादर केल्या आणि आज तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झालात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो, पाऊस गाणी

0: विश्रांती नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण पाऊस गाणी आणि कविता या कार्यक्रमात लोकमान्य टिळक हायस्कूलच्या इंग्रजी माध्यमातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केलेलं आहे. ग्रंथपाल शरयू देसाई यांनी या विद्यार्थ्यांना घडवलेला आहे आणि यांचा एक कार्यक्रम बसवलेला आहे, तो आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय. तर अर्थातच पुढच्या कवींच्या कवितांचा आपण आस्वाद घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत रुद्र चव्हाण आणि काव्या पगारे. रुद्र हॅलो आणि काव्या तुझंही मनपूर्वक स्वागत. काव्या तू कोणाची कविता सादर करणार आहे?
1: शरयू देसाई मॅम.
0: वा वा मोठ्या आवाजात करा, तुझा आवाज थोडासा लहान आहे. हा सुरू कर.
2: गप राव जरा.
0: हा
2: यो पाऊस रणरणात कित्याक पडता?
0: अच्छा
2: यो पाऊस रणरणात कित्याक पडता? अरे आमची नय बुडून वावता. पिऊक पाणी नाय धुन दुख मिळाना. पिऊक पाणी नाय धुन दुख मिळाना. घालू कपडे पण नाही रे पोरांका, नुसतो बरसता. असो काय यो ऐकना सुद्धा नाही कोणाक. असो काय यो ऐकना सुद्धा नाही कोणाक. सणासुदीच्या दिवसात बरोच ऊत इलो एका जोरात. अरे देवाक तरी घाबर, अरे देवाक तरी घाबर. गप राव ना जरा. गवर गणपती येतात ऐकलास काय? गवर गणपती येतात त्यांका मोदक करून घालू देत माका. काय म्हंटलास तुका पण हवेत? तर शांत बस जरा, माका जिन्नस तर आणूक दे. मग घालतोय मोदक करून सगळ्यांका. मग घालतोय मोदक करून सगळ्यांका. धन्यवाद.
0: खूप छान आपल्या लाडक्या शरयू मॅडमनी ही कविता लिहिलेली आहे आणि मालवणीत लिहिलेली आहे आणि फार खूप अशी सगळ्याच पावसाचं त्यात वर्णन आलेलं आहे आणि गणेशोत्सव अगदी पावसातच येतो आणि श्रावणातले सगळे सणवार त्यात उल्लेख केलेला आहे त्याचा. आणि किती छान, म्हणजे पाऊस सगळे सण घेऊन येतो असं म्हणायला हरकत नाही आणि एक नव चैतन्याचा नव सृजनाचा नव उन्मेषाचा असा हा पाऊस असतो आणि सगळे सण आले की आपण किती आनंदित होतो कारण आपल्याकडे सगळे पाहुणे येतात, हो की नाही? सगळे बच्चे कंपनीची धमाल असते. तर आता रुद्र कडनं आपण शेवटची कविता ऐकणार आहोत या कार्यक्रमातली. रुद्र सुरू कर.
3: नमस्कार, माझं नाव रुद्र चव्हाण. मी सादर करतोय दासू वैद यांची कविता
0: वापरी
3: सळसळ. छतावरती पाऊस टपटप गोधडीतली झोप डाराडू. छतावरती पाऊस टपटप गोधडीतली झोप डाराडू. डोळ्यामध्ये स्वप्नाची चुलबुल सुरूच राही पाऊस रिपरीत. डोळ्यामध्ये स्वप्नाची चुलबुल सुरूच राही पाऊस रिपरीत. रस्त्यावरती ओले चिकचिक शाळेला मग ठेंगा टुपटुप. रस्त्यावरती ओला चिकचिक शाळेला मग ठेंगा टुपटुप. आबाळाचे होते रडरड अंग मोडते छत्री कडकड. आबाळाचे होते रडरड अंग मोडते छत्री कडक. फांदीवरती पक्षी फडफड माझी खाली बियांचे लगबग. फांदीवरती पक्षी लगबग फडफड माती खाली बियांचे लगबग. करते माती जादुई जळवळ उगवून येते हिरवी सळसळ. करते माती जादुई चळवळ उगवून येते हिरवी सळसळ. थँक्यू.
0: वा वा खूपच छान. आणि मी कविता वाचली नव्हती आणि अगदी खूपच छान कविता आणि मला फारच आवडली आणि रुद्राने ती फार सुंदर सादर केली आणि असा आपला पावसाळी विशेष कार्यक्रम खूप छान संपन्न झालेला आहे आणि मला सगळ्या मुलांचे आभार मानावेसे वाटतात आणि विशेषतः आपल्या शरयू देसाई मॅडमचे आभार मानावे वाटतात कारण ग्रंथपाल म्हणजे फक्त पुस्तकांशी निगडीत कामं न करता मुलांना सुद्धा त्यांनी कविता वाचण्यास किंवा पुस्तक वाचण्यास भर दिलेला आहे आणि त्यांच्याकडून तयारी करून घेऊन ती आपल्या समोर त्यांनी सादर केलेली आहे. खरंच आपण जेव्हा एक चाकोरीबद्ध काम न करता मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो कार्यक्रम अतिशय यशस्वी होतो. तर शरयू देसाई मॅडम तुमचेही आभार आणि रुद्र आणि काव्या तुमचेही आभार. सगळ्या विद्यार्थ्यांचे लोकमान्य टिळक हायस्कूलच्या सगळ्या प्राध्यापक टीचर वर्गाचे देखील मी आभार व्यक्त करते. एक सुंदरसा कार्यक्रम पावसाळी कविता आणि गाणी यांचा त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानते. पुन्हा एका नवीन संकल्पनेसह नवीन कार्यक्रमासह आपण भेटणार आहोत पुढल्या कार्यक्रमात. तोवर मी आरजे तेजस्वी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र एकत्र आचार्य 90 FM यो ओन रेडिओ. धन्यवाद.
4: मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा बघ माझी आठवण येते का. हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळ पिऊन टाक. बघ माझी आठवण, वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो. नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच. पाण्यात पाय बुडवून उभी राहा, वाळू सरकेल पायाखाली. बघ म्हणजे आठवण येते का? मग चालू लाग, पावसाच्या अगणीत सोया टोचून घे, चालत राहा पाऊस थांबेपर्यंत. तो थांबणार नाहीच. शेवटी घरी ये, साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये. आता नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का? दारावर बेल वाजेल, दारू घड, नवरा असेल. त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढी. तो विचारील तुला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हण घर गळतंय. मग चहा कर, तूही घे. तो उठून पंकज उदास लावील, तू तो बंद कर. किशोरीचं सहेला रे लाव, बघ मजे आठवण येते का? मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस. पण तूही तसंच म्हण. विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल, तो त्या कुशीवर वळेल. त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ, बघ माझी आठवण येते का? यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस. यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर. यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर. येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ म्हणजे आठवण येते का?

हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळं याविषयी माहिती घेत आहोत. आज आपण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय याविषयी माहिती घेणार आहोत. एका अद्भुत ठिकाणाची आपण सफर करणार आहोत, जिथे प्रवेश करताच आपल्याला एक वस्तू दिसत नाही तर आपल्याला इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आपल्या पूर्वजांच्या जीवनाचा एक जिवंत अनुभव मिळतो. मुंबई म्हटलं की आपल्यासमोर, आपल्या डोळ्यासमोर समुद्र येतो, मरीन ड्राईव्ह येते, गेटवे ऑफ इंडिया येतो. पण याच मुंबईच्या हृदयात एक अशी वास्तू उभी आहे जिच्या भिंतींमध्ये हजारो वर्षाचा इतिहास जपला आहे, आणि ते ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. पूर्वी याला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया म्हणून ओळखलं जात होत. हे संग्रहालय 10 जानेवारी 1922 रोजी सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आले. आज हे भारतातील प्रमुख कला आणि इतिहास यापैकी एक आहे आणि त्यांच्या संग्रहात 70,000 पेक्षा अधिक वस्तू आहेत. ही फक्त आकडेवारी नाही तर ह्या 70,000 वस्तू म्हणजे कुणाचं जीवन आहे, कुणाची श्रद्धा, कुणाची कला, कुणाचं साम्राज्य, कुणाचा संघर्ष आणि कुणाच्या हातून निर्माण केलेली अमूल्य कलाकृती आहे. म्हणूनच मला वाटतं संग्रहालय म्हणजे जुन्या वस्तू ठेवण्याची जागा नाही तर आपल्या आठवणींचं घर आहे. आज आपण ज्याला भव्य संग्रहालय म्हणतो त्याची कल्पना अचानक निर्माण झालेली नव्हती. 1904 सुमारास मुंबईतील काही उत्साही नागरिकांना त्या काळच्या बॉम्बे शहराला एक सांस्कृतिक वारसा देण्याची इच्छा होती. या विचारातून संग्रहालयाची संकल्पना पुढे आली. किती सुंदर विचार आहे की मुंबई त्या काळात आर्थिकदृष्ट्या वेगाने विकसित होत होती, व्यापार वाढत होता, नवीन इमारती उभ्या राहत होत्या, शहर आधुनिक होत होतं. पण त्या विकासाबरोबर इतिहास आणि संस्कृतीही जपली पाहिजे अशी जाणीव काही लोकांना होती आणि त्यातूनच जन्माला आलेली ही सांस्कृतिक कल्पना आहे. कल्पना आली, योजना तयार झाल्या, वास्तू उभारण्याचा विचार झाला आणि अखेर 10 जानेवारी 1922 रोजी संग्रहालयाने सर्वसामान्यासाठी आपले दरवाजे उघडले. आजपासून 100 वर्षांहून अधिक काळापूर्वी मुंबईत एखाद्या व्यक्तीने या संग्रहालयाच्या दारातून आत प्रवेश केला असेल. कदाचित त्याने आपल्या पूर्वजांच्या वस्तू पाहिल्या असतील, प्राचीन शिल्प पाहिले असेल, चित्र पाहिले असतील, नाणी पाहिली असतील आणि आज अनेक पिढ्या उलटल्यानंतरही आपण त्याच वारशाकडे पाहत आहोत. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण इतिहास जिवंत ठेवणाऱ्या वस्तू आपल्याला पुन्हा भूतकाळाशी जोडतात. आता ह्या संग्रहालयाचे नाव ऐकलं की एक प्रश्न निर्माण होतो की याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का देण्यात आले. हे नाव केवळ एका महान राजाच्या स्मरणार्थ नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शौर्य, स्वराज्य, दूरदृष्टी, प्रशासन, संस्कृतीचा आदर आणि जनतेशी असलेले नाते. त्यांच्या नावाने या संग्रहालयाची ओळख जोडली जाणे म्हणजे आपल्या इतिहासाच्या आणि महाराष्ट्राच्या अभिमानाशी त्यांचं नातं अधिक दृढ होणे. 2001 छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे नाव देण्यात आलं आणि आज हे नाव ऐकलं की आपल्या मनात आदराची भावना निर्माण होते. याच्या आज जाण्याआधीच त्याची वास्तू आपलं लक्ष वेधून घेते. भव्य इमारत, सुंदर घुमट, नाजूक वास्तुशैली आणि आजूबाजूची हिरवाई, हे वास्तू इंडो सारासैनिक वास्तुशैलीचं सुंदर उदाहरण आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी 1909 तिची रचना केली. आज ही इमारत ग्रेड आय हेरिटेज बिल्डिंग म्हणून नामांकित आहे. म्हणजे काय तर संग्रहालयाच्या आत इतिहास आहेच, पण
संग्रहालयाची इमारत सुद्धा स्वतः इतिहासाचाच एक भाग आहे. यामध्ये फक्त महाराष्ट्र किंवा भारताचाच इतिहास नाही, तर येथील संग्रहामध्ये भारतातील प्राचीन शिल्प, लघुचित्र, वस्त्र, नाणी, सजावटीच्या कला, शस्त्रास्त्र आणि पुरातत्वीय वस्तूंसोबत युरोपियन चित्रकला, चिनी जापानी कला आणि हिमालयीन कला यांचाही समावेश आहे. म्हणजे आपण एका संग्रहालयात प्रवेश करतो, पण आपल्या समोर उघडतं अनेक संस्कृतीचे जग. भारत, चीन, जपान, युरोप, हिमालयीन प्रदेश, प्राचीन संस्कृती आणि मानवाच्या कलात्मक प्रवासांचा असंख्य कथा. आता एक क्षण डोळे बंद करून विचार करा की तुमच्या हातात 500 वर्षापूर्वीची एखादी वस्तू आहे. ती वस्तू कदाचित कुणाच्या घरात वापरली गेली असेल, कदाचित एखादा कलाकाराने ती हाताने तयार केली असेल, कदाचित एखादा राजाच्या दरबारात तिचा वापर झाला असेल, कदाचित एखाद्या धार्मिक परंपरेचा ती भाग असेल. आज तिचा मालक कोण आहे? कुणीही नाही, पण तिची कथा ती अजूनही जिवंत आहे. आणि म्हणूनच संग्रहालयातील प्रत्येक वस्तूकडे पाहताना आपण ही काय वस्तू आहे एवढंच विचारू नये. आपण विचारायला हवं की ही वस्तू कुणी बनवली असेल, का बनवली असेल, तिचा वापर कोण करत असेल आणि ती आजपर्यंत आपल्यापर्यंत कशी पोहोचली असेल. आपण शाळेत इतिहासाची पुस्तके वाचतो, आपण वर्ष लक्षात ठेवतो, राजांची नावं शिकतो, युद्ध शिकतो, साम्राज्य शिकतो, पण संग्रहालयात गेल्यावर इतिहासाचं फक्त वाचायचं नसतं, तो पाहता येतो. एखादा प्राचीन शिल्प पाहताना त्या काळातील कलाकाराची कल्पनाशक्ती जाणवते. एखादं जुनं नाणं पाहताना त्या काळातील अर्थव्यवस्थेची कल्पना येते. एखादं शस्त्र पाहताना त्या काळातील युद्ध पद्धती समजते. एखादं वस्त्र पाहताना त्या काळातील कला आणि जीवनशैली समजते. म्हणूनच संग्रहालय हे विद्यार्थ्यांसाठीही एक जिवंत शिक्षणाचे माध्यम आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजचे CSMVS म्हणजे केवळ जुन्या वस्तूंचं भांडार राहिलेलं नाही. स्वतः संग्रहालयाच्या माहितीनुसार ते कला, इतिहास आणि संस्कृतीचे एक सक्रिय केंद्र म्हणून काम करतं, जिथे प्रदर्शन, संशोधन, शिक्षण आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भूतकाळाच्या वर्तमानाशी संवाद घडवला जातो. आणि आजच्या काळात तर संग्रहालयाने प्राचीन जगाचा अभ्यास करण्यासाठी नेटवर्क्स ऑफ द पास्ट नावाची नवीन अभ्यास गॅलरीही सुरू केली आहे. ती 12 डिसेंबर 2025 रोजी खुली करण्यात आली असून त्यात भारत आणि जगातील प्राचीन संस्कृतीमधील संबंध दाखवले जातात. म्हणजेच संग्रहालय भूतकाळ जपतं, पण त्याची नजर भविष्यावरही आहे. आपण घरात एखादी जुनी वस्तू जपून ठेवतो, आईची एखादी साडी, आजोबांचे घड्याळ, वडिलांचे जुने पत्र आणि आपल्या बालपणीचा एखादा फोटो. का? कारण त्या वस्तूंची बाजारातील किंमत मोठी नसते, पण तिच्याशी जोडलेली भावना मोठी असते. अगदी तसंच संग्रहालयाचं आहे. इथल्या वस्तूंची किंमत फक्त पैशात मोजता येत नाही, कारण त्याच्यामध्ये आपल्या समाजाच्या आणि संस्कृतीच्या आठवणी जपलेल्या असतात. आज आपण या अद्भुत संग्रहालयाच्या प्रवासाची सुरुवात केली. आपण जाणून घेतलं या संग्रहालयाची कल्पना कशी जन्माला आली, 1922 ते जनतेसाठी कसे खुले केले गेले, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी कसे जोडले गेले, त्याची वास्तू किती सुंदर आणि ऐतिहासिक आहे. पण आता ही तर सुरुवात आहे, कारण आता आपण बघणार आहोत की या वास्तूची रचना कुणी केली, इंडो सारासेनिक शैली म्हणजे नेमकी काय, त्याचा घुमट, कमाणी, सजावट आणि परिसर इतका आकर्षक का वाटतो. जुन्या वस्तूंमध्ये काळ थांबलेला असतो, इतिहासाच्या पानांमध्ये जीव दडलेला असतो. संग्रहालयाच्या दारातून एकदा आज जा, तिथे भूतकाळ आजही तुमच्याशी बोलत असतो.
आज आपण संग्रहालयाच्या आत जाण्यापूर्वी त्याच्या वास्तुशैलीचा संवाद साधणार आहोत. कारण या संग्रहालयाची खासियतच अशी आहे की ते इतिहास फक्त काचेच्या पेटीत ठेवलेल्या वस्तूंमध्ये नाही, तर प्रत्येक दगडात, प्रत्येक कमाणीत आणि प्रत्येक नक्षीमध्येही दडलेला आहे. तुम्ही मुंबईच्या फोर्ट परिसरातून प्रवास करत आहात. आजूबाजूला ऐतिहासिक इमारती, रस्त्यांवरची गजबज आणि अचानक तुमच्या नजरेसमोर एक भव्य वास्तू येते. उंच घुमट, सुंदर कमाणी, नाजूक सजावट आणि आजूबाजूला हिरवाई. पहिल्याच नजरेत लक्ष वेधून घेणारी वास्तू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय. ही इमारत इंडो सारासेनिक वास्तुशैलीचे सुंदर उदाहरण आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी तिची रचना केली. 1909 तिच्या वास्तुरचनेला आकार देण्यात आला. आता हा शब्द थोडा मोठा वाटतो, इंडो सारासैनिक, पण त्याच्या मागची कल्पना अतिशय सुंदर आहे. भारतीय वास्तुकलेतील घटक, इस्लामी वास्तुकलेतील घटक आणि युरोपीय वास्तुकलेचा प्रभावांचा संगम, या सर्वांचा सुंदर मिलाफ म्हणजे इंडो सारासैनिक शैली. म्हणजेच या इमारतीकडे पाहताना तुम्हाला एकाच वेळी अनेक वस्तू परंपरेची झलक जाणवते. आणि म्हणूनच ही वास्तू मुंबईच्या सांस्कृतिक वैविध्याचे एक सुंदर उदाहरण आहे. एखाद्या राजाच्या मुकुटाकडे पाहिले की आपलं लक्ष सर्वात आधी कुठे जाते? तर मुकुटाकडे. अगदी तसंच या वास्तूकडे पाहताना तिचा सुंदर घुमट लगेच लक्ष वेधून घेतो. उंचावलेला घुमट, त्याभोवतीची रचना आणि खाली दिसणाऱ्या कमाणी, या सगळ्यांमुळे इमारतीला एक भव्य राजेशाही रूप प्राप्त होते. जणू काही संग्रहालय आपल्या दारातून आत येण्यापूर्वीच सांगत असतं की तुझ्या समोर आता इतिहासाचा खजिना उघडणार आहोत. आपण या संग्रहालयाविषयी आणखी माहिती घेऊया, त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचरण 90 FM ओन रेडिओवरील भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये. या वास्तूतील कमानी आणि खिडक्या पाहताना आणखीन एक गोष्ट लक्षात येते की सौंदर्य आणि उपयोगिता याचा सुंदर मेळ. वास्तुशैलीतील सजावटीचे घटक इमारतीला आकर्षक बनवतात. प्रकाश आणि हवा आत येण्यासाठी वास्तुरचनेत योग्य प्रकारे जागा ठेवली जाते. म्हणजे पूर्वीच्या वास्तुविशारदांनी केवळ सुंदर इमारत बनवण्याचा विचार केला नव्हता, त्यांनी विचार केला होता की ही इमारत सुंदरही असावी आणि उपयुक्तही असावी. मुंबई म्हणजे गजबजलेले शहर, वाहतूक, गर्दी, वेग आणि धावपळ. पण ह्या सगळ्यांच्या मध्यभागी संग्रहालयाचा परिसर तुलनेने शांत आणि हिरवाईने नटलेला आहे आणि ही हिरवाई वास्तूचं सौंदर्य आणखीन वाढवते. तुम्ही संग्रहालयाच्या परिसरात उभे आहात, समोर भव्य वास्तू आहे, आजूबाजूला झाडं आहेत आणि मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. अशा वातावरणात इतिहास पाहण्याचा अनुभव आणखीन खास असतो. कधीकधी आपण एखाद्या इमारतीला तिच्या आत असलेल्या वस्तूंमुळे महत्व देतो. पण CSMVS बाबत एक विशेष गोष्ट आहे, इमारत आणि संग्रह दोन्ही स्वतःमध्ये वारसा आहेत. संग्रहालयाची इमारत ग्रेड आय हेरिटेज बिल्डिंग म्हणून नामांकित आहे. म्हणजे ही वास्तू जतन करणं आणि मुंबईच्या इतिहासाचा एक महत्वाचा भाग जतन करणं आहे. एकदा विचार करा, या वास्तूने किती पिढ्या पाहिल्या असतील. जेव्हा हे संग्रहालय सुरू झाले तेव्हा आजच्या सारखी मुंबई नव्हती. मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हते, सोशल मीडिया नव्हता, आजची उंचच उंच इमारती नव्हत्या, वाहतुकीची साधनं नव्हती. पण तरीही ही वास्तू उभी राहिली. पिढ्या बदलल्या, मुंबई बदलली, तंत्रज्ञानही बदलले, पण संग्रहालय मात्र आजही आपल्या इतिहासाशी जोडलेले आहे. किती मोठी गोष्ट आहे ना. तुम्ही संग्रहालयाच्या भव्य प्रवेशद्वारातून आत जाता, बाहेर तुम्ही वास्तुकला पाहिली आणि आत कलेचे एक संपूर्ण विश्व, प्राचीन शिल्प, लघुचित्र, नाणी, वस्त्र, सजावटीच्या वस्तू, धातूच्या कलाकृती, पुरातत्वीय वस्तू, शस्त्रास्त्र आणि जगाच्या विविध भागातील कला. अधिकृत माहितीनुसार संग्रहालयाच्या संग्रहात 70,000 अधिक कला वस्तू आहेत. म्हणजे प्रत्येक दालनातून पुढे जाताना जणू आपण एका वेगळ्या काळात प्रवेश करतो. भारत हा एक देश आहे, पण भारतीय संस्कृती एकच नाही. भारतामध्ये असंख्य परंपरा आहेत, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या वेशभूषा, वेगवेगळ्या कला पद्धती, वेगवेगळ्या धार्मिक परंपरा, वेगवेगळ्या हस्तकला. आणि या विविधतेमध्ये सुद्धा जी झलक आहे ती संग्रहालयातील अनेक कला वस्तूंमध्ये दिसते. एखादं शिल्प पाहताना दक्षिण भारताची आठवण येते, एखादं चित्र उत्तर भारतातील कला परंपरेची झलक देते, एखाद्या वस्त्रातून एखाद्या प्रदेशाची परंपरा समोर येते. म्हणजेच संग्रहालयात फिरताना आपण एका भारतातून अनेक भारतांना भेट देतो आणि हीच गोष्ट या संग्रहालयाला आणखीन वेगळं बनवते. येथे भारतीय कलांसोबत चिनी, जापानी, युरोपियन आणि हिमालयीन या कला यांचाही संग्रह आहे. यामुळे आपल्याला जाणवतं की कला कोणत्याही एका देशाची मालमत्ता नाही, कलेला सीमा नसतात. एक कलाकार भारतात बसून एखादी सुंदर कलाकृती तयार करतो, दुसरा कलाकार चीनमध्ये, तिसरा जपानमध्ये, चौथा युरोपमध्ये. पण त्यांच्यात एक समान गोष्ट असते, सौंदर्य निर्माण करण्याची आणि भावना व्यक्त करण्याची इच्छा. मला वाटतं संग्रहालय आपल्याला एक मोठा धडा देते की भूतकाळ विसरू नका. आज आपण आधुनिक जगात जगतो. मोठमोठ्या इमारती, आधुनिक तंत्रज्ञान, नवीन फॅशन, नवीन जीवनशैली, पण आपण कुठून आलो, आपली संस्कृती कशी तयार झाली, आपल्या पूर्वजांचे जीवन कसे होते, त्यांची कला कशी होती, त्यांचा विचार कसा होता,
हे जाणून घेण्यासाठी संग्रहालय अत्यंत महत्त्वाचे आहे. शाळेतील मुलांना आपण म्हणतो की इतिहास वाचा, पण इतिहास फक्त पुस्तकात वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तू पाहून समजलात तर तो अधिक लक्षात राहतो. एखादे जुने गाणे, नाणे हातात घेण्याची कल्पना, एखादं प्राचीन शिल्प डोळ्यासमोर पाहण्याची अनुभूती, एखादे जुने वस्त्र किंवा शस्त्र पाहणे, यामुळे मुलांना प्रश्न पडतात की हे कोणी बनवले, हे कशासाठी वापरले, त्या काळात लोक कसे जगत होते, आणि प्रश्नांमधूनच ज्ञान निर्माण होते. CSMVES आज केवळ वस्तू प्रदर्शित करण्याची संस्था राहिलेली नाही. प्रदर्शन, शैक्षणिक कार्यक्रम, संशोधन आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून ते लोकांना इतिहास आणि कलेशी जोडण्याचे काम करते. म्हणूनच हे ठिकाण विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी, इतिहासप्रेमींसाठी, कलारसिकांसाठी आणि सामान्य पर्यटकांसाठीही महत्त्वाचे आहे. आपल्या घरात एखादा जुना फोटो असतो, फोटो कदाचित फिक्कट झालेला असतो, कागद जुना झालेला असतो, पण आपण तो फेकून देत नाही. का? कारण त्या फोटोमध्ये आपल्या आठवणी असतात. अगदी तसंच संग्रहालयातील वस्तूंचे आहे. त्या वस्तू कदाचित शेकडो वर्ष जुन्या असतील, त्यांचा वापर करणारे लोक आज या जगामध्ये नसतील, पण त्या वस्तू आपल्याला सांगतात की तुमच्या आधीही एक जग होते आणि त्या जगातूनच तुमचं आजचं जग तयार झालं आहे. आज आपण संग्रहालयाच्या वास्तूशी ओळख करून घेतली. आपण पाहिलं की इंडो सार्सेनिक वास्तुशैली, जॉर्ज विटेट यांची रचना, भव्य घुमट, सुंदर कमाणी, हिरवाईने नटलेला परिसर आणि 100 वर्षाहून अधिक काळाचा इतिहास. आता आपण ऐकणार आहोत पुढच्या काही गोष्टी. त्याआधी मी तुम्हाला सांगते की दगडातही इतिहास असतो, शिल्पातही श्वास असतो. संग्रहालयात जाऊन पहा, प्रत्येक वस्तूमध्ये एक खास इतिहास असतो. आज आपण संग्रहालयाच्या दालनांमध्ये प्रवेश करणार आहोत. प्राचीन शिल्पकला, लघुचित्र, नाणी, शस्त्र, वस्त्र, धातुकला, धार्मिक कलावस्तू आणि भारतासह जगातील विविध संस्कृतींचा अमूल्य ठेवा. संग्रहालयात 70,000 अधिक वस्तूंचा संग्रह असल्याची अधिकृत माहिती आहे. आपण जेव्हा संग्रहालयाच्या आत प्रवेश करतो तेव्हा बाहेरची मुंबईची धावपळ मागे राहते, गर्दीचा आवाज कमी होतो आणि समोर दिसतात शेकडो वर्षापूर्वीच्या कलाकृती. क्षणभर असे वाटते की आपण वर्तमान काळात नाहीच, आपण एखाद्या वेगळ्या काळात पोहोचलो आहोत. एखादं शिल्प पाहताना वाटतं की हे शिल्पकाराच्या हातातून नेमकं कसं जन्माला आलं असेल. एखादं जुनं नाणं पाहताना वाटतं की हे नाणं किती लोकांच्या हातातून प्रवास करून इथपर्यंत आलं असेल. आणि एखादं चित्र पाहताना प्रश्न पडतो की या चित्रामागची कथा काय असेल. हीच तर संग्रहालयाची जादू आहे. भारतीय संस्कृतीची एक मोठी ओळख म्हणजे शिल्पकला. आपल्या पूर्वजांनी दगडाला आकार देऊन त्यामध्ये भावना निर्माण केल्या. देवदेवतांची शिल्पे, राजे महाराजांची प्रतीके, मानवी जीवनाची दृश्ये, प्राण्यांच्या आकृती आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक प्रतिमा. एखाद्या शिल्पासमोर उभे राहिल्यावर एक गोष्ट जाणवते की दगड निर्जीव असला तरी कलाकाराच्या हातात तो बोलू लागतो. त्या काळात आधुनिक मशीन नव्हती, आजच्यासारखी अत्याधुनिक साधने नव्हती, तरीही इतकी बारकाई, इतकी सुंदर रचना आणि इतका समतोल. ही कल्पना केली तर आपल्या पूर्वजांच्या कौशल्याचा अभिमान वाटतो.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत करते आचरण NTFM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. संग्रहालयातील आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे चित्रकला. विशेषतः भारतीय लघु चित्रकला ही अत्यंत सुंदर परंपरा आहे. लहान आकारांच्या चित्रांमध्ये मोठी कथा सांगण्याची ताकद या चित्रांमध्ये आहे. राजदरबार, युद्ध, प्रेम, संगीत, निसर्ग, धार्मिक प्रसंग, दैनंदिन जीवन अशा अनेक विषयांचे चित्रण या परंपरेमध्ये दिसते. कधी कधी चित्र इतके सूक्ष्म असते की आपण जवळ जाऊन पाहिल्यावरच त्यातील बारीक सारीक तपशील जाणवतो आणि तेव्हा मनात एकच विचार येतो की त्या कलाकारांकडे किती संयम असेल. एखाद्या जुन्या चित्राकडे पाहताना आपल्याला त्या काळातील जीवनाची झलक मिळते. राजा कसा दिसत असेल, दरबार कसा भरत असेल, लोक कोणते कपडे घालत असतील, सण कसे साजरे होत असतील, वाद्य कोणती वापरली जात असतील, घोडे, हत्ती, रथ यांचा वापर कसा होत असेल, हे सगळं आपल्याला चित्रांच्या माध्यमातून समजू शकते. म्हणूनच चित्रकला ही फक्त सजावट नाही, चित्र म्हणजे त्या काळाचा दृश्य दस्तऐवज असतो. आता आपण एका छोट्याशा वस्तूकडे वळूया, ती म्हणजे नाणी. आपल्या हातातले आजचं नाणं पाहून आपल्याला त्याची किंमत माहिती असते, पण शेकडो वर्षापूर्वीच एखादं नाणं हातात घेतलं तर त्यावरील चिन्ह, राजाचं नाव, आकृती, लिपी, धातू या सगळ्यातून त्या काळाची माहिती मिळते. नाणी म्हणजे फक्त व्यवहाराचं साधन नव्हतं, ती त्या काळातील राजसत्ता, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीची साक्ष देतात. म्हणूनच संग्रहालयातील नाण्यांचा अर्थ आपल्या इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो. आता कल्पना करा की तुमच्या समोर एखादी जुनी तलवार आहे, तिच्याकडे पाहताना मनात विचार येतो की कधीतरी ही तलवार एखाद्या योद्ध्याच्या हातात असेल. तलवार, ढाल, कट्यार, भाले आणि इतर शस्त्र ही केवळ युद्धाची साधने नव्हती, त्यांच्या रचनेत त्या काळातील धातुकामाचं कौशल्य, तंत्रज्ञान आणि युद्ध पद्धतीची माहिती दडलेली असे. शस्त्र पाहताना आपल्याला इतिहासातील संघर्षाची आठवण येते, पण त्याचवेळी एक विचार मनात येतो की इतिहास जपण्याचा उद्देश युद्धाची स्तुती करणे नाही, इतिहासातून शिकणे आहे. आज आपण कपडे घालतो ते फक्त शरीर झाकण्यासाठी नाही, तर कपड्यामधून आपली शैली, संस्कृती आणि व्यक्तिमत्वही दिसते. अगदी तसंच पूर्वीही होतं. जुनी वस्त्र पाहिली की आपल्याला कळतं की त्या काळात लोक कोणते कपडे वापरत होते, कशा प्रकारची नक्षी केली जात असे, कुठल्या रंगांना महत्व होते, कोणत्या प्रदेशाची कोणती वस्त्र परंपरा होती. भारतीय वस्त्रकलेमध्ये हातमाग, भरतकाम, विणकाम आणि नक्षीकामाची समृद्ध परंपरा आहे आणि संग्रहालयातील वस्त्र संग्रह या परंपरेची सुंदर आठवण करून देतो. भारतीय समाजात धर्म आणि कला यांचं नातं खूप जुनं आहे. देवदेवतांच्या प्रतिमा, पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, धार्मिक शिल्प आणि विविध सांस्कृतिक प्रतीक या सगळ्यातून भारतीय समाजाच्या श्रद्धा आणि परंपरेचा इतिहास समोर येतो. पण या वस्तूंकडे पाहताना केवळ धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता आपण त्यामागची कलात्मकता आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीही समजून घेऊ शकतो, असेही आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संग्रहालयातून विविध वस्तूंची आपण भेट घेऊ शकतो. जर तुम्ही मुंबईमध्ये प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी आला असाल तर इथे नक्की भेट द्या. धन्यवाद.

शांता शेळके। माय मराठीच्या मंदिरात सातत्याने वात्सल्याने शांतपणाने तेवणारी एक समयी म्हणजे शांताबाई शेळके। शांताबाईंनी अनेक काव्यज्योती प्रज्वलित केल्या। या काव्यज्योतींना पुन्हा प्रज्वलित करण्याचं, त्या काव्यज्योतींच्या प्रकाशात पुन्हा एकदा आपल्या तमाम मराठी रसिकांना न्हाऊ घालण्याचा हा प्रपंच। शांताबाईंच्या सगळ्या ग्रंथांची फार मोठी लिस्ट आहे। तोच चंद्रमा, गोंधळ, रेशीम रेखा यासारखे काव्यसंग्रह, गुलमोहर, लेकुरवाळी, काचकमळ यासारखे कथासंग्रह, मायेचा पाझर, माझा खेळ मांडू दे यासारख्या कादंबऱ्या, पावसा आधीचा पाऊस, सांगावेसे वाटले म्हणून यासारखे ललित लेखन, लपाछपी, मांजरांचा गाव सारखे बालसाहित्य, धूरपाटी सारखे आत्मचरित्र आणि शांताबाईंची कितीतरी लावण्य गीतं। तुम्हा मंडईना माहिती असणारी रेशमाच्या रेघानी, वादळ वारं सुटलं ग, पण शांताबाई खऱ्या भावतात त्या त्यांच्या बालगीतांमध्ये। मी तुम्हाला सांगेन की आज सुद्धा किलबिल किलबिल पक्षी बोलती हे गाणं लागतं की कान अगदी तृप्त होऊन जातात।

शांताबाई असे अनेक लेखक आहे जे शब्दांचे चांदणे पेरतात, पण मला वाटतं शांताबाई शेळके या अशा लेखिका होत्या की त्यांनी चांदण्यांना अर्थ दिला. त्यांचे शब्द नुसते शब्द नाही तर ते अर्थपूर्ण भाव व्यक्त करणारे शब्द आहेत. त्यांच्या सगळ्या गीत रचना जर पाहिल्या आणि त्या का प्रसिद्ध झाल्या तर त्याला तेच कारण आहे की त्यांच्या गीतातून वाचकांच्या हृदयाशी संवाद होत होता. शांताबाईंच्या मनस्वीपणाबद्दल अरुणाताई ढेरे यांनी शांताबाईंबद्दल सांगितलेली आठवण आहे. आळंदी इथे झालेल्या साहित्य संमेलनासाठी गाडीमधून जात असताना अरुणाताई त्यांच्याबरोबर होत्या. मध्येच थोडा फेरफटका मारताना त्यांनी ड्रायव्हरला एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगितली. अरुणाताईंनी विचारलं काय झालं, त्या म्हणाल्या अगं ते बांगड्यांचं दुकान दिसत आहे, आज तुला मी बांगड्या भरते, हा आजचा क्षण खूप चांगला आहे. मला वाटतं हे असं मनस्वीपण आणि स्त्री भावनेचा आविष्कार त्यांच्याजवळ होता. माणसांशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी ऋणानुबंध निर्माण करण्याची, ओलाव्याची एक दृष्टी शांताबाईंच्या जवळ होती. म्हणून शांताबाई सगळ्यांना प्रिय होता. काही आठवण

डॉक्टर विद्या देवधर लिहितात, कवयित्री शांता शेळके हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. कथा, कादंबरी, अनुवाद, चित्रपट, गीतं सर्व साहित्य प्रकारांमध्ये शांताबाईंनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली. बघ आई आकाशात सूर्य हा आला या प्राथमिक शाळेतील कवितेपासून शांताबाईंची ओळख होते. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती असं ऐकत आपण सर्व मोठे झालो. मी डोलकर या गाण्यावर शाळेतील वार्षिकोत्सवात कोळी गीतात नाचलो. जीवलगा राहिले रे दूर घर माझे किंवा तोच चंद्रमा नभात ही गाणी ऐकत मोठे झालो. ओढ, कोजागिरी या कादंबऱ्यातून पुरोगामी आणि मानवतावादी असा शांताबाईंचा दृष्टिकोन लक्षात येत गेला. त्याशिवाय त्यांची चौघी जणी ही लुईसा मे अल्कॉट यांच्या लिटल वुमन आणि गुड वाईफ्स चा अनुवाद असलेली कादंबरी अप्रतिम आहे. याशिवाय शांताबाईंनी कालिदासापासून गुलजार पर्यंतच्या सर्व मान्यवर कवींच्या काव्याचा अनुवाद केलेला आहे. जपानी हायकोचं त्यांनी केलेलं रूपांतर म्हणजे पाण्यावरच्या पाकळ्या, ज्या नावातच ही सहजता, सौंदर्य आणि हिंदोळे आहे. शांताबाईंची कल्पकता इथे आपल्याला अनुभवायला येते. शांताबाई शेळके बहुभाषा कोविद आस्वादक अभ्यासक होत्या. भरपूर ज्ञानभांडार आत्मसात करून सहज सोप्या शब्दांमधून त्यांनी ते व्यक्त केलं. त्यांच्या कवितांमधून निसर्गाची विविध रूप आपल्याला दिसतात. फुलांवर, पानांवर, झाडांवर, पाकळ्यांवरही त्यांचं अतोनात प्रेम.

असे नवी नसेल मी तरी असेल गीत हे, फुला फुला तर येथल्या उद्या हसेल गीत हे, असे शांताबाई सांगतात. त्यांची फुल ही कविता वाचताना जाईचे फुलणे फुलणे तेची झुकणे ही ज्ञानदेवांनी सांगितलेली ओवी आठवते. इथे शांताबाई मात्र फुललेल्या फुलाला त्याच्यामध्ये आजही असलेल्या सुगंधाची सौंदर्याची आठवण करून देतात. ही जगरहाटी आहे, तिला समोर जायचं बळ शांताबाईंची फुल ही कविता आपल्याला देते. ऐकूया. फुलून फुल खुळे शेवटी मिटू आले, फुलून फुल खुळे शेवटी मिटू आले, तरीही भृंग मधला पुन्हा लुटू आले. किती काळ धरू यास मी उरापाशी, किती काळ धरू यास मी उरापाशी, सुगंध धुंद कसे तेही ओहोटू आले. विरक्त रंग खुणा सर्व जाहले आता, विरक्त रंग खुणा सर्व जाहले आता, फिकेपणातच हे लाजरे वळू आले, फिकेपणातच हे लाजरे वठू आले. उन्हे पिऊन किती रूप मातले होते, उन्हे पिऊन किती रूप मातले होते, क्षणात भंगुर स्वप्न ते फुटू आले. कुणास काय जमे बोलणे फुलांसंगे, कुणास काय जमे बोलणे फुलांसंगे, हवेत शब्द विचारे आता विटू लागले, हवेत शब्द विचारे आता विटू लागले.

भाषांचं इतर भाषांमध्ये सुद्धा योगदान आहे, जसं की बंगाली आहे, पंजाबी आहे, हिंदी आहे. मला त्यांचं व्यक्तिमत्व अनेक छटा असलेल्या आकाशासारखे वाटते. अनेक रंग आकाशात आपल्याला दिसतात, कधी त्यात आपल्याला एखादं चित्र दिसतं. विशेष म्हणजे त्या वेगळ्या पिढीतल्या होत्या तरी श्रद्धा, आस्तिकतेपासून ते सहजीवन, स्त्री पुरुष प्रेम, रसिकता, त्याचबरोबर चांगल्या प्रकारची मानवी सहृदयता, या सगळ्यांचे एक इंद्रधनुष्य त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. कुठेही कडवटपणा, टोचरेपणा किंवा व्यक्तिमत्वामधल्या काही प्रश्नांमुळे आलेला कडवटपणा असा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये नव्हता. शांताबाई सतत काव्यात, वाङ्मयात बुडालेल्या असायच्या. वाचनाचा एक मोठा पैस त्यांचा होता आणि जवळजवळ शतकाची वाङ्मयीन परंपरा त्यांच्या स्मरणामध्ये होती. त्यामुळे कुठल्याही लहान मोठ्या कवीची आठवण करावी आणि शांताबाईंनी त्यांच्याबद्दल लगेचच चार शब्द सांगावे, बोलावे, त्यांच्या कविता म्हणून दाखवाव्यात असं घडत असे. किंवा कोणालाही एखाद्याच्या कवितेच्या चार ओळी आठवत असतील आणि कवी आठवत नसेल किंवा ओळ आठवत नसेल तर शांताबाईंना फोन करावा आणि शांताबाईंनी त्याची पुढची ओळ म्हणून दाखवावी किंवा त्या कवीचं नाव लगेच तुम्हाला सांगावं असंही घडत असेल.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सोच या सेगमेंटमध्ये आपण विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि सोचचा विषयही आपल्या दैनंदिन जीवनातला आणि सध्या गाजत असलेला विषय आहे, तर त्याबद्दल मी सांगणारच आहे. तर आज आपल्या पाहुण्यांना आपण आमंत्रित करूया. तपस्या नेवे आपल्या सोबत आहेत. मॅम नमस्कार.
1: नमस्कार,
0: मनपूर्वक स्वागत तुमचं. तपस्या नेवे मॅडम या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून काम पाहतात. ग्रंथपाल पदावरील त्यांचा कामाचा अनुभव 9 वर्षांहून अधिक आहे आणि सध्या अंबरनाथ नगर परिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र या इथे त्या ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. अनेक वाचन संस्कृती विषयक उपक्रम त्या राबवत असतात आणि मराठी आठव दिवस तसंच मराठी भाषा दिवस या निमित्तानं ते मुलांनाही घडवत आहेत आणि आपल्या समाजामध्ये सुद्धा समाज घडवण्याचं मुख्य जो वाचनाचा भाग आहे सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचं काम त्या पाहतात. आणि अर्थातच दिवाळी अंकांचं संपादन करणं किंवा वेगवेगळ्या पुस्तकांचं संपादन करणं या माध्यमातून त्या आपल्या भेटीला येत असतात आणि त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील त्या काही सादर करतात लेख वगैरे. आणि अर्थातच वर्तमानपत्रात देखील त्यांचे काही सदर तुम्ही नक्कीच आपल्या वाचली असतील, कारण महाराष्ट्र टाइम्समध्ये सध्या त्या वळणवाटा हे सदर लिहित आहेत आणि अश्लेषा दिवाळी अंकासाठी त्या कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत. आपल्यासोबत आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी वेदांत आपल्यासोबत आहे आणि असं आम्ही दोघं मिळून मॅडमची मुलाखत घेणार आहे. तर सोचचा विषय यावेळी असा आहे, मराठी भाषा काल, आज आणि उद्या, हा आपण विचार करणारा असा विषय निवडलेला आहे. तुकोबा अभंगातून बोलले, काल तुकोबा अभंगातून बोलले, आज स्टँडअप कॉमेडीमधून ते बोलतायत आणि उद्या एआयच्या माध्यमातून तुकोबांच्या गाथा आपल्याला भेटीला येतील. तर अशी मराठी कालप्रवाहाच्या माध्यमातून बदलते आहे आणि बदलत्या मराठीचं आणि महाराष्ट्राचं भवितव्य काय असेल हे आज मॅडमकडनं थोडासा धांडोळा घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर या विषयावर आम्ही सोचच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत. तर मॅडम सुरुवात करूया, तुमची परवानगी असेल तर. तर अर्थातच पहिला म्हणजे संत ज्ञानेश्वरांपासून ते आता पु ल देशपांडेपर्यंत आपण म्हणूया मराठी अशी प्रवाही आहे. तर काय मराठीचा प्रवास कसा कसा झाला त्याविषयी थोडस तुम्ही मार्गदर्शन करा.
1: खरं तर मी काही मार्गदर्शन वगैरे मोठी नाहीये, मी पण अगदी नवीन असं पण होतकरू लेखक असं म्हटलं तरी चालेल, कारण मराठी भाषा हीच मुळात 2200 वर्षांहून अधिक जुनी आहे आणि म्हणून तिला अभिजात मराठी भाषेचा दर्जा 2024 मध्ये मिळाला. खरं तर ती अभिजात होतीच, फक्त एक आपण म्हणतो ना की त्याच्यावरती शिक्कामोर्तब जे झालं, केंद्र शासनाकडनं जे काही योजना असतात त्या योजनांमध्ये या भाषेचा समावेश झाला.
0: अच्छा.
1: आणि मराठी अभिजात आहे कारण 2200 वर्षांहून मी म्हटलं तसं ती जुनी आहे. प्रत्येक टप्प्यावरती बदलत गेलेली आहे, कारण आपण म्हणतो की भाषा प्रवाही असते. प्रवाही म्हणजे काय असतं की पाण्याचा प्रवाह असतो, तो प्रवाह वाहत जाताना सोबत जे जे काही येईल ते घेऊन सोबत जाऊन पुढे वाहत जातो. तशी आपली मराठी भाषा आहे ही अगदी त्या 2200 वर्ष जुनी जी भाषा तुम्ही बघितली तेव्हापासून ती टप्प्याटप्प्याने ती बदलत गेलेली आहे आणि आज आपण जे मराठी बोलतो तिथपर्यंत ते येऊन पोहोचलेली आहे. मग याच्यावरती मुख्य करून जे काही बदल झाले ते तिच्या काय म्हणतात की भाषेच्या बोलण्यामध्ये सुद्धा ते बदल होत गेले, बोली भाषेत सुद्धा ते बदल होत गेले. कारण त्याच्यामध्ये पूर्वी जर फारसी आणि अरबी भाषेचा प्रभाव असेल तर कालांतराने त्याच्यावरती हिंदी आणि इंग्रजीचा प्रभाव आपल्याला आता दिसून येतो.
0: अच्छा.
1: की आता जर आता ह्या कॉलेजच्या आता हा कॉलेजचा विद्यार्थी आपल्याबरोबर बसलाय, आता ते जे मराठी बोलतात त्याच्यामध्ये नक्कीच त्यांच्या एका वाक्यामध्ये हिंदी शब्द पण असेल, मराठी शब्द पण असेल आणि इंग्रजी शब्द पण असेल. आज मला लेट झाला
0: बरोबर
1: असं ते सहज बोलून जातात किंवा आपणही बोलतो, कारण हे आता आपलं सवयीचं झालेलं आहे. ही भाषा बोलणं ही आजची आपली मराठी भाषा झालेली आहे. पण साहित्यिकांच्या दृष्टीने पण विचार केला, जसं तुम्ही म्हणालात की संत ज्ञानेश्वर, तर सगळ्यात पहिले ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ज्यावेळेस मराठीमध्ये आणली, म्हणजे भगवद्गीता जी मराठीमध्ये आणली त्यांनी ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये, तर तीच मुळात की सामान्य लोकांना ते समजली पाहिजे, कारण संस्कृत प्रचुर भाषा ही सामान्य लोकांना समजण्यासारखी नव्हती. त्यात जे ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून ते मराठीमध्ये आलं. आणि मग तिथून ती मराठी भाषा जी आहे ती प्रवाही आणखीन होत गेली की सामान्य लोकांपर्यंत ते पोहोचलं. मग तुकारोबांच्या अभंगाने तर ती प्रत्येकाच्या ओठी आली, कारण तुकारामांचे अभंग जे आहेत ते मुखोद्गत होते प्रत्येक. आणि म्हणून आज एवढे 800 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आपल्याला संत वाङ्मय प्रत्येकाच्या ओठावर असतात. ते अभंग इतके गाजले त्याच्या,
0: किंवा आपण म्हणतो ना तुकोबांच्या गाथा बुडणार नाही तर त्या तरल्या, तर त्या अशा
1: माध्यमातून
0: तरल्या.
1: कारण प्रत्येकाच्या ओठी ते अभंग, एका व्यक्तीला जर एक अभंग पाठ असेल तर असे अनेक लाखो लोकांचा समुदाय होता जो त्यांना आत्ताच्या भाषेमध्ये फॉलो करणार होता. तर त्याच्यामुळे ते साहित्य तेवढं प्रवाही राहिलं. आणि मग पुढे कालांतराने मग कुसुमाग्रज आहे किंवा मुलं देशपांडे आहेत की यांनी ती भाषा समृद्ध केली आणखी. आणि आत्ताच्या काळामध्ये आत्ताचं साहित्य जर तुम्ही बघाल, म्हणजे जे आत्ता आपण म्हणू की आत्ताच्या पिढीतले जे आहेत की प्रणव सखदेव असेल किंवा
0: नीरजा
1: किंवा ही जी पिढी आहे, तर ह्यांची भाषा आणखी वेगळी आहे आणि यांचं लेखन आणखी वेगळं आहे. तर अशा पद्धतीने ती भाषा, समाज जसा बदलत जातो तशी ती भाषा बदलत जाते. आता आपली जेनझी आणि जेन अल्फाचा काळ चालू आहे, त्याच्यामुळे आपली भाषा आता तशी आहे. पण याचा अर्थ ती जी पूर्वीची भाषा होती तीही तेवढीच चांगली होती, तीही तेवढीच वैचारिक होती. आणि आपल्याकडे जो एक आपण म्हणतो ना की आपल्याला जी एक गती आहे ना आपल्या जगण्याला, विशेषतः मुंबईमध्ये, की ती गती आपोआप त्या भाषेमध्ये पण आलेली आहे. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात गेलात तर अजूनही ती भाषा जी मराठी भाषा जी आहे ती आपल्याला अनुभवायला मिळते. पण मुंबई पुण्यामध्ये तुम्ही गेलात तर ही जी गती आहे ती त्या भाषेमध्ये पण आलेली आहे.
0: आणि परप्रांतीय लोकांचा
1: आणि परप्रांतीय आल्यामुळे तो आणखी एक वेगळा
0: विषय होईल.
1: हा जो प्रवाह आहे अशा पद्धतीने बदलत गेलाय.
0: हा, आणि मला एक विचारायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी वेगळी होती, म्हणजे जसं ज्ञानेश्वरांच्या काळात संत वगैरे होते तेव्हा वेगळी होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वेगळी झाली. आणि तेव्हाचं जर आपण साहित्य वाचायला गेलं तर आपल्याला समजून किंवा उमगत नाही लगेच, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल?
1: किंवा आता तेव्हाचा जेव्हा तो जो शिवाजी महाराजांचा जो काळ होता त्याच्यामध्ये फारसी आणि अरबी भाषेचा खूप प्रभाव होता त्या सगळ्या एकूणच साहित्यावरती. त्याच्यामुळे त्यातले जे शब्द आहेत ते आपल्याला परिचित शब्द नाहीयेत म्हणून ते आपल्याला कठीण वाचते. पण मग काही कोशांचा आधार घेऊन किंवा आत्ता तर आपल्याला खूप सहज शक्य आहे गुगल ट्रान्सलेट हा जो प्रकार आहे हे टूल वापरून आपण ते नक्कीच हे करू शकतो. अर्थात त्यातल्या काही शब्दांची आपल्याला उकल होत नाही किंवा ते समजून घेणं की हे योग्य आहे की नाही हे मात्र आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. पण त्याचा वापर आपण निश्चित करू शकतो ते समजून घेण्यासाठी. आणि जसं त्या काळात त्यांनी राज्यव्यवहार कोश एक शिवाजी महाराजांनी तयार केला, कारण का तर बोली भाषेमध्ये आपण जे काही शब्द वापरतो तर त्यामध्ये बरेचसे शब्द असे असतात की ते इतर भाषेतून आलेले असतात. आपले मुळातले मराठीचे शब्द जे आहेत ते आपण हळूहळू वापरत नाही. आणि तसंच त्या काळातही होत होतं की फारसी आणि अरबी भाषेचा प्रभाव होता, म्हणून मग मराठी भाषेतले पर्यायी शब्द त्यांनी त्या कोशामध्ये म्हटले की जेणेकरून ते शब्द आपल्या वापरामध्ये येतील आणि तो ती मराठी भाषा जी आहे ती तशी वापरली जाईल आणि त्याचा वापर वाढेल. कारण शेवटी एखादी वस्तू आपली वापरून संपते पण भाषा ही जेवढी वापरतो तेवढी ती जास्त वाढत जाते, बरत जाते, त्याचा वापर जास्त वाढतो.
0: कोशांचं तुम्ही बोललात त्यावरून मला आठवलं की विश्वकोश आणि मध्ये विजया वाड यांनी विश्वकोशासाठी भरीव असं कामगिरी केलेली आहे, तर ते विश्वकोश नेमकं काय आहेत आणि त्यातनं आपल्याला काय माहिती मिळते त्याविषयी थोडस?
1: मराठी विश्वकोश जे आहे तर त्याच्यामध्ये अतिज्ञ या बाराखडीमध्ये ज्या ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना असतील, संज्ञा असतील, काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतील, तर त्याचं पूर्ण माहिती त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. म्हणजे एखादा शब्द घेतला आपण तर तो शब्द समजा कुठून आला आहे किंवा त्या शब्दाचा इतिहास काय असेल किंवा त्या शब्दाचा अर्थ काय आहे वेगवेगळ्या प्रकारे, हे सगळं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. किंवा व्यक्ती असतील की एखादं लेखक, आता उदाहरण घ्यायचं झालं तर तुमच्या आजोबांचं घेऊयात की विंदा करंदीकर. आता विंदा करंदीकर हे त्याच्यामध्ये कोण होते,
0: अच्छा
1: त्यांचं एकूण काय काय साहित्य आहे किंवा त्यांची वैशिष्ट्य काय होती, त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्य काय होती, हे सगळं त्या शब्दकोशामध्ये आपल्याला, विश्वकोशामध्ये आपल्याला बघायला मिळतं. कारण तो विश्वकोश आहे. शब्दकोश आणि विश्वकोश यात हाच फरक असतो. विश्वकोशामध्ये विस्तृत माहिती असते आणि शब्दकोशामध्ये फक्त त्या शब्दाचा अर्थ असतो.
0: म्हणजे डिक्शनरी.
1: एक्झॅक्टली. तर शब्दकोश हा जो आहे, विश्वकोश जो आहे, तो अशा पद्धतीने तो तयार केला जातो. त्याच्यासाठी खूप माणसं काम करत असतात, त्यांचं एक मोठं संपादक मंडळ असतं आणि ते प्रत्येक जण या प्रत्येक विषयामध्ये तो सखोल अभ्यास त्यांचा असतो.
0: म्हणजे एका व्यक्तीचं हे काम
1: नाही, त्याच्यासाठी खूप जणांची टीम कामाला असते. म्हणजे संपादक मंडळ असतं, त्यांच्या खाली काम करणारे आणखी वेगळे असतात, त्यांच्या खाली आणखी काम करणार, जवळपास 100 लोकांची टीम ह्या सगळ्या कामासाठी लागते. तेव्हा तो एक कोश तयार होतो. कारण शेवटी त्यात जी माहिती देणार आहोत ती

0: सत्य असली पाहिजे की कुठेही कुठून तरी अंदाज आपण बांधलाय आणि दिली असं होऊ शकत नाही. कारण त्याचा आधार आपल्यासारखी मंडळी अभ्यास करणारी जी मंडळी असतात ती घेत असतात. त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत कोणती चुकीची माहिती जायला नको हे त्यांना खूप बघावं लागतं. त्याच्यामुळे ती तेवढीच मेहनत आहे ते विश्वकोश तयार करण्यात.
1: आणि इतिहासकार किंवा पुरातत्व विभागाचे जे अधिकारी असतात त्यांना सुद्धा आपलं थोडं मराठीचं ज्ञान करून घेण्यासाठी सुद्धा मराठीचा उपयोग होत असेल
0: निश्चितच. कारण कोणत्याही विषयामध्ये विशेषतः महाराष्ट्रातल्या कुठल्याही तुम्ही खात्यामध्ये काम करत असाल तर त्या त्या विषयातल्या त्या त्या संज्ञा आहेत ज्या तिथे वापरल्या जातात ज्या कदाचित आपल्या सर्वसामान्यांना कळणार नाही. पण तिथे येणारे जे काम करणारी मंडळी आहेत त्यांना त्या माहिती असल्याच पाहिजेत आणि त्यांना त्या कळल्याच पाहिजे. मग त्याच्यासाठी त्यांना अशा गोष्टींचा आधार हा घ्यावा लागतो.
1: अच्छा.
0: मग त्यांना ह्या विश्वकोशाचा उपयोग होतो किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे कोश आपल्याकडे आहेत त्याचा उपयोग त्यांना निश्चित होऊ शकतो. कारण कोश वाङ्मयामध्ये सुद्धा खूप प्रकार आहे. म्हणजे आपल्याकडे सरिता कोश आहे, नद्यांचा कोश, खाद्य संस्कृती कोश किंवा भारतीय संस्कृती कोश.
1: अच्छा.
0: असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कोश आपल्यामध्ये आहेत आणि त्या विषयाच्या संदर्भातल्या सगळ्या संज्ञा सगळ्या संकल्पना त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत.
1: अच्छा. खूप मोठा विषय आहे तरी पण आपण थोडक्यात सगळ्या विषयांना ऍटलीस्ट टच करायचा प्रयत्न करू, स्पर्श करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. सोच या विषयामध्ये आज आपण मराठी काल आज उद्या हा विषय घेतलेला आहे आणि आज आपल्या सोबत ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखिका, संपादक तपस्या नेवे आलेले आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओनरी.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सोच या सेगमेंटमध्ये मराठी काल आज उद्या या विषयावर प्रकाश टाकतो आहे. आपल्या सोबत आहेत आपल्या पाहुण्या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादिका तपस्या नेवे मॅडम. मॅडम, आता आपला विद्यार्थी आहे आचार्य मराठी महाविद्यालयातील वेदांत, तो आपल्याला थोडे प्रश्न विचारेल. वेदांत प्लीज.
1: जसं की आपण बघत आहोत की मराठी शाळा आजकाल तरी दिसतच नाहीये. आता मी ऍक्च्युली मी पण मराठी शाळेमधूनच होतो, बट जी माझी आधी नंतरची पिढी आहे ती सगळी इंग्लिश मिडियम मधून आहेत. का तर त्यांचे घरचे असं बोल, मी त्यांना विचारलं ऍक्च्युली, तर ते बोलतात की आमच्या घरच्यांनी टाकलं कारण की नंतर त्यांच्या फ्युचरसाठी. त्यांचं असं म्हणणं आहे की मराठी स्कूलमुळे त्यांना जॉब वेकन्सी वगैरे काय भेटत नाहीये, तर ते विचार करताना त्यांनी हे केले. बट माझा असं थॉट्स आहे की खूप आपण आधीची जनरेशन होती तर त्यांनी पण मराठी स्कूलमधून शिकलेत आणि ती लोक आत्ता पण खूप म्हणजे चांगल्या स्तरावर आहेत ती लोक. पण आजकालचे जे पॅरेंट्स आहेत तर ती लोक फ्युचरचा विचार करणं ती योग्य गोष्ट आहे, बट हा पण विचार केला पाहिजे की आपली मराठी भाषा तिथूनच हरवते. बट
2: बरोबर बरोबर, अगदी बरोबर. खूप छान. तुझ्या डोक्यात हा विचार आहे हाच मुळात तुला हे वाटतंय की तू मराठी मिडियम मधून शिकलायस, मराठी माध्यमांना शिकलायस, आणि आता तू जर बघितलंस ऑब्झर्व केलंस तर तू स्वतः बोलताना कमी खूप इंग्लिश शब्द वापरले. बरोबर, याचा अर्थ तुला इंग्रजी येणार नाही, तुला इंग्रजी कठीण जाणार असं कुठेही होत नाही. तू मराठी माध्यमातून शिकलेला मुलगायस, पण तरी सुद्धा आज तू खूप चांगल्या पद्धतीने बोलू शकतोस जर इंग्रजी बोलण्याची वेळ आली तर. आणि मुळात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं फॅडच मी म्हणेन की ते वाढलं ते याच गोष्टीसाठी की पुढे त्यांना करिअरमध्ये प्रॉब्लेम व्हायला नको, त्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजे, या सगळ्यासाठी खरं तर त्याचं अवडंबर माजवलं गेलं. आणि पालकांनी पण मग भीतीमुळे की नाही बाबा माझा मुलगा मागे पडेल असं म्हणून त्यांना इंग्रजी माध्यमांमध्ये घालायला सुरुवात.
0: बरोबर.
2: आणि एकीकडे थोडस नाही म्हटलं तरी मराठी शाळांमध्ये सोयी सुविधा ज्या आहेत त्या थोड्याफार कमी असल्यामुळे पालकांचा ओढा तिकडे जास्त वाढला आणि मग त्यांनी आणखीन फी आकारून त्यांनी आणखीन चांगलं कॉर्पोरेट सगळं तिकडे आणायला सुरुवात केली
0: सोयी सुविधा.
2: त्याच्यामुळे मग ते हळूहळू पालकांसाठी स्टेटस सिम्बॉल झालं की माझा मुलगा मराठी शाळेत शिकतोय म्हणजे तो डाऊन मार्केट होईल, इंग्रजी शाळेत शिकतोय म्हणजे तो खूप चांगलं होईल असं पण कुठेतरी पालकांच्या मनामध्ये व्हायला लागलं आणि म्हणून इंग्रजी शाळांमध्ये मुलांना ते पाठवायला लागलं. पण मला तरी वाटतं की मराठी म्हणजे मातृभाषेतनं जे शिक्षण आपल्याला मिळतं तेवढं उत्तम आपण कुठेही तयार होत नाही. कारण मी बघते की आज ग्रंथपाल म्हणून जेव्हा माझ्या ग्रंथालयामध्ये मुलं येतात तर जितक्या मोकळेपणाने आणि ठामपणे मराठी माध्यमाची मुलं बोलू शकतात तेवढी इंग्रजी माध्यमातली मुलं बोलू शकत नाही, ती व्यक्त होऊ शकत नाही. त्यांना कळत नाही असा अर्थ नसतो, पण ती व्यक्त होऊ शकत नाही कारण त्यांना कळत नाही की मी कुठल्या भाषेतनं व्यक्त होऊ. त्यांना धड इंग्रजी बोलता येत नाही, त्यांना मराठी शब्द सापडत नाही आणि त्यांना हिंदी मध्ये मध्ये त्यांचं येतं, त्याच्यामुळे ते ना व्यक्त होऊ शकत. मग तुमच्या संकल्पना स्पष्ट नसतील, तुम्ही तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास नसेल तर मग त्या इंग्रजी माध्यमाचा उपयोग काय? तुम्ही तुमच्या मातृभाषेतनं शिकल्यानंतर
0: कुठल्याही भाषेत व्यक्त होऊ शकता,
2: कुठल्याही भाषेत व्यक्त होऊ शकता.
0: बरोबर.
2: कारण आपल्याला जर आपली भाषा पूर्णपणे माहिती असेल ना तर इतर भाषा शिकणं आपल्याला सोपं जातं.
1: कारण की मराठी अवघड पण आहे असं.
2: मराठी अवघड आहे पण म्हटलं तर अवघड आहे. याचं कारण काय माहितीये का? कुठेतरी आपण ते समजून घेत नाही, त्या शब्दांचे अर्थ त्या शब्दांमध्येच दडलेले असतात. फक्त आपल्याला ते वाटताना की अरे बापरे किती कठीण आहे हे असं आपल्याला वाटतं. पण जर तुम्ही त्याची मजा घेऊन जर ते केलं, कुठलीही गोष्ट जर तुम्ही मजा घेऊन ती शिकलात ना, त्यातला आनंद घेतलात ना, तर ती तुम्हाला खूप सोपी वाटायला लागते.
0: आणि आपण हिंदी पण काय लहानपणापासून शिकलेलो नसतो. आपण जेव्हा मोबाईल मध्ये हिंदी ऐकतो किंवा आपला
2: सिनेमा बघतो
0: नाटक
1: घरच्यांचं जे इन्व्हॉल्वमेंट असेल त्याच्यावर डिपेंड करतो. आता जर घरात मराठी बोलतात तर ती लोक ऑब्व्हियस आहे की मराठीच बोलणार.
2: आता प्रॉब्लेम काय झाला तुला गंमत सांगू? आमच्या वेळेस आमच्या आजी असेल किंवा आमची आई असेल तर ती आम्हाला मम्मम भरवायची, म्हणजे काय तर घास भरवायची. किंवा ती आम्हाला दूध द्यायची, आम्हाला आकाशातला चंद्र दाखवायची, आत्ताची आई मून दाखवते, मिल्क देते,
0: हा
2: फरक झाले, हा फरक झालेला आहे. कारण ती बोलताना सुद्धा घरामध्ये डॅडी म्हणायला लावतात, मम्मा म्हणायला लावतात, आई आणि बाबा नाही म्हणायला लावत. इथूनच तुम्ही मुलांना मराठी पासून लांब करता. ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण मुलांना मराठीपासून त्यांच्या जन्मापासूनच लांब करतोय. पण मराठी आपण आपल्या आईला तुमच्या घराबाहेर नाही वाढत. आपली आई आई असते ना, तिला आपण प्रेमाने सांभाळतो. आपण मोठे झाल्यानंतर पण आपल्या आईवर आपलं तेवढंच प्रेम असत. पण इथे तो तुम्ही आईला आधी तो मुल जन्माला आला की त्याला पहिले इंग्रजीचा बडीमार सुरू करतात, त्याला राईन्स दाखवतात, त्याला बडबड गीत नाही दाखवत. आपल्या काळी बडबड गीत होती, आपण ती ऐकत मोठे झालो, त्याच्यामुळे आपल्याला लय कळत होती. पण ह्या मुलांना ते मिळतच नाही, त्याच्यामुळे ती आवड त्यांच्या मनात निर्माण. हा विचार मला असं वाटतं पालकांनी काय इतर सगळ्याच समाजातल्या प्रत्येक घटकाने करायला हवा की मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण मिळालं पाहिजे.
1: जर त्यांनी, मला असं वाटतं की तेलबांनी असं चुकीचं नाहीये की त्यांनी इंग्लिश मीडियम मध्ये घातलं
2: पाहिजे,
1: पण त्यांनी घरातूनच सुरुवात केली, म्हणजे घरातून ती लोक मराठी भाषेत बोलले तरी पण काही हरकत नाहीये. जर ती लोक स्कूलमध्ये इंग्लिश मध्ये बोलतात, जर घरी येऊन मराठी बोलतात तर बॅलन्स होतो.
2: त्यांना पुस्तकं वाचायला दिली पाहिजेत मराठीतली. आता काय होतं, इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे त्या मुलांना मराठी वाचताच येत नाही. पण हेच जर तुम्ही त्यांना घरामध्ये मग मराठी, तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घाला पण त्यांना मराठी वाचायला द्या, घरी घरी पुस्तकं द्या वाचायला,
1: मराठी सिनेमा,
2: हा या माध्यमातून तुम्ही त्यांना मराठीची गोडी लावू शकता. मग ती मुलं मराठी पण बोलतील.
0: आणि मुलं आता एवढी इंडिपेंडेंट झालेली आहेत की स्वतः जाऊन नाटक, चित्रपट किंवा हातात मोबाईल आहे, तुम्हाला जर एवढंच मराठी शिकायचंय तर तुम्ही मोबाईलवरही शिकू शकता. आणि आता ते आता लावणी तमाशाची जागा रील्स आणि ह्यांनी घेतलेली आहे, इंस्टाग्राम सगळ्या अकाउंट युट्यूबने घेतलेली आहे, तर त्या माध्यमांचा कसं, म्हणजे माध्यमांमधला मराठी कसं झालेला आहे.
2: आता पूर्वी कसं होतं की लावणी असेल किंवा तमाशा असेल किंवा नाटक असेल, तर त्या सगळ्यांमध्ये ना एक ती भाषा होती. नाटक तर आताही अजून चांगल्या पद्धतीने चालू आहे, लावणी आणि तमाशा कुठेतरी कमी झालेला आहे. याचं कारण असं की नंतरच्या काळामध्ये शृंगारिक लावणी हा जो प्रकार आहे हा खूप जास्त हाईप झाला आणि चित्रपटांमधनं मराठी लावण्या दिसायला लागली. पूर्वीच्या ज्या चित्रपटातल्या लावण्या होत्या त्या काय म्हणतात ना की तमाशाला जवळपास जाणाऱ्या होत्या, पण हल्ली हल्ली तो सगळ्या बॉलिवूडकडे म्युझिककडे तो प्रकार चाललेला आहे, लावण्यांचा जो आहे त्याच्यामुळे ते कुठेतरी हरवत चाललंय. पण अर्थात हे जे लावणी कलाकार आहेत किंवा हे जे तमाशा कलाकार आहेत यांना या युट्यूब किंवा ह्या सगळ्या माध्यमाचा खूप चांगला उपयोग करता येईल की या माध्यमातून त्यांना लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. आणि तसं कुठेतरी होतानाही दिसतं आपल्याला की एखादा कुठला तरी गावातला खेडेगावातला कलाकार आपली कला त्या माध्यमातून सादर करतो आणि मग त्याला जगभरातली लोक बघतात, बघू शकतात. तर हा एक वेगळा दृष्टिकोन आहे ह्या सगळ्याकडे बघण्याचा. आणि भाषेचं म्हणाल तर भाषा तर नक्कीच बदललेली आहे, कारण पूर्वी जितकं चांगलं मराठी, शुद्ध मराठी आपण म्हणतो ऐकायला मिळायचं किंवा एक थोडस अलंकारिक भाषा असायची किंवा ते वर्णन जी केली जायची ती चांगल्या पद्धतीने केली जायची, पण आता कुठेतरी ते हरवत चाललेलं आहे. याचं कारण आता आपल्या जगण्यामधला जो थेटपणा आहे ना, जो सगळ्या गोष्टींमध्ये थेटपणा आलेला आहे, तो त्या भाषेतही दिसायला लागला.
0: आपण आता नाही का बऱ्याच समारंभांना जातो, तिथे पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावतो, तेव्हा मानपत्र वाचन, मानपत्र पूर्वी किती छान असायची.
2: हो
0: मानपत्र पण हल्ली त्या लेवलची किंवा त्या उच्च दर्जाची
2: फार कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की खूप सुंदररित्या मानपत्राचं लेखन झालेलं आहे. आणि म्हणून तर आपण आजही ती लेखक मंडळी जी आहे, जी 60-70 वर्षापूर्वीची लेखक मंडळी आहेत, त्यांचं साहित्य आजही पुन्हा पुन्हा आपण त्यांचेच नाव आपल्या तोंडावर येत. आता हल्ली हल्लीच्या लेखकांचं नाव पटकन कोणाला माहिती नाही का तोंडावर येत नाही, म्हणजे अगदी ही जनरेशन सुद्धा आहे. तर यांनाही पु ल देशपांडे म्हटलं की यांना पु ल देशपांडे माहिती आहे.
0: बरोबर,
2: म्हणजे इतके ते कालातीत आहेत की त्यांची नावं आजही आपल्याला माहिती आहेत, कारण ते तसं लिखाण तशी भाषा ती होती.
0: नक्कीच. आणि आता मगाशी जो आपला मुद्दा होता ग्रामीण भाषा आणि मुंबईची म्हणजे शहरातली भाषा, तर ती म्हणजे आपण म्हणतो की दर कोसा म्हणजे दहा मैल गेलं की आपली भाषा बदलते. तर तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तर विविधता आहे, वऱ्हाडी आहे, मग कोकणी आहे, मालवणी
2: आहे, खानदेशी आहे,
0: खानदेशी आहे,
2: बऱ्याच बोली आहेत आपल्याकडे. म्हणजे 52 बोली भाषांपेक्षा पण जास्त आहेत आता बोली भाषा आपल्याकडे.
0: मग त्या टिकण्यासाठी आपण काय करू शकतो?
2: कसं आहे ना की आता प्रत्येकाने स्थलांतरित आपण झालो ना कुठे, कारण बहुतेकदा कामानिमित्त म्हणा, नोकरीनिमित्त म्हणा, आपलं मूळ गाव सोडून आपण दुसरीकडे तिकडे स्थायिक होतो, आपण तिकडची भाषा शिकतो किंवा तशा या पद्धतीने बोलायला लागतो. पण कुठेतरी आपली जी बोली भाषा असते ती कुठेतरी आपण घरामध्ये तरी बोललं पाहिजे. आणि असं बऱ्याच घरांमध्ये करतात की मालवणी असेल किंवा अहिराणी असेल, किती लोक घरात एकमेकांशी बोलताना त्यांच्याच भाषेत मध्ये बोलतात, पण बाहेर गेल्यानंतर आपण प्रमाण भाषाची वापरतो, जी पुणे मुंबईची भाषा आपण म्हणतो, की त्या प्रमाण भाषेमध्ये पण आपल्याला बोलता आलं पाहिजे. आणि हे कुठेतरी आपण प्रत्येकाने जपलं पाहिजे, तर त्या बोली भाषा ज्या आहेत त्या जिवंत राहतील आणि त्या राहणार. याचं कारण तुम्ही गावामध्ये गेलात, आज तुम्ही तिकडे त्या भागात गेलात, तर तुम्हाला त्याच भाषेमध्ये ते बोलताना दिसतात. नॉर्मल मराठी जरी बोलले तरी कुठेतरी तो एक जो टोन असतो ना त्या भाषेचा, तो एक ती एक लय असते, तो एक नाद जो असतो त्यांच्या बोलण्यामध्ये येतो, आपसूक येतो, तो मुद्दामून आणावा लागत नाही. तर त्याच्यामुळे बोली भाषा ह्या निश्चितच राहणार आहेत
0: नक्कीच. आणि आता विचारायचं म्हणजे की जुन्या वाहिन्यांचा आपण घेतला, आता वाहिन्यांवर बऱ्याच मालिकांमध्ये वेगवेगळ्या म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं कोल्हापूरच्या म्हणजे त्या सातार कोल्हापूरचं ते सगळं ते नागपुरी ती भाषा असते, तर त्या अनुषंगाने म्हणजे वाहिन्या सुद्धा हे माध्यमांमध्ये सुद्धा आलेलं आहे. म्हणजे तू वेब सिरीज पाहत असशील तर वेब सिरीज मध्ये सुद्धा मराठी वेगवेगळे वेब सिरीज
2: आहेत, त्या भाषा वापरल्या जातात. याचं कारण असं आहे की त्या भाषांमधनं एक वेगळी मजा आहे, म्हणजे प्रत्येक भाषेची एक वेगळी गंमत आहे. आणि मालिकांमध्ये वगैरे जर ते कॅरेक्टर कसं दाखवलेलं असेल, ते त्या गावातलं असेल, तर निश्चितच त्यांनी ती भाषा बोलली पाहिजे. आज मी जर वऱ्हाडी दाखवलेली आहे आणि जर मी पुण्या मुंबईकडची भाषा बोलते तर ते कॅरेक्टर उभं राहणार, त्याच्यामुळे त्या कॅरेक्टरसाठी पण ते आवश्यक आहे की त्याने त्या भाषेत बोललं पाहिजे. आणि म्हणून मग ते लेखकांनाही तसं लिहावं लागतं, तसे शब्द तुम्ही वापरले पाहिजेत, याच्यासाठी त्या लेखकाचाही निश्चित अभ्यास त्याला करावा
0: लागतो.
2: फक्त मला असं वाटतं की जी प्रमाण भाषा बोलली जाते किंवा बऱ्याचदा आजकाल मालिकांमध्ये सुद्धा बोलताना पण खूप चुकीचं बोललं जात. मी हे नाही करण्याच्या ऐवजी मी हे केलं नाही पाहिजे वगैरे असं काही उलटा सुलटा खूप बोलतात. म्हणजे जे सरळ आहे ते बोलत नाहीत, असं खूप वेगळं मराठी बोललं जातं असं मला वाटतं. किंवा ती आणि तो मधला जो फरक असतो, कारण आता आपल्या बऱ्याचदा काय होतं आपण हिंदी इतकं अडॅप्ट केलेलं आहे की आपण ती व्यक्तीच्या ऐवजी आपण तो व्यक्ती
0: म्हणतो,
2: तर तसं नाहीये, ती व्यक्ती असते आपल्या मराठीमध्ये, ती
0: व्यक्ती
2: आहे. आपण ते हिंदीमध्ये जो असतो ना वो इन्सान,
0: तो
2: आपण घेतलेला. किंवा बनवणं हा जो प्रकार आहे, आपण सरळ सगळ्याला बनवतो, लोकांना पण बनवतो, पण बनवणं हा जो प्रकार आहे तर प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे वेगळं क्रियापद आहे. आपण सगळंच बनवतो, मी जेवण पण बनवतो, मी हे पण बनवतो असं नसतं. आपण प्रत्येकाला वेगळं क्रियापद आपल्याकडे आहे. मी जेवण तयार करतोय किंवा
0: स्वयंपाक करतोय,
2: माझी मदत, तुझी मदत, मला मदत, तुझी मदत, असा हा फरक जो ना हा आपण मिसरत चाललोय कुठेतरी हिंदीच्या अडॅप्टेशन मध्ये.
0: आणि दिवाळी अंकांमध्ये सुद्धा तुम्ही विविध लेखकांकडनं त्या त्या प्रकारचं साहित्य मागवत असाल.
2: हो, दिवाळी अंकांमध्ये पण आता प्रत्येक दिवाळी अंकाचं वेगळं वैशिष्ट्य असत की वेगवेगळे जॉनर असतात, म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत. की बघा कथेमध्ये पण रहस्य कथा आहे किंवा कौटुंबिक कथा आहे, प्रेम कथा आहे किंवा एखादी अशी जेम्स बॉन्ड टाइप एखादी कथा आहे, तशा वेगवेगळ्या कथा असतात. मग तसं बोली भाषा पण कदाचित कधी कधी वेगळ्या येतात त्याच्यामध्ये. कोणीतरी अहिराणी वापरलेली असते, कोणी आणखी ग्रामीण भाषा वापरलेली असते, तर असंही असतं. तर हे प्रत्येक अंकावरती डिपेंड असतं की त्यांचा विषय काय आहे आणि त्यांना कुठल्या पद्धतीने तो अंक तयार करायचा. विचारायचं
1: जसं की आपण आत्ता रील्स वगैरे आपण बघतोय सगळ्या, तर त्याच्यामध्ये जे मराठी भाषाचे जे आत्ता हे करतायत ते लोक कंटेंट क्रिएटर आहेत, तर त्यांचं पण खूप जास्त म्हणजे असं नाही की ते लोक मराठी बोलतात त्यामुळे बाकीचे जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत ते लोक बघत नाहीत, तर त्यांचं पण खूप व्हायरल होतं, पूर्ण भारतभर प्रसिद्ध होतं पूर्ण. तर त्यावर तुमचं काय विचार आहे?
2: नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे की जे कंटेंट क्रिएटर जे आहेत जे मराठी भाषेचा वापर करतात. आता उदाहरण द्यायचं झालं ना तर खलबत्ता नावाचं एक इंस्टाग्राम हँडल आहे, फेसबुकला पण आलं तर त्यांचं आहे, आणि ते खूप छान म्हणजे जे शब्द जे विस्मरणात गेलेले आहेत तर त्या शब्दांचा अर्थ ते उलगडून सांगतात, किंवा आपण कशा पद्धतीने ते शब्द चुकीचा वापरतो तेही ते उलगडून सांगतात. आणि आता हे बघणारे लोक फक्त मराठीच नाहीयेत ना, मराठी लोक सुद्धा ते बघतायत, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. फक्त कधी कधी आपण कंटेंट क्रिएट करताना भाषा जी आहे मराठी भाषा जी आहे त्याच्यामध्ये हिंदी इंग्रजी याची सुद्धा मिसळ केली जाते कधी कधी त्या रीलमध्ये, तर मग अशा वेळेस ते कदाचित तो रीच वाढवण्यासाठी किंवा ह्या गोष्टींसाठी ते वापर केला जातो. पण मला असं वाटतं हे जेवढं टाळता आलं तर बरं होईल. म्हणजे जर तुम्ही मराठी भाषेवरती जर करत असाल किंवा मराठी विषयासंदर्भात जर करत असाल तर निश्चित ते टाळलं पाहिजे.
1: खूप जण असे की ते मराठी भाषा एक मीम म्हणून वापरतात. खूप आहेत तसं.
2: हो, म्हणजे मी काल का परवाच एक बघितलं की ती मुलगी एका कुठल्या तरी ठिकाणी गेली होती आणि तिथे वेगवेगळ्या पक्ष्यांची नावं इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये अशी दिली होती आणि तिने ज्या पद्धतीने ते केलेलं होतं तर तिला मराठी भाषा चांगली आहे हे सांगायचं होतं, पण तिने ज्या पद्धतीने ते क्रिएट केलं होतं ना त्याच्यामुळे मराठी भाषेचा अपमान ती करत होती आणि याच्यावरती लोकांच्या खाली कमेंट पण होत्या की तुम्ही करता तर मग ते कुठल्या पद्धतीने तुम्हाला मराठी भाषेला हिणवायचंय का त्याला खरोखर चांगलं म्हणायचं. तर हाही विचार आपण केला पाहिजे करताना कंटेंट क्रिएट करताना आपण आपण कुठल्या उद्देशाने हे करतोय, आपण आपल्या भाषेला चांगलं म्हणतोय का आपल्या भाषेला वाईट म्हणतोय याचाही विचार आपण तो कंटेंट क्रिएट करताना केला पाहिजे.
0: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तपस्या नेवे यांच्याकडून आपण आज मराठी भाषेविषयी जाणून घेतोय आणि मराठी भाषेचं संवर्धन होणं किती गरजेचं आहे याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. आपल्या सोच या सेगमेंटमध्ये एक विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सोच या सेगमेंटमध्ये मराठी काल आज उद्या या विषयावर मार्गदर्शन करतायत आपल्याला तपस्या नेवे मॅडम, ज्या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून काम पाहतात. परत वेदांतलाच मी सांगेन की मॅडमना काही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण इन्वॉल्व्ह करतोय या सेगमेंटमध्ये, काय विचारशील मॅडम?
1: आपण जे AI यूज करतो, ChatGPT वगैरे जी म्हणाय वगैरे, तर त्याच्यात आपण इंग्रजीमध्ये फॉन्ट यूज करतो, फॉन्ट टाकायचं असतं, तर त्याच्यामध्ये आपण मराठी एक तिथे पण विसरतोय. आपण तिथे पण यूज झाले पाहिजे मला असं वाटतं.
2: होतात ना? होतात.
0: तू मराठी प्रश्न
2: आणि जेमिनी AI ला तू जर त्याला मराठीत प्रश्न विचारला तर तो तुला मराठीमध्ये उत्तर देतो. फक्त काय म्हणतात ना की ती जी भाषा जी आहे त्याची ती टेक्निकल वाटते थोडीशी. म्हणजे जसं तू आता मला विचारशील किंवा भाडांना विचारशील आणि त्याच्या पद्धतीने उत्तर देतील तसं उत्तर तुला मिळणार नाही. पण तो देतो, मराठीमध्येच तो उत्तर देतो, चांगलं उत्तर देतो. कधी कधी खूप चांगले रेफरन्सेस शोधून त्याचं उत्तर असतं तयार केलेलं त्याने. पण पुन्हा एकदा त्याला तो एक काय म्हणतात ह्युमन टच आपण म्हणतो तो त्याच्यामध्ये नाही ChatGPT आणि जेमिनी AI मध्ये. पण त्याचा वापर मात्र आपण चांगला करू शकतो जर आपल्याला करायचा असेल तर.
0: आणखी काय?
1: तर आत्ताच्या जगात आपली जी यंग जनरेशन आहे तर ती जॅपनीज, कोरियन, कारण की आत्ता ते ट्रेंडिंगला आहे. आपण आत्ता दोन म्हणजे लॉकडाऊनच्या नंतरचं हे आहे की जगभरातील जेवढे पण आहेत ते आपण फॉलो करतो, तर त्याच्यामध्ये मराठीला आपल्याला पुढे न्यायचं आहे किंवा आपल्याला कशी ती कूल बनता येईल त्याच्यावर मला एक सजेशन आहे.
2: आता ह्या जनरेशनचा हे कोल हा जो काही प्रकार आहे हा काय आहे मला माहिती नाही. बट मराठीला जसं तुम्हाला काय म्हणतात ना की नवीन रूपात तुम्हाला थोडक्यात हे करायचं असेल तर जसं आता फोक आख्यान हा जो प्रकार की आपले जे सकाळी लोकप्रकार आहेत ते त्यांनी फ्युजन स्वरूपात आणलेले आहे आणि हे यंग जनरेशनसाठी विशेषतः आहे. किंवा रॅप तुम्ही तयार करता आजकाल यंग जनरेशन, तर मराठीमध्ये पण बरेचसे रॅप आलेले आहेत. तर ही कदाचित तुमची कूल म्हणण्याची पद्धत असेल पण मराठी ही काय म्हणतात ना की कूल ही कधी होईल माहिती का? जेव्हा तिचं जे सौंदर्य आहे ना ते तसंच राखलं जाईल तेव्हा. कारण इतर भाषांचं कोरियन असेल किंवा हे असेल ते मला माहिती नाही, ते यंग जनरेशनला सोबत घेण्यासाठी जात असते. पण मूळ मराठीचं सौंदर्य जे आहे ना ते तिच्या मूळ स्वरूपामध्ये आहे. ते स्वरूप न हलवता तुम्ही या सगळ्या प्रकारात तिला टाकू शकता. म्हणजे तुम्ही रील तयार करा, तुम्ही वेगवेगळे कंटेंट तयार करा आणि ते तुमच्या पद्धतीने करा पण तिच्या मुळाला धक्का न लावता करा. तर ती नक्कीच कूल आहे कारण मुळात तुम्ही आधी ती समजून घेतली. तिच्याशी भाषेशी जर तुम्ही बोललात, तिच्याशी जर तुम्ही संवाद साधलात तर तुम्हाला कळेल की तिच्यातले काय गमती जमती आहे. म्हणजे एकच शब्द तुम्ही घ्यायचा की आता वाट हा शब्द आहे, तर वाट हा शब्द किती वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरतो तू सांग बरं. तू सांग
1: खूप सांगेल. जसं की वाट बघतोय, जसं की वाट लावणे, असे खूप सारे गोष्टी.
2: बरोबर. मग वाट म्हणजे रस्ता पण आहे, वाट म्हणजे वाट पण आहे, म्हणजे एखादी गोष्ट वाट वाट पण आहे. म्हणजे तू बघ ना एका शब्दामध्ये किती शब्द अर्थ दडलेले आहेत. मग असे हे जे शब्द आहेत या शब्दांची गंमत आपण जर त्याची घेतली, त्याची मजा जर घेतली आणि ती आपण इतरांना पण दिली तुझ्या माध्यमात, कूल माध्यमात, की आपण असे वेगवेगळे शब्द शोधून त्याचे जर असे गमती जमती लोकांना घ्यायला शिकवले तर निश्चित ही मराठी आणखी आणखी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यातल्या ज्या गमती जमती आहेत त्या आपण अशा कूल पद्धतीने लोकांसमोर आणू शकतो आणि ही तुमची पिढी करू शकते. कारण तुम्हाला हे असं आवडेल, इंटरेस्टिंग काहीतरी वेगळं करायला, असे आणखीन किती शब्द आपण शोधूया. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं होऊ शकतं की ती कूल ऑलरेडी ती आहे, फक्त ती आता आपल्याला पोहोचवायची लोकांना.
0: आणि आपल्याकडे म्हणी, वाक्प्रचार
2: केवढा, म्हणी आणि वाक्प्रचार किती आहेत आपल्याकडे. म्हणजे ते आता खरं तर आपल्याकडे इथे वापरत नाहीत फार, गावाकडे अजूनही वापरतो पण ते सुद्धा किती गमतीशीर आहे, ती पण कूल आहे ना, ते तू आण लोकांसमोर, लोक नाही एन्जॉय करणार तर बघ तू.
0: आपण मग अशी बोललो ते घरामध्ये मराठीची सुरुवात झाली पाहिजे त्याविषयी, कारण आई वडील आजी आजोबा हे जर घरात मराठी बोलतील तर मराठी मुलं पण आपसुकच बोलू शकतील. आता विषय आहे तो मुद्द्याचा की कंपन्यांमध्ये किंवा आपल्या आता ऑफिसेसमध्ये कॉर्पोरेट ऑफिस म्हणा किंवा सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा मराठी फार अभावाने बोलली जाते, तर त्याविषयी काय आपण करू शकतो त्याविषयी.
2: आता कॉर्पोरेट मध्ये पण इंग्रजी बोलली जाते, फक्त तिथे एक फरक आहे की जे टेक्निकल डिपार्टमेंट हँडल करतात किंवा जे त्या लेवलला काम करतात त्यांना इंग्रजीला पर्याय नाही, याचं कारण त्यांचं कम्युनिकेशन जे परदेशातल्या लोकांशी असतं की ज्यांना इंग्रजीच मध्येच कम्युनिकेट करावं लागतं. पण तिथे आता आणखीन एक गरज अशी निर्माण झालेली आहे कॉर्पोरेट मध्ये की जे कॉल सेंटर मध्ये काम करणारे लोक आहेत किंवा ज्यांचा संबंध हा लोकांशी येतो, सामान्य लोकांशी येतो, तिथे त्यांना मराठी मात्र बोलावं लागतं, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी ही आपली राज्यभाषा आहे, त्याच्यामुळे मराठी ही खरं तर प्रत्येकाला आली पाहिजे, तो कोणीही असो कुठल्याही भाषेतला असो, मराठी जरी असले तरी त्यांना मराठी आली पाहिजे कारण ही इथली राज्यभाषा आहे आणि इथलं जे काही कामकाज आहे हे सगळं मराठी भाषेत चाललं पाहिजे आणि तसा आपला कायदा पण आहे. त्याच्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये जर तुम्ही गेला तर सरकारी कार्यालयांमध्ये मॅक्झिमम काम तुमचं हे मराठीमध्येच
0: चालतं,
2: फार कमी ठिकाणी जिथे केंद्रीय मंत्रालयाशी कनेक्ट

0: पण ते जर त्यांना माहिती असलं किंवा ते जर तुम्ही जर असा एखादा कोर्स जर उपलब्ध केला किंवा गव्हर्नमेंटच्या साईटवरती जर असे त्या शब्दांचे अर्थ दिलेले असले तर लोकांना ते शोधणं सोपं जाईल, ते माहिती करून घेणं सोपं जाईल.
1: आणि तुम्ही तर अभिनय क्षेत्रातले आहात, त्यामुळे मला वाटतं मराठी साता समुद्रापाय आपल्या बऱ्याचशा कलाकारांनी नेलेली आहे नाटकांच्या माध्यमातून.
0: नाटक आहे, सिनेमा आहे, खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या परदेशांमध्ये आहे. आणि विशेषतः परदेशांमधले सुद्धा मराठी लोक जी आहेत ना, त्यांनी तिथे मराठी खूप चांगल्या पद्धतीने जिवंत ठेवली. कारण एका ठिकाणी मराठी म्हणजे ती मुलं भले तिथे इंग्रजी माध्यमात किंवा त्यांच्या तिथल्या भाषेत शिकत असतील, पण तिथे ते शनिवार रविवारी मुलांचे मराठीचे क्लासेस घेत, त्यांना मराठी शिकवलं जातं. तर मला असं वाटतं ह्या लोकांमुळे परदेशांमध्ये मराठी जिवंत आहे, टिकून आहे. म्हणजे म्हणून ती आता ग्लोबल झाली आहे ना, ती त्या पद्धतीनेच झालेली आहे. एकतर ही सगळी माध्यम आपल्याकडे आहे मराठी भाषा पोहोचवण्यासाठी, आणि तिथल्या तिथल्या लोकांचं पण खूप योगदान आहे परदेशातल्या, की ते तिथे काही कार्यक्रम आयोजित करतात, एकत्र येऊन सण समारंभ आपले उत्सव जे असतात, संस्कृती जी आहे ती त्यांनी तिकडे जतन करून ठेवलेली आहे. तर त्याच्यामुळे आपली मराठी संस्कृती किंवा मराठी भाषा जी आहे ही कधी लोप
1: पावणार नाही खरंच. आणि जिथे इथे मराठी माणूस गेलाय तो आपला मराठी आपल्या सोबतच घेऊन गेलाय.
0: म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मॉरिशस मध्ये मागच्या वर्षी संमेलन झालं, आपलं साहित्य
1: संमेलन
0: तिकडे झालं, तर तिथे त्यांच्याकडे एम ए मराठीचा सब्जेक्ट आहे तिथे त्यांना.
1: वा,
0: ते मराठीमधून एम ए करू शकतात, विद्यापीठ तिथे आहे. किंवा त्यांच्या विद्यापीठामध्ये आपले जे प्राचीन ग्रंथ आहेत त्याचे ओरिजिनल कॉपीज त्यांच्याकडे तिथे आहे. मोठी गोष्ट आहे
1: संमेलनांचा विषय. म्हणजे अगदी माझा शेवटचा प्रश्न आहे, पूर्वी ज्या प्रकारे ज्या दर्जेदार संमेलनांसाठी आपण अगदी आसुसलेलो असायचो, जसं आपण दरवर्षी दिवाळी अंकांसाठी आसुसलेलो असतो तेव्हा संमेलन कधी होणार यासाठी आपण आसुसलेलो असायचो, तर आता तो दर्जा म्हणा किंवा त्या प्रकारचं संमेलन होत नाहीये, तर त्यामागे काय कारण असू शकेल आणि त्यासाठी आपण काय करू शकतो?
0: त्यामागे कारण बरीच आहे तशी, पण काय ना की थोडस लोकांच पण
1: ज्या
0: पद्धतीने लोक पूर्वी संमेलनाला जायची तर लोकांची पण अभिरुची तेवढी नाहीये की त्यांनी तिथे जावं आणि तिथे जाऊन आपण ऐकावं. कारण आता मला 2 दिवस सुट्टी घेऊन कसं जाणार, 3 दिवस सुट्टी घेऊन मी कसं जाणार, हा विचार लोकांचा एक तर खूप असतो. त्याच्यामुळे लोकांचा संपर्क फार कमी झालेला आहे संमेलनांची. जाणारे जे आहेत ते साहित्य किंवा साहित्य आपल्यासारखे जे आहेत तेच जातात. आणि त्यातून पण कसं असतं की एकाच वेळेस ना बऱ्याच ठिकाणी तिथे कार्यक्रम सुरू असतात वेगवेगळ्या मंडपामध्ये, त्याच्यामुळे जो काही येणारा तिथे क्राऊड असतो ना तो सगळा विभागला याच्यासाठी, कारण त्याच्या आवडीचं जे आहे ते तो ऐकायला जातो. तर 3 ठिकाणी 3 गोष्टी चाललेल्या असतात. आणि कवी संमेलन असेल किंवा कवी कथा असेल तर तिथे पण खूप अहोरात्र तिथे सतत ते चालू असतं ना, त्याच्यामुळे लोक एवढं आता बघत नाहीत. आपण जर म्हणतोय एकीकडे की आता लोकांचा टाइम स्पॅन हा 30 सेकंदावरती आलेला, तर इतक्या सलग मी तिथे ते नाही ऐकू शकत.
1: परिसंवाद काहीच नाही,
0: लोकांची तेवढी मानसिकता राहिली
1: नाही.
0: त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या थोड्याशा त्या फॉर्मॅटमध्ये पण आपण काही छोटे छोटे बदल केले तर निश्चितच लोकांना अट्रॅक्ट करता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये कुठे सार्वजनिक ग्रंथालय असतील किंवा त्यातले ग्रंथपाल असतील, त्यातले कर्मचारी असतील किंवा महाविद्यालयातले विद्यार्थी असतील, ह्यांना कुठेही कनेक्ट केलं जातं. आणि ते कनेक्ट न केल्यामुळे त्यांना तिथे जाण्यामध्ये तो इंटरेस्ट पण निर्माण झाला पाहिजे, त्यांना तिथे काहीतरी वाटलं पण पाहिजे जायला, आपल्याला तिथे गेलं पाहिजे. कारण महाविद्यालयाची मुलं आता यांच्यासारखी जी मुलं आहेत, तर या आता हा मास मीडियाचा विद्यार्थी आहे, तर मास मीडियाच्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठीच तर ते मास मीडिया शिकतात.
1: बरोबर,
0: मग त्यांना अशा पद्धतीने प्रॅक्टिकल नॉलेज आपण का नाही घेऊ शकत? साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये या मुलांना का नाही सहभागी घेतलं करू शकत? जर त्यांना सहभागी करून घेतलं तर नक्कीच विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल, इतर विद्यार्थी उत्सुकतेने येतील काय आपण जाऊन बघूया. किंवा ग्रंथालयांना तुम्ही इन्व्हॉल्व्ह करून घेतलं तर निश्चितच ग्रंथालयांशी कनेक्टेड लोक जी आहेत ते आपसुक त्याच्यामध्ये येतील. किंवा कुठल्याही परिसंवादामध्ये आजवर कुठल्याही ग्रंथपालाला घेतलेलं मला
1: दिसलं,
0: जे तुमचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवतात पण ग्रंथपालांना तुम्ही साहित्य संमेलनामध्ये स्थानच
1: देत नाही. फक्त ग्रंथ

0: दिंडी आणि प्रदर्शनामध्ये.
1: एक्झॅक्टली. पण ग्रंथपालाचं तेवढं काम नाहीये.
0: नाही,
1: ग्रंथपालाचं काम त्याच्या पलीकडचं आहे. मग तेवढं त्याला रेकॉग्नायझेशन मिळत नाही.
0: बरं.
1: मग त्याच्यामुळे त्यांचाही ओढा नसतो जाण्यासाठी. खरं तर अनुदानातनं सुद्धा ग्रंथालयांना कर्मचाऱ्यांना संस्था पाठवू शकतात. पण ही सगळी अनास्था असल्यामुळे ना साहित्य संमेलनाला ती लोकही जात नाही किंवा गेले तरी पदाधिकारी जातात.
0: बरं.
1: असं बऱ्याचदा चित्रातून दिसत.
0: नक्कीच. एक थोडक्या स्वरूपात आपण या सगळ्या मराठीचा थोडासा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केलात. मॅडम, आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
0: प्रेक्षक हो सोच या सेगमेंटमध्ये आज आपण मराठी काल आज उद्या या विषयावर थोडासा मार्गदर्शन घेतलं. आज आपल्या सोबत होत्या आपल्या पाहुण्या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक तपस्या नेवे मॅडम, आणि माझ्यासोबत होते आपले महाविद्यालयाचे विद्यार्थी वेदांत. तर आमचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो. आणि पुढच्या सेगमेंटमध्ये नवीन विषयासह भेटूया सोच या सेगमेंटमध्ये. तोवर मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.

0: हाय हॅलो नमस्कार, मी तुमची मैत्रीण आरजी रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM. मंडळी, आजचा एपिसोड खूप स्पेशल आहे, कारण की इथे आपण निमंत्रित केलेली आहे एक अशी व्यक्ती जी खरंच अष्टपैलू आहे, जी कविता करते, लहान मुलांसाठी खूप सुंदर पुस्तक काढते, कंटेंट डेव्हलपर आहे आणि अनेक पुरस्कारांनी ती सन्मानित आहे. आपण स्वागत करूया अश्विनी अतकर यांचं. नमस्कार अश्विनी.
1: नमस्कार.
0: कशा आहात तुम्ही?
1: एकदम मस्त, मजेत.
0: आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते.
1: खूप खूप आभार 90 FM आणि आपले सुद्धा.
0: खरं तर मी खूप एक्सायटेड आहे तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारण्यासाठी. जशी की मी अश्विनीताईंची ओळख करून दिली, त्या खूप सुंदर कविता करतात आणि कंटेंट डेव्हलपर आहेत, तर मी थेट काही न बोलता थेट प्रश्नांकडेच वळते. अश्विनीताई, मी तुमच्या कविता वाचल्या आहेत, आपण कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केलेल्या, तिथे आपली भेट झालेली, आणि मला सांगायला आवडेल की अश्विनीताईंना पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं होतं. तर ज्यावेळेला मी त्यांची कविता वाचली होती, ऐकली होती, तर एक वेगळाच नाद आणि वेगळीच धाटणीची त्यांची कविता होती. एक सामाजिक कविता लिहित त्या वेगळ्या धाटणीच्या कविता पण लिहितात, म्हणजे बालकविता पण लिहितात. म्हणजे हे वेगवेगळं टोकं सांभाळताना त्या साहित्य चळवळ करतात, साहित्य सेवा करतात. तर अश्विनी मॅम, मला एक विचारायला आवडेल तुम्हाला की जसं आपण घडत जातो, आपल्याला कल्पना नसते की भविष्यात आपण कुठल्या गोष्टी करणार आहोत, म्हणजे आपलं पॅशन काय आहे आणि आपले छंद आपण जोपासत आपण कुठल्या टप्प्यावर जाणार आहोत. तर कविता तुम्हाला कुठे भेटली आणि कशी सुरुवात झाली?
1: ओके, खूप सुंदर आणि मनातला प्रश्न तुम्ही विचारलाय आणि याबद्दल रसिकांशी संवाद साधायला मला खूप छान आवडेल. खरं म्हणजे कविता आपल्याला कशी मिळाली यापेक्षाही एक माझ्यासमोर एक आदर्श होता की माझे आजोबा, म्हणजे लहान असताना ते बोलायचे काही साधं वाक्य असेल तर त्याला यमक जोडून बोलायचे.
0: अच्छा.
1: आणि आपल्याला लहान असताना यमक असल्याला, जसं आता आपण म्हणतो की बाल कविता आहे, यमक साधून बोलताना आपल्याला खूप छान वाटतं, आनंद वाटतंय. त्याचबरोबर मला सुद्धा असं खूप वाटायचं काहीही शब्द असेल की त्याला जोडून बोलायचं, हा त्यांचा एक आमच्याशी बोलण्यात मागचा उद्देश असायचा. त्यातूनच मग मी त्यांना नेहमी म्हणायचे की तुम्ही कविता का लिहत नाही.
0: अच्छा.
1: पण माझं भाग्य असं की मला शैक्षणिक वारसा जसा मिळालेला आहे, कारण आजोबा सुद्धा हेडमास्टर होते, माझे वडील सुद्धा आणि माझे काका वगैरे, अशी परंपरा, शैक्षणिक परंपरा आहे. आणि आजोबांच्या दृष्टीने मी नेहमी बघायचे आणि त्या गोष्टींचा विचार करायचे.
0: अच्छा.
1: तेव्हा असं फारसं वाटलेलं नाही की आपण हे कविता सुद्धा लिहिणार आहोत. आणि पुढे जाऊन असा गमतीचा भाग असा झाला की आता जसं मुलं मोबाईल मध्ये गुंतलेले असतात, आपल्या लहानपणी मोबाईल नव्हताच.
0: खरे.
1: तर तेव्हा काय व्हायचं ना, उन्हाळा असेल आणि सुट्ट्या असेल तर सुट्ट्यांमध्ये कोणता तरी विषय घ्यायचा आणि मैत्रिणींनी बसायचं आणि त्या विषयावर काहीतरी लिहायचं.
0: बरं.
1: तर आम्ही सर्वजणी लिहायचो. आता बाकीच्या मुलींनी आहे आणि मैत्रिणींनी तो छंद म्हणून किंवा त्या दृष्टीकडे बघितला नाही, माझा तो दृष्टिकोन पुढे चालत गेलाय. आणि विशेष म्हणजे की खरं म्हणजे आपल्याला काहीतरी येत आहे ना, त्याला प्रोत्साहन मिळणं सुद्धा खूप
0: खरं, अगदीच खरं.
1: आणि त्यासाठी मला माझ्या काकांनी, बाबांनी, म्हणजे घरच्यांनी सर्वांनी खूप
0: सपोर्ट
1: दिलं. एवढंच नाही तर कॉलेजमध्ये सुद्धा असे मला प्रोफेसर मिळाले की माझी ही कला आहे ती पुढे व्हायला पाहिजे म्हणून काही मार्गदर्शन करायचे, हे पुस्तक आहे ते वाचायला.
0: अच्छा.
1: अशा प्रकारे ते वाढत गेलं आणि कविता माझ्या जवळ आली.
0: याचा अर्थ म्हणजे तुम्ही, तुम्हाला अशी व्यक्ती भेटत गेली आयुष्यामध्ये की ज्यांनी तुम्हाला साहित्य प्रवासामध्ये वेळोवेळी तुम्हाला मदत केलेली आहे आणि तुम्ही पण त्यांच्याकडून खूप काही शिकलेला आहात. खरंच घरचा सपोर्ट असल्याशिवाय आणि शिक्षकांची साथ असल्याशिवाय खरंच ही गोष्ट शक्य होऊ शकत नाही असं मला वाटतं. तरी सुद्धा कविता लिहिल्यानंतर एक अश्विनी अतकरे म्हणून तुम्हाला ओळख दिलेली अशी कोणती कविता आहे असं तुम्हाला वाटतं?
1: खरी ओळख मला अतकरी ही लग्नानंतरची ओळख आहे, पण त्याही आधी अश्विनी राऊत म्हणून मी जेव्हा कविता लिहित होते तर माहेरचं नाव माझं राऊत म्हणून, तर अश्विनी राऊत म्हणून कविता लिहायची. पहिली कविता माझी 10वीला दैनिक देशोन्नतीला प्रकाशित झाली, आणि त्यानंतर तो एक हुरूप असतो की आपली पहिली कविता आहे प्रकाशित झालेली आहे. त्यानंतर वन बाय वन अशा कविता येत गेल्या. मग दोन दिवस तीन दिवस झाले की मला ती सवय झाली की वर्तमान पत्राला येत आपल्याला प्रोत्साहन मिळतंय. आणि आनंदाची गोष्ट अशी ना की त्यासाठी जे वाचक वर्ग आहे, आपण म्हणतो की लिहिणं जेवढं सोपं म्हणावं तेवढे वाचक सुद्धा खूप
0: जागरूक.
1: आणि त्या वाचकांमार्फत माझ्याकडे रोजचे पत्र यायचे की तुमची ही कविता आम्हाला आवडली, ही तुमची सारोरी आवडली आहे, आणि त्यावर सविस्तर पत्र असायचं. आणि सांगायला मला एक गंमत वाटेल, एक मला पत्र आलेलं अक्षरशः 8 पानांचं ते पत्र होतं चारोळीवर. आणि ती चारोळी अशी होती की प्रेम म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय कोण जाणतो आहे, प्रेम म्हणजे काय कोण जाणतो आहे, आकर्षणालाच प्रत्येक जण प्रेम समजतो आहे.
0: अच्छा,
1: तर म्हणजे वाचक किती जागृत असावा किंवा असतो असं म्हणायला हवं, तर प्रत्येक जण असं तुम्ही का म्हटलेलं आहे, तुम्ही कित्येक जण असं म्हणायला हवंय, तर लिहिताना वाचक सुद्धा किती जागृत आहे याचा सुद्धा विचार करणं खूप गरजेचं.
0: बरोबर, म्हणजे वाचक वाचकाला समोर डोळ्यासमोर ठेवून कधी कधी आपण जी रचना लिहितो तर अर्थात रचना त्यांच्या मनात घर करून जातात आणि त्याही त्यांना आपल्या अशा वाटतात. बरोबर की नाही? तर साहित्याची सुरुवात झाली, तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कविता सादरीकरण करायला लागलात, तर मग एक अशी कविता मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की ज्याच्यासाठी तुम्हाला खूप छान रिस्पॉन्स आला वाचकांकडून.
1: नक्कीच ती मला तुम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना वाचकांना सांगायला आवडेल. आणि जसं की तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केलेला आहे तीच कविता मला खूप आवडते. आणि मला बरेच जण म्हणतात की तुम्ही कविता गाऊन म्हणायला हवंय, तर पण मला असं वाटतं की मला आवाज आहे गळा नाही असं काही, पण
0: असं काही नाहीये,
1: पण मी असं धाडस केलंय. आणि तुम्ही जसं म्हणाला की त्याच कवितेला प्रथम पारितोषिक मिळालेलं होतं, तर तीच कविता आपण
0: अगदी इर्शाद.
1: तर एक आपला आजचा जो तरुण आहे तरुण वर्ग, त्या तरुण वर्गाला संदेश देणारी ही कविता आहे.
0: बरं,
1: कविता आहे क्रांतीचा वणवा. खूप झाली निद्रा युवका, खूप झाली निद्रा युवका, आता देशासाठी जा. खूप झाली निद्रा युवका, आता

शोध तुझा दुष्कर्माचा कोण आहे भागीदार हो एकदा निष्कलंक.

0: असत्याशी करुण संगत सांगम्याला का आनंद
1: खरे
0: असत्याशी

देशभक्ता समान माझा तू ही देशभक्ता समान माझा तू ही इतरांसाठी रे जा मागायाचेच मागणे तर लढण्याची हिम्मत माग म्हणूनच

खूप खूप सुंदर. माय गायसेस मागणे तर लढण्याची हिम्मत माग. खूप सुंदर कविता अश्विनी तुम्ही आज आमच्या समोर सादर केली. श्रोते हो, आपण इथे थोडासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत आणि खूप सारा गप्पा आणि सुंदर सुंदर कविता ऐकणार आहोत अश्विनी मॅम कडून. भेटूया लवकरच.

0: वेलकम बॅक मंडळी. मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या पॉडकास्टमध्ये, जिथे आपण एक सुंदर कवयित्री निमंत्रित केलेली आहे आणि जिचं नाव आहे अश्विनी अतकरे. एक सुंदर कविता आपण अश्विनीजींच्या आवाजात ऐकलेली आहे. तर अश्विनी, मला एक तुम्हाला विचारायला आवडेल की आता तर साहित्य लिहायची सुरुवात झाली, साहित्य वाचण्याची सवय झाली, मग कविता लिहिल्यानंतर एक आपण असा एक टप्पा गाठतो की आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकण्याची अशी आस असते, हो की नाही? नवीन काहीतरी गोष्टी करण्याची पण एक भूक लागते. मग ते करता करता करता आपल्याला वेगवेगळ्या कवितांचा प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतो. मग त्या प्रकारांमधला एक कोणता प्रकार तुम्हाला आवडतो आणि का आवडतो?
1: खूप मनातला प्रश्न आहे, मनाला भावणारा प्रश्न आहे. आणि खरोखर साहित्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत आणि प्रत्येकाच्या आपल्या आपल्या काही जागा असतात त्यानुसार. तर माझा वीक पॉइंट किंवा माझा आवडता जर प्रकार म्हणाल तर तो आहे बालसाहित्य. आणि बालसाहित्य म्हटल्यानंतर काय होतं ना की आपण सुद्धा बाल मनात जातोय आणि बाल पण कसं होतं ते आपण स्वतः जगायला
0: जातोय.
1: असं म्हणतात की आपण कितीही मोठे झालो ना आपलं मन एक बालक असायला पाहिजे. आणि त्यातून कसं ना आपण स्वतः आनंदी राहतो, आनंद

0: म्हणजे एकदा लिहिल्यानंतर ती कायमस्वरूपी झाली असं होत नाही. मग मुलांना इथे या ओळीला काय वाटलंय त्यांचा सुद्धा मी थोडा फीडबॅक घेते. तर ते श्रोते म्हणून माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. आणि नंतर मग त्यांना जर ती माझी अप्रूव्ह झाली त्यांच्याकडनं तर ती माझी कविता पुढे जात आहे.
1: क्या बात आहे.
0: म्हणजे अशाच कवितांमधून माझ्या पुढे पुढे कविता. आणि हा माझा एक जसा खूप आवडीचा विषय तरी मला अभंग लिहायला आवडतात.
1: क्या बात है.
0: साध्या कविता लिहायला आवडतात. एवढंच नाही तर कवितेच्या थोडस बाजूला गेलं तर ललित लेखन आहे, बालकथा आहे, त्या सुद्धा त्यावर संस्कार करणं माझं सुरू आहे. आणि अशा प्रकारे हा प्रवास माझा सुरू आहे.
1: म्हणजे तुम्ही एकाच मोडची नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या कविता करता. अगदी म्हणूनच मी मुद्दा म्हणून अष्टपैलू म्हणाले, कारण की अश्विनी मॅमच्या खरंच कविता तुम्ही वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की एकाच जाटणी ज्या कविता नसतात ह्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे वर्सटाईल पोएट म्हणून जर तुम्ही बघाल तर अश्विनी मॅम त्यात फिट बसतात. अश्विनी मॅम, आणखीन एक मला तुम्हाला विचारायचं आहे की लेखक किंवा कवी जेव्हा लिखाणाला सुरुवात करतो किंवा एक टप्पा गाठल्यानंतर त्याला स्वतःवर असं वाटतं की एक जबाबदारीचं तो काम करतोय, कारण की समाज प्रलोभन आपल्या लेखनांमधून समाजामध्ये अवेअरनेस म्हणजे जनजागृती निर्माण करत असतात. तर एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी साहित्याच्या प्रवाहात काम करत असताना तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी करता? म्हणजे मराठी भाषा संवर्धनाबद्दल किंवा साहित्य संवर्धनाबद्दल तुम्ही असे कोणकोणते उपक्रम करता मला ऐकून घ्यायला आवडेल.
0: जसं आपण म्हणतो की साहित्य हा समाजाचा एक आरसा आहे.
1: खरं
0: म्हणजे आपण जे जे बघतोय ते आपल्या साहित्यात ते उतरतय. आणि जसं आपण सुरुवातीला सुद्धा म्हणालो की जसं आपण साहित्य लिखाण करतोय
1: बरं
0: त्याचबरोबर वाचक वर्ग सुद्धा जागृत असतो.
1: खरं.
0: आणि तुम्ही जे आहे ते जसेच्या तसे लिहायचं आहे, मग तुमच्या तो कोणताही प्रकार असू दे, मग बालकविता असू दे, ललित लेखन असू दे, कादंबरी असू दे, कथा असू दे, कोणत्याही प्रकारामध्ये जसं आहे तसं तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. मग काही लेखन असे असतात की अतिशयोक्तीमध्ये, पण अतिशयोक्ती किंवा काहीही लिहिताना कोणाच्याही भावना आपल्या
1: दुखावल्या नाही केल्या
0: जाता नाही, किंवा कोणी त्यावर ऑब्जेक्शन घ्यायला नकोय, कोणत्या धर्माचा जातीचा त्यामध्ये उल्लेख व्हायला, हे कटाक्षाने बघणं गरजेचं आहे असं
1: वाटतं.
0: दुसरी गोष्ट असं की तुम्ही जेव्हा साहित्य लिखाण करता तर त्या साहित्यातून आपली संस्कृतीची एक छाप पडत असते.
1: खरे खरे, खूप सुंदर विचार मांडला.
0: म्हणजे जर मी मराठी आहे आणि मला मराठी रुजवायची आहे तर मला माझ्या घरापासून जर सुरुवात करायची आहे, संस्कृती जपून करायची असेल तर ती संस्कृती जपून करण्यासाठी मला माझ्या घरी मराठीचा वारसा जपणं गरजेचं.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
0: तर या दृष्टीने मी म्हणजे माझ्या घरापासून ती सुरुवात करते आहे आणि माझ्या लेखणीतून ते समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे.
1: क्या बात है. खरंच अश्विनी मॅम कडून खरंच हे शिकण्यासारखं आहे की निदान बोलताना ती सुरुवात करायची असेल तर आपल्या घरापासूनच ती खरं तर सुरुवात केली पाहिजे. खूप सुंदर अश्विनी मॅम. साहित्य संवर्धनासाठी तुम्ही वेगवेगळे उपक्रम करता तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल.
0: आता साहित्य जसं म्हटलं की मी माझ्या घरापासून मराठीचा वारसा जपते, तर माझं जसं मराठी माझा आवडीचा विषय आहे.
1: बरं.
0: जे मराठीमध्ये लेखन वगैरे असतं त्याचप्रमाणे मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते.
1: बरं.
0: तर ते कॉन्टेंट क्रिएट करताना, कॉन्टेंट बनवताना ते मुलांपर्यंत जात आहे, तर मुलांसाठी ते कशा पद्धतीनं सोप्या पद्धतीने बनवत आहे अशा प्रकारचे ते शैक्षणिक साहित्य निर्मिती मी करते. त्याचबरोबर आपल्याकडे असा एक समाज आहे ना की तिथे मुलींना बऱ्यापैकी पुढे नेल्या जात नाही, म्हणजे त्यांच्याकडे कलागुण असतात पण त्यांना ते स्टेज मिळत नाही.
1: खरं.
0: तर अशा काही मुली आहेत त्यांना मग स्टेज मिळवून देण्याचं ते महत्वाचं काम आहे.

0: सुरू करतो. आणि आणखी एक आवडेल सांगायला की मराठी जे जपवणूक करतोय, त्यांचं संवर्धन करतोय, तर यासाठी आम्ही एक शाखा निर्माण केलेली आहे ज्याचं नाव आहे सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ. तर या संस्थेमार्फत आम्ही अनेक कार्यक्रम राबवत असतो, मग ते अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धपर्यंत कोणताही सण असो प्रत्येक सण आम्ही साजरा करतोय आणि त्यामध्ये सगळेजण इन्व्हॉल्व असतात. आणि माझ्याकडून एक समाजासाठी काहीतरी आपलं ऋण लागतं म्हणून त्याच संस्थेमार्फत आम्ही एक संमेलन घेत असतो. तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असेल तर त्या जिल्ह्यामधली एक होत करू हुशार मुलगी आहे, तर त्या मुलीला वर्षभर पूर्ण शैक्षणिक साहित्य देण्याचा एक छोटासा एक माझा प्रयत्न म्हणून त्या मुलीला मी वर्षभराची एक काय म्हणू आपण त्याला एक
1: स्नेह भेट
0: देतो किंवा एक माझ्याकडून एक मदत म्हणून
1: मदत
0: आहे. तर म्हणजे आपल्याला जिथून रस्ता मिळते तर ते आपल्याला आपल्यापर्यंत कसं अवगत करायचं तो एक प्रयत्न सुरू असतो.
1: क्या बात आहे. मी यावेळेला तुम्हाला सांगायला मला नक्की आवडेल. अरुणा ढेरेने एकदा इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की मला आजच्या पिढीकडून किंवा येणाऱ्या पिढीकडून काहीच टेन्शन असं वाटत नाही, कारण की जो प्रवास आम्ही साहित्य भूईचा आम्ही इथपर्यंत गाठलाय आणि त्यांना तितकाच कॉन्फिडन्स होता की येणारी पिढी सुद्धा ही पालखी पुढपर्यंत घेऊन जाणार आहे साहित्याची. आणि अर्थातच त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या अश्विनीताई. खरंच खूप सुंदर विचार आहेत तुमचे. साहित्य सेवेसाठी किंवा मराठी भाषा संवर्धनासाठी मुलांवर खूप चांगले संस्कार रुजवण्यासाठी तुम्ही जो उपक्रम करताना खरंच त्या गोष्टीला सलाम आहे. अश्विनी मॅम, या नोटवर मला एक तुमच्याकडून सुंदर कविता ऐकायला आवडेल.
0: नक्कीच. आपल्या सर्वांचा जीवाभावाचा विषय असतो तो म्हणजे आजी. सर्वांना हवी हवीशी वाटणारी अशी आजी. मग या आजीवर मी जसं म्हटलं की वेगवेगळे आपले साहित्याचे प्रकार आहेत. जसं आता बऱ्याच ठिकाणी वारीचे वारे सुरू आहे तर त्यामध्ये बरेचसे अभंग येतात. तर आजीवर लिहिलेला अभंग.
1: क्या बात है. म्हणजे अभंग तोही आजीवर लिहिलेला. सुंदर.
0: तर अभंग आहे आजी. किती वर्ण गुण किती वर्ण गुण प्रकाशाचे दार मायेचा भांडार माझी आजी. किती वर्ण गुण प्रकाशाचे दार मायेचा भांडार माझी आजी. शोभे भाडी तिच्या कर्तृत्वाचा टिळा. शोभे भाडी तिच्या कर्तृत्वाचा टिळा लावण्य सोहळा सदोदित. पदरात तिच्या दिसे मज स्वर्ग. पदरात तिच्या दिसे मज स्वर्ग आनंदाचा मार्ग तिच्या ठाई. कुटुंब पद्धती बदलली आज. कुटुंब पद्धती बदलली आज मरतो आवाज मनातच. एग एग आजी बोबडे हो बोल. आर्त हा खोल प्रेमासाठी. तिच्या सावलीत कौतुक हो फार. तिच्या सावलीत कौतुक हो फार जीवनाचा सार
1: सर्वांसाठी.
0: प्रेमाचे अंगण माझे देवपण. प्रेमाचे अंगण माझे देवपण घराघरपण जीवे भावे. घराघरपण जीवे भावे. किती वर्ण गुण प्रकाशाचे दार मायेचा भंडार
1: माझी आजी माझी आजी. सुंदर सुंदर सुंदर. खरंच आई हा जिव्हाळ्याचा विषय सगळ्यांचा असतोच, पण आईवर आधारित अभंग हा मी पहिल्यांदाच ऐकला आणि खरंच खूप सुंदर आणि मनाचा ठाव गाठणारी आहे ही रचना. खरंच खूप सुंदर. श्रोते हो, इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण अशाच सुंदर गप्पा मारणार आहोत आणि आणखीन छान छान कविता ऐकणार आहोत. भेटूया एक छोट्याशा ब्रेक नंतर.

0: आचार्य 90 FM वर मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण गप्पा मारतोय कवयित्री अश्विनी अतकरे यांच्याबरोबर. सुंदर प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत आपल्याला, मन भारावून गेलंय आणि सुंदर सुंदर कविता आपल्याला ऐकायलाही मिळाल्यात. अश्विनी मॅम, या टप्प्यावर आल्यावर मला एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की नुकतंच तुमचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा.
1: नुकताच माझा हा आपडी थापडी संग्रह आहे, बाल कविता संग्रह आहे, याचं प्रकाशन झालेलं आहे आणि अगदी मुलांवर संस्कार व्हावे अशा या सर्व कविता आहेत. आणि मला सांगायला आवडेल की म्हणजे एवढ्या कमी दिवसांमध्ये खूप चांगला प्रतिसाद या आपडी थापडींनी मला दिलेला आहे आणि डॉक्टर विजया वाडे यांची पाठराखण या पुस्तकाला दिलेली आहे. बाल साहित्यकार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुरेश सावंत सर आणि सुरेश सावंत सर यांची प्रस्तावना या
0: क्या बात है, क्या बात है?
1: अशा पद्धतीचं हे सुंदरसं पुस्तक आहे. आणि काय म्हणतात ना की पहिलं पुस्तक म्हटल्यानंतर आहे आपल्या भाव मनात ज्या भावना येतात ना की जसं आपलं पहिलं बाळ असतं ते बाळ येताना आपल्या मनामध्ये जसं खूप आनंद असतो कौतुक असतं त्याचप्रमाणे एक भीती सुद्धा असते की त्याला आपण त्याची जोपासना करू शकतो. तसं हे पुस्तक माझ्या हातात येताना जेवढा आनंद होता तेव्हा तो खरोखर वाचकांच्या पसंतीस पडेल का ही सुद्धा एक मनात
0: घालमेल होती.
1: तर पण अशा पद्धतीने खूप छान असा हा संग्रह प्रकाशित झाला आणि मला आनंद दिला. त्याचप्रमाणे आपल्या जे वाचक आहेत त्यांनी सुद्धा भरभरून प्रेम दिलेला आहे या पुस्तकाला.
0: अगदीच, हे पुस्तक मी सुद्धा वाचलेलं आहे, मी माझ्या मुलीला सुद्धा हे वाचायला दिलंय आणि तिला देखील खूप आवडलाय हा कविता संग्रह. आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्हाला कविता काय देऊन गेली?
1: हा प्रश्न म्हणजे खूप भावस्पर्शी म्हणायला हवाय. कारण जेव्हा कविता आपल्या आयुष्यात येत आहे तुम्हाला सांगायला आवडेल की असे बरेच जण आहेत की ही कविता लिहिते आहे किंवा काय करते आहे तर लोकांचा काही लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो.
0: खरे खरे.
1: पण ह्या कवितेने मला सर्वस्व दिलंय. म्हणजे जसं म्हणतात ना की लोक म्हणतात की माझ्या नावाने ही प्रॉपर्टी आहे तर मी माझ्या ह्या कविता आहेत ना ही माझी स्वतःची प्रॉपर्टी आहे
0: असं
1: समजते आहे. कारण याला माझं नाव आहे, हे माझं स्वतःच क्रिएशन आहे. तर मला सर्वस्व दिलेलं आहे या कवितांनी. आणि प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी जाते आहे किंवा घरामध्ये असेल आपल्या कौटुंबिक कार्यक्रम असेल तेव्हा एक अश्विनी अतकरे अश्विनी राऊत म्हणून एक कवयित्री म्हणून म्हणताना जेव्हा आपल्याकडे बघणाऱ्यांचा दृष्टिकोन बदलतो तेव्हा आपली एक जबाबदारी सुद्धा.
0: खरे खरे खरे.
1: आणि जेव्हा आपल्याला जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं की बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत
0: आम्हाला आवडेल ऐकायला.
1: तर जसे हे पुरस्कार मिळालेले आहेत नुकताच आता सर्वत पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे.
0: अरे वा.
1: तर या कवितांच्या दृष्टीने हे नाव आहे. तर मला असं वाटतं पुरस्कार घेताना आपल्या मनामध्ये जेवढा आनंद असतो तेवढीच एक मोठी जबाबदारी
0: असते. खरे
1: खरे. की नाही हा मला एक माझं कौतुक झालेलं आहे तर यापुढे मला आणखी छान लिहायचं आहे आणि नक्कीच लिहिण्यासाठी वाचन करणं खूप
0: महत्वाचं आहे. महत्वाचं.
1: आता बऱ्याच जणांचा आरोप असतो की आजची पिढी ही वाचन करत नाही पण तेवढ्याच पद्धतीने तेवढ्याच फास्ट मध्ये आपल्याला पुस्तक प्रकाशित होताना सुद्धा दिसतंय.
0: खरे.
1: तर मला असं वाटतं हा दृष्टिकोन काहीतरी बदल घडवणारा आहे.
0: खरंच खूप सुंदर. पुस्तक प्रकाशनाची जर ही गोष्ट तुम्ही सांगितली खरं तर मला त्या संदर्भात आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की सर्जनशील प्रकाशक मंडळाशी तुम्ही एकनिष्ठ आहात, तुम्ही कार्यरत आहात तिथे, तर त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल.
1: Yes. जसं आपण म्हणतो की आताच बोलतोय पण की पिढी ही वाचन करत नाही पण तेवढ्याच पद्धतीने पुस्तकं सुद्धा प्रकाशित होत आहे म्हणजे लिहिणारे सुद्धा आहेत आणि लिहिणारे जेव्हा हात असतात ना तेव्हा पुस्तक हातात घेणारे हात सुद्धा नक्कीच पुढे असतात.
0: बरं.
1: आणि या दृष्टीने सर्जनशील पब्लिकेशन आहे त्यातर्फे आम्ही पुस्तक प्रकाशित करतोय. आतापर्यंत आमचे 11 पुस्तक कारण नुकतंच आमचं सुरुवात झालेले आहे.
0: अच्छा, म्हणजे 2026.
1: येस. आणि एवढ्याच लवकर आमच्या 11-12 पुस्तकं आम्ही प्रकाशित केली.
0: म्हणजे 7 महिन्यांमध्ये तुम्ही 11 पुस्तकं.
1: अगदीच. तर आनंद वाटतोय की खरोखर आपल्या जे लेखक आहेत कवी मंडळी आहेत या पसंतीस त्यांच्या पसंतीस आपला हा पब्लिकेशन येतो आहे आणि त्यांचं बांधणी असेल किंवा पेपर असेल तुम्ही इतर पुस्तकांच्या तुलनेत बघाल तर ते खूप सुंदर आहे. हेच पुस्तक जरी बघितलंय तुम्ही द कलर आहे
0: जे
1: प्रत्येकाला आवडेल असं
0: रंगसंगती
1: आहे. रंगसंगती आहे तर या प्रकारचं जे क्वालिटी जपणं आपण म्हणतोय
0: तर सादरीकरण जसं तुम्ही करता कवितांचं पुस्तकाच्या मार्फत ते देखील खरंच महत्वाचं आहे. खरं खरं या संस्थेशी जुळल्यानंतर किंवा या साहित्य प्रवासात आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला कौतुकाची थाप मिळते. आपल्याला वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येतं तर त्या पुरस्कारांबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल.
1: आता हे पुरस्कारांची जी शाखा आहे तर अतकरेंचं नंतर सुरू झालंय पण अश्विनी राऊत म्हणून जेव्हा आम्ही होत आहे तर तेव्हापासून ही पुरस्कारांची श्रृंखला सुरू झाली आहे. मला सर्वात पहिला पुरस्कार मिळालेला होता जेव्हा मी ग्रॅज्युएशनला होते.
0: बरं.
1: तर सावित्रीबाई फुले पुरस्कार होता, राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार. आणि हा पुरस्कार घेताना माझे वडील माझ्यासोबत होते आणि आपण नक्कीच अनुभवू शकतो की सर्व काम बाजूला ठेवून की मुलीला एक पुरस्कार मिळतो आहे कवितेच्या दृष्टीने तर त्या पुरस्कारासाठी मला तो पुरस्कार स्वतः घेताना त्याही पेक्षा तो आनंद माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर बघणं तो माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. त्यानंतर अहिल्याबाई फुले भूषण पुरस्कार मिळालेला आहे. साहित्य प्रभा म्हणून साहित्य संपदाचा पुरस्कार मिळाला आहे. आता नुकतंच सर्वद पुरस्कार मिळालेला.
0: अरे वा, अरे वा.
1: अशी शृंखला बरीच मोठी आहे आणि त्यातलं हे मानाचे पुरस्कार मला वाटतं ज्यांनी मला नाव दिलेलं आहे. आताच अखिल भारतीय संमेलन झालेलं त्या संमेलनमध्ये सुद्धा कविता म्हणण्याचा एक सुंदरसा योग
0: एक
1: आपण म्हणतोय ना की आपल्यामध्ये सकारात्मकता असणं खूप गरजेचं.
0: अगदी अगदी.
1: आणि तुमच्यामध्ये जर सकारात्मकता असेल तर तुम्ही प्रत्येक पाऊल यशस्वी रीतीने पुढे
0: टाकू शकता. अगदीच बरोबर.
1: आपले विचार सकारात्मक ठेवा असे मी सगळ्यांना नक्की सांगू इच्छिते.
0: क्या बात है. मी मुद्दा म्हणूनच अश्विनी मॅडमना अष्टपैल व्यक्तिमत्व याच कारणासाठी बोललेली आहे. याचं उदाहरण, जिवंत उदाहरण तुम्ही आता ऐकलेलंच आहे. अश्विनी मॅम, तुमच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आपडी थापडी या काव्यसंग्रहातील तुमच्या मुलांना आवडणारी कविता मला ऐकायला फार आवडेल.
1: नक्कीच. आणि खरोखर आपल्या सर्व वाचकांना मला ऐकवायला खूप आवडेल. आणि आपण मुंबईचे आणि लोकलचा प्रवास आपला म्हणजे जीवाभावाचा विषय आहे.
0: खरे.
1: मग अशा जी या मुंबईचा प्रवास करताना लोकलचा प्रवास करताना जर प्राणी जर आले तर काय होईल तर अशी काहीशी गंमत असणारी ही बाल कविता आहे.
0: अरे वा.
1: प्राण्यांची सभा.
0: वा.
1: बोरिवली मधून ही प्राण्यांची सभा निघालेली आहे आणि आपली मरीन ड्राईव्ह वगैरे फिरायला जाण्याचा त्यांचा हा बेत आहे.
0: अरे वा.
1: तर या कवितेमध्ये ऐकूयात. राजीव गांधी उद्यानात भरली प्राण्यांची सभा. राजीव गांधी उद्यानात भरली प्राण्यांची सभा. बोलण्याची सर्वांनाच मिळाली बरं का मुभा.
0: अरे वा.
1: मुंबईच्या लोकलने मुंबईच्या लोकलने जाऊ आज फिरायला. मुंबईच्या लोकलने जाऊ आज फिरायला, करू मज्जा मस्ती छान, खेळू मरीन ड्राईव्हला. लोकलचा मधला डबा, लोकलचा मधला डबा बुक केला हत्ती दादाने. लोकलचा मधला डबा बुक केला हत्ती दादाने, दोन दोनच्या रांगेने निघाले आनंदाने अटीने. स्टेशनवर येता येताच, तुम्हाला पण माहितीये लोकलला कशी गर्दी असते, स्टेशनवर येता येता घाम फुटला कोल्होबाला. स्टेशनवर येता येताच घाम फुटला कोल्होबाला, एवढी मोठी गर्दी पाहून जोर आला होता सिंहाला. म्हणे नका घाबरू कोणी, म्हणे नका घाबरू कोणी, मधल्या डब्यात चढा. म्हणे नका घाबरू कोणी, मधल्या डब्यात चढा, सर्वांना मोजता मोजता बोले दोनचा पाडा. मग काय झालं पुढे, टून टून करीत, टून टून करीत गेले लेडीज डब्या ससोभा. टून टून करीत गेले लेडीज डब्या ससोभा, कुठे हरवला म्हणून शोधू लागला वाघोबा. हत्ती दादाला तर आज काही केल्या जाता येईना.
0: बर,
1: हत्ती दादाला तर आज काही केल्या जाता येईना, गर्दी बघून मोराला रडू काही आवरेना. अस्वल दादाची आता नव्हती होत हिम्मत. अस्वल दादाची काही आता नव्हती होत हिम्मत, लेडीज डब्यातून ससोबा म्हणे इकडे मस्त आहे गम्मत. माकड दादा पटकन वरती जाऊन बसला.
0: बर,
1: माकड दादा पटकन वरती जाऊन बसला, आणि लटकलेली माणसं बघून जोर जोरात तो हसला. सर्वांचीच चांगली आता
0: झाली होती पंचायत.
1: सर्वांचीच चांगलीच आता झाली होती पंचायत,
0: लोकल दिली सोडून
1: आणि परतले उद्यानात घाई.
0: खूप सुंदर, खूप गोड कविता, आणि लहान मुलांना खरंच आवडणारी, कारण की राणीबाग, वेगवेगळ्या उद्यानात जायला लहान मुलांना फार आवडतं. आणि यात छोट्या छोट्या बालदोस्तांसाठी छोट्या छोट्या ह्या प्राण्यांची कविता खरंच त्यांना खूप आवडणारी आहे, आणि मला सुद्धा खूप आवडली. बरं का अश्विनी मॅम, अश्विनी मॅम वेळात वेळ काढून आणि आमच्या रिक्वेस्टला मान देऊन तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप सुंदर गप्पा मारला. तुम्ही जनजागृतीसाठी जो काही उपक्रम राबवत आहात ते तुमच्याकडून ऐकून आम्हाला खरंच खूप शिकण्यास आम्हाला मिळालं आणि आमचा दृष्टिकोनही बदलला. यासोबत तुमच्या खूप सुंदर कविता ऐकल्या आणि तुम्ही जो उपक्रम राबवत असता साहित्य संवर्धनासाठी आणि मराठी भाषा संवर्धनासाठी, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. असंच लिहित रहा आणि आम्हाला पण तुमच्या कवितेतून आनंद देत रहा. थँक्यू सो मच.
1: खरं तर तुमचे मला आभार मानायचे आहेत आचार्य. 90 FM ने खरोखर मला त्या योग्य समजलेत आणि तेवढा विश्वास दाखवला, त्यासाठी मी आपले आभारी नाही तर खरोखर ऋणी आहे. आणि मला सुद्धा आपल्या FM सोबत आणि आपल्याशी गप्पा मारताना खूप मजा आली. थँक्यू सो मच. त्याचबरोबर वाचक मंडळी आणि माझ्या परिवाराचा तेवढाच मला हातभार आहे. या सगळ्यांची मी आपल्या 90 FM च्या वतीने सगळ्यांचे आभार मानते.
0: धन्यवाद. श्रोते हो, आज आपण सुंदर गप्पा मारल्या आहेत कवयित्री अष्टपैलू व्यक्तिमत्व अश्विनी अतकरे यांच्यासोबत. तुम्हाला एपिसोड हा कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या सुंदर सेगमेंटमध्ये. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली तुमची आता रजा घेते. धन्यवाद. हसत रहा, वाचत रहा.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये आपण आज आमंत्रित केले आहे शिल्पा खेर मॅडम यांना. नमस्कार मॅडम, मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: नमस्कार.
0: आज आपण शिल्पा खेर मॅडम यांचा सगळा व्यावसायिक प्रवास जाणून घेणार आहोत. त्या सक्षम नागरिक मोहीम या एनजीओशी निगडीत आहेत आणि शाळा शहरातून सक्षम नागरिक घडवण्याचा उपक्रम त्या करत असतात आणि मार्गदर्शक त्यांचे लाभलेले आहेत त्यांना डॉक्टर अनिल काकोडकर सर. आणि या सगळ्या शाळेतील सगळ्या उपक्रमांचा आज किती काळाची गरज आहे हे त्यांच्या अनुभवातून आपल्याला कळेल आणि आज सगळा त्यांचा प्रवास आपण उलगडून घेणार आहोत आपल्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत. तर मॅडम सुरू करूया तुमच्या परवानगीने. सुरुवातीला मला जाणून घ्यायचं की अर्थातच सक्षम नागरिक मोहीम म्हणजे नेमकं काय आहे किंवा थोडं तुम्ही याच्यातून कशी सुरुवात केली त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल.
1: नमस्कार तेजस्विनी, सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज मला इथे बोलावलं आहे. मी एक सांगू इच्छिन की व्यावसायिक म्हणून नाही तर एक भाग्यश्री फाउंडेशन ही आमची संस्था आहे जी समाजात काही सामाजिक काम करीत आहे. म्हणजे स्वतःचा काहीतरी एक वाटा असतो ना, तो उचलणं प्रत्येक व्यक्तीने आवश्यक असतो. तर त्या हेतूने आम्ही ही सामाजिक संस्था माझे पती डॉक्टर जितेंद्र खेर यांनी सुरू केलेली आहे आणि आम्ही बरीच मंडळी यात कार्यरत आहोत. आमचे मुख्य मार्गदर्शक संस्थेचे आहेत डॉक्टर अनिल काकोडकर आणि लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर यांच्या मार्गदर्शनानुसार हे उपक्रम, जे आता तू उल्लेख केलास की सक्षम नागरिक मोहीम, तर हा उपक्रम गेली काही वर्ष शासकीय शाळांमध्ये, मुख्यत्वे शासकीय शाळांमध्ये सुरू आहे. आणि याचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्यांनी कशा प्रकारे अभ्यास करायला हवा, त्यांना एक मूल्य शिक्षण चांगलं मिळायला हवं आणि ह्यासाठी आपले सर्वच शिक्षक मनापासून प्रयत्न करत असतात.
0: बरोबर.
1: त्यांच्या काही अडचणी असतील, प्रत्येकाचं काही वैयक्तिक त्यात अडीअडचणी असतील किंवा काही त्रुटी राहत असतील किंवा कोणी खूप चांगलं काम करत असतील, पण हे मोठ्या प्रमाणावर कार्य चांगल्या प्रकारे होणं फार आवश्यक आहे. तर ह्यासाठी ह्या सक्षम नागरिक मोहीम अंतर्गत योजनेशी उपक्रम, ज्याचे मुख्य मार्गदर्शक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर, आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मुख्य मार्गदर्शक आहेत लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर. तर ह्यामध्ये काय आहे, हे ट्रेनिंग नाहीये मुख्य, म्हणजे कारण आमचा किंवा सरांचं असं म्हणणं आहे की शिक्षक जेव्हा ऑलरेडी बीएड डीएड त्यांचं जे काही एज्युकेशन आहे ते घेतात तेव्हा त्यांना माहिती असते की आपल्या विद्यार्थ्यांना आणि अनुभव असतो परत. बरोबर आहे ना, किती लेक्चर्स घेतले जातात. असं नाही की शिक्षक कोणी व्यक्ती असंच उठते आणि ते शिक्षक होते असं होत नाही.
0: बरोबर.
1: त्यांचे रिहर्सल असते, कित्येक लेक्चर वर्गावर घेतले जातात, तर अनुभवी माणसं आहेत ही. तर त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा ट्रेनिंग कशाला आवश्यक आहे. आणि ट्रेनिंग जर म्हटलं तर आज आपण युट्यूब म्हणा किंवा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म इतर म्हणा, त्याच्यावर अनेक माहिती आहे. मला अमुक एक गोष्ट हवी आहे तर त्याची इत्यंभूत माहिती मला त्याच्यावर मिळते. तर त्यामध्ये अजून एक ट्रेनिंग मध्ये वेळ फुकट घालवला तर होत आहे काय मुख्य, म्हणजे आपल्या शासकीय शाळांमध्ये वर्गाला एक शिक्षक आहे आणि तो शिक्षक जर ट्रेनिंगला गेला तर त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर मग कोणीही नसतं. आणि हा हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या घरचं वातावरण आपल्या घरच्या वातावरणासारखं नाहीये, म्हणजे कमी आहे कुठेतरी असं मी म्हणेन की जी शिक्षणाविषयीची जागरूकता आहे ती थोड्याफार प्रमाणात कमी आहे. मी म्हणणार की नाही आहे म्हणून, तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे शिक्षकांनी लक्ष देणं ही त्यांची मुख्य जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आपण ट्रेनिंग ठेवलेलं नाहीये, आपण हे मार्ग म्हणजे इंटरॅक्टिव्ह लेक्चर असं आपण त्याला म्हणतो.
0: अच्छा.
1: मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख किंवा जे इतर घटक आहेत शिक्षण क्षेत्रातील, शिक्षण विभागातील, त्यांना आपण बोलावतो आणि त्यांना त्याद्वारे मार्गदर्शन करतो. जर एखाद्या केंद्र प्रमुखाने किंवा मुख्याध्यापकाने इन्सिस्ट केलं की हे शिक्षक चांगले आहेत आणि त्यांनी हे मार्गदर्शन ऐकू दे, कारण वर्षातून एकदाच असतं आपलं हे मार्गदर्शन आणि मुख्य म्हणजे हे मोफत आहे, आपण एकही रुपया यासाठी घेत नाही. हे आपलं एक सेवा आहे. की आपण आपलं जी शिक्षण पद्धती आहे जी चांगली आहे ऑलरेडी, आपले शिक्षक चांगलं काम करत आहे, तर त्यांना या मान्यवरांचं, काकोडकर सर, शेकटकर सर यासारख्या मान्यवरांचं मार्गदर्शन त्यांच्यापर्यंत जावं यासाठी काही पीपीटी आहेत, पुस्तिका बनवलेल्या आहेत, त्या देखील आम्ही सॉफ्ट कॉपी मोफत देतो. जर हार्ड कॉपी कोणाला हव्या असतील तर इतक्या मोठ्या प्रमाणावर हार्ड कॉपी, कारण मोफत आहे ना आपलं कार्य, असं नाहीये की कुठे आम्ही पैसे गोळा करतो, तर त्याच्यामुळे त्या सॉफ्ट कॉपी आम्ही मोफत देतो. आणि त्याच्याद्वारे झालंय काय, आता कोल्हापूर जिल्हा परिषद शाळा, ठाणे महानगरपालिका शाळा, इथे गेली काही वर्ष भिवंडी महानगरपालिका येथे देखील हा उपक्रम सुरू होता.
0: अच्छा.
1: आणि ह्या शाळांमध्ये गेली काही वर्ष हा उपक्रम सुरू आहे आणि तिथल्या शिक्षकांचे जर अभिप्राय तुम्ही बघितले तर त्यांना याचा उपयोग होतो आहे असं मी म्हणेन.
0: अच्छा, नक्कीच. तुम्ही भाग्यश्री फाउंडेशनच्या मार्फत सक्षम नागरिक मोहीम ही राबवता, भाग्यश्री फाउंडेशनची स्थापना कधीपासून झाली आणि ती तुम्हाला का करावीशी वाटली, आणि त्याच्या अंतर्गत हा एक उपक्रम आहे सक्षम नागरिकचा, पण अजून काही उपक्रम तुम्ही राबवता?
1: भाग्यश्री फाउंडेशनची स्थापना 2007 मध्ये आम्ही केलेली आहे. 2011 मध्ये ही संस्था रजिस्टर करण्यात आली.
0: ओके. हा,
1: त्याआधी असं होतं की काहीतरी समाजासाठी करावं असं मला वाटायचं. आधी माझा व्यवसाय होता स्वतःचा, मी ग्रॅज्युएशन सायन्समध्ये केलेलं आहे, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन योगशास्त्र मध्ये केलेलं आहे, फॅशन डिझायनिंग देखील केलेलं आहे, आवड म्हणून करत होते.
0: बरोबर.
1: आणि त्यातून गारमेंटचा व्यवसाय होता. आणि जेव्हा मुलुंडमध्ये माझी बुटीक्स होती, निर्मिती बुटीक आणि रुची बुटीक, आणि फॅक्टरी होती स्वतःची जिथे काही म्हणजे ह्याचं गारमेंट प्रोडक्शनचं काम केलं जायचं. परंतु माझी जेव्हा मुलं झाली, 2000 मध्ये मोठा मुलगा झाला आणि 2002 मध्ये माझ्या धाकट्या मुलाचा जन्म झाला.
0: अच्छा.
1: आणि त्यानंतर माझे पती देखील व्यवसायात असल्यामुळे पूर्ण वेळ दोघांनी व्यवसायाला जर दिला तर कुठलाही व्यवसाय हा असाच उभा राहत नाही, त्याला पूर्ण तुम्हाला वेळ द्यावा लागतो.
0: बरोबर.
1: तर त्यामुळे हे ठरलं की ठरलं म्हणजे माझीच इच्छा होती ती की मला माझ्या घराकडे वेळ द्यायचा होता. आणि 2001 पासून साधारण मी माझं हे काम सगळं बंद करत आणलं. त्यानंतर मी पूर्ण वेळ माझ्या मुलांकडे लक्ष देत होते. पण एक तळमळ होती मनामध्ये की काहीतरी आपल्याला समाजातल्या मुलांसाठी करायचंय. आजूबाजूला बघत होते की आपल्या मुलांसाठी आपण करतो, परंतु समाजात जर काही करायचं झालं तर ते करणं फार आवश्यक आहे असं मला वाटत होतं. आणि मी वात्सल्य या अनाथ आश्रमात काही वर्ष जात होते ऍज अ व्हॉलंटियर म्हणून, तिथली परिस्थिती बघितली मुलांची की कशा प्रकारे म्हणजे अनाथ मुलं आहेत, काय समाजात चाललं आहे. तिथूनच त्या आजूबाजूच्या शाळा होत्या तिथे, त्या सेविका ज्या वात्सल्यमध्ये होत्या त्या शाळा म्हणजे त्यांची मुलं त्या शाळांमध्ये जात असत, तर त्या शाळांशी परिचय झाला की अशा प्रकारचं काम चालतं. आणि शिवाई विद्यालय आणि केळणी विद्यालय ह्या शाळांमधून आमचं पहिलं काम सुरू झालं. माझ्या मिस्टरांना देखील हा फाउंडेशन जे आम्ही स्थापन केलं 11 मध्ये, काम तर 7 सालापासून सुरू झालेलं, त्यांना एअरफोर्समध्ये जायची प्रचंड इच्छा होती आणि त्यांनी 7 अटेम्प्ट दिले आहेत. दरवेळेला ते लेखी परीक्षेत पास व्हायचे एनडीए आणि सीबीएसई मध्ये, परंतु एसएसबीला ते रिजेक्ट झाले. त्याची कारणं अनेक असतील, कारण ती कठीण परीक्षा आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला. परंतु दोघांनाही एक मनात होतं की समाजासाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे, तर त्यांनी देखील त्यांची कंपनी स्थापन केली, माउंटन रेंज प्रॉपर्टीज अँड रिसॉर्ट्स. तर त्याच्यामध्ये यश मिळायला लागलं. आणि मग मी जसं म्हटलं की माझा व्यवसाय थांबवून मी माझ्या मुलांना बघत होते, त्यानंतर थोडंफार समाजात जाऊन काम करण्याचा प्रयत्न करत होते किंवा मी शिकत होते असं मी म्हणेन काम करण्यापेक्षा. तर आपण काम करतो ना तेव्हा कुठल्याही ह्याच्यात म्हणजे क्षेत्रामध्ये, तेव्हा आपण पण बऱ्याच गोष्टी शिकत असतो, आपण फक्त देत नसतो तिथे, हे मी अगदी आवर्जून सांगेन. तर त्या अनुभवानंतर आम्ही असं ठरवलं की आपण आपली एक संस्था स्थापन करायची, जेणेकरून या मुलांसाठी आपल्याला काही करता येईल. आणि समाजात देखील अशी अनेक लोक होती की ज्यांना काही आर्थिक मदत करायची होती की तुमची संस्था आहे ना तर आम्ही काहीतरी देऊ, तर त्यांना आम्ही सांगायचो की आर्थिक मदतीपेक्षा पण ना तेजस्वीनी वेळ हा फार महत्वाचा असतो.
0: अच्छा.
1: कारण आम्ही जेव्हा या शाळांमध्ये काम सुरू केलं तेव्हा एकतर कित्येक शाळांना अनुदानित होत्या, त्यांना फीज ऑलरेडी भरली जात होती. मी अक्षरक्षा 2 वर्ष तरी मुलांची फीज भरली आहे, एक एक वर्ग दत्तक घेऊन. परंतु लक्षात आलं की अरे ह्यांची फी भरली जात आहे, त्यांना अन्न किंवा
0: युनिफॉर्म,
1: पुस्तक, वह्या हे सगळं मोफत मिळतंय.
0: अच्छा,
1: पण मिळत काय नाहीये माहितीये का? एक प्रॉपर पद्धतीने शिक्षण मिळत. आणि तिकडे लक्ष देणं फार आवश्यक होतं, कारण मुलांच्या घरचं ते वातावरण नाहीये. कुठलीही शाळा, आज मी शासकीय शाळांमध्ये देखील अनेक शाळांमध्ये फिरले कामानिमित्त, तर एक गोष्ट आवर्जून आढळली की प्रत्येक गोष्ट आहे, परंतु मुलांना योग्य प्रकारे शिक्षण देणं ही आजची काळाची गरज आहे. तर अशा प्रकारे ही संस्था सुरू झाली, हे काम सुरू झालं आणि ते आतापर्यंत या
0: टप्प्यावर आलं
1: की जिथे आम्ही महाराष्ट्रातल्या बऱ्याच शाळांमध्ये काम करत आहोत. आणि दुसरं म्हणजे तर सुरुवातीला आम्ही म्हणजे महिला बंदी जे आहेत, भाईखाळा जेल इथले, त्यांच्यासाठी काही शिबिरं घेणं, पीआरसी पॅराप्लॅजिक रिहेबिलिटेशन सेंटर आहे खडकी येथे, तर सैनिकांसाठी काही शिबिरं. पण मुख्य जे आमचं होतं ना, ते नेहमी स्टुडंट ओरिएंटेडच राहिलेलं आहे की विद्यार्थ्यांसाठी आम्हाला काम करायचं होतं. याचं कारण हे आहे ना की समाजात तुम्हाला कुठेही बदल घडवायचा असेल
0: बरोबर,
1: तर त्याचं मुख्य जे हे आहे, पाया जो आहे तो तुमच्या शिक्षणात आहे. तुम्हाला चांगले इंजिनियर्स घडवायचे आहे, तुम्हाला चांगले गृहिणी घडवायचे आहे, तुम्हाला चांगले म्हणजे डॉक्टर किंवा नर्सेस घडवायचे आहेत, तुम्हाला चांगले वकील घडवायचे आहेत, राजकारणी घडवायचे आहेत, समाजकारणी घडवायचे आहेत, त्याचा बेस जो आहे ना तो शिक्षणामधून मुख्य सुरू होतो. आणि म्हणून आमच्या फाउंडेशनचं जे हे आहे एज्युकेशन सपोर्ट पॉवर अँड विजडम, की तुम्ही एज्युकेशनला जर सपोर्ट केला शिक्षणासाठी योग्य प्रकारचं, शिक्षण म्हणजे काय की ज्यातून तुमची शक्ती जागृत होणं, तुम्हाला कळणं. नुसतं मी शिक्षण घेतलेलं आहे आणि माझ्याकडे ती पॉवरच नाहीये काही आवाज उठवायची, काही चांगलं काम करायची. मी केवळ आपलं म्हणजे झापड लावलेल्या बैलासारखं म्हणा किंवा व्यक्तीसारखं फिरते, तर मग किंवा मी छोट्याशा कारणांनी निराश होऊन आत्महत्या करणार आहे, तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय? किंवा मी दुसऱ्यांवर जळफळणार आहे, मी स्वतःला कमी लेखणार आहे, तर ते संतुलन देऊ शकत नाही. ते शिक्षणच काय कामाचं? शिक्षणामधून तुम्हाला संतुलन मिळणं फार आवश्यक आहे, मानसिक संतुलन. अर्थार्जनाचं एक आपण बघतो, परंतु आपण हे बघतो का की समाजात पैसे मिळाले आहेत म्हणून सगळी जण अगदी खुश आहेत. पैसे तर मिळत आहेत ना, पण मग आत्महत्या का होत आहेत, फ्रस्ट्रेशन का आहे, निराश का आहे? तर ह्या सगळ्याचं मूळ आहे की शिक्षणामधून एक संतुलित व्यक्तिमत्व तयार व्हायला, तर त्यावर आपण मेन फोकस केलं नेहमी आणि त्यासाठी आपण सपोर्ट करतो आणि त्यामधून हे कार्य सुरू आहे, म्हणजे ह्या भावनेने सुरू आहे. जसं इव्हन आपलं भाग्यश्री फाउंडेशनचं जे एक छोटीशी कविता आहे, माझे भाग्य माझ्या हाती जाणीले आहे, कुणीने येऊन करतो उद्धार ओळखले आहे, तर त्यामागची भावना पण ही आहे की कोणी भाग्यश्री फाउंडेशन किंवा एखादी व्यक्ती कोणी येऊन तुमचा उद्धार नाही करू शकणार.
0: बरोबर,
1: ती किती महान देखील असेल व्यक्ती, पण तुमचा उद्धार जर करायचा तर तो तुम्हाला करणं आवश्यक आहे. तुम्हाला संतुलित व्यक्तिमत्व हवंय तर ते तुमचं तुम्ही होणं आवश्यक आहे. आणि यासाठी आपल्या शिक्षकांचं, कारण विद्यार्थ्यांना शिकवणारा जो मुख्य घटक आहे ना तो शिक्षक आहे. आम्ही किती जरी आता हे आपलं आजचं जे सेशन आहे किंवा इंटरव्ह्यू आहे, तुम्ही जरी शाळेमधून दाखवला तरी विद्यार्थ्यांना किती कळणार आहे तो?
0: बरोबर,
1: शिक्षकांना कळेल, विद्यार्थ्यांना किती कळणार
0: आहे?
1: विद्यार्थ्यांना घडवणारा मेन घटक हा शिक्षक आहे. आणि त्यासाठी आपण शिक्षकांसाठी ही सक्षम नागरिक मोहीम हे काम करत आहोत. तुम्ही जर फाउंडेशनच्या वेबसाईटवर पण बघितलं तर अनेक शिक्षक उत्साहाने यात सहभागी होत आहेत, कारण त्यांचा सन्मान ठेवला जातो आहे. मुख्य आम्ही त्यांना शिकवत नाही, तुम्ही पाचवीला कसं शिकवा, तुम्ही पहिलीला कसं शिकवा, तुम्ही आठवीला कसं शिकवा. काकोडकर सरांच्या प्रगाढ अनुभवाच्या द्वारे आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत की मुलांना लिहिता वाचता कसं यायला हवं, त्यासाठी तुम्ही काय करू शकता, मुलांनी एक चांगलं व्यक्ती कसं व्हायला हवं, किंवा मुलांनी एक क्रिटिकल थिंकिंग, ऑर्गनाइज थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग हे कशा प्रकारे, एनईपीच्या ज्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्याच्या ज्या टर्म्स आहेत त्या कशा प्रकारे, कारण मुलांना तर कळत नाही ना की एनईपी काय आहे, त्याचे टर्म्स काय आहेत, ते नुसतं घोकून एक वेळ करतील एखादी गोष्ट, तर त्या सहज पद्धतीने कशा प्रकारे करायच्या, ह्यासाठी जो रोजनिशी उपक्रम आहे, मध्ये काही विचारायचं
0: नाही नाही बोला ना,
1: रोजनिशी उपक्रम आहे त्यामध्ये आम्ही असं जनरली वाटतं की रोजनिशी म्हणजे डायरी लिहायची, ते नाहीये त्याच्यामध्ये.
0: अच्छा
1: त्यात पण आपण 28 आठवड्याचा उपक्रम दिलेला आहे.
0: अच्छा
1: आणि त्यामध्ये ह्या एनईपीचे जे टर्म्स आहेत त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पण मुलांना जर आपण म्हटलं की तुम्हाला ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या टर्म्स कम्प्लीट करून घेतो होता, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, ऑर्गनाइज थिंकिंग हे तुम्ही करायचंय, मुलांना कळणार नाही. त्याच्याऐवजी आपण त्यांना देतो की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काय काय केलं ते लिहा. मुलं आवडीने लिहितात. ज्यांना लिहिता देखील येत नसतं ना त्यांना काय होतं, जनरली शाळांमध्ये मार्क मिळाले की कौतुक केलं जातं, बरोबर आहे ना. पहिला आला, दुसरा आला, 90 टक्के, 80 टक्क्याला तर तसंही
0: दिलं
1: जात. मग ही मुलं जी आहेत ना जी 50 टक्के 60 टक्के मिळवणारी आहेत किंवा जी पास होण्यासाठी पण त्यांना कष्ट घ्यावे लागतात, ती ना बावरून जातात. त्यांच्या मनावर एक होऊन जातं की मी म्हणजे ढ आहे, मला काही जमणार नाही. आणि ह्या जेव्हा आपल्या रोजनिशीमध्ये मुलं लिहायला लागतात ना, आणि तेव्हा जर काही मुलांनी लिहिलं की मी माझ्या घरी आईला मदत केली, मी आजीला मदत केली, अर्थात शिक्षकांना कळत असतं ना खरं खोटं. किती जरी खोटं लिहिलं तरी शिक्षक ते पकडणार, आपल्याला नाही कळणार इथे बघा. तर ह्या मुलांना काय होतं की अरे मी पण तर चांगली कामं करतोय, पण कौतुक त्याचं होत आहे कारण त्याला लिहिता येत आहे. परत ते ग्रुप आहेत आमचे, त्याच्यावर ते फोटो पाठवले जातात. नंतर आम्ही पुस्तिका छापतो त्या मुलांच्या भाग्यश्री माझी रोजनिशी म्हणून, की त्यामध्ये प्रत्येक मुलांचं लिखाण येतं आणि ते सगळीकडे वाचलं जातं. तर तेव्हा ह्या मुलांना देखील एक इच्छा उत्पन्न होते की मी पण काहीतरी चांगलं करत आहे, किंवा माझ्या देखील मनात काहीतरी आहे जे मला व्यक्त करायचंय. आणि प्रत्येक मूल मग लिहायचा प्रयत्न करतो, ते 12 कडे शिकण्याकडे जातात. कारण मला वाटायला हवं तर मी ते करणार, कोणीतरी सांगताय म्हणून ते मी नाही करणार.
0: बरोबर,
1: तो प्रयत्न ह्या उपक्रमामध्ये
0: केलेला आहे. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये शिल्पा खेर मॅडम यांच्याशी आपला संवाद असाच सुरू ठेवूया. तुम्हाला वाटेल सेलिब्रिटी हा शो यामध्ये मॅडमना कसं पण का, त्याच्या मागचा उद्देश सांगते की असे काही व्यक्ती आपल्या समाजात असतात की ज्या आपल्या कर्तृत्वाने आपलं सगळं भावविश्व उजळून टाकतात, म्हणून मी त्याला सेलिब्रिटी म्हटलेलं आहे. म्हणजे फक्तच नाटक चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटी नसतात, पण ह्या समाजातील सेलिब्रिटी शिल्पा खेर यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ, आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये शिल्पा खेर मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. भाग्यश्री फाउंडेशनच्या उपाध्यक्षा आणि सक्षम नागरिक मोहीम या दोन्ही उपक्रमांच्या त्या अध्यक्षा म्हणून काम पाहतात. मॅडम, जसं आपण म्हणालात की सगळ्या शाळांमध्ये शिक्षक शिकवतातच असतात आणि शिक्षकांना सगळे बीएड आहे, एमएड आहे, सगळे कोर्सेस सुद्धा होतात, त्यांना शिक्षक म्हणून कसं घडायचं हे सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. पण तुमच्या सक्षम नागरिक मोहिमे अंतर्गत जे उपक्रम तुम्ही राबवताय मुलांच्या दृष्टीने, तर म्हणजे शिक्षक घडवण्याचा तुमचा एक मानस आहे तो नेमका कसा आहे, आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याविषयी यामध्ये नोंद आहे तर त्याविषयी थोडंसं संक्षिप्तपणे थोडंसं तुम्ही सांग.
1: आत्मनिर्भर युवक उपक्रम विषयी सांगण्यापूर्वी मी थोडं मगाशी तुझ्या प्रश्नाकडे जाते की थोडं आमचं अधिक कार्य तू विचारलं होतं आणि ते मी
0: नक्कीच.
1: तर अनेक शाळांमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी छोटे छोटे स्किट्स किंवा वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा अनेक स्पर्धा घेत आणि त्याच्यातून एक हे झालं की सैनिकी प्रशिक्षण किंवा सैनिकी प्रशिक्षण हा मोठा शब्द झाला, पण सैन्याविषयी थोडक्यात माहिती देणं फार आवश्यक आहे. कारण मी स्वतः पुस्तकं लिहिली आहेत, तर सैनिकांविषयी पुस्तकं लिहिताना हे जाणवलं की त्यांचं त्या प्रकारची मनोवृत्ती तयार केली जाते किंवा एक सैनिक जो तयार केला जातो, आपण रायफल शूटिंग किंवा हॉर्स रायडिंग ह्या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी बाकी एक जी मनोवृत्ती तयार होते, तर ती मनोवृत्ती आपल्या विद्यार्थ्यांना ठाऊक असणं फार आवश्यक आहे. आणि एनसीसी, एनएसएस ह्या गोष्टी देखील आज महत्व थोडं कमी होत आहे शाळांमध्ये. सगळा भर असतो तो
0: म्हणजे
1: सुरू झाली की मुलाला क्लासेस सुरू होतात, त्याच्यामुळे ते जे वय असतं ऍक्च्युली ह्या गोष्टींचं जे जाणीव आहे व्यक्तिमत्व विकासाची किंवा सैनिकी व्यक्तिमत्वासाठी काय हवं ती जाणीव यायला 7वी 8वी पासून सुरुवात होते. पहिली दुसरीतल्या मुलाला तितकं माहिती नसतं आणि त्याच वेळेला आपले क्लासेस किंवा मार्कांचं टेन्शन हे सगळं सुरू होतं. तर त्यामुळे असं झालं की आपण आत्मनिर्भर युवक उपक्रम यामध्ये सुरुवातीला आपण असं घेत होतो की बेसिक इलेक्ट्रिक परिचय, मेजर गावंड म्हणून आहेत ठाण्यामध्ये, अतिशय आता त्यांचं निधन झाल्यानंतर, तर सर अतिशय आदरणीय असं व्यक्तिमत्व, त्यांनी आपल्या फाउंडेशन बरोबर हे काही लेक्चर्स घेतली की कशा प्रकारे एक सैन्यात जायचं
0: असेल.
1: मुलांना माहितीच नसतं बेसिक की आता टॅट्यू असला तर सैन्यात घेत नाही किंवा कानात मळ असला तर तुमचं रिजेक्शन होतं,
0: ह्या
1: बेसिक गोष्टी माहिती नसतात. मलाही माहिती नव्हतं, सरांमुळे मला कळल्या. तर त्याचं एक पत्रक सरांनी तयार केलं आणि ती माहिती द्यायची की तुम्हाला 50% वरती मार्क लागतात जर जवान म्हणून पण तुम्हाला, किंवा मुलींसाठी दुसऱ्या काही सर्व्हिसेस अवेलेबल आहेत सैन्यामध्ये. आणि अक्षरक्षांना शेकडोनी मुलं ती माहिती घ्यायला यायची, उर्दू मिडियमची, मराठी मिडियमची, हिंदी मिडियमची सगळी मुलं यायची. कारण एक प्रत्येकाला माहिती हवी होती सैन्याविषयी, सैनिकांविषयी, किंवा एक जॉब मिळावा म्हणून देखील येत असतील, पण ही मुलं माहिती घ्यायला यायची. आणि त्यानंतर डॉक्टर काकोडकरांनी हे सुचवलं की आपल्याला रोजनिशीमध्येच आम्ही त्याचा एक भाग ठेवला होता, पण सरांनी असं सांगितलं की आपण तो एक वेगळा उपक्रम करूया आणि सैनिकांमध्ये सैनिकी अधिकाऱ्याचं आपण मार्गदर्शन घेऊया त्यासाठी. आणि त्यामुळे आम्ही लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर यांच्या मार्गदर्शनाने आत्मनिर्भर युवक उपक्रम सुरू केला. तर ह्याचं बेस काय आहे आत्मनिर्भर युवक उपक्रमचा, की विद्यार्थ्यांना सैनिकी व्यक्तिमत्व कळावं. कारण आपल्या जर आपण सुरुवातीला सरांनी त्यात मेन्शन केलेलं आहे की संरक्षण म्हणजे देशाचं संरक्षण, राष्ट्रीय संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा या गोष्टी काय आहेत, तर राष्ट्रीय संरक्षण कोण करतं, सैनिक
0: करतात,
1: त्यामध्ये नागरिक म्हणून आपला वाटा अगदी
0: नगण्य
1: आहे. परंतु राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय, तर ह्या सुरक्षेचे आयाम दिलेले आहेत सरांनी त्या पुस्तिकेत. ही जी मार्गदर्शन पर शिक्षकांसाठी पुस्तिका आहे, शिक्षक ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत
0: पोहोचवतात. बरोबर.
1: तर त्यामध्ये आहे की मानसिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, आध्यात्मिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, भौगोलिक सुरक्षा, हे 5 आयाम सुरक्षेचे दिलेले आहेत. आणि या सुरक्षेवर आपलं संरक्षण फार अवलंबून असतं, कारण त्यांनी यात उदाहरण दिलेलं आहे की ट्विन टॉवर वर जो हल्ला झाला तेव्हा अमेरिकेचं संरक्षण व्यवस्था बळकट होती, परंतु तो हल्ला तरी कारण सुरक्षा नव्हती तिथे.
0: बरोबर. अच्छा.
1: आतली सुरक्षा जी होती तिथे कुठेतरी भगदाड होता ना. तर त्याच प्रकारे आपल्या राष्ट्राची सुरक्षा मजबूत असणं कितीतरी आवश्यक आहे. संरक्षण सैनिकांच्या हातात आहे पण सुरक्षा आपल्या हातात आहे. आणि या पाच ज्या सुरक्षा आपण आता बघितल्या की भौगोलिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, आध्यात्मिक सुरक्षा आणि मानसिक, त्याचा पाया आहे मानसिक सुरक्षा आणि तो आपण शिक्षण क्रमामधून घडवायला हवा. आर्थिक सुरक्षा आणि भौगोलिक सुरक्षा आपल्याला शक्य नाहीये की आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ. आपलं पोलीस दल आहे, आपले इतर घटक आहेत समाजातले जे हे करत असतात, परंतु विद्यार्थ्यांकडून मानसिक सुरक्षा जर लहान वयातच जर तयार करून घेतलं त्यांना त्या दृष्टीने, तर मानसिक सुरक्षा म्हणजे काय त्या गोष्टीविषयी त्यांनी की माझ्यामध्ये संयम असणं, धैर्य असणं, एखाद्या परिस्थितीचा सामना कशा प्रकारे केला जायला हवा, ह्या ज्या गोष्टी आहेत, संतुलित व्यक्तिमत्व, तर त्या गोष्टी येतात मानसिक सुरक्षेमध्ये. आणि हा आपण एक गोष्ट जी आहे ना ती कुठेतरी मुद्दामून नाही पण आपल्याकडून ती थोडीशी सुटते आहे.
0: अच्छा.
1: तर त्याच्यामुळे आत्मनिर्भर युवक उपक्रम मध्ये आम्ही यावर भर दिला की सैनिकी व्यक्तिमत्व घडवा. सैनिक घडवा नाही, तुम्ही ते युनिफॉर्म प्रत्येक जण घालेलच असं नाही. मिलिटरी एज्युकेशन काही काही देशांमध्ये कंपल्सरी आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता तसं करणं कदाचित कठीण आहे म्हणजे, परंतु आपल्या देशामध्ये शाळा शाळांमधून आपण सैनिकी व्यक्तिमत्व तर घडू शकतो.
0: बरोबर.
1: पण आपण सैनिकांना सॅल्यूट करतो, त्यांच्याविषयी आदर
0: असतो
1: नेहमीच. तर तो आदर आपण ऍक्च्युली असं म्हणतो ना की आदर हा बोलण्यातून नव्हे तर कृतीतून यायला हवा. ती कृती आहे की आपण आत्मनिर्भर युवक उपक्रम आपण विद्यार्थ्यांकडून म्हणजे करून घेण्याचा प्रयत्न
0: करतो. किती वेगळा विचार आहे, कारण आपण नेहमी झापड लावल्यासारखे फक्त आर्ट, सायन्स, कॉमर्स, डॉक्टर, इंजिनियर, वकील हे आणि फार तर इंजिनिअरिंगच्या बऱ्याच शाखा आहेत त्यामुळे सगळं झापड लावल्यासारखे तिकडेच जातो. पण आपल्याला व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या संधी आणि देशासाठी समर्पण करण्याच्या संधी किती विविधतेने उपलब्ध आहेत या तुमच्या माध्यमातून कळलं. आणि खरंच मुलांना म्हणजे स्वतः सैनिक क्षेत्रात भरती न होण्यापेक्षा तुम्ही एक उत्तम नागरिक, एक देशाचे उत्तम नागरिक कसे होऊ शकता यासाठी तुमची संस्था काम करते. अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. मला वाटतं बरेच जण म्हणजे नामांकित व्यक्ती म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकर तर आहेतच, पण अनेक व्यक्ती तुमच्याशी या उपक्रमाच्या दरम्यान जोडलेले असतील आणि त्यांचं मार्गदर्शन सगळ्या मुलांना मिळालेलं असेल. तर अशा काही नामांकित व्यक्ती तुमच्या प्रकल्पाशी जोडलेल्या आहेत का?
1: अनेक नामांकित व्यक्ती आहेत. मी आता जर मुख्य जे आहेत आमचे मार्गदर्शक ते डॉक्टर
0: अनिल काकोडकर सर
1: आणि लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर सर. बाकी अनेक व्यक्तींनी लेक्चर्स घेतलेली आहेत. मी एकाचं नाव घेतलं आणि एकाचं सुटलं तर मुद्दामून घेत नाही आहे, परंतु सरांचं मार्गदर्शन इतक्या चांगल्या प्रकारचं आहे. आणि अनेक मी सांगू का तुम्हाला की शिक्षण क्षेत्रामधील म्हणजे आपले अनेक मुख्याध्यापक, अनेक
0: कुलगुरु वगैरे
1: किंवा आपले कमिशनर पासूनची लोक, शिक्षणाधिकारी पासूनची लोक सर्वांनी मदत केलेली आहे. म्हणजे तेव्हा त्यांना हे पटलं की बाबा हा काही विनामूल्य आहे, फक्त आर्थिक गोष्ट नाही आहे. विद्यार्थ्यांचा किंवा शिक्षकांचा जो वेळ आहे त्यांना शिकवण्यामधला त्याच्यावर कुठे याचा परिणाम होत नाही. आणि विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी जसं आपण म्हटलं की आपण सैनिक घडवण्यासाठी पण प्रयत्न नाही.
0: बरोबर.
1: तर सैनिकी व्यक्तिमत्व, एक जबाबदार व्यक्तिमत्व, ज्याला जाणीव आहे की मला काय करायचं आहे. म्हणजे फक्त देशसेवा अशी म्हणून होत नाही ना, माझ्या कार्यातून ती व्हायला हवी. जर मी शिक्षक आहे तर मी देशसेवा कशी करू शकेन की माझ्या
0: विद्यार्थ्यांना
1: चांगलं घडवू शकेन. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयीचं मार्गदर्शन आहे. आणि अनेक जण यात सहभागी होत आहेत. त्यांनी चांगलं काम केल्यावर शिक्षकांना देखील आपण डॉक्टर काकोडकर आणि शेकटकर यांच्या सहीचं सर्टिफिकेट देऊन आपण त्यांचा सन्मान करतो. त्याच्यामुळे शिक्षकांना देखील एक चांगलं वाटतं की अरे आम्ही जी मेहनत घेत आहोत त्याची कुठेतरी पोस्ट पावती आम्हाला मिळते आहे. तर सगळ्यांनी मिळून हे काम चाललेलं आहे. हे आज मी तुमच्या समोर तरी सांगायला आलो आहे,
0: पण याच्यामध्ये अनेक हात आहेत,
1: पण अनेक घटक आहेत प्रत्येक विभागात. आता नाशिकमध्ये आमचं काम सुरू आहे, कोल्हापूरमध्ये आमचं काम सुरू आहे, मुंबई उपनगर, ठाणे जिल्हा, तर तिथले मुख्य प्रतिनिधी आहेत. हे सर्वांचं तितकाच
0: महत्वाचा वाटा आहे.
1: आणि हे खरं सांगायचं तर आपल्या देशातील नवीन पिढी एक जबाबदार घडवण्यासाठी.
0: बरोबर.
1: आपल्या देशातीलच लोक हे विनामूल्य सहकार्य करत आहे आणि तीच सक्षम नागरिक मोहिमेचा खरं म्हटलं तर शक्ती आहे.
0: नक्कीच. मॅडम, आता सगळ्या शिक्षकांबद्दल किंवा विद्यार्थ्यांबद्दल अशा काही प्रतिक्रिया असतील की तुम्हाला भेटून की मॅडम खूप छान स्तुत्य उपक्रम आहे आणि आम्हाला यातनं हे शिकायला मिळालं, असे काही अनुभव तुमच्या गाठीशी आहेत का?
1: अनेक आहेत. म्हणजे तुम्हाला मी सांगायचं झालं तर शिक्षकांनी जे अभिप्राय दिलेले आहेत त्यांच्या वेबसाईटवर आहेत, त्यांना एकतर काय होतं ना, विद्यार्थी जे लिहत पण नसतात, आपण त्या रोजनिशी उपक्रम मध्ये असं केलेलं आहे की आकलन क्षमतेनुसार त्यांचे गट केलेले आहे. जनरली आपण काय बघतो की मार्क बघतो की मार्क किती मिळाले, तर मुलं हिरमुसतात. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छिन की कोल्हापुरातल्याच एका शाळेत आम्ही स्कूल व्हिजिट पण करतो, पण आपला उपक्रम कशा प्रकारे चालू आहे ते बघायला. अशीच आमची भेट होती आणि त्यांना माहिती नव्हतं की मी रोजनिशी तपासणार आहे. आणि मी गेले आणि विद्यार्थिनी त्या रोजनिशी उघडून दाखवल्या. स्कॉलरशिपचा निकाल लागला होता आणि ते शिक्षक प्रिन्सिपल जे होते ते मला दाखवत होते की स्कॉलरशिपला आलेली मुलं काय होतं ना. जेव्हा आपण स्कॉलरशिपला येणं चुकीचं नाहीये पण अतिशय चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा आपण त्या चारच मुलांची ओळख करून देतो तेव्हा बाकीच्या मुलांमध्ये कुठेतरी एक त्यांचं पण काहीतरी चांगलं असेल ना, ही पण गोष्ट ओळख करून दिली जायला हवी.
0: बरं,
1: तर ते आपण मूल्यमापन करतच नाही, फक्त मार्कांवरच मूल्यमापन करतो. तर ही रोजनिशी बघताना एका मुलीच्या वहीविषयी मी तुम्हाला आवर्जून सांगेन की याचा उपयोग कसा होतो या उपक्रमाचा. त्या विद्यार्थिनीने एक पावसाळ्यातल्या काही घटना लिहिल्या होत्या की माझं अमुक पाऊस आला तेव्हा पूर आला होता कोल्हापुरात त्या वर्षी, चार वर्षापूर्वीची घटना आहे. आणि माझ्या पप्पांकडे मी आग्रह केला, त्याने एका ठिकाणी लिहिलं की माझा बर्थडे आहे तर तुम्ही साजरा करायला हवा.
0: अच्छा.
1: आणि मला केक हवा आणि नवीन ड्रेस हवा.
0: अच्छा.
1: तर पप्पा म्हणाले ह्या वर्षी शक्य नाहीये, आपण कारण पुरात सगळं शेत वाहून गेलंय. तर ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या फार महत्वाच्या असतात तुमच्या अभ्यासा इतक्याच. तर त्या पप्पा म्हणाले नाही, पण मी हट्ट केला म्हणून मग त्यांनी मला केक आणि ड्रेस दिला.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर मी काही दिवसांनी तिने लिहिलं होतं तिथे.

0: की माझी मैत्रीण चांगली मार्क मिळवायची आणि मला कमी. रोज निशी तेव्हा आम्ही लिहाय, मला नेहमी एक प्रश्न होता की तिला चांगले मिळतात आणि मला का नाही, सारख्याच बॅकग्राऊंड दोघींची आई करणारी. आणि मला प्रश्न असायचा की तिला चांगले आहेत आणि मला का नाही. मग ते तेव्हा रोजनिशी मध्ये आपण दिनक्रम लिहितो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की स्कॉलरशिपच्या टीचर्सनी आम्हाला सांगितलंय की विद्यार्थ्यांना हा दिनक्रम करायला उपयोग झाल्यामुळे त्यांना स्कॉलरशिपमध्ये फायदा झाला.
1: अच्छा.
0: दिनक्रम लिहितात ते ह्या मुलीने लिहिलंय की माझ्या मैत्रिणीचा दिनक्रम जेव्हा बाईंनी वर्गात काही जणांच्या रोजनिशी वाचून दाखवायला आम्ही सांगतो आवर्जून, त्यात फक्त एक महत्वाची गोष्ट आम्ही सांगतो की मुलं लिहितात ना फ्रीली लिहितात, कधी कधी आई वडिलांची मांडणं काही पर्सनल अगदी अफेअर पण लिहितात, तर तेव्हा मात्र शिक्षकांना एक विनंती असते ते आमच्यापर्यंत पाठवून आपल्याला सनसनाटी बातमी नाही करायची. आपलं उद्दिष्ट हे आहे की मुलांनी ते आई वडील समजत असतात शिक्षकांना, म्हणून तिथे फ्रीली लिहिलं जात. ते जर सगळ्यांना सांगितलं गेलं तर मग मुलांना ती सवय लागेल की मग आपल्याला हवं तसंच लिहायचंय काहीतरी विचार करून कल्पना करून, तर ते नकोय आपल्याला. मुलांचं जे काही पर्सनल असेल ते तुम्ही वाचा, त्यांना मार्गदर्शन करा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत या, पण त्यांचं नाव न घेता.
1: अच्छा.
0: कुठेही हे नको, नाही तर काय होईल, ते रोजनिशे उपक्रम बाजूला राहील आणि सनसनाटी बातम्या तयार
1: व्हायला,
0: हिनी असं लिहिलं हिनी असं लिहिलं, त्याचा हेच वेगळीकडे राहील. तर ह्या मुलीने जेव्हा शिक्षकांनी वाचून दाखवलं त्या मुलीने लिहिलेला दिनक्रम तिच्या मैत्रिणीने जिला चांगले मार्क मिळायचे, तेव्हा ती म्हणाली मला कळलं माझी मैत्रीण सकाळी लवकर उठून थोडं वाचन करते, मग शाळेत येते, शाळेतून घरी गेल्यावर हातपाय धुवून जेवते, थोडा आराम करते, अगदी पटापट सांगते थोडं आराम करते आणि त्याच्यानंतर ती थोडा वेळ खेळायला येते बाहेर, मग संध्याकाळी जाऊन ती अभ्यास करते तिचा आणि आई बरोबर टीव्ही बघते थोडा वेळ, झोपते, झोपताना थोडं आवरून सगळं झोपते, त्याच्यामुळे लवकर झोपल्यामुळे लवकर
1: लवकर.
0: आणि माझ्या दिनक्रमात मी असं लिहिलं आहे, ती म्हणते की मी सकाळी उशिरा उठते, तिथूनच सुरुवात होते, का ते रात्री कळेल आपल्याला. दिवसभर शाळेत गेल्यावर घरी आल्यावर आई घरकाम करायला गेली असते, दोघींची आई घरकाम करायला गेली, मी घरी गेले की पहिला टीव्ही
1: लावला,
0: टीव्ही मध्ये मन इतकं गुंत की तोपर्यंत झोप पेंगाळायला
1: पाहिजे,
0: मग झोप येते, झोपून उठेपर्यंत सगळे खेळायला गेलेले असतात, खेळायला जाणं होतं, खेळायला गेल्यावर खेळून घरी आल्यावर आई आलेली असते, तिला थोडी मदत करावी लागते, मग अभ्यास करायला रात्र येते, काही काही अभ्यास करून झोपायला उशीर होतो, सकाळी
1: उठायला उशीर
0: होतो. आता मला कळलं की हिचं काय बरं गुपित आहे, जे मला कळत नव्हतं, शेजारी राहणाऱ्या नव्हत्या त्या, तर त्यामुळे त्याप्रमाणे रोजनिशीमुळे कळलं. आणखी एक घटना तुम्हाला सांगेन रोजनिशीची, एका शिक्षकांनी, आपण आकलन क्षमतेनुसार गट करतो, आकलन क्षमता उत्तम, आकलन क्षमता मध्यम, आकलन क्षमता कमी, तर आकलन क्षमता मध्यम म्हणजे साधारण लिहिता वाचता येणारी मुलं, त्या गटातल्या मुलीने शिक्षकांना विचारलं, तिला लिहायचा कंटाळा होता, की मी ग्रामीण भागातली मुलगी, जिल्हा परिषद शाळेतली, मी रोज एक झाडाचं चित्र काढू का आणि त्याच्या बाजूला, म्हणजे दर आठवड्याला, आठवड्याला लिहिलं तरी चालतं असं काही नाही की रोजच लिहा, प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे, पण मिनिमम आठवड्यातून एकदा लिहिणं आवश्यक आहे. तर मी चित्र काढू का आणि ते चित्राच्या बाजूला, मग हे आंब्याचे झाड आहे, याला मे महिन्यात आंबे येतात, जे काही असं सुरू केलं तिने, दर आठवड्याला चांगलं चित्र. आणि एक सरांनी, काकोडकर सरांनी त्यांच्या पुस्तिकेमध्ये आवर्जून सांगितलेलं आहे की मुलांचं कौतुक करा, कौतुक माणसाला पुढे जाण्या
1: पुढे जाण्यासाठी बळ देतं.
0: तुम्ही म्हटलं ना की अरे हे काय एवढे 10 मार्क मिळाले 20 पैकी, तर मूल हिरमुसतं आणि तेच तुम्ही अरे 10 मिळाले ना पुढच्या वेळेला अजून मिळतील तुला, 10 काय कमी नाही 20 पैकी, ते 12 मिळवेल पुढच्या वेळेला.
1: बरोबर. मानसिकता समजून
0: त्या सरांनी कौतुक केल्यामुळे ही मुलगी काय झालं, 2 ओळीच्या 4 ओळी 4 ओळीच्या 8 ओळी आणि 2 पानं लिहायला लागली ती हळूहळू. सराव लागतो ना, गाडी बघा आपण शिकतो कधी, तर गाडीला काय लागतो, पहिल्या दिवशी आपण क्लच आणि ब्रेक कळत
1: नसतो,
0: तीच व्यक्ती महिन्याभराने सराईत गाडी चालवत असते. तसंच मुलांचं आहे, त्यांना लिखाणाकडे ते लिहत का नाहीत, कारण त्यांना आवडच नाही, लिहत नाहीत म्हणून ते वाचत नाहीत. तुमच्या लायब्ररी तशाच पडलेत. आपण जर मी जर आव्हान केला तिथे, तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक लायब्ररीला 100-100 पुस्तके किंवा 1-1 पुस्तक द्या चला तुमच्याकडून, लोक देतील हो, नक्की
1: देतील,
0: पण आधी आहेत ना पुस्तक
1: काहीतरी वाचा,
0: ती आधी वाचू दे ना, मग आपण दुसरी देऊया. तर त्याच्यामुळे काय झालं की त्या लिखाण

0: कार्यक्रमातून म्हणजे लिहिता लिहिता प्रोत्साहनातून तिचं लिहिणं वाढलं आणि वर्षाच्या शेवटी त्या विद्यार्थिनीने आपल्या शिक्षकांना विचारलं की मला झाडावरचं पुस्तक मिळेल का हो.
1: अच्छा.
0: कारण ती लिहत होती ना, मग विचारायला लागली की बाबा जास्वंदीचे काय उपयोग आहेत, चिकूच्या झाडाचे काय, आंब्याच्या झाडाच्या पानांचे काय उपयोग आहे, त्याची माहिती मिळत गेली ना. मजा यायला लागली त्याचं लिहिताना, त्याविषयी लिहिताना. अशा प्रकारे मुलांना विविध विषयांमध्ये लिहायला, मग तुमच्या गावातलं एखादं प्रेक्षणीय स्थळ का असे ना, तिथे लोक येत नाहीये तेवढी, म्हणजे लोकांना माहिती नाहीये ते, असंही बघितलंय अनेक तालुक्यांमध्ये की इतकी सुरेख स्थळं आहेत पण आपल्याला माहिती नाहीये ती. तर ती जर लिहिता आली, त्याविषयी जर चांगलं मुलांना दाखवता आलं, तर एक चांगला त्यांना जॉब सिक्युअर होईल तिथे, चांगल्या प्रकारे ग्रामीण भागात जे शहर आपण म्हणतो नुसती फुगत चालली आहे आणि ग्रामीण भाग ओस पडत चालले, तर कितीतरी आहे ग्रामीण भागात असं जे आपण या माध्यमातून, म्हणजे आपला हा जो उद्देश आहे ना मुख्य, की आपल्या ज्या शासकीय शाळा आहेत तर त्या शाळांमध्ये चांगलं काम सुरू आहे, गरजू विद्यार्थी जात आहेत. कारण ज्याला जरा जरी परवडलं ना की तो प्रायव्हेट शाळेत घालतो, प्रत्येकाला आपल्या लेकरांनी चांगलं शिकावं अशी इच्छा असते ना.
1: बरोबर.
0: आजकाल शासकीय शाळांमध्ये कोण घालतंय की ज्यांना अगदी परवडत नाहीये तसा
1: घालतात,
0: मग त्या शाळांमध्ये जिथे चांगले शिक्षक आहेत, सरकारी अनुदान आहे, तर तिथलं शिक्षण चांगलं व्हावं. आपल्या अनेक नुसतंच गोरगरिबांना नाही तर मध्यमवर्गीयांना देखील त्याचा उपयोग व्हावा, यासाठी हा उपक्रम उपयोगी पडावा अशी अपेक्षा आहे.
1: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि लेखिका शिल्पा खेर ह्या आपल्याला उलगडून घ्यायच्या आहेत आपल्या शेवटच्या भागामध्ये, तेव्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओनली.
2: लड़की थी दीवानी सी, एक लड़के पे वो मरती थी, नजरें झुका के शर्मा के गलियों से गुजरती थी, चोरी चोरी चुपके चुपके चिट्ठियां लिखा करती थी, कुछ कहना था शायद उसको, जाने किससे डरती थी. जब भी मिलती थी मुझसे, मुझसे पूछा करती थी, प्यार कैसे होता है, ये प्यार कैसे होता है, और मैं सिर्फ यही कह पाता.

0: over. No!
1: Please. The money is money, the money is money.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये शिल्पा केर मॅडम यांच्याशी संवाद साधतोय. मॅडम सक्षम नागरिक मोहीम ही राबवतात आपल्या भाग्यश्री फाउंडेशन तर्फे, त्याविषयी आपण सगळं जाणून घेतला त्यांचा आजवरचा प्रवास. आता एक लेखिका म्हणून त्या सिद्ध असता लेखिका आहेत, कारण जवळजवळ 14-15 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत आणि ग्रंथालय प्रकाशनातर्फे ती प्रकाशित झालेली आहेत. तर या सगळ्या हा सुद्धा एक वेगळी वाट आहे तुम्ही चोखंदळताय, तर त्याविषयी खूप उत्सुकता आहे. म्हणजे एवढ्या सकारात्मक आयुष्य जगत असताना एकीकडे तुमचाही हात लिहितात तुम्ही ठेवलेला आहे, तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
1: लिखाणाची मला आवड होती लहानपणापासून आणि मुख्य मी लेखिका असं मी म्हणणार नाही, कारण सायन्सची विद्यार्थिनी आहे, त्यानंतर योगशास्त्र केलं, परंतु मराठी भाषेचं ग्रामर मध्ये जरा कमी पडू शकते व्याकरणामध्ये. परंतु लिखाण हे यातून येत गेलं ना की मला मुलांशी संवाद साधायचा असं वाटलं आणि त्याला हे माध्यम आहे. जर आपल्याला मुलांशी संवाद साधायचा आहे, आपल्या पुढील पिढीला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, आपला अनुभव जे काही माझ्याकडे थोडेफार आहेत
0: बरोबर,
1: तर त्यासाठी हे लिखाण हे माध्यम मला आवडलं आणि त्यातून मी एकदा लिहित गेले आणि त्यातून ते लिहिणं सुरू झालं. ग्रंथाली प्रकाशनने देखील याला फार मोलाची साथ दिली, त्यांनी अनेक पुस्तकं माझी प्रकाशित केलेली आहेत, ज्यात यश म्हणजे काय ही जी एक लिहिली आहे
0: मॅडमनी मला एक कॉपी दिली आहे त्याची,
1: आताच तिसरा भाग प्रकाशित झालेला आहे 14 जुलै रोजी. आणि या कार्यक्रमाला आपल्या मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते झालेला आहे, आपले वैज्ञानिक ज्येष्ठराज जोशी, डॉक्टर ज्येष्ठराज जोशी, डॉक्टर शरद काळे, पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे, राज्यसभा खासदार सुमित्राजी बानिक आणि बॉर्बिडो असोसिएशनच्या अध्यक्ष दमयंती तांबे, असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि जस्टिस मृदुलाताई भाटकर असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि हे पुस्तक जे आहे ते यश म्हणजे काय, तर ह्यामध्ये पहिला दुसरा तिसरा हा तिसरा भाग आहे. याला प्रस्तावना आपले संभाजीनगरचे कलेक्टर, संभाजीनगरचे आयुक्त माननीय अमोल येडगे सर यांची लाभलेली आहे. पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना डॉक्टर अनिल काकोडकर यांची यश म्हणजे काहीच्या, दुसऱ्या पुस्तकाला प्रस्तावना मृदुलाताई भाटकरांची होती. तर यामध्ये मुख्य आपण शाश्वत यश म्हणजे काय, जनरली असं होतं की यश म्हणजे आपण असं म्हणतो की तुझा पगार किती आहे, तुझं शिक्षण किती आहे, तुझं घर कोणतं आहे, यामध्ये यशाचं मोजमाप होतं. शिक्षणाकडे पण त्याच दृष्टीने लक्ष, पुढे किती पगार मिळणारी नोकरी मिळेल इथेच लहानपणापासून लक्ष असतं.
0: बरोबर,
1: ज्ञान घेण्याकडे कुठेतरी आपलं लक्ष जात नाही, त्यामुळे म्हणूनच आपण वाचन कमी होत चाललंय. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी फक्त आपण जे
0: अभ्यास करतो
1: त्या दृष्टीने अभ्यास करतो. तर ह्यामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत त्या मान्यवरांना. असं होतं की याचं उद्दिष्ट की यश म्हणजे काय हे यशस्वी व्यक्तीने सांगावं. मी जर सांगितलं की त्यागात यश आहे, कर्तव्य पालनात यश आहे, तुमचं गुरूंचं महत्व तुम्हाला कळायला हवं, भीतीवर मात करता यायला हवी, आपली संस्कृती आणि इतिहास जाणायला हवा किंवा आपलं ध्येय कळायला हवं, तर ते मी सांगण्यापेक्षा ही यशस्वी व्यक्ती त्याविषयी काय महत्व आहे ते विद्यार्थ्यांना त्यांची मतं ऐकायला वाचायला मिळतात. आणि त्यासाठी हे पुस्तक आपण लिहितो. त्याचप्रमाणे शिवाची शक्ती हे एक पुस्तक आहे ज्यामध्ये सैनिकांच्या, पोलिसांच्या पत्नींची मुलाखत घेतली. कारण प्रत्येक कुटुंब असतं ना, त्याचा घटक नवरा बायको दोघे मिळून असतात, अर्थातच मुलं आई वडील हे सगळे आले त्यामध्ये.
0: बरोबर,
1: पण एक कुटुंब संस्थेमध्ये जर नवरा अधिकारी असेल तर त्याच्या पत्नीचाही तेवढाच वाटा असतो आणि पत्नी अधिकारी असेल तर तिच्या पतीचाही तेवढा वाटा.
0: बरोबर,
1: तर त्यामुळे आपल्या आर्मीचं किंवा आपल्या डिफेन्सचं किंवा पोलिसांचं काम कशा प्रकारे सुरू आहे, त्यांच्या पत्नी त्यांना कशा प्रकारे साथ देत आहे, ते ह्या पुस्तकांमध्ये कुठेतरी त्यांच्या मुलाखतींमधून प्रयत्न केलेला आहे. आणि रामायण म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे की रामायण अतिशय महत्वाचं, आपण महाकाव्य म्हणतो ना, महाभारत आणि रामायणाला महाकाव्य म्हणतो. मग आपल्याला किमान माहिती हवी तर जात धर्म वगैरे सगळं जाऊ दे, पण आपली संस्कृती झाली ना ती भारताची,
0: बरोबर
1: बरोबर आहे ना, तर आज त्याच्याविषयी किमान तुम्हाला माहिती हवी की काय आहे. नुसतं कथा नाही की राम सीता लक्ष्मण ही कथा नाही, आणि त्याच्यावर वादविवाद नाही की माझी मतं काय आहेत ते मांडणं नाही, तर त्यातून मला काय मिळालं शिकायला, त्यांचा स्वभाव कसा होता, कशा प्रकारे जेव्हा रामाला सांगण्यात येतं की तुला उद्यापासून वनवासात जायचं आहे आणि तो दुसऱ्या क्षणाला तयार होतो राजपुत्र असून वनवासात, त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि भाऊ जातात, तर त्यामागची सायकोलॉजी काय आहे, विचारसरणी काय आहे, हे जर समजून घेतलं नाही तर माझ्या आयुष्यात एखादा अचानक प्रसंग आला तर मी नुसतं दुसऱ्याला नावं ठेवून त्याचा सामना नाही करू शकणार. हे विद्यार्थ्यांना कळण्यासाठी मी लिखाण करण्याचा प्रयत्न करते आहे. मी लेखिका नाही, पुन्हा सांगते, मी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते आहे आणि हा माझ्या कामाचाच एक भाग म्हणून हे लिखाण करते आहे.
0: वा, तुमच्या सगळ्या उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा, आणि असंच खूप लिहिते रहा आणि नक्कीच आपल्या चांगले विद्यार्थी घडवत रहा. आणि शिक्षक तर तुम्ही घडवतात आहातच, तर तुमच्या भाग्यश्री फाउंडेशन आणि सक्षम नागरिक मोहीम या दोन्ही उपक्रमांना आमच्या आचार्य
1: घडवत नाही,
0: नाही
1: अनिल काकोडकर
0: घडवत, मार्गदर्शन आहे.
1: आम्ही त्यांना एकत्र घेऊन काहीतरी चांगलं
0: करतात,
1: विद्यार्थी
0: घडवताय शिक्षकांसोबत
1: अच्छा.
0: वा वा, खूप छान. तर दोन्ही उपक्रमांना आमच्या आचार्य 90 FM तर्फे खूप खूप शुभेच्छा, आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार,
1: खूप खूप आभार,
0: धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये भाग्यश्री फाउंडेशनच्या व्हाइस प्रेसिडेंट शिल्पा खेर मॅडम, तसंच लेखिका त्या म्हणत नाही स्वतःला, पण तरी सुद्धा त्यांनी 14-15 पुस्तकं लिहिली आहेत, त्यामुळे लेखिका हा स्टॅम्प त्यांच्यावर आपण देऊ शकतो त्यांना. तर शिल्पा खेर मॅडम यांच्याशी आपण संवाद साधला, त्यांची ओळख आपल्याला मनीषा कदम मॅडमनी करून दिली, तर त्यांचंही आपण आभार व्यक्त करूया. आणि एक छान मैत्रीण, एक छान सहकारी मला मिळाला त्याबद्दल, त्यांचेही आभार व्यक्त करते. आणि आमची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच अभिप्रायाच्या माध्यमातून कळवा. आणि पुन्हा भेटूया पुढील सेलिब्रिटी बरोबर पुढच्या सेलिब्रिटी शो मध्ये. तोवर मी तेजस्विनी आपली रजा घेते, धन्यवाद.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आज जरा बाहेरच्या जगात डोकावून बघितलं तर फॅशन इंडस्ट्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा लोकांचा बदललेला आहे. म्हणजे आता केवळ कॉलेजला जाणाऱ्या मुली नव्हे किंवा अगदीच मला या फील्डमध्ये जायचंय म्हणून ज्या काही सीमा होत्या पहिल्या बांधून ठेवलेल्या, काही रेषा ओढलेल्या होत्या, त्या रेषा कुठेतरी पुसल्या गेल्या. अगदी घरामध्ये काम करणारी गृहिणी असू देत किंवा संसारामध्ये बिझी झालेली एखादी महिला असू देत किंवा संसाराच्या या रहाटगाड्यामध्ये स्वतःचा जॉब वगैरे मॅनेज करून त्या जे कंटिन्यू चक्र आहे त्या चक्रामध्ये अडकलेली जरी गृहिणी असेल तरी ती स्वतःचं वेगळं अस्तित्व कॉन्फिडेंटली फॅशन इंडस्ट्रीमध्ये निर्माण करू शकते. याचंच एक उत्तम उदाहरण आज आपल्यासोबत आहे. आपण एनडी इव्हेंट्सच्या नेत्रा देवसळी मॅम यांना आपण अगोदरही ऐकलेलं आहे, तर त्यांच्याच माध्यमातून आपण जो त्यांचाच एक इव्हेंट झाला होता किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र, यामध्ये जे काही विनर झालेले आहेत त्यांच्यासोबत आपण छान दिले पुन्हा संवाद साधत आहोत. नेत्रा मॅम पुन्हा एकदा हद्दाच्या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आणि येस, मी आत्ता स्त्रियांविषयी बोलले, महिलांविषयी बोलले. बऱ्याच वेळेला असं वाटतं की लग्नानंतर माझं करिअर पूर्णपणे बंद होईल का किंवा लग्नानंतर मी हव्या असलेल्या आवडीच्या गोष्टी करू शकेन का, तर हो तुम्ही नक्की करू शकता. आणि याचंच उदाहरण म्हणजे मिसेस कॅटेगरीच्या ज्या विनर होत्या त्या म्हणजे तेजस्वी जोशी. मॅम खूप गोड दिसत आहे आणि खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM.
1: थँक्यू सगळ्यात पहिले कोमल मॅडम तुमचं, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं म्हणून आणि नेत्रा मॅडम मुळे मला ही संधी मिळाली. थँक्यू नेत्रा मॅम.
0: येस, तर त्या मिसेस कॅटेगरीमध्ये ज्या आहेत त्या विनर ठरल्या होत्या. शेअर मार्केट डीलर आहेत आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे फायनान्स हा मुळात त्यांचा बेस आहे. फायनान्स आणि फॅशन खूप वेगळा, म्हणजे म्हटलं तर दोन विभिन्न टोकं आहेत. तर मुळात मी तुमच्यापासून सुरुवात करेन. फायनान्स एकीकडे आणि फॅशन एकीकडे आणि त्यात एक काय म्हणतात त्याला मॅरिड वुमन एकीकडे, सो ह्या तीन गोष्टींमध्ये फॅशनला कसा वेळ दिलात आणि फॅशनमध्ये कसा इन्वॉल्व्ह झाला?
1: जेव्हा तुम्हाला स्वतःला आवड असते, तुमची स्वप्न पूर्ण करायची असतात आणि त्याची जिद्द असेल ना, तर तुम्ही बरोबर त्याच्यासाठी वेळ काढू शकता. अर्थात त्याच्यासाठी वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं असतं. मग वेळेचं त्यानुसार कामाचं नियोजन केलं तर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी बरोबर वेळ काढू शकता. आणि माझी फार इच्छा होती ही करण्याची, ही जिद्द होती, तो मी त्यासाठी वेळ काढला. कारण वेळ मिळत नसं तो काढावा लागतो.
0: बरोबर. पण मग घरच्यांनी कसा सपोर्ट केला किंवा तुमचा हा पहिलाच इव्हेंट होता की अगोदर तुम्ही केलं होतं किंवा काय?
1: नाही, अगोदर मी केलं होतं पार्टिसिपेट, त्यामुळे मला तसा थोडा अनुभव होता, पण तरीही कुठेतरी मी कमी पडले होते. सो ते मला पूर्ण करायचं होतं, म्हणजे निदान प्रयत्न तरी ते पूर्ण करायचे होते माझे. आणि घरच्यांनी फुल सपोर्ट केला मला की तुला करायचंय तर तू कर, तुझी इच्छा आहे तू पूर्ण कर, आमचा फुल सपोर्ट.
0: त्या बाहेर मित्रा मॅम आपण आताच उल्लेख केला की बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर माझं करिअर किंवा फॅशन इंडस्ट्रीचं आपण त्याविषयी बोलूयात. कारण आपण कुठेतरी सर्वसामान्य कुटुंबामधून येतो आणि आपले आई, आपले बाबा किंवा आपली सासरकडची फॅमिली त्यांचा मुळात एक माइंडसेट जो आहे ना त्याविषयी जर अगदीच दिलखुलास बोलायचं गेलं तर तो अजून इतका ओपन नाही किंवा अगदी इझिली एक्सेप्ट करत नाही. मग लग्नानंतर मुलींचं किंवा महिलांचं जे करिअर आहे ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये जर असेल तर ते कुठेतरी स्टॉप होतं. पण तुम्ही आज मिसेस कॅटेगरी इन्वॉल्व्ह केलीत आणि मिसेस कॅटेगरीमध्ये इतक्या सगळ्या कंटेस्टंट तुमच्याकडे होत्या, त्यांचा वेगळा प्रत्येकीची स्टोरी असेल. तुम्ही मिसेस कॅटेगरी जेव्हा अनाऊन्स करता तेव्हा काय थॉट आहे त्यामागे तुमच्या?
2: मिसेस कॅटेगरीचं असं आहे की जसं तुम्ही आता बोललात की काही फॅमिलीजमधून थोडं रिस्ट्रिक्शन असतं वगैरे, हा हे खरं आहे. पण आता मी तरी असं अनुभवते की नाही, आजकालचे मदर इन लॉज आणि हजबंड वगैरे खूप बदलले आणि खूप सपोर्टिव्ह आहे, म्हणजे हे मी अनुभवलंय तसं. आणि सपोर्ट असल्यामुळेच आज हे सगळं हे लोक करू शकतायत तसं. पण ज्यांचा नाही आहे सपोर्ट त्या बिचारे मग पार्टिसिपेट करू शकत नाही, मग त्यांचे जे स्वप्न आहेत ते मग अपूर्ण राहतात. पण दिस इज ओनली पॉसिबल इफ युअर फॅमिली इज सपोर्ट. हे अगदी म्हणजे खरं आहे.
0: बरोबर.
2: हे बघितलंय की नाही हजबंड देतात, बरेच पिक करतात, ड्रॉप करतात, सामान आणून देतात, असं करतात, म्हणजे असतं, फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात, ते सुद्धा एक काम आहे.
0: बरोबर.
2: सो म्हणजे करावं का नाही असं. आणि डेली आपलं जे रुटीन आपलं जे प्रोफेशन त्याच्यातून पण आपण वेळ काढतो. आणि आम्ही कसं रविवारचंच ठेवतो ग्रुमिंग सेशन, असं नाही की आम्ही ऑल डे काढतो. सो हे लोक वेळात वेळ काढून येतात आणि ग्रुमिंग अटेंड करतात. आणि ग्रुमिंग अटेंड केल्याशिवाय हे परफॉर्म करणं अशक्य असं.
0: तुमच्याकडे वळण पुन्हा एकदा तेजस्वी मॅम, की तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला? किंवा कारण असं म्हणतात की आपण एकटे पण करू शकतो बऱ्याच गोष्टी. आपण एकटी आपण आपल्या स्त्रियांमध्ये इतकी ताकद आहे ना की आपण जर ठरवलं की मला हे करायचं तर आपण ते करणार. पण ऍडिशन काय म्हणतो त्याला, चेरी ऑन द टॉप असं म्हणू शकतो की जर फॅमिली सपोर्टिव्ह असेल, तुमचा हजबंड जर सपोर्टिव्ह असेल, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून खूप छान
2: आनंदाने
0: करता येतात. एक्झॅक्टली. सो तुमच्या बाबतीत काय, तुम्ही काय?
1: मला खूप सपोर्ट होता माझ्या मुलाने, तर मला खूप केअर केलं की तुला इच्छा आहे ना पार्टिसिपेट करायची तर तू कर, जिंकशील हरशील हा मुद्दा नंतरचा आहे, तुला इच्छा आहे तर तू पार्टिसिपेट कर. तो मिस्टरांनी पण तेच सांगितलं की तुला इच्छा आहे तर तू कर. सो त्यांचा मला फुल सपोर्ट होता ड्रॉप करायला, घ्यायला, यायला. सो त्यांनी मला फुल सपोर्ट केलेला
0: आहे. त्या बात आहे. आणि जेव्हा तुम्ही नेत्रावासोबत जोडला गेलात किंवा एन डी इव्हेंटसोबत जोडला गेला, काय शिकायला मिळालं तुम्हाला? कारण आपण आज अवतीभोवती आपल्या बरीच लोक असतात, आपण प्रत्येकाकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्ही इकडे येऊन काय वेगळं शिकलाय किंवा काय सांगाल?
1: नेत्रा मॅडमना जोडल्यानंतर आहे ना, मुळात त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे ना की त्यांना बघूनच इन्स्पायर व्हायला होतं. कारण त्या स्वतः जरी एक स्त्री असली तरी एक सून, आई सगळं आहे. सो ते सगळं त्या मॅनेज करतात, त्यांच्या ससरे त्यांना सपोर्ट करतात.
0: या शी इज सो कूल, मला खूप आवडतं.
1: मला खूप असं छान वाटतं की अरे किती छान यांची सासू यांना मदत करते. आणि त्या सतत हसत खेळत आणि काहीही तुम्ही कधीही त्यांना विचारा, काही प्रॉब्लेम असेल, सपोर्ट असेल, फुल त्यांचा सपोर्ट आहे. आणि ग्रुमिंग सेशनमध्ये पण त्यांनी खूप छान आम्हाला म्हणजे अगदी आम्हाला कॉन्फिडन्स दिला की तुम्ही छान कॉन्फिडन्सली करा, व्यवस्थित होईल, सगळं छान होईल. सो त्यांच्याकडे शिकून एक आत्मविश्वास आला की येस मी करू शकते.
0: आणि ज्या वेळेला हा क्राऊन तुम्हाला मिळाला, जेव्हा तुम्ही जिंका, जेव्हा तुमचं नाव अनाऊन्स केलं, काय रिॲक्शन होता? फॅमिलीजच्या काय रिॲक्शन होत्या? तुमच्या हजबंडच्या काय रिॲक्शन होत्या? तुमच्या ज्या मुलाने तुम्हाला इतका सपोर्ट केला, ज्याने तुम्हाला इतकं चिअरअप केलं, त्याला काय वाटलं? काय
1: म्हणजे तो तर म्हणायचा की मी कॉन्फिडन्स होता की तुझाच नंबर येईल म्हणून. मी थोडी नव्हती कॉन्फिडन्स, पण काय म्हणतात थोड्या 2 मिनिटं विश्वास नाही बसला की खरंच माझा नंबर झालाय का अनाऊन्स म्हणून. आनंद व्यक्त नाही करता ते शब्दांमध्ये. आजही लोकांचा कौतुकाचा वर्ष होतोय स्टेटसला बघून, जसं त्यांना कळतंय तसं आजही कौतुक केलं जात आहे, ते खूप छान वाटतंय.
0: येस मित्रांनो, हे किती मस्त आहे ना. म्हणजे एक कॉमन म्हणजे आपण तेजस्वीचा एक्झाम्पल घेऊयात की एक साधी तेजस्वी जी फॅमिलीमध्ये जाते, इन्वॉल्व होते, फंक्शनमध्ये जाते, तिकडे तिला हाय बाय करतात. पण आज तीच तेजस्वी तिचे सगळे लोक स्टेटसवर फोटो ठेवतात किंवा तिचं नाव काढतात. आणि ड्रास्टिक चेंज आहे. हे काय कसं वाटतं हे तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या बाबतीत तुम्ही फील केलेलं आहे ऑफकोर्स की जसं आता तेजस्वी मॅम म्हणाल्या, पण जेव्हा आपल्याकडे जे कंटेस्टंट आले ते सगळं हे फील करतात काय?
2: मला तर खूप आनंद होतो. मला असं होतं की मला मेन म्हणजे ह्यांच्यातला तो बदल बघून

0: कारण तिथे आपल्या फायद्याच्या किंवा मला नॉट ओनली फॉर कॉम्पिटिशन बट आफ्टर दिस, त्यानंतर सुद्धा बाहेर गेल्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या मला तिथे शिकवल्या जाणार की त्या गोष्टींचा फायदा मला
1: थोडस
0: स्वतःच एक वेगळं म्हणजे मुळात आपण फक्त मी तेच म्हणाले ना की तेजश्री जी आता फक्त आई नाहीये जी फक्त आता बायको नाहीये किंवा ती फक्त आता सून नाहीये तर शी इज अ मॉडेल राईट नाऊ,
1: शी
0: इज मिसेस महाराष्ट्र. हा टायटल त्यांच्या मागे लागला, बिग टायटल. आणि मुळात एक मी तर म्हणेन की ह्या असा इव्हेंट तुम्ही जो ऑर्गनाईज केला ना त्यामुळे प्रत्येक स्त्रीला म्हणजे कोणी रनरअप झालं कोणाला सबटायटल्स मिळालं त्यांना प्रत्येकीला एक त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण करता आलं.
1: जे टॉप थ्री मध्ये नाही आले ते सुद्धा आम्ही म्हणतात की आम्ही या जर्नी मध्ये बरंच काही शिकलो अँड इव्हन पार्टिसिपेट आले हे मला त्यांचं आवडतं.
0: हार जितो चलते
1: कॉम्पिटिशन आहे कोण ना कोण जिंकणार कोण ना कोण घेणार आणि आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे की आपण कुठे लॅकिंग होतो असं मला हे त्यांचं आवडतं की नाही वी लाईक द जर्नी वी आर लर्न द लॉट अँड वी विल कम
0: क्या बात आहे. खरं तर जाता जाता तेजश्री मॅम मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की जसं तुम्ही आता नेत्रा मॅमकडून शिकलात की त्या कॉन्फिडेंट आहेत किंवा त्यांना बघूनच मोटिवेट व्हायला होतं, आज तुमच्या नावाच्या मागे जेव्हा मिसेस महाराष्ट्र हा क्वीन ऑफ महाराष्ट्र हा टायटल लागलाय नाऊ तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्याकडे बघूनही बाकी लोकांनी इन्स्पायर झालं पाहिजे, तर अशा सगळ्या फिमेल्सना तुम्ही काय मेसेज द्या?
2: मी त्या सगळ्या मैत्रिणींना हे सांगेन की स्वप्नांना वय नसतं, स्वप्न पूर्ण करण्याची फक्त जिद्द पाहिजे. ती जिद्द असेल ना तर तुम्ही कोणत्याही वयात तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. बस जिद्द ठेवा आणि पाण्यात उतरा. पाण्यात उतरला की पोहता येईल.
0: क्या बात आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट व्हेरी गुड. सो येस डेफिनेटली. आणि मला असं वाटतंय ज्या महिला म्हणजे फक्त फॅशनच नाही तर बाकी जर कोणतीही कला कोणतीही विषयाची आवड तुम्हाला आहे आणि तुम्ही जर त्या गोष्टी थांबवल्या तुमचे जे छंद आहेत ते जर तुम्ही जोपासत नाही आहात तर प्लीज उठा बघा आपल्या भोवती अवतीभोवती तेजस्वी टाक्याच्या बऱ्याच महिला आहेत ज्या त्यांची जर्नी जी आहे तर त्यांनी सुरू केलेली आहे काहीतरी चांगलं करतात आणि आज त्या इंडिपेंडेंटली एक स्वतःची वेगळं अस्तित्व वेगळी ओळख घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे आपण अशा सगळ्या महिलांकडून इन्स्पायर झाला पाहिजे, अशा सगळ्या महिलांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आज नेत्रा मॅडम त्यांनी जी स्वतःची इमेज तयार केलेली आहे आज त्यांना इन्स्पायर होऊन तेजस्वी मॅडमसारख्या काही महिला आहेत त्या घडत आहेत उभं राहत आहेत आणि आता इथून पुढे ही एक चैन आहे
1: राईट
0: की आज तुम्हाला बघून त्या उभ्या राहिल्या त्यांना बघून अजून दोघी उभ्या राहतील. सो हेच आपल्याला यातून शिकायचं आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत. असेच तुम्ही भरपूर टायटल्स जिंकत राहा आणि स्वतःची छान एक वेगळी अशी जी ओळख आता तुम्ही निर्माण करताय तशीच करत राहा आणि इतर महिलांना मोटिवेट करत राहा अशा शुभेच्छा तुम्हाला देईन.
2: नक्कीच. थँक्यू सो मच कोमल मॅडम खूप आम्हाला इथे बोलवलं त्यासाठी. थँक्यू.
0: तर श्रोते हो आपल्या आत्ताच्या या सेगमेंटमध्ये आपण फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण नेत्रा देवसळी ज्या एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत त्यांच्यासोबत आणि त्याचबरोबर क्वीन ऑफ महाराष्ट्र या हे टायटल ज्यांनी आपल्या नावावर केलं त्या मिसेस कॅटेगरीचा विनर तेजश्री जोशी यांच्यासोबत ही छान दिलखुलास गप्पांची मैफिल सुरू होती. आता वेळ झालेली आहे तुमची रजा घेण्याची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. यानंतरच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण जे तीन कॅटेगरी होती त्या तीन कॅटेगरीतल्या मनोजरी शिंदे आणि पार्थ घाणेकर यांना इथे ऐकणार आहोत. पण या एपिसोडसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड ऐकत रहा आचार्य 98 FM युअर ओन ट्रेड.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज विशेष सेलिब्रिटी आपण आमंत्रित केलेल्या आहेत, कारण एका ठिकाणी त्या ग्रंथपाल म्हणून काम पाहतात आणि पुस्तकांचं आणि आमचं नातं फार जुनं आहे आणि आमच्या दोघींची आवड निवड सेम आहे. तर अशा माझ्या मैत्रीण असं मी म्हणेन, तपस्या नेवे आज आपल्या सोबत आहेत.
1: नमस्कार
0: तपस्या मॅम, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. आणि आज ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक, संपादक अशा विविध भूमिका निभावणाऱ्या तपस्या नेवे यांना आपण सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलं आहे. ग्रंथपाल पदावरील त्यांचा कामाचा अनुभव जो आहे तो 9 वर्षांहून अधिक आहे. सध्या अंबरनाथ नगर परिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र इथे त्या ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. वझे केळकर महाविद्यालयात मुलुंड येथे त्यांनी मराठी विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्त सदस्य म्हणूनही काम पाहिलेलं आहे आणि ठाणे जिल्ह्यात ग्रंथालय समिती सदस्य यामध्ये सुद्धा त्या काम पाहतात. वाचन संस्कृती विषयक त्यांनी बरेच उपक्रम राबवलेले आहेत. तसंच रंगभूमी आणि अभिनय क्षेत्रात व्हॉइस ओव्हर डबिंग या क्षेत्रात देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांची काही गाजलेली नाटकं लोचा झाला रे, लग्न करता विघ्नहर्ता, माधुरी आणि मुळ्याची भाजी, वासूची सासू आणि काही मालिकांमध्येही त्यांनी काम केलेलं आहे. थोडं तुझं थोडं माझं हे स्टार प्रवाह वाहिनीवरील त्यांनी मालिकेत अभिनय केलेला आहे. तसंच सोशल मीडियामधील व्हिडिओ, ऑडिओ बुक आणि एमवेचे व्हिडिओ त्यांनी व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. पोलीस क्राईम ब्रांचसाठी सायबर क्राईम अवेअरनेस बाबत शॉर्ट फिल्ममध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत. वाचन संस्कृतीचं संवर्धन व्हावं म्हणून विविध उपक्रम आणि सादरीकरण त्या करत असतात. मराठी 8 दिवस या चळवळीमध्ये त्यांनी विविध कार्यक्रमातून सादरीकरणातून प्रत्यक्ष सहभाग देखील नोंदवलेला आहे. अनेक व्याख्यानं आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्या विविध शाळांमध्ये, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जात असतात. बालनाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून देखील त्या आमंत्रित केल्या जातात. मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळांमध्ये शासकीय कार्यालयात व्याख्यानासाठी त्यांना पाचारण केलं जातं. बायोडाटा मोठा आहे, त्यालाच एक अर्धा तास लागेल असं वाटतंय. तर आपण त्यांचा सगळा हा साहित्यिक प्रवास आपण जाणून घेऊया. अभिनय आणि निवेदक म्हणून त्यांचं जाव आणि ग्रंथपाल म्हणून त्यांचं जे कार्य आहे तेही जाणून घेऊया. विशेष म्हणजे दिवाळी अंकांचं संपादन त्या करतात, विविध पुस्तकांचं देखील त्यांनी संपादन केलेलं आहे. तर एकंदरीतच त्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करूया. आणि माझा आवडता विषय जसं मी म्हटलं, तर जी माणसं पुस्तकांशी जोडलेली आहेत ती मला फार आवडतात. तर अशा तपस्या मॅम आपल्याकडे आहेत. तर अर्थातच लहानपणापासून आपल्या हातात पुस्तक येतं, पहिली ओळख आपण पुस्तकापासून होते. तुमचा प्रवास कसा सुरू झाला?
1: माझा प्रवासही तसा बघितला तर लहानपणापासूनच सुरू झाला. कारण लहान असताना घरी तेव्हा कसं आपल्याकडे टीव्ही किंवा मोबाईल हे सगळं नव्हतं, त्यामुळे मनोरंजनाचं माध्यम होतं की अशी पुस्तकं. आणि त्या काळात खूप सुंदर बालसाहित्यिक मासिकं यायची, म्हणजे ठकठक असेल, चांदोबा असेल, गंमत जम्मत असेल, चंपक असेल, तर ही सगळी पुस्तकं नियमित आमच्याकडे पेपरवाला आमचा देऊन जायचा. त्याशिवाय 2 वर्तमानपत्र असायची किंवा आईबाबांनाही वाचनाची आवड असल्यामुळे मासिकं घरी यायची, त्याची लायब्ररी लावलेली होती. म्हणजे मला आठवतंय की सायकलवरनं एक काका आमच्याकडे मासिकं घेऊन यायचे, ते एक मासिक द्यायचं, वाचून झालं की 15 दिवसांनी ते पुन्हा येणार आणि दुसरं मासिक देऊन जाणार, असा तो पूर्वी एक सोहळा असायचा. आणि त्यामुळे कळत न कळत ते वाचनाचे संस्कार लहानपणापासून होत गेले, ती आवड होत गेली, निर्माण झाली. आणि पुढे ज्यावेळेस बालनाट्यातनं ज्यावेळेस मी काम करायला लागले आणि त्यानंतर आपसुकच तेव्हा तुम्हाला वाचनाची गोडी ही लागतेच, कारण कुठेतरी तुम्हाला नाटकात कुठली भूमिका करायची किंवा काय करायचंय तर त्याच्यासाठी तुम्हाला वाचन करणं हे आवश्यक असतं, तरच ती भूमिका तुम्ही समजून घेऊ शकता. हे संस्कार त्या काळात झाले. त्यामुळे कॉलेजमध्ये असतानाही कॉलेजच्या लायब्ररीमधनं पुस्तकं घेऊन आवडीने वाचणं हे त्या काळात आम्ही करायचो. मग पु ल देशपांडे असतील, वपू काळे असतील, ही सगळी लेखकांची पुस्तकं त्या काळात वाचली गेली. आणि मग आपसूक मराठी साहित्य हा विषय आर्ट्सला असल्यामुळे निवडला गेला आणि एक ठरलेलं होतं की या क्षेत्रातच आपल्याला जायचं. त्याच्यामुळे मग मराठी साहित्य विषयात मी बीए केलं. मग त्यामुळे आणखीन पुस्तकं वाचायला मिळाली. कारण मी वझे केळकर कॉलेजला होते,
0: सुंदर कॉलेज,
1: एकदम छान कॉलेज. आणि त्यावेळेस आमचे शिक्षकही खूप अप्रतिम होते, म्हणजे आपले भाषा अभ्यासक डॉक्टर प्रकाश परब ते आम्हाला शिकवायला होते, पंडितराव बाई होत्या. तर ह्या सगळ्यांच्या मुशीतनं आम्ही घडलो. आणि त्यावेळेस आमचे लायब्ररियन होते करमरकर सर, आणि अत्यंत शांत मित स्वभावाचे. पण पुस्तकं त्यांना बरोबर कळायचं की कोणाला पुस्तकं वाचायला आवडतात आणि कोणाला योग्य पुस्तक दिलं पाहिजे हे त्यांना खूप छान कळायचं, किंवा इतरही जो स्टाफ होता. त्यामुळे मला नेहमी चांगली पुस्तकं हातात मिळाली माझ्या वाचायला. मला आठवतं मी टीवायला असताना आम्हाला एक स्कॉलर कार्ड दिलं जायचं.
0: अच्छा.
1: म्हणजे सेकंड इयरला जे लोक टॉप 5 असतील त्या सब्जेक्ट मध्ये तर त्यांना एक स्कॉलर कार्ड वेगळं दिलं जायचं. लायब्ररी कार्ड सगळ्यांनाच मिळतं ज्याच्यातनं तुम्ही पुस्तकं घेऊ शकता. पण आम्हाला अजून एक ऍडिशनल कार्ड दिलं होतं जेणेकरून आम्हाला 2 पुस्तकं लायब्ररीतनं घेता येतील. सो तो एक काय म्हणतात ना की आम्हाला जॅकपॉट लागल्यासारखं होतं की अरे बाई, एक अभ्यासाचं पुस्तक घ्यायचं आणि एक वेगळं पुस्तक घ्यायचं, म्हणजे आपल्याला जास्त वाचायला मिळेल हा एक आनंद होता त्या काळामध्ये. आणि तो सगळा अनुभव त्या काळात मिळाला आणि म्हणून मग ही पुस्तक वाचनाची आवड तेव्हापासून निर्माण झाली. पण अर्थात मी कधीतरी लिहीन हे मात्र तेव्हा कधी वाटलं
0: नव्हतं.
1: लिखाणाची फारच नंतर झालेली आहे, म्हणजे लिखाणाची सुरुवात. थोडंफार लिखाण इकडे तिकडे करणं हे ओके, त्या काळात जे एक असतं ते होतं. पण आपण कधीतरी लेखक म्हणून आपलं पुस्तक येईल किंवा आपण कुठेतरी मासिकात लिहू हे कधी तेव्हा स्वप्नातही आलेलं नव्हतं. कारण तेव्हा पूर्णपणे वेगळा विचार होता.
0: तुमचे आवडते लेखक किंवा कवी म्हणजे कोणाच्या वाचनाने प्रभावित झालात? कथा,
1: कादंबऱ्या वाचून? नाही, तसे तर नाही. कसं आहे माहितीये, तसं तर भरपूर आहेत लेखक. आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे तुम्ही असं हा चांगला हा नाही हा असं नाही आपण म्हणू शकत. अर्थात त्या काळात पु ल देशपांडे आणि वपू काळे कॉलेजच्या काळामध्ये जास्त वाचले गेले, कारण ते खूप एक आवड निर्माण झाली त्यांच्या वाचनामुळे. खरं तर पुस्तकांमुळे खरं तर वाचनाची जास्त आणखीन आवड लागली की आणखीन आपण वाचूयात. पण जसं जसं आपलं वय वाढत जातं, आपल्यामध्ये प्रगल्भता येत जाते, त्यावेळेस हळूहळू त्या त्या टप्प्यावर आपण त्या त्या प्रकारचं वाचायला लागतो. म्हणजे असं आपण कोणी सांगू नाही शकत की मी फक्त कथाच वाचते, मी फक्त कादंबऱ्याच वाचते, असं नाही होत. म्हणजे माझं तरी तसं नाही झालं. म्हणजे मी कथाही वाचली, मी कादंबरी वाचली, मी चरित्रही वाचली, मी आत्मचरित्रही वाचली आहे, किंवा काही वैचारिक असेल तर तेही वाचलंय, किंवा ललित लेखही वाचलेत. म्हणजे प्रवीण दवण्यांच्या ललित लेखाच्या पुस्तकाने मी इतकी प्रभावित झाले होते की मी ते पुस्तक जाऊन विकत घेतलं होतं दुकानात आणि ते ठेवलेलं होतं. आणि जेव्हा कालांतराने आता काही काळापूर्वी जेव्हा त्यांच्या संपर्कात मी ग्रंथपाल झाल्यानंतर आले त्या वेगळ्या ह्याच्याने, आणि ज्यावेळेस त्यांना मी हे सांगितलं की मला तुमचं हे पुस्तक आवडलं, तर वय वादळ विजांचं असं ते खूप गाजलेलं पुस्तक आहे, म्हणजे कॉलेजच्या मुलांना अगदी योग्य आहे ते वाचण्यासाठी, आणि मी त्या वयात वाचलं होतं. त्याच्यामुळे तो एक प्रभाव होता. किंवा अशोक बागवे असतील, त्यांचंही खूप वैविध्यपूर्ण लिखाण आहे. आणि हळूहळू ह्या सगळ्या साहित्यिकांशी पण काही ना काही कारणाने संपर्क येत गेला, त्यांचं साहित्य वाचनात येत गेलं. अरे वा, मग हे पण चांगलंय, मग हे पण चांगलंय, असं करत करत वेगळं वेगळं वेगळं वेगळं वाचलं. त्याच्यामुळे असा ठराविक एक कोण लेखक असं आपल्याला सांगता नाही येत, कारण तसे बरेच साहित्यिक आणि प्रत्येकाची शैली वेगळी आहे. त्याच्यामुळे एकातलं हे आवडतं, एकातलं हे आवडतं असा भाग असतो.
0: तरी पण जास्तीच मनाच्या जवळ, किंवा असे जास्ती तुम्ही त्याला फॉलो करता, किंवा कधी कंटाळा आला रोजच्या रुटीन मधनं की एक पुस्तक आपल्या सोबत असावं, तेव्हा काय वाचता?
1: खरं सांगू तर माझ्याकडे म्हणजे घरी पण असेल किंवा ग्रंथालयात पण असेल, माझ्या केबिन मध्ये भरपूर पुस्तकं लावली, त्यातलं कुठलंही पुस्तक मी उचलते आणि वाचायला सुरुवात करते रँडम. कारण असं ठराविक असं नाहीये, कारण वाचन मुळात पुस्तकातले विचार असतात किंवा ते जे साहित्य असतं ना ते कुठलंही असू देत, ते तुम्हाला काहीतरी देऊन जाते. त्याच्यामुळे असं काही हे नाहीये की एखाद्या लेखकाचं घ्या आणि ते वाचायला लागलं तर मला खूप बरं वाटतं. पण अर्थात मग सध्याच्या काळात म्हणाल तर मग मला मी सध्या अशोक बागवेंचं प्रस्तावनीय जे आहे ते पुस्तक वाचतीये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या पुस्तकांना प्रस्तावना दिल्या त्यातल्या काही निवडक प्रस्तावना एकत्र केलेल्या आहेत, पण त्यात सुद्धा इतक्या वाचनीय म्हणजे अभ्यासपूर्ण आहेत मी म्हणेन, की खूप सुंदर त्यांनी आणि त्यांच्या त्या शैलीमध्ये लिहिलेलं असल्यामुळे म्हणजे ज्ञानेश्वरीच्या संदर्भात कुठलं पुस्तक असेल तर त्याला लिहिलेली प्रस्तावना आणि एखाद्या कविता संग्रहाला लिहिलेली प्रस्तावना ही तितकीच वेगळ्या त्या छान शैलीमध्ये लिहिलेली आणि खूप छान वाटतं ते. म्हणजे बाळा शब्दांची शेती कर असं त्यांचा एक ललित लेख आहे एका पुस्तकातला जो त्याच्यात त्यांनी समाविष्ट केलेला आहे. इतका सुंदर लिहिलेला आहे की आत्ताचा जो काळ आहे आत्ताच्या काळातली जी मुलं आहेत ते काय फेस करतायत आणि ती आजी आजोबांची पिढी काय फेस करते हे त्यांनी इतक्या सुद्धा गमतीशीर पद्धतीने त्याच्यात मांडलेलं आहे. तर अशी काही पुस्तकं वाचायला मला आवडतं की थोडस आपण पण कंटाळा असतो आपला तो फ्रेश होऊन जातो आपण आणि आपल्याला वेगळे विचार मिळतात वेगळी दृष्टी मिळते विचार करायला.
0: ग्रंथपाल झाल्यानंतर ठरवलंच होतं का ग्रंथपाल व्हायचं किंवा?
1: अजिबात नाही.
0: शिक्षक व्हायचं
1: नाही?
0: प्राध्यापक नाही.
1: मी लहानपणापासून नाटकात काम करत होते आणि त्याच्यामुळे मला नाट्यशास्त्रात ना एम ए करून ग्रॅज्युएशन माझं पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं होतं. मला जायचं होतं पुण्याच्या ललित नाट्यकला केंद्रात पण काही घरगुती अडचणीमुळे मला ते करता नाही आलं. मग माझं बी ए झालं ते करताना मी म्हणजे लास्ट इयरला असतानाच मी व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला लागले होते. म्हणजे मच्छिंद्र कांबळेंबरोबर लग्न करता विघ्नहर्ता मला शेवटच्या इयरला मी शेवटचा पेपर दिला आणि मला फोन आला की असं असं ऑडिशन आहे तिकडे जायचंय आपल्याला बघूया आणि मग मला ते मिळालं नाटक. मग त्यानंतर मग लोचा झाला ते मिळालं. संजय नार्वेकरांबरोबर काम करायला मला मिळालं. खूप गाजलेलं नाटक होतं ते. तर त्याच्यामुळे असे काही नाटकांचे प्रयोग माझे सुरू होते. तर मग एम एला ऍडमिशन घेतलं की मराठी साहित्यामध्ये आपण एम ए करूयात आणि मग त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि मग मध्ये माझा 8-9 वर्षाचा खूप मोठा गॅप होता की ज्या काळात मी काही करत नव्हते पूर्णपणे मी घरी होते आणि मग पुन्हा 15 पासून मग मी परत एम एला ऍडमिशन घेतलं. परत माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मग त्यावेळेस सगळी परिस्थिती बदललेली होती. सगळ्या जबाबदाऱ्या बदललेल्या होत्या आणि मग त्यामुळे आता आपल्याला काहीतरी नोकरी करण्याची आवश्यकता आहे. मग आपण काय करू शकतो हा विचार करत असताना काही काही छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या पण मला माहिती होतं की हे काही माझं ध्येय नाहीये. मला यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं आहे. मग एम ए करताना एम ए करता करता मी एका पेपरमध्ये छोटीशी जाहिरात वाचली की ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा वर्ग सुरू होणार आहे. म्हटलं हे काय आहे जरा बघूयात. मग वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की ग्रंथालयामध्ये काम करण्यासाठी जी तुम्हाला डिप्लोमा लागतो त्याचा हा कोर्स आहे आणि 3 महिन्याचा का 6 महिन्याचा काहीतरी तो होता. म्हटलं ठीक आहे हरकत नाही आपण हा करूया की आपल्याला शक्य होईल आणि आपण ग्रंथालयात काम करायला नक्कीच आवडेल मला कारण पुस्तकांची आवड आहे मुळात म्हणून. मग मी तो कोर्स केला आणि तो कोर्स करताना माझे शिक्षक जे मला मिळाले ते सगळे एकदम खूप छान होते. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे मी पुढे आणखीन काय करू शकते याची दिशा त्यांनी मला दिली की यात मी काय करावं पुढे. आणि एम ए माझं 1 वर्ष झालं होतं ते करताना पूर्ण. एम एचं 2रं वर्षही पूर्ण केलं. एकीकडे हा डिप्लोमा कोर्सही माझा झाला आणि त्याच्यामध्ये आमच्या सेंटरला मी 3री आले होते त्याच्यामुळे शिक्षकांना पण खूप आनंद झाला आणि मग त्यांनी मला सांगितलं की तू आता इथे थांबू नको तू पुढे आणखीन यातलं. आणि मग मी ते बिली बेमली म्हणजे मास्टर्स त्याच्यामध्ये करण्याचं ठरवलं आणि हे करताना मला संधी आली मराठी विज्ञान परिषदेमध्ये काम करण्याची. त्यावेळेस मोठं विज्ञान संमेलन होणार होतं आणि तिथे मी जॉईन झाले ते विज्ञान परिषदेमध्ये ऍडमिनिस्ट्रेशनच्या ऑफिससाठी आणि मग हळूहळू त्या सगळ्या संमेलनाची पूर्ण जबाबदारी त्याचं संपूर्ण कोऑर्डिनेशन माझ्याकडे आलं आणि मग तिथलं काम बघून मला मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये डाकरू सोमण आणि वासंती वर्तक यांनी मला ट्रस्टींचं मॅनेजर म्हणून नियुक्त केलं. तर असा तो माझा ग्रंथालयातला प्रवास सुरू झाला. म्हणजे मी थेट ग्रंथपाल नाही झाले आधी मी ट्रस्टींचे मॅनेजर झाले मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये आणि मग ते करताना माझं बिलीव एमबीए हे एकीकडे शिक्षण माझं चालू होतं आणि मग नंतर एका शाळेमध्ये मी लागले ग्रंथपाल म्हणून. तिथे 1.5 वर्ष केल्यानंतर मग मी डोंबिवलीच्या ग्रंथसंग्रहालयात आले. तिथे 5-1 वर्ष काम केलं आणि मग मी आता 3 वर्षापासून अंबरनाथ नगर परिषदेच्या आहे. त्याच्यामुळे ग्रंथपाल व्हायचं हे आधीपासूनच स्वप्न नव्हतं. हे नंतर मग आलं की नाही आपण हे करूया
0: करू शकतो. बरोबर. मराठीच्या प्राध्यापिकाही होऊ शकला असतात किंवा मग असं जे प्रकाशन संस्था असतात तिथे पण जाऊ शकला असतात. हे पण क्षेत्र नवीन आहे. आपण आता या महाविद्यालयात आल्यानंतर आपण ग्रंथपाल हा वेगळा विषय
1: आणि हा माहिती नाहीये सहसा किंवा कुठल्याही तुम्हाला करिअर गायडन्स मध्ये कुठेही हे सांगितलं जात नाही की तुम्हाला ग्रंथपाल होण्यासाठी काय करावं लागतं. कारण एक पूर्ण मी बघितलेलं आहे की लोकांचा एक समज गैरसमज काय म्हणता येईल ते की ग्रंथपालाला काही काम नसतं, त्याला नुसती पुस्तकं द्यायची आणि घ्यायची असतात आणि हे खूप सोपं असतं असं बाहेरून बघताना वाटतं. पण जेव्हा तुम्ही आतमध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला कळतं की त्या एका पुस्तकावरती ग्रंथालयात काम करणाऱ्या लोकांना किती काम करावं लागतं.
0: इथे मला पण आल्यावरच कळलं की एवढा स्टाफ आहे आणि एवढं त्याची गरज पण आहे.
1: एक्झॅक्टली. तरच तुम्हाला ते योग्य त्यावेळेत योग्य ते पुस्तक मिळणार आहे. नाहीतर मग एवढ्या पुस्तकांमध्ये आपल्याला हवं ते पुस्तक आपण कसं शोधणार.
0: आणि त्याच्यावर अनुषंगाने अभ्यासक्रम आहे
1: नक्कीच.
0: आणि त्याची आपल्याला मग ती पदवी मिळते.
1: बरोबर बरोबर
0: नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तपस्या नेवे यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे.

0: विश्रांती अंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकदात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅम, आता थोडं तुम्ही वाचन संस्कृती विषयी जे उपक्रम राबवता किंवा आपला मराठी भाषा दिवस असतो किंवा तुम्ही जो म्हणालात मराठी आठव दिवस असतो, तर या अनुषंगाने तुम्ही उपक्रमशील आहात, तर काय काय उपक्रम राबवता त्याविषयी थोडस सांग.
1: मी सार्वजनिक ग्रंथालयात काम करते आणि आमचा जो वर्ग आहे सार्वजनिक ग्रंथालयात येणारा तो अगदी लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत असा असतो. पण मुळात आजच्या काळामध्ये वाचन संस्कृती जर तुम्हाला टिकवायची असेल आणि ती वाढवायची असेल तर लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणं खूप आवश्यक आहे विद्यार्थ्यांमध्ये. याचं कारण आत्ताच्या पिढीला लहानपणापासूनच हातात मोबाईल आलेले आहेत जन्मतःच, त्याच्यामुळे त्यांना अख्खं जग त्यांना त्याच्यात मिळतो. त्याच्यामुळे त्यांना पुस्तक वाचनाची आवश्यकता काय हे कळत नाही. मुळात आधी त्यांना पुस्तकं अशी काही असतात हेच माहिती नसतं. त्याच्यामुळे एक ग्रंथपाल म्हणून माझीही जबाबदारी आहे की माझ्या त्या विभागामध्ये जी कोणी विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांमध्ये मी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून मग असे वेगवेगळे उपक्रम राबवायचे ही संकल्पना डोक्यामध्ये होती. अनेक सार्वजनिक ग्रंथालय असे त्यांच्या त्यांच्या स्तरावर वेगवेगळे उपक्रम करत असतात. मग आमच्या ग्रंथालयामध्ये आमचं 1,00,000 पुस्तकांचं ग्रंथालय आहे, म्हणजे मुळातच ते जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यांच्याकडे 1,00,000 पुस्तकं होती. 3 वर्षापूर्वीच ते सुरू झालेलं आहे. आता ही एवढी पुस्तकं आहेत ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत की इथे असं असं ग्रंथालय आहे आणि ते तुम्हाला उपलब्ध आहे वाचनासाठी आणि ते पण विनामूल्य मुलांसाठी आपण मोफत ठेवलेलं आहे. मग आपण काय करतो की तिथल्या विभागातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना संपर्क करून तिथल्या काही विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वी असेल किंवा अगदी 4थी 5वी 6वी असेल की ते शिक्षक त्यांचे वर्गातली मुलं घेऊन येतात. 40-50 मुलांची जी काही त्यांची बॅच असते त्यांना ते घेऊन येतात. आपण त्यांना ग्रंथालय पूर्णपणे दाखवतो, पुस्तकांची माहिती देतो. मग यात आपण दरवेळेस वेगवेगळं, कारण प्रत्येक वेळेस त्यांना आपण नुसतं फक्त पुस्तकं दाखवली तर असं नाही चालणार, त्यांना वेगळं वेगळं काहीतरी द्यायला पाहिजे. मग आपण आपल्याकडे जे कोश वाङ्मय आहे, मग 8वी 9वीच्या मुलांना कोश वाङ्मय अभ्यासक्रमामध्ये आहे, मग आपण त्यांना ते तिकडे दाखवतो, त्यांना ते हाताळायला देतो, ते बघायचे कसे हे शिकवतो. किंवा बरीच मुलं वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असतात किंवा इतरही त्यांचे शाळेतले सांस्कृतिक कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, त्याच्यामध्येही त्यांना बोलावं लागतं, सूत्रसंचालन करावं लागतं. मग त्याची तयारी तुम्ही कशी कराल, मग त्याच्यासाठी पुस्तकांचा आधार कसा घ्याल, आणि मग तुमच्याकडे 4-5 पुस्तकं तुम्हाला दिली एखाद्या विषयाची तर त्यातनं तुम्हाला हवंय ते तुम्ही कसं निवडाल हे पण आपण त्यांना प्रॅक्टिकली शिकवतो. म्हणजे आपण तसे उपक्रम घेतले की एक दिवस त्यांना हे पुस्तकं दिली, हातलं तुम्ही निवडा तुम्हाला कुठलं पुस्तक हवंय तुमच्या विषयाशी संबंधित आणि त्या विषयावरती तुम्हाला होणाऱ्या कार्यक्रमाचं निवेदन करायचं, याचं प्रात्यक्षिक तुम्ही इथे करा. त्यांना 8 दिवस आपण मध्ये दिले आणि मुलांनी आनंदाने केलं ते, त्यांना ते आवडलं करायला की वेगळं काहीतरी. सो मुलांना तुम्ही फक्त नुसतं हे वाच असं म्हणून त्यांना नाही चालणार, त्यांना तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने थोडस ते इंटरॅक्टिव्ह करून त्यांना ती आवड निर्माण करून करावं लागतं. आता मध्यंतरी आम्ही एक महावाचन उत्सव घेतला, शासनाचा आपला एक हे असतो की 1 ते 15 जानेवारी आपण महावाचन पंधरवडा म्हणून साजरा करतो. तेव्हा आम्ही काय केलं की 4 शाळांमधली आपण 180 मुलं जवळपास आपल्याकडे आली, टप्प्याटप्प्याने आली वेगवेगळ्या वेळेला, पण त्यांना आपण एक एक पुस्तक त्यांच्या आवडीचं त्यांनी निवडावं आणि त्यांनी इथे येऊन मोठ्याने वाचावं. त्यांना आपण माईकवरती मोठ्याने ते वाचायला लावलं, एक पान वाचा तुम्ही, एक पॅरेग्राफ वाचा, पण तो तुम्ही इथे येऊन मोठ्याने वाचा. मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढतो कारण आजकाल त्यांना मोठ्याने वाचनाची सवय राहिलेली नाहीये, पुस्तक घेऊन ते मोठ्याने वाचत नाहीत. याचं कारण त्यांना सगळं व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे, त्यांना ऑडिओमध्ये अवेलेबल आहे, त्यांना गरजच वाटत नाही की आपण हे वाचलं पाहिजे. आणि ते जेव्हा त्यांनी वाचलं त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला उच्चार जमत नाहीत काही, त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे तो का नसतो, कारण त्यांना कधी तशी वेळ आलेली नसते करण्याची, ते वाचण्याची, आणि ते वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपले उच्चार चुकतात म्हणजे आपल्याला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे, म्हणून आपल्याला वाचणं गरजेचं आहे.
0: भाषा शुद्ध होते,
1: भाषा शुद्ध होते, आपले उच्चार सुधारतात, वेगळे विचार, आपली कल्पनाशक्ती वाढते, क्रिएटिव्हिटी मुलांची वाढते. तर असे काही वेगवेगळे उपक्रम आपण खास विद्या

0: असते, मग त्यातली खरी माहिती नेमकी कुठली हे तुम्ही कशी तपासणार? याच्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी ग्रंथालयात जाऊन त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे किंवा त्याचा रेफरन्स ऑथेंटिक सोर्स कुठे आहे हे तुम्हाला शोधणं आवश्यक आहे. तो कदाचित ईबुक मध्ये सुद्धा सापडेल, पण तो शोधायचा कसा हे त्यांना माहिती नसतं. हे ग्रंथपालाचं काम आहे, हे ग्रंथालय त्यांना पुरवू शकतं. हे त्यांना समजवून देणं, तो एक अवेअरनेस निर्माण करणं की ग्रंथालय फक्त तुम्हाला पुस्तक द्यायचं आणि घ्यायचं नाहीये. इट इज अ रेफरन्स सर्व्हिस, संदर्भ सेवा आम्ही देतो. तर तुम्हाला जर उद्या एखादी गोष्ट हवी आहे, एक उदाहरण सांगते की आता आपले विश्वास पाटील पाणीपतकर, ते आता साहित्य संमेलनाचे आपले अध्यक्ष होते, तर त्याच्या काही काळ आधी त्यांना एक दोन रेफरन्सेस हवे होते. त्यांनी मला फोन केला की मला 19व्या संमेलनामध्ये, मला वाटतं सावरकर त्यावेळेस 38व्या संमेलनामध्ये सावरकर अध्यक्ष होते, त्या संमेलनात जे ठराव मंजूर झाले ते ठराव मला हवे. आता हे कुठे मिळतील? तर हे महाराष्ट्र साहित्य पत्रिका जी निघते मसापची, त्याच्यात ते मिळतील. पण तो 38-39 तो डेटा तो त्यांना मिळवून देणं हे मोबाईलवरती नाही मिळू शकत. आमच्याकडे काही दुर्मिळ अंक आहेत, पण नेमका त्या वर्षीचा नव्हता. मग मी आता हे कुठे शोधायचं? तर सध्याच मराठी भाषा विभागाच्या साईटवरती मसापचे हे जे सगळे अंक आहेत हे त्यांनी डिजिटली टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये हा डेटा उपलब्ध आहे. हे ग्रंथपाल म्हणून मला माहिती असलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. किंवा ते माहिती नसलं तरी ते माहिती करून घेणं ही जबाबदारी आहे. आणि ते शोधायचे पण काही एक टेक्निक्स असतात, सो हे आपण शोधून त्यांना ते वेळेत देणं हे तेवढंच आवश्यक आहे. मग हेही काम ग्रंथपालाचं असतं हे त्या विद्यार्थ्यांना जेव्हा सांगतो तेव्हा त्यांना त्याचं महत्व कळतं. म्हणून असे उपक्रम मुलांसाठी होणं आणि त्यांच्यामध्ये तो अवेअरनेस निर्माण करणं, आणि जेणेकरून उद्या जाऊन जर त्यांना कोणाला इच्छा झाली की मला या फील्डमध्ये यायचं आहे, तर त्यांना त्याची मदत होईल. जे आपलं झालं की अरे आपण शिक्षण घेतलं, आपण हे ग्रॅज्युएशन झालं, तरी तोपर्यंत आपल्याला माहिती नाही की हाही एक सोर्स आहे आपल्याला पुढे काही करण्याचा.
1: आता तुम्ही जो उल्लेख केला की सगळं नेटवर अवेलेबल नसतं, तर त्याचाच धागा पकडून मी म्हणते की आता किती आपण जर आता एआयच्या युगात आहोत तरी ही वाचन संस्कृती टिकेल हाच मला विश्वास आहे.
0: नक्कीच टिकणार. याचं कारण ना, पूर्णपणे तुम्ही गुगलवरती किंवा पूर्णपणे तुम्ही एआयवरती ह्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड राहू शकत नाही. आपला जो पूर्णपणे आपण पुस्तकांचं जे आपण म्हणतो ना की आता हळूहळू बदलतंय. आधी आता आपल्याकडे ग्रंथ होते, मग त्याची पुस्तकं झाली, मग त्याच्यानंतर मासिका आली, मग काही दिवाळी अंक आले, त्याच्यानंतर आता ई बुक्स आले, ऑडिओ बुक्स आले. पण तरी सुद्धा आजही ती पुस्तक हातात घेऊन वाचणं हे त्या मनाने कमी झालेलं नाहीये. आणि शेवटी तुम्हाला काही गोष्टींसाठी पुस्तक हातात लागतं. तुम्ही सगळं काही त्या डिजिटल फॉर्म मध्ये नाही करू शकत. त्याच्यामुळे पुस्तकं किंवा प्रिंट मीडिया हा कधी बंद नाही होणार.
1: आता मध्ये आपण कोरोनाच्या काळात नाही का पाहिलं, हो, वर्तमानपत्र घरात आलं नाही की आपण असं चेरबिचर
0: अस्वस्थ होत होतो खूप लोकांना.
1: आणि त्या दरम्यान बऱ्याचशा लोकांनी दिवसभर तर टीव्ही पाहू शकणार
0: नाही,
1: आकाशवाणी किती ऐकणार, त्यापेक्षा म्हणजे पुस्तकं सुद्धा लोकांनी बरीच वाचली.
0: एक्झॅक्टली. आणि तेव्हा ग्रंथालयाचं महत्व लोकांना खूप कळलं, कारण त्या काळात ग्रंथालय बंद होती, त्याच्यामुळे पुस्तकं मिळत नव्हती, म्हणून नाही लोक अस्वस्थ होती की आम्हाला पुस्तकं मिळाली पाहिजे.
1: नक्कीच. एक परत छोटीशी विश्रांती घेऊया.
0: नक्की.
1: ग्रंथसंपदा ही जी आहे त्याविषयी जाणून घेऊया. आज सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया. आपण एका छोट्याशा विषयात तुम्ही पाहत राहा आचार्य 98.1.

0: विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, आता ही जी पुस्तकं मला खुणावत आहेत मगासपासून, फार आकर्षक त्यांची मांडणी ही झालेली आहे आणि त्याविषयी म्हणजे तुमचं सगळं लेखन आहे आणि तुम्ही पुस्तकांचं संपादन केलेलं आहे, दिवाळी अंकांचं संपादन केलेलं आहे, त्याविषयी सांगा. आणि अर्थातच आपण नंतर मग मासिकांमधनं किंवा वर्तमानपत्रातनं जे तुम्ही सदर चालवता, तर विविध माध्यमातनं जे आपण लेखन करतो त्याविषयी
1: माझं सगळ्यात पहिलं पुस्तक आलं ते हे पत्रावळ नावाचं. ह्या पुस्तकाची संकल्पना अशी आहे की दोन मित्रांनी जे एका क्षेत्रात काम करतात त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्र पण ही कधीही पोस्ट केली नाहीयेत. ही संकल्पना त्या पुस्तकाच्या प्रकाशकांचीच आहे. स्वामीराज प्रकाशनाचे जे आहेत रजनीश राणे, त्यांची ही संकल्पना आहे आणि अक्षरशः 3 महिन्यात तयार झालेलं पुस्तक आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला फोन करून प्रकाशनाची तारीख आधी सांगितली आणि ह्या तारखेला आपण पुस्तक प्रकाशित करतोय, तुम्ही लिहायचंय, आणि मग संकल्पना सांगितली की ही संकल्पना आहे. आणि मग आम्ही कामाला लागलो की अरे काय करता येईल म्हणून असं. कारण अमेय रानडे जे स्वतः वृत्त निवेदक आणि आकाशवाणीवरतीही पूर्वी ते निवेदक म्हणून काम करायचे आणि सध्या ते MCC कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत, तर ते आणि मी आम्ही दोघंही बरेचसे कामं एकत्र आमचे चालू असतात, प्रोजेक्ट चालू असतात, तर त्याच्यामुळे आमची मैत्री एकदम छान आहे आणि लोकांनाही ती फार आवडते. तर मग त्यातलेच एक रजनीश राणे आहे, तर ते म्हणाले की एक स्त्री आणि एक पुरुष ते इतके चांगले मित्र असू शकतात आणि त्यांचं इतकं छान बॉन्डिंग असू शकतं, एकमेकांना चांगले सपोर्ट करू शकतात, तर हे जे कसं तयार झालं हे नातं किंवा हे तुम्ही एकमेकांना तुमच्या आयुष्यातली सुख दुःख शेअर केली असतील कधी, तर ती तुम्ही सगळी पत्रातनं मांडा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि मग त्यातनं हे पुस्तक तयार झालं. मग त्याच्यात पूर्णपणे वेगळे आयाम आहेत, माझं पूर्णपणे वेगळं, त्याचं पूर्णपणे वेगळं विश्व, आणि मग ते आम्ही एकमेकांना मित्र म्हणून सांगितलेलं आहे, त्याच्यावरचं हे पुस्तक आहे पत्रावळी नावाचं. त्यानंतर मी संपादन केलं या पुस्तकाचं कोहम सोहम, अरविंद पिळगावकर मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते ज्यांची कारकीर्द 60+ वर्ष, म्हणजे वयाच्या 87व्या वर्षी सुद्धा ते गात होते, इतके इतके ते फिट होते आणि संगीत नाटकासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य वाहिलेलं होतं. आणि जवळपास जितकी काही संगीत नाटकं झाली असतील त्यातल्या सगळ्या नाटकांमध्ये बहुतेक त्यांनी काम केलेलं आहे आणि काही नाटकं तर अशी आहेत की त्यातले सगळे रोल त्यांनी केलेले आहेत, इतकं त्यांचं संगीत रंगभूमीवरील काम आहे. आणि गंमत अशी की 2006 साली आम्ही एक कार्यक्रम केला होता राम गणेश गडकरींवरती कल्याणला, आणि त्या कार्यक्रमामध्ये अरविंद पिळगावकर, नैना आपटे, मीलाक्षी पेंढारकर आणि प्रल्हाद अडफळकर ही 4 मंडळी गायला आली होती आणि त्याचं निवेदन मी केलं होतं. तर तेव्हा माझी काकांची भेट की त्या कार्यक्रमात, त्याच्यानंतर नैना आपटेंबरोबर बऱ्याचदा काम करण्याचा योग आला पण अरविंद काकांबरोबर कधीच काम नाही करण्याची संधी मिळाली नाही. पण नंतर ह्या पुस्तकाचा विषय जेव्हा पुढे आला, याचा जो प्रकाशक आहे आकाश भडसावळे, तर त्याने मला विचारलं की असं एक पुस्तक करायचं आहे तर त्याचं संपादन तू करशील का. आणि अरविंद काकांचं पुस्तक म्हटल्यानंतर मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं, मी एका पायावर जायला झालं, म्हटलं हो आपण करूयात, मला आवडेल म्हटलं करायला, खूप वेगळी संधी आहे ही. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांना भेटलो, त्यावेळेस ते खूप आजारी होते, मला आजही तो दिवस आठवतो, 5 जानेवारी, आणि त्या काळामध्ये शेवटच्या त्यांच्या काळामध्ये त्यांना ते 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते, पण त्यांना जर एखाद्या नाटकाचं नाव विचारलं तर ते घडा घडा त्या नाटकाबद्दल बोलायला लागायचे. म्हणजे आम्हाला त्या पुस्तकामध्ये काही फोटो पण आहेत त्यांचे, तर 1-2 फोटोंविषयी आम्हाला जरा शंका होती की हा फोटो कधीचा आहे असं. तर ज्यावेळेस त्यांना तो फोटो दाखवला, तो फोटो मी कुठे काढलाय, कधी काढलाय, कशासाठी काढलाय, हे सगळं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांना त्या काळातलं इतकं तोंडपाठ होतं सगळं, ते आत्ता 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते पण ते कधीच विसरले नाही, इतकं त्यांचं ते संगीत नाटक आणि त्यांचं सगळं आयुष्य त्यांना इतकं जवळचं, खूप भिनलेलं होतं. आणि त्यांना सांगितलं की आम्ही करतोय पुस्तक, 6-7 महिन्यात आपलं पुस्तक येईल असं, तोपर्यंत तुम्हाला बरं व्हायचंय आणि यायचंय प्रकाशनाला. आणि दुर्दैवाने 12 जानेवारीला काका गेले आणि मग आम्ही सगळेच जरा डळमळीत झालो की आता काय करायचं, आता पुस्तक होणार की नाही होणार असं. पण त्यांचा पुतणे आहे दिनेश पिळगावकर, त्यांचं आणि काकांचं खूप घनिष्ठ नातं होतं अगदी मुला आणि बापासारखं. आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही काम थांबवायचं नाही आपल्याला, पुस्तक पूर्ण करायचं आहे आणि ते आलंच पाहिजे पुस्तक एकदम अगदी. म्हणजे तुम्ही जर म्हणत ना की त्यांना मराठी संगीत रंगभूमीचा एन्सायक्लोपीडिया असं म्हणायचंय, तर अक्षरशः पुस्तक एन्सायक्लोपीडिया आहे ज्यांना मराठी संगीत रंगभूमीवर काम करायचंय त्यांच्यासाठी, की पूर्ण तो इतिहासच तुम्हाला त्या अनुषंगाने अनुभवायला मिळतो की कसं त्या काळातलं सगळं वातावरण होतं आणि कसं काम चालायचं. तर त्यांनी ते उचलून धरलं आणि मग 6 महिन्यामध्ये पुस्तक आलं आणि त्याचं रवींद्र नाट्य मंदिरला आशिष शेलारांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. आणि त्या दिवशी आशिष शेलारांनी अनाऊन्स केलं की रवींद्र नाट्य मंदिर संगीत नाटकांसाठी 25% सवलतीमध्ये उपलब्ध असेल. इतका मोठं योगदान त्यांचं संगीत रंगभूमीवरती आहे. आणि त्या पुस्तकाचं संपादन करण्याची संधी मला मिळाली कारण इतक्या आठवणी होत्या त्यांनी लिहून ठेवलेल्या, इतकं जवळपास एवढं बाळ होतं, आम्ही अक्षरशः ते घेऊन बसलो होतो की यातलं नेमकं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, कुठले फोटो घ्यायचे कुठले नाही घ्यायचे, त्यांचे वर्तमानपत्रामध्ये आलेले लेख, मासिकांमधनं आलेले लेख, कारण ते खूप सुंदर लिहायचे. त्यांची भाषाशैली तुम्ही यातली बघाल इतकी अप्रतिम आहे, म्हणजे आपण एकदा वाचायला घेतलं की आपल्याला असं वाटत नाही की हे ठेवून द्यावं म्हणून, इतकं सुंदर पुस्तक म्हणजे त्यांनी लेखन त्यांचं झालेलं आहे. आणि मग त्या पद्धतीने त्या पुस्तकाचं संपादन करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली तर ते केलं. आणि अश्लेषा दिवाळी अंक हा गेले 16 वर्ष प्रकाशित होतोय सातत्याने. मेजर अश्लेषा तावडे केळकर ज्या आहेत त्यांच्या नावाने हा अंक निघतो, त्यांचे वडील अशोक तावडे प्रकाशित करतात हा अंक. आणि मागच्या वर्षी म्हणजे 2025 अंक पहिल्यांदा मी याचं कार्यकारी संपादक म्हणून पद स्वीकारलं, तर खूप चांगला अनुभव होता वेगवेगळ्या लेखकांनी आणि वेगवेगळे विषय घेऊन हा अंक करण्याची संधी मिळाली. आणि या निमित्ताने आपल्यालाही आपलीही क्रिएटिव्हिटी वाढते की काय आणखीन आपण वेगळे आयाम याच्यात घेऊ शकतो अंकामध्ये, हे एक आपलं थोडंसं शोध स्वतःचा सुरू होतो, त्याच्यामुळे आपल्याला तपासता येतं की किती आणखी आणखी किती आणखी किती किती करण्यासारखं आहे असं, आणि किती वेगळ्या पद्धतीने आपण ते मांडू शकतो. कारण इतके दिवाळी अंक येतात, 450+ अधिक दिवाळी अंक आपल्याकडे प्रकाशित होतात दरवर्षी आणि प्रत्येकातच काहीतरी वेगळेपण असतं, त्यात आपले वेगळेपण कसं आणखीन दाखवता येईल, तर याच्यासाठी निश्चितच आपला एक कस असतो.
0: आणि त्यानिमित्तानं अनेक साहित्यिकांची
1: नक्की हो हो अगदी अगदी खूप चांगला अनुभव असतो तो. म्हणजे मी आता ह्या अंकासाठी काही फोनवरती मुलाखती घेतल्या, प्रत्यक्ष भेटणं शक्य नव्हतं, मग प्रवीण तरडे असतील तर त्यांनी त्यांच्या त्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा तू मला प्रश्न पाठवून ठेव मी तुला जमेल तसं मी हे करून पाठवतो वगैरे असं केलं. पुरुषोत्तम बेर्डेने तर अक्षरशः मला लिहून पाठवलं विस्तृत, ते त्यांनी लिहून पाठवलं, ते म्हणाले मी तुला छान लिहून पाठवतो, पण आमची भेटच होत नव्हती, वेळ जमत नव्हती, त्यामुळे मग तो एक पर्याय होता, त्याच्यामुळे मग त्यांनीही तो तितकं सहकार्य केलं. म्हणजे ही जी मोठी मंडळी असतात ती मोठी का असतात, तर ती तेवढीच सहकार्य करणारी असतात नवीन लोकांना. आणि इतरही अनेक लेखक असतील की त्यांनी एका फोनवरती त्यांचं साहित्य पाठवलंय, एका अक्षराने विचारलं नाही की आम्हाला मानधन मिळणार की नाही मिळणार, विचारलं आहे लगेच हो सांगितलं. मनोज बोरगावकर आहेत नदिष्टचे लेखक, त्यांनी सुद्धा सुंदर मारुती चितमपलींवरती लेख पाठवला, अगदी वेगळा लेख झालेला आहे तो त्या अंकामध्ये. कौशल इनामदारांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. अशोक बागवेंचा एक वेगळाच लेख त्याच्यामध्ये विनोदी शैलीचा आहे की आमची अभिजात मराठी काव्य संमेलन असा एक वेगळा विषय आहे, गमतीशीर लिहिलंय त्यांनी सगळं की कसे कवी संमेलनामध्ये अनुभव येतात कवींना, किती वेगवेगळ्या पद्धतीचे आयोजक असतात, हे सगळं त्यांनी त्याच्यात मांडलेलं आहे. आणि असे आणखीन बरेच वेगळे विषय, एक आणखीन एक वेगळा विषय त्यात घेतलाय तो म्हणजे नृत्य आणि युद्ध यांचा खूप जवळचा संबंध राहिलेला आहे पूर्वीपासून, तर त्याच्यामुळे त्या विषयावरचा एक लेख आपण अंकामध्ये घेतलेला आहे. तसे वेगळे विषय त्याच्यामध्ये आपण हाताळण्याचा प्रयत्न केलाय. आता पुढच्या अंकाची तयारी सुरू आहे त्याच्यामुळे आता पुढच्या अंकाची हळूहळू तयारी सुरू झाली आणि असेच वेगवेगळे विषय त्यातनं आणण्याचा प्रयत्न आहे
0: आणि नवीन साहित्यिक घडतील ह्याच्यामुळे याचं पण योगदान आहे.
1: नक्कीच नक्कीच आहे, कारण आपल्या अंकामध्ये आपण जसं जुन्या साहित्यिकांना घेतो तसं नवीन लेखकांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये संधी देतो. आणि दिवाळी अंकाची हीच परंपरा राहिली आहे, म्हणजे माझ्याकडे जेव्हा मी 1915 मनोरंजनचा दिवाळी अंक बघते किंवा त्याच्या पुढचे जे अंक बघते तर त्याच्यामध्ये ही जी सगळी आत्ताची जी आपल्यासाठी विद्यापीठ आहेत साहित्यातली ती सगळी तेव्हा होतकरू लेखक म्हणून लिहायचे त्या अंकांमध्ये. तिथून त्यांच्या त्या लेखन शैलीला जी सुरुवात झाली त्याच्यानंतर मग पुढे ते मग कुसुमाग्रज झाले, मग शांता शेळके घडल्या, मग इंदिरा संत घडल्या, असं आहे. त्याच्यामुळे त्याचं खूप महत्व आहे दिवाळी अंकांचं आपल्याकडे.
0: आता ते पालवी आणि रंगभावरी विषयी
1: थोडं. हा, तर रंगभावरी हा जो अंक आहे दिवाळी अंकच आहे हा पण. याच्यामध्ये मला मागच्या म्हणजे हा 2024 अंक आहे, तर या अंकामध्ये मला प्रकाशकांनी एक विषय दिला की यात साहित्यामध्ये येणारी अश्लीलता प्रणयातली, मग ती नेमकी शब्दातली आहे का ती मनातली आहे. कारण एक काळ त्या काळामध्ये असा होता की चंद्रकांत काकोडकरांसारखा लेखक ज्यांची श्यामा ही कादंबरी खूप गाजली, पण ती गाजली यासाठी कारण त्याच्यावरती खटला भरला गेला अश्लीलतेचा, की ती अश्लील आहे असं त्याच्यावरती आरोप झाले. अर्थात तो खटला ते जिंकले, अश्लील नाहीये हे कोर्टाने सांगितलं. पण असा काही काळ येतो की जेव्हा असे आरोप लावले जातात त्या साहित्यावरती की हे अश्लील आहे. पण जर तुम्ही दांडोळा घेतला तर अगदी पूर्वीच्या साहित्यामध्ये सुद्धा प्रणयाची वर्णनं आहेत, आणि ती जर तुम्ही तसं बघायला गेलात तर मग म्हटलं तर ती अश्लील आहेत, म्हटलं तर ती नाहीये. त्याच्यामुळे मग याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनावरती ते अवलंबून असतं प्रत्येकाच्या. तर हा जो एक विषय आहे त्या विषयावरचा एक लेख माझा हा कोणी विचार नाही केला कधी, तर ह्या विषयावरचा एक लेख त्याच्यामध्ये माझा आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी कशा पद्धतीने मांडलेला आहे. आणि मग खरंच ते आहे का, आणि आत्ताचा जो काळ आपण बघतोय की आत्ता तर वेबसिरीज आणि या सगळ्या ओटीटीच्या प्लॅटफॉर्मवरती तर किती बोल्ड आपण बघतो सगळं, मग त्या ह्याच्याने तर आपल्याला ते काहीच वाटत नाही आता. कारण आता दृश्य स्वरूपात ते सगळं दिसतंय लोकांना. त्याच्यामुळे तुमच्या साहित्यामध्ये सुद्धा म्हणजे जर तुम्ही नॉवेल्स त्याचे जे असतात ऑनलाईन मॅगझिन्स असतील किंवा हे जर असतील त्यातली भाषा सुद्धा तितकीच लयाला गेलीये. ऍक्च्युली त्यांच्या दृष्टीने ती थेट आहे, पण आपल्या दृष्टीने बघायला गेलं तर ती अश्लील आहे. हा फरक आहे, दृष्टिकोनातला फरक आहे हा. त्याच्यामुळे याच्यावरती ते प्रश्नचिन्ह आहे ते कायम राहणार आहे.
0: आणि कोणाचा विचार काय असेल त्या संदर्भात, अगदी प्रत्येकाचे विचार वेगवेगळे.
1: नक्कीच नक्कीच. हो,
0: खूप छान. म्हणजे आणि आता मला ते विचारायचं की विविध माध्यम आहेत, म्हणजे वर्तमानपत्र आहे, आपला टीव्ही मीडिया आहे, आकाशवाणी आहे, तर ह्या सगळ्या माध्यमातून आपण लिखाण किंवा लेखन संस्कृती कसं, त्याचा अभ्यास आपण कसा करू शकतो, किंवा एखादा त्यामध्ये कोणाला विद्यार्थ्यांना करिअर करायचं असेल. आता रोहिणी निजामे आपल्याकडे येऊन गेला, त्या मालिकांमध्ये कसं सतत लिहितात, म्हणजे लिहिता हात कसा आपण ठेवला पाहिजे, तर त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन.
1: काय असतं ना, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ना खूप काही चालू असतं. आपण प्रत्येक जण ऑब्झर्व करत असतो, इकडे तिकडे जाताना काही घटना बघतो तेव्हा आपल्या डोक्यात काही विचारही येतात, पण कुठेतरी आपण त्यांना बाजूला करून टाकतो. पण जर तुम्हाला खरोखर लेखन करायचं आहे किंवा मला त्या क्षेत्रामध्ये जायचं आहे असं जर असेल, तर तुम्हाला जेव्हा कधी काही डोक्यात येईल तर त्या डोक्यातून जायच्या आधी ते कुठेतरी टिपून ठेवलं पाहिजे. कारण कुठलंही लेखन म्हणजे कविताही असेल तर ती एकदम ती झरझर झरझर येत नाही, कारण आपण काही विंदा करंदीकर नाही, आपण काही कुसुमाग्रज नाही की एकटाकी आपण लिहू शकतो. प्रत्येक कवितेवरती संस्कार करावे लागतात. एकदम तुम्ही म्हणालात की आता मला ह्या विषयावर कविता लिहायची आणि मी लिहून काढली एकटाकी बसून, असं होणार नाही. पण काही कल्पना डोक्यामध्ये येतात, काही विचार येतात, काही शब्द सुचतात, काही असं वाटतं की नाही हे असं काहीतरी जमतंय, पण ते जे काही तुमच्या डोक्यामध्ये येतंय ते कुठेतरी आपण लिहून ठेवलं पाहिजे. त्याची नोंद करून ठेवली पाहिजे, जेणेकरून नंतर ज्यावेळेस आपल्याला आपण जेव्हा ते बघतो तेव्हा हळूहळू आपसूक आपल्याला ते सुचत जातं. एकदा त्याला आपल्याला ती एक काय म्हणतात ना लिंक लागावी लागत, आपल्याला एकदा ते लिहायला बसलो की मग बरोबर ते पुढे पुढे पुढे पुढे आपलं ते जातं. पण त्याच्यासाठी आधी आपल्याला मेहनत घ्यायला पाहिजे स्वतःवरती आणि तुमचं वाचनही तेवढं असलं पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं त्या विषयावरचं असेल किंवा त्या प्रकारचं साहित्य असेल तर ते वाचलं पाहिजे. तुम्हाला कविता लेखन करायचंय तर तुम्हाला वेगवेगळ्या कवितांची पुस्तकं वाचली पाहिजे, कारण त्यातनं तुम्हाला कळतं की नेमकी कविता म्हणजे काय असते. कारण आता मुक्त छंदातल्या कविता आपण सर्रास बघतो, पण यमक असणाऱ्या कविता किंवा वृत्तबद्ध कविता ह्या फार कमी बघायला मिळतात. याचं कारण आता तो अभ्यासच करत नाही आपण. वृत्त म्हणजे काय हे आपण बघितलेलंच नाहीये, त्याच्यामुळे मग अष्टाक्षरी काय किंवा हे काय हे आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे त्याच्यामुळे मुक्त छंद आम्ही लिहितो असं म्हणतात आणि मोकळे होतात. पण तो विचार मला असं वाटतं ज्यांना कविता लेखन करायचंय त्यांनी जरूर करायला हवा नवीन पिढीने तरी, की आपण असं लिहू शकतो का, कारण त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारे मांडता येणार आहे. आणि जे आपण म्हणतो ना की जुन्या कविता का लक्षात राहतात, शाळेत आपल्याला कविता म्हणायला लागायचं आणि आपण सगळे समूह कविता म्हणायचो, त्या रिदम मध्ये असायच्या, त्याला एक लय असायची, लक्षात करायच्या. आता मुक्त छंदातल्या कविता तुम्ही पाठ करू शकता का? नाही होऊ शकत, कारण आजही आपण हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे हे आपण म्हणतो, कारण ते तेव्हाचं आपल्याला पाठ केलेलं अजूनही रक्षात आहे. कारण त्यांना एक लय होती, एक तो रिदम होता, तर ते कुठेतरी आत्ताच्या कवितांमध्ये नाहीये. तर मग जर तुम्हाला कविता लेखन करायचं तर मग त्या दृष्टीने तुम्ही गेलं पाहिजे. तुम्हाला चरित्र लेखन करायचं, तुम्ही भरपूर चरित्र वाचली पाहिजेत की कशा पद्धतीने मांडलेलं आहे. आणि प्रत्येकाचं मांडण्याची पद्धत वेगळी असते, चरित्र मांडण्याची किंवा आत्मचरित्राची.
0: बरोबर, खूप